श्रोते हो, आत्ताच आपण शांता शेळके यांचं गीत ऐकलं. संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर होता किशोरी अमोणकर यांचा. कार्यक्रमात शेवटी ऐकूया गौरी कवी यांच्या स्वरात उदयकुमार उपाध्ये यांची रचना.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. पहाटेचे 5:50 होत आहेत. थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेला सुरुवात होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपण AIR मराठी, DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या DTH या ॲपवरून देखील आपल्याला ऐकता येत.

नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. प्रसारभारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 4 आषाढ 1948, दिनांक 25 जून 2026. पहाटेचे 5:55:40 होत आहेत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनीचं आजचं पहिलं प्रसारण आता सुरू होत आहे. या प्रसारणात ए आय आर मराठी, डी टी एच उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपच्या श्रोत्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. या प्रातकालीन प्रसारणाचा आरंभ मंगलध्वनीनं होत आहे. ऐकूया शहनाईवर वाजवलेला राग भैरव.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात। कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेलं हे गीत।

0: गुरु राजा आले, दत्त राजा आले. स्वर होता सुजाता पटवा यांचा.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला, म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का? सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया रामदास पाटील यांनी गायलेली संत तुकाराम महाराजांची रचना.

श्रोतेहो, आत्ताचं पण पुष्पा पागधरे यांच्या स्वरातील हे गीत ऐकलं. गीत होतं जी आर पालकर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आकाशवाणी गायक वृंदांनी गायलेलं हे समूह गीत.

0: आकाशवाणी गायक वृंदाने गायलेलं हे गीत होतं गिरीबळ यांचं आणि याला संगीतबद्ध केलं होतं भूमानंद बोगम यांनी. या गीताबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 6:30 वाजले आहेत. ऐकूया जगूया आनंदी.
1: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती.
0: नमस्कार आणि सुप्रभात श्रोते हो. आजच्या जगूया आनंदी या कार्यक्रमात मी स्मुग्धा माळी आपल्यासोबत. श्रोते हो, आयुष्यात संवाद किती महत्त्वाचा आहे? खरंच तो खूप महत्त्वाचा आहे. मग तो संवाद माणसामाणसातला असू दे, मुक्या प्राण्यांशी, झाडांशी, निसर्गाशी असू दे, आभाळाशी, समुद्राशी, अगदी नदीशीसुद्धा, अगदी कोणाशीही संवाद. संवाद म्हणजे नुसतं बोलणं नसतं, तर बऱ्याचदा समोरच्याची बाजू समजून घेणं आणि समजून सांगणंसुद्धा असतं. आपल्या संत साहित्यामध्ये देखील निसर्गाशी, झाडापानांशी संवाद साधल्याचं दिसतं. संतांच्या अभंगातून, ओव्यांमधून आणि कवितांमधून सुद्धा. संत सावता माळींचा अभंग असा आहे की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला हरी. त्यांना भाजीपाल्यांमध्ये विठ्ठल दिसतो आणि ते विठ्ठलाशी तिथे संवाद साधतात.

संत तुकाराम महाराजांचं विठ्ठलाचं नामस्मरण करण्यासाठी बसत तेव्हा त्यांच्या अवतीभोवती अनेक वन्यजीव येऊन बसत. त्या वन्यजीवांमध्ये त्यांना विठ्ठल दिसत असे आणि ते त्यांच्याशी संवाद साधत असत. तुम्हाला माहिती आहे का की झाडांशी बोललं की त्यांची वाढसुद्धा झपाट्याने होते. त्यांच्या पानांवरून फांद्यांवरून प्रेमाने हात फिरवलेला त्यांना समजतो आणि तो एक प्रकारचा संवादच आहे. पण आजकाल मात्र हा संवाद कुठेतरी हरवत चाललाय. आज आपण सतत कनेक्टेड असतो ते मोबाईल, सोशल मीडिया किंवा लॅपटॉपवर. एकाच खोलीत बसलेले घरातील सगळे सदस्य आपापल्या हातात मोबाईल घेऊन जगाशी संवाद साधत असतात. हे आजकालचं घराघरातील चित्र आहे. पण हे चित्र आपण बदलू शकतो आणि ते आपणच बदलू शकतो. मोबाईल, टीव्ही अशा यांत्रिकी उपकरणांना थोडा वेळ का होईना बाजूला ठेवून आपल्या जवळच्या असणाऱ्या माणसांशी बोललं गेलं पाहिजे. दिवसातून थोडा वेळ काढून कोणाशी तरी मनापासून बोललं गेलं पाहिजे. संवाद हा नात्यांचा श्वास आहे असं म्हटलं तरी चालेल. संवाद नात्यांना जोडून ठेवतो आणि संवादाने नातं फुलतं, बहरतं आणि अशी जिव्हाळ्याची नाती आयुष्यात आनंदच निर्माण करतात. जसा आमचा तुमच्याशी, तुम्हा श्रोत्यांशी असलेला हा संवाद तुमच्या आमच्यामध्ये एक नात्याची घट्ट वीण बांधून ठेवतो आणि अशीच घट्ट नात्याची वीण आयुष्याला आणि जगण्याला आनंदी बनवते.

0: सकारात्मक जगण्याची अमर्याद अनुभूती।
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी। सकाळचे 6:35 आणि 7 सेकंद झाली आहेत। जाणून घेऊया आजच्या अस्मिता वाहिनीच्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा। यानंतर लगेचच सकाळी 6:40 आणि 2:02 कृषीवाणी, कापूस पद्धती पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन। सकाळी 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा, यात अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम भाग पहिला। तज्ज्ञ आहेत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर। ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 6:50 आणि 2:10 परिसर, पावसाचं घटतं प्रमाण भाग पहिला। सहभाग डॉक्टर राहुल भागवत। ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती आहे। सकाळी 7 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके, पुस्तकं कालची आजची या मालेत जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख। सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास। सकाळी 7:45 प्रायोजित कार्यक्रम श्री विश्ववल्लभ आयुर्वेद। सकाळी 9:40 अज्ञात मुंबई, नितीन साळुंखे लिखित पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 45। सकाळी

0: साडेदहा वाजता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन राग गुणकली. सकाळी 11:05 स्वरसंवाद. दुपारी 12:00 वनिता मंडळ. यात हितगुज या मालेत लेट्स टॉक चला बोलूया डॉक्टर सरिता मोडक यांची मुलाखत आणि त्यानंतर तिच्या शब्दातून सुरुची डबीर यांचं मनोगत ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. दुपारी 1:40 लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून. दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात निशा पारसनीस यांचं गायन राग मधुवंती आणि संध्याकाळी 5:02 पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन राग मारवा. संध्याकाळी 5:30 युववाणी अनुभवाचे बोल हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध इतिहास या विषयावर नागपुरातील युवा लेखक ब्लॉगर इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस यांची मुलाखत निर्मिती आकाशवाणी नागपूर केंद्राची. संध्याकाळी 6:30 ICC महिला T20 विश्वचषक सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. त्याचबरोबर रेडिओ सेट आणि DTH उपग्रह वाहिनीवरून देखील आपण ते ऐकू शकता. संध्याकाळी 6:30 कामगार सभा. संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या ॲडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची मुलाखत. हा कार्यक्रम आपण मोबाईल ॲपवर तसेच AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून देखील ऐकू शकता. संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन. संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार यात जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर लहानू गभाले यांची मुलाखत. हा कार्यक्रम फक्त मोबाईल ॲपवरच आपण ऐकू शकाल. रात्री 7:15 लोकसंगीत बापूराव विभूते आणि सहकारी यांनी गायलेली महाराणा प्रताप यांच्यावरील काही गाणी रेडिओ सेट आणि मोबाईल ॲपवर आपण ऐकू शकता. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इन्साईट हे तिन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. रात्री 10:00 नादब्रह्म यात पंडित CR व्यास यांचं गायन राग मारुबिहाग. रात्री 10:30 नभोनाट्य माणसं आधी माणूस हो भाग दुसरा लेखक विनायक पाटील. हे होते अस्मिता वाहिनीचे आजचे काही ठळक कार्यक्रम. यानंतर ऐकून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून आज पहाटे 5:30 मिळालेल्या माहितीनुसार काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण असेल, त्याचबरोबर हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कुलाबा वेधशाळेत कुलाबा आणि सांताक्रूज येथे कमाल तापमान 27 आणि सांताक्रूज इथं 28 इतकं नोंदवलं गेलं आणि किमान तापमान कुलाबा इथं 23 आणि सांताक्रूज इथं 22 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज इथं 93% इतकी नोंदवली गेली. पावसाची नोंद कुलाबा इथं नोंदवण्यात आलेली नाही. त्याचबरोबर सांताक्रूज इथं 10.6 मिलीमीटर इतकी नोंदवण्यात आली. येत्या 24 तासात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र आणि गोवा किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांसाठी 75 किलोमीटरच्या आत सागरी अंतरामध्ये 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि हा वेग 60 किलोमीटर प्रतितास इतका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागात मच्छीमार बांधवांनी जाऊ नये, हा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हे होतं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. यानंतर ऐकूया कृषीवाणी. सुरुवातीला ठाणे रायगड पालघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी. ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यात काही ठिकाणी आज मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. ऐकूया कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. पेरणीपूर्व कापूस स्वच्छता मोहिमेमध्ये कापूस हंगाम संपल्यानंतर कपाशीची झाडे रोगट

0: एकत्र मिसळून बियाण्यास चोळावे. त्यामुळे रस शोषणाऱ्या किडी आणि बियांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा वेळीच बंदोबस्त होईल. पिकांची लागवड शक्यतो मार्च एप्रिलमध्ये करावी, जेणेकरून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. कापूस लागवडीच्या वेळी शेताच्या कडेने मक्याची एक ओळ आणि दोन मक्याच्या झाडांमध्ये चवळीचे एक झाड लावावे. तसेच कपाशीच्या प्रत्येक 9 ओळींनंतर एक ओळ मका, राळा आणि चवळी लावावी. म्हणजे शत्रू किडींवर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्र कीटकांचे संगोपन होईल. तसेच शेतामध्ये बांधावर आणि वरंब्यावर झेंडूच्या रोपांची लागवड करावी. पिठ्या ढेकण्यासाठी झेंडू हे महत्वाचं सापळा पीक आहे. पिकाच्या 45 ते 50 दिवसांनंतर शेतामध्ये कामगंध सापळे हेक्टरी 5 प्रमाणे बोंड अळ्यांच्या पतंगांसाठी लावावे. पीक 60 ते 75 दिवसांचे झाल्यानंतर ट्रायकोग्रामाच्या 1.5 लाख अंड्यांचे प्रसारण प्रति हेक्टरी करावे. ठराविक कालावधीनंतर शेतातील हिरव्या अळ्या वेचून आणि हिरव्या कीडग्रस्त बोंडे गोळा करून अळ्यांसहित नष्ट करावीत. पिकामध्ये पक्ष्यांना बसून अळ्या वेचता याव्यात यासाठी ठराविक अंतरावर आडव्या काठ्या लावाव्यात. कापसाचे वाढणारे शेंडे खुडावेत म्हणजे ठिपक्यांची बोंडअळी कमी होण्यास मदत होते. बोंडअळीने आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार 5 ते 10% बोंडाचे नुकसान केल्यास बॅसिलस थुरिनजिन्सिसची 1000 ग्रॅम प्रति हेक्टरी फवारणी करावी किंवा HANPV 450 LE 1000 मिली प्रति हेक्टरी फवारणी करावी. कीडनाशकांची फवारणी करताना पानं, फुलं, कळ्या, बोंड इत्यादी सर्व भागांवर व्यवस्थित फवारणी होईल याची काळजी घ्यावी. फवारणीचा पंप स्वच्छ धुवून घ्यावा आणि फवारणी शक्यतो संध्याकाळी वाऱ्याच्या दिशेने करावी. कीडनाशकांच्या मात्रा या साध्या पंपाने फवारणी करण्यासाठी दिल्या आहेत. साध्या पंपाऐवजी पॉवर स्प्रेने फवारणी करायची असल्यास साध्या पंपापेक्षा पॉवर स्प्रेसाठी पाणी हेक्टरी निम्मं लागतं, तर कीडनाशकांच्या मात्रा साध्या पंपाच्या मात्रेपेक्षा तिप्पट घ्याव्या आणि फवारणी करावी.
1: श्रोतेहो, आताच आपण कापूस पद्धती पिकातील एकात्मिक कीड व्यवस्थापन याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता स्वप्निता शिंदे यांचा आणि सादर करते होते रोशन जाधव. हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 2 वाजता. त्याचबरोबर आज संध्याकाळी 7:30 वाजता माझं आवार माझं शिवार यात जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर लहानू गभाले यांची मुलाखत आपण ऐकू शकाल संध्याकाळी ठीक 7:30 वाजता. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. यानंतर कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
2: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला, तो साधारण 7 डिसेंबर 1987 दरम्यान, की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा. आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का, तर

0: मध्ये साधारण 1839 साली चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
1: अच्छा, आता या मागचा नेमका उद्देश काय आहे?
0: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं, याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो म्हणजे या पदार्थांची ने आण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत म्हणजे ॲक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत, तर त्यांना सुद्धा एक प्रकारची मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर, त्याच्यानंतर इतर काही जे महत्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत.
1: अच्छा, श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये, ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत. तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती आणि हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित होईल 2:05. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित आपण ही आकाशवाणीची मुंबईची अस्मिता वाहिनी ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. परिसर.
1: परिसर.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती, फळबागा, नद्या, विहिरी, झरे, देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. आज शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं, देवराया, ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी, प्राणी, सरीसृप, कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे? तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. ह्यामागची काही महत्त्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं, झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतं आहे. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतं आहे आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतंय. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतंय आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. ह्यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. काही भागात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते. जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निन्या म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी, निसर्गप्रेमी, गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे, ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत. जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस, हिरवीगार जंगलं आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे, नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
0: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल 2:10. यानंतर 6:55 संस्कृत माध्यम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
3: इयम आकाशवाणी. संप्रति वार्ता श्रूयंताम. प्रवाचिका निधी झा. अथ वार्ताः. प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी ह्यः नवदेहल्याः सेवातीर्थस्थले प्रगति इति सूचना संचार प्रौद्योगिकी आधारित मंचस्य द्विपञ्चाशत्तमोपवेशनस्य अध्यक्षतां विहितवान्। अस्यां गोष्ठ्यां श्रीमोदी चतुर्षु राज्येषु विस्तृतान् मार्ग विद्युत औद्योगिकी वीथि तथा मेट्रो रेलवे क्षेत्राणां चतुर्प्रमुखान् आधारभूत संरचना प्रकल्पान् समीक्षितवान्। एतेषां प्रकल्पानां आहत्य व्ययः प्रायः 30,000 कोटि रूप्यकाणि अस्ति। आर्थिक विकासं क्षेत्रीय सम्पर्कम् औद्योगिक विकासं तथा जनकल्याणं वर्धयितुं संधारिताः एते प्रकल्पाः समयसीमा विभिन्न संस्थानां समन्वयः तथा प्रलम्बित विषयाणां शीघ्रनिवारणाय विशेष ध्यानेन सह सन्ति समीक्षिताः। अद्यतावत् संविधान हत्या दिवसो वर्तते। दिवसोयं तस्याः घटनायाः स्मरणं कारयति यदा 75th जून मासस्य 25 दिनांके भारतीय संविधानस्य अवमानना कृता। अनेन सहैव अयं दिवसः आपत्काले अत्याचारैः प्रताडितेभ्यः प्रत्येकं जनेभ्यः श्रद्धांजलिम् अर्पयितुं दिवसो वर्तते। अस्मिन्नेव दिने तत्कालीनः राष्ट्रपतिः फखरुद्दीन अली अहमदः आन्तरिक अशान्तेः कारणं प्रदर्श्य देशे राष्ट्रियापत्कालस्य घोषणाम् अकरोत्।

0: श्रोता हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तकं कालची आजची ही मालिका. आजच्या भागामध्ये ऐकूया जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: लेखक म्हणून रत्नाकर मतकरींची ओळख वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यांचं लेखन खूप आहे, 100+ अधिक पुस्तकं होतील इतकं. जवळपास सगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळलेत. कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक समीक्षा, बालसाहित्य, नाटकं असा वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी लिहिलंय. कथा साहित्यातली प्रमुख ओळख आहे की त्यांनी लिहिलेल्या गूढकथांसाठी, आणि गूढकथांचे अनेक कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कादंबऱ्या मात्र त्यांनी तीनच लिहिल्या, जवळ, पानगळीचं झाड आणि ॲडम. जवळ ही त्यांची पहिली कादंबरी. जवळ त्यांनी माणूसच्या दिवाळी अंकासाठी लिहिली. त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी एक दिवस विसताना ही दीर्घ आणि एका सत्य घटनेवर आधारित गूढकथा लिहिली होती. त्याच प्रकारचं काहीतरी त्यांनी लिहावं अशी माणूसच्या संपादकांची, माजगावकरांची इच्छा होती, आणि मतकरीही त्या दृष्टीने विचार करत होते. जवळमधली जी प्रमुख घटना आहे ती मुंबईच्या डोंबिवली या उपनगरात घडलेली आहे. तिच्याबद्दल मतकरींनी जेव्हा ऐकलं तेव्हा हे लेखन गूढकथेच्या पद्धतीचं होईल असं त्यांना वाटत होतं. घटनेची अधिक माहिती काढण्यासाठी ते सर्व संबंधित लोकांना भेटले. जसे ते लोकांशी बोलत गेले तसं त्यांना जाणवायला लागलं की हे एक सामाजिक वळणाचं कथन आहे. मध्यम वर्गातल्या एका कुटुंबाचं हे अस्सल चित्रण आहे. पण कादंबरी केवळ कौटुंबिक नाही, मध्यमवर्गीय मनोवृत्तीचं, त्यात आढळणाऱ्या विसंगतीचं आणि त्या विसंगतीसह आपण कसे जगतो याचं हे चित्र आहे. माणूस आपलं दुःख स्वतः

0: स्वतःच तयार करतो अशी जाणीव या कादंबरीतून पुढे येते. ही जाणीव या कादंबरीचं मर्म आहे. कादंबरीचं कथानक तसं गुंतागुंतीचं नाही, पण त्याची रचना फार इंटरेस्टिंग आहे. कथेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नयन ही एका कीर्तनकारांच्या घरातली गावात वाढलेली मुलगी. तिचा पती प्रसाद, जो डोंबिवलीतल्या एका मध्यमवर्गीय घरात राहतो, आणि प्रसादची आई सिंधुताई, एवढीच यातली मुख्य पात्र आहेत. सिंधुताईंनी कष्टाने आणि एकटीने प्रसादला मोठं केलंय, त्यामुळे त्याच्यावर आपला हक्क असल्याची त्यांची भावना आहे. कथेतला संघर्ष तिथून सुरू होतो आणि अनपेक्षित मार्गांनी पुढे जातो. कादंबरीच्या सुरुवातीला आपली भूमिका मांडताना मतकरींनी म्हटलंय की त्यातल्या पात्रांचं अतर्क वागणं, घटनांना वेगळ्याच पद्धतीने रिॲक्ट करणं शक्य होतं याचं कारणच ही खरी घडलेली गोष्ट आहे. जर त्यांनी ती केवळ कल्पनेतून लिहिली असती तर त्यातली पात्र अशा पद्धतीने वागलीच नसती आणि मग ती कथा वेगळीच झाली असती. कल्पना या तर्काचा आधार घेतात, पण प्रत्यक्ष जग तर्कावर चालत नाही. साहित्य जसं संकेत पाळतं तसं वास्तव थोडीच पाळणार आहे. मतकरींनी मांडलेलं हे निरीक्षण या संपूर्ण कादंबरीला आकार देतं. कादंबरीची रचना थोडी ओरल हिस्ट्रीसारखी आहे, म्हणजे या कथेच्या परिघात येणाऱ्या अनेक पात्रांच्या तोंडून ती सांगितली जाते. कीर्तनकार असलेल्या नयनच्या वडिलांच्या निवेदनापासून या रचनेला सुरुवात होते आणि तिचा भाऊ गुरु यातला अखेरचा निवेदक आहे. पण घटनांकडे पाहणाऱ्या नजरा सतत बदलत राहतात आणि त्या मांडणारे आवाजही. कॅलिडोस्कोप थोडा थोडा फिरवल्यावर चित्र जसं थोडं थोडं बदलतं तसं ही कादंबरी वाचताना वाटतं. या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या बोलण्यामुळे ती कथा तिघांची न राहता सगळ्या समाजाची बनते आणि आपण त्यातून दिसणाऱ्या वास्तवाकडे थक्क होऊन पाहत राहतो. ही कथनाची पद्धत हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. लिहून झाल्यावर दीर्घकाळानेही ती समकालीन वाटत राहण्याचंही हेच कारण आहे.
1: जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला, पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

0: पैसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम पुनःप्रसारित होईल दुपारी 1:55. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणत आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाहीत, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने, त्यांनी

0: मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.
2: श्रोते हो, यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.
3: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय

0: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्ष अखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांमध्ये आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषीमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. राज्यातील 75% शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा केला जात आहे. या वर्षअखेरीस उर्वरित 25% शेतकऱ्यांनाही दिवसा वीज पुरवठ्याच्या कक्षेत आणण्याचा शासनाचा प्रयत्न आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. राज्यात सध्या विजेची कोणतीही टंचाई नसून कृषीपंपांना नियमानुसार दिवसा 8 तास वीज पुरवठा केला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. देशातील एकंदर सौर कृषीपंपांपैकी 60% पंप महाराष्ट्रात बसवण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं सर्व राज्यांना महाराष्ट्राचं अनुकरण करण्याबाबत पत्र पाठवलं आहे, अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली. नाशिकमध्ये TCS कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. चित्रा वाघ यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: यासंदर्भात काही कायदे निश्चित आहेत पण त्याचं योग्य त्या प्रमाणात पालन होत नाही आणि म्हणून आता काही उपाययोजना चित्रा त्यांनी या ठिकाणी सुचवलेल्या आहेत. मी तर

0: म्हणेन की आपल्या आणि अध्यक्षांच्या मान्यतेने दोन्ही सभागृहातल्या महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून आणि आत्ता उपस्थित असलेले कायदे आणि नियम याचा अभ्यास करणे, त्याच्यामध्ये काय बदल केला पाहिजे, विशेषतः आपण जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस प्रायव्हेट वर्कप्लेसेस इतक्या मोठ्या प्रमाणात नव्हत्या, जेव्हा हे कायदे तयार केले त्यावेळेस आपल्याकडे रात्रीच्या शिफ्टला महिला कमी काम करत होत्या, त्यामुळे आता आपल्याला त्याच्यामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून दोन्ही सभागृहाची महिला सदस्यांची एक कमिटी तयार करून त्यांना ही जबाबदारी आपण देऊ. या सगळ्या कायद्यांचा, नियमांचा, झालेल्या घटनांचा आढावा घेऊन आपण काय उपाययोजना करणं आवश्यक आहे त्या उपाययोजना त्यांनी सुचवाव्या. निश्चितपणे राज्य सरकार त्या उपाययोजना त्या ठिकाणी लागू करेल.
1: परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासनानं सकारात्मक भूमिका घेतल्यानं आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप मागं घेण्यात आला आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल विधानसभेत निवेदनाद्वारे दिली. परिवहन विभागातल्या कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी 16 जूनपासून बेमुदत संप पुकारला होता. राज्यात बालविवाहाचं प्रमाण 10% आत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रमाण जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी काल विधानसभेत दिली. यासाठी लग्नपत्रिकेत वर आणि वधूची जन्मतारीख नमूद करण्यासाठी विधी आणि न्याय तसंच ग्रामविकास विभागांच्या मदतीनं कार्यवाही करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी राज्यात सुमारे 1500 आणि यंदाच्या वर्षात आतापर्यंत 1400 अधिक बालविवाह रोखण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज्यातील बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना सुरू असल्याची माहितीही सरकारनं काल विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्याच्या काही भागांमध्ये मान्सूनला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी विधानसभेत एका चर्चेला उत्तर देताना दिला. शेतकऱ्यांनी प्रथम आपल्या शेतातली ओलाव्याची पातळी तपासून पुरेसा ओलावा असल्याची खात्री झाल्यावरच पेरणी करावी. एल निनोसह हवामानातल्या इतर अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभाग मदत करेल असं आश्वासनही भरणे यांनी दिलं. दरम्यान अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी शोकप्रस्ताव वाचताना झालेल्या चुकांबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिलगिरी व्यक्त केली. छापील भाषणाची प्रत अस्पष्ट असल्यानं वाचताना चूक झाल्याचं ते म्हणाले. तत्पूर्वी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत झालेल्या अनियमिततेच्या निषेधार्थ विरोधी पक्ष सदस्यांनी विधानभवन परिसरात निदर्शनं केली. यंदाच्या आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून व्यापक नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. विधानभवनात काल त्यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या अनुषंगानं आढावा बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. वारीचा उपक्रम डिस्कव्हरी आणि जिओग्राफी दूरचित्रवाहिनीद्वारे जगभरात पोहोचणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वारकऱ्यांच्या मुक्कामस्थळी जर्मन हँगर उभारण्यात आले असून त्यामुळे लाखो वारकऱ्यांना सुरक्षित आणि प्रशस्त निवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. संत मुक्ताबाईंच्या पालखीनं काल जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी इथून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलं. विठ्ठल नामाचा जयघोष आणि टाळ मृदंगांचा गजर अशा भक्तिमय वातावरणात हा प्रस्थान सोहळा पार पडला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. 1975 रोजी आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित पुल स्मृती महोत्सवाचं उद्घाटन काल तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या हस्ते झालं. उद्घाटन समारंभापूर्वी या समहा हा लघुपट प्रदर्शित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अखेरच्या सत्रात बहुरूपी पुल या विषयावर विशेष परिसंवाद झाला. माहिती कायद्यात केलेल्या दुरुस्त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी 5 जुलै रोजी उपोषण करण्याचा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. यासंदर्भात राज्याचे मुख्य माहिती आयुक्त राहुल पांडे यांनी काल अण्णांची राळेगण सिद्धी इथं भेट घेतली, मात्र ही बैठक निष्फळ ठरली असून आपण उपोषणावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी म्हटलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद

सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षाच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या सहकार मंत्रालयाच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 21 जून ते 6 जुलै या कालावधीत सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या कालावधीत राज्य सहकारी संघ आणि राज्य शासनाच्या सहकार खात्यानं जनजागृतीचे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सहकारी चळवळीचं राष्ट्रविकासातील योगदान तसंच सहकार मंत्रालयाच्या विविध उपक्रमांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणं हा या सप्ताहाचा उद्देश आहे. राज्य शासनाचे 2023-24 आणि 24-25 वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार गडचिरोली जिल्ह्यातल्या 3 शेतकऱ्यांना जाहीर झाले आहेत. 2023-24 साठीचा सर्वसाधारण गटातला पुरस्कार आरमोरी तालुक्यातल्या विष्णुपद गाईन यांना तर आदिवासी गटातला पुरस्कार एटापल्ली तालुक्यातल्या दयाराम सिदाम यांना जाहीर झाला आहे. 2024-25 साठीचा पुरस्कार सर्वसाधारण गटात आरमोरी तालुक्यातल्या पुरुषोत्तम जांभूळकर यांना जाहीर झाला आहे. नैऋत्य मोसमी पावसानं राज्याच्या बहुतांश भागात हजेरी लावली असून मुंबईसह अनेक ठिकाणी कालपासून पावसाची संततधार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढचे 3 दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मासेमार आणि नागरिकांनी सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. रायगड जिल्ह्यातही गेले 2 दिवस जोरदार पाऊस पडला त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अलिबाग तालुक्यात झालेल्या जोरदार पावसानं काल देहेन गावाजवळील बंधारा वाहून गेला यामुळे या गावाचा इतर गावांशी संपर्क तुटला आहे. रत्नागिरीमध्ये फगरवठार इथं 70 फुटी संरक्षक भिंत काल कोसळली. लांजा तालुक्यातल्या आरगावात बांध कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला. परभणी जालना आणि यवतमाळ जिल्ह्यासह मराठवाड्यातल्या काही भागातही पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. हवामान. मान्सूननं अवघा महाराष्ट्र व्यापला असून येत्या आठवड्यात विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात 30 जून पर्यंत तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात 26 आणि 27 जूनला जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील सर्व शेतकऱ्यांना या वर्ष अखेरपर्यंत दिवसा वीज पुरवठा देण्याचा शासनाचा प्रयत्न. महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यात आवश्यक सुधारणांसाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. बालविवाह आणि बालमृत्यू रोखण्यासाठी विशेष उपाययोजना राबवत असल्याची महिला बालविकास मंत्र्यांची विधिमंडळात माहिती. आणि राज्यात मोसमी पावसाला सुरुवात झाली असली तरी शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये कृषी मंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी,
1: वाचन संस्कृतीची वृद्धी,
0: वाचन दृष्टी देतं,
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवतं,
0: वाचन माणूस बनवतं,
1: वाचन मनांना घडवतं,
0: ग्रंथांना गुरु

0: humano.
1: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:22 आणि 12 सेकंद झाली आहेत. जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज आहे 25 जून. 25 जून हा दिवस भारताच्या इतिहासात संविधान हत्या दिन म्हणून साजरा केला जातो. 1975 याच दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली होती. त्याचबरोबर आजचा दिवस जागतिक नाविक दिन म्हणूनही पाळला जातो. याच दिवशी 1983 पहिला क्रिकेट विश्वचषक जिंकला गेला होता. 1918 छत्रपती शाहू महाराज यांनी संस्थानातील वतनदारी पद्धत रद्द करण्याचा कायदा जारी केला होता. त्याचबरोबर याच दिवशी 2000 मॅडम तुळसा यांच्या मेणाच्या पुतळ्याचा जगप्रसिद्ध प्रदर्शनात भारतीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा पुतळा ठेवण्याचं घोषित केलं होतं. 25 जून 1931 V.P. Singh हे भारताचे 7वे पंतप्रधान यांचा जन्मदिवस. त्याचबरोबर 25 जून 1924 याच दिवशी मदन मोहन अर्थात भारतीय संगीतकार संगीत दिग्दर्शक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेते यांचा जन्मदिवस. हे होते आजचे दिनविशेष. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.
2: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
1: यानंतरची उद्घोषणा लगेचच. प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:25 होत आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास ठीक 7:25.

0: श्रोत्याहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोत्याहो, 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन आपण साजरा केला, त्यानिमित्ताने डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर वृषाली उजेडे, आपलं दिलखुलास कार्यक्रमात मी मनापासून स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार सुचेता.
0: डॉक्टर, आता सगळ्यात महत्वाचा छोटासा प्रश्न असतो की काही काहींची अशी भावना आहे, काही काहींना असं वाटत असतं की माझी जाडी कमी होईल मी योगा अभ्यास केला तर. तर खरंच जाडीवरती, लठ्ठपणावरती योग काम करतं?
1: हो हो. आता कसं झालंय की जाड होण्याची कारणं खरं खूपच हे झालेली आहेत. म्हणजे आपण कष्टच करत नाही जास्त. म्हणजे आजकाल कुठलाच व्यवसाय असा नाही की ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप कष्ट करावे लागतात. त्याच्यामुळे घरी पण राहून तुम्हाला काहीच कष्ट नाही आहे. जवळ मशीन सगळ्याच गोष्टींसाठी अवेलेबल आहे. त्याच्यामुळे सिडेंटरी लाईफस्टाईल आहे हे सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट आहे, जाडी वाढण्याकरता, वजन वाढण्याकरिता. मग त्याच्यानंतर खाण्यापिण्याच्या पद्धती झाल्या आहे, झोपण्याच्या पद्धती झाल्या आहे, वागण्याच्या पद्धती झाल्या.

0: या सगळ्यांमुळे माणसाचं वजन वाढत चाललंय. आणि मग योगशास्त्र तर ते शेवटी तुम्हाला सांगितलं ते करेक्शन ऑफ युअर लाईफस्टाईल इज योगा. तर मग ते जर लाईफस्टाईल तुम्ही अंगीकारली तर डेफिनेटली तुमची जाडी कमी होण्याला मदत होईल. पण जर का तुम्ही असं म्हणत असाल की नाही मी जे खाते आहे तेच कंटिन्यू करेल आणि मी रोज आसनं करेल तर त्याच्याने फार काही फरक पडेल असं मला वाटत नाही. तुम्हाला जर का वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला पूर्णच योगिक लाईफस्टाईल अंगीकारावी लागेल आणि मग त्याच्यानंतर डेफिनेटली तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. आणि म्हणून त्यासाठी आपण आसनांचा देखील अभ्यास केला पाहिजे. खरं पाहायला गेलं तर एखादा माणूस असं म्हणू शकतो ना की मला नाही करायची आसनं वगैरे, मी डायरेक्टच ध्यान धारणा करीन, तीच जर का आवश्यकता असेल तर. पण जर का तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला शरीराचं स्वास्थ्य तुमच्याकडे नसेल तर मग तुमचं मन सुद्धा लागणार नाही ना एका ठिकाणी,
1: बरोबर
0: आहे ना. आपण म्हणजे साऊंड माइंड इन अ साऊंड बॉडी, तर त्याच्या दृष्टीने आपल्याला आपलं शरीर स्वस्थ राहणं हे प्राईम इम्पॉर्टन्सची गोष्ट आहे. अगदी
1: म्हणजे आपण योगा अभ्यास करताना सुरुवातीला ठीक आहे आपण प्रशिक्षण घेतलं आणि मग दररोज काही क्लासला जायला आपल्याला पॉसिबल नाही आहे सध्याच्या लाईफस्टाईलमध्ये, त्याच्यानंतर आपल्या आपण घरी करायला लागतो. पण आपण योग करताना आपलं काहीतरी चुकतं आहे हे कसं ओळखायचं आणि ते शरीर इंडिकेशन काय देत असतं
0: हे खरंच खूप महत्वाचं आहे. कसं आहे की जोवर समोरचा माणूस आपल्याला बघतोय आणि करेक्ट करतोय तोपर्यंत आपल्याला कळतं की नाही आपण हे चुकलोय तेच असं चुकलोय. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल की सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एखादं आसन करायचं असेल तर एक्झॅक्ट त्या आसनाची क्रिया कशी करायची असते ती तुम्हाला थिरॉटिकली समजून घ्यावी लागेल पहिल्यांदा आणि नंतर तसं तसं करण्याचा प्रयत्न करावा लागेल. साधी गोष्ट असते, मी फॉर एक्झाम्पल सांगते की तुम्हाला सरळ उभं राहून कमरेतनं साईडनी बेंड व्हायचं आहे समजा, तर किती सिंपल गोष्ट आहे, काहीच हे नाही आहे. एखादा व्यक्ती म्हणे नाही मला किती छान वागता येत आहे खाली, पण बघताना आपल्याला दिसेल की तो वागतोय, पण तसं नाही, त्याला त्या विशिष्ट प्लेनमध्येच वाकायचं असतं. मग हे त्याला कोण सांगेल, समोरचा माणूस जर का असेल योग शिक्षक तोच सांगू शकतो. पण मग आता अशा वेळेस त्यांनी कमीत कमी आरशात बघून करायला पाहिजे की नाही बाबा मी हे करतोय हे योग्य आहे का नाही. आणि त्यानंतर जर का त्या आसनामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला लेफ्ट साईडनी मानेमध्ये या टाईपने ताण अनुभव करायचा आहे तर मग तसा अनुभव करण्याचा प्रयत्न करा, तेव्हाच ते आसन तुम्ही योग्य रीतीने करीत आहात असं तुम्हालाच कॉन्फिडन्स येईल.
1: अच्छा,
0: म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का मला आता एखादं सुप्त वज्रासन असेल, सुप्त वज्रासन म्हणजे वज्रासन घालायचं आणि असं झोपायचं असतं खाली, तर हे मी बरोबर करते आहे की नाही. मग जेव्हा मला माहिती असेल की हे आसन करत असताना माझ्या पोटऱ्यांना असा असा ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे किंवा माझ्या कमरेला ह्या टाईपने ताण पडला पाहिजे असं दिलेलं आहे की हा अनुभव करा, जर का तसा ताण पडत नसेल तर तुम्ही समजून घेऊ शकता की मी हे आसन योग्य रीतीने करीत नाही आहे. पण जर का तुम्हाला ते अनुभव होत असेल, ते तुम्ही करत असाल, तर तुम्ही आसन योग्य पद्धतीने करीत आहात. आसनाचे थिअरी तुम्ही माहीत करून घ्यायची आणि मग तुम्ही प्रॅक्टिकल करायचं जेणेकरून तुम्हाला कळेल की मी करतोय ते व्यवस्थित करतोय किंवा नाही आहे.
1: नक्कीच डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आहाराचा विषय आहे. सध्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या जेवणाच्या पद्धती किती बदललेल्या आहेत, फास्ट फूडचा जमाना आहे सध्या. तर आहार आणि योगाभ्यास यांची सांगड कशी घालायची नेमकी,
0: हे तर खरंच खूप कठीण आहे सुचेता, माहिती आहे का. आजकाल आहार ही गोष्ट अशी झालेली आहे की आपल्याला काहीही दिसलं की आपण तोंडात टाकायला बिलकुल मोकळेच असतो. मुळात योगाभ्यास करताना आहार कसा ठेवला पाहिजे याच्याबद्दल पण काही गाईडलाईन्स आहेत थोडक्यामध्ये. तर त्यांचं असं म्हणणं आहे की सात्विक आहार सेवन केला पाहिजे जर का तुम्ही योगाभ्यास करत असाल तर. मग सात्विक आहार काय असतो, म्हणजे तीन टाईप्स असतात आहाराचे, सात्विक, राजसिक, तामसिक या टाईप. तर सात्विक आहारामध्ये जसं दूध आणि दुधाचे पदार्थ येतात, तूप सेवन केलं जाऊ शकतं, त्याच्यानंतर खूप तिखट तेलकट मसालेदार खाऊ नये, शिळं अन्न खाऊ नये, किंवा काय म्हणता येईल आजकालच्या याच्यामध्ये तुम्ही पॅकेज्ड फूड्स म्हणू शकतात, फास्ट फूड्स म्हणू शकतात, एकदम फ्रीजमधलं काढलंय थंडगार आहे वस्तू ती पण खाऊ नये, एकदम उकळतं काही आहे गरम म्हणायला चहा येते तर ते पण तुम्ही घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. आणि मग जे साधं सात्विक जे अन्न आहे रोजचंच, म्हणजे त्याच्यामध्ये काही खूप वेगळं खाण्याची गरज नाही, पण दूध तूप ह्या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव असेल आपल्या आहारामध्ये तर त्याला आपण सात्विक अन्न म्हणतो. आणि हे सात्विक अन्न योगाभ्यास करत असताना चालू ठेवलं पाहिजे किंवा तेव्हा ह्या आहाराचं पालन केलं पाहिजे.
1: डॉक्टर, एक मनामध्ये छोटासा प्रश्न येतो की रागावरती नियंत्रण ठेवण्यासाठी योगाभ्यास

0: मदत करतं का?
1: निश्चितच. म्हणजे राग, लोभ, क्रोध, काय मद मत्सर, सगळे हे जे षडरिपू आहेत, या सगळ्या षडरिपूंना कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी योगशास्त्र मदत करतं. कसं आहे की आता छोट्या छोट्या टिप्स असतात ना, आपण म्हणतो नाही का एखाद्याला खूप राग आला की नाही 100 पर्यंत आकडेमोड,
0: उलटे आकडेमोज,
1: उलटे आकडेमोज, सरळ मोज, काय असेल. मुळात योगशास्त्राचं पालनच केलं. मी जसं सांगितलं ना की यम नियम ह्या गोष्टींचं जर आपण पालन केलं, तसं बॉडीला कंडिशन केलं आपण, तसं बॉडीला किंवा माइंडला आपल्या ट्रेन केलं, तर मग हे राग, लोभ, द्वेष, मद, मत्सर, मोह, माया ह्या सगळ्या गोष्टी आपोआप कमी व्हायला मदत होते. आणि मग त्याच्यासाठी रेग्युलॅरिटी पाहिजे. फक्त जे काही योगशास्त्राचा अभ्यास करत आहात ना, तो अभ्यास तुम्ही नियमित केला पाहिजे. त्याच्यामध्ये विश्वास असला पाहिजे. त्याच्यामध्ये तुमचं समर्पण किंवा ते शरणागत भाव जो आहे तो असला पाहिजे की नाही, मी हे जे काही करतोय हे माझ्या भल्यासाठी आहे आणि हे मला कायम हितकर आहे ह्या दृष्टीने जर आपण केला, तर तो डेफिनेटली तुमच्या मनातले सगळे षडरिपू जे आहे ते सगळे कमी करायस मदत करतो.
0: खूप छान सांगितलं तुम्ही. डॉक्टर, मला एक सांगा की गर्भवती महिलांनी योग करायचा का आणि तो कधीपर्यंत करायचा?
1: योग म्हणजे कसं, मी जसं आत्ताच सांगितलंय की नुसतं आसन म्हणजे योग नाही आहे, त्यामुळे गर्भवती महिलेने निश्चितच केला पाहिजे. ती गर्भवती महिला काही आजारी नसते ना, म्हणजे ती आजार पण थोडीच आहे. गर्भावस्था फिजिओलॉजिकलच प्रोसेस आहे ना, तुमची शारीरिक क्रियात्मकच प्रक्रिया आहे ना, त्याच्यामुळे काही हरकत नाही. अगदी पहिल्या महिन्यापासून, इवन मी तर म्हणते कन्सीव्ह करण्याच्या आधीपासूनच जर का त्यांनी योगशास्त्राचा अवलंब केला त्यांच्या आयुष्यामध्ये, तर त्यांना डेफिनेटली त्यांच्या गर्भाला, म्हणजे त्या होणाऱ्या बाळाला, त्या आईला त्याचे नक्कीच फायदे दिसतात. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत त्यांनी सगळं करायला पाहिजे.
0: प्रशिक्षकाची गरज आहे
1: या ठिकाणी, निश्चितच प्रशिक्षकाची गरज आहे. ते सगळे मात्र आसनांच्या बाबतीत. मग त्याच्यानंतर प्राणायाम आहे, काही ब्रीदिंग टेक्निक्स आहे, त्या तर करू शकताच येतात, अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत केल्या जाऊ शकतात. त्याच्यानंतर काही मुद्रा असतात, असं योगशास्त्रामध्ये काही मुद्रा, हस्तमुद्रा सांगितलेल्या आहेत, त्याचा पण अभ्यास करू शकता येतात. तर अशा भरपूर साऱ्या योगिक क्रिया आहेत की ज्या गर्भवती महिलेने केल्या जाऊ शकतात. फक्त योगिक शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत काही, त्या मात्र त्या अवस्थेमध्ये टाळल्या पाहिजे. 6 अशा शुद्धिक्रिया सांगितल्या आहेत की नेती, धौती, नवली म्हणजे त्राटक आणि कपालभाती, बस्ती, ह्या सगळ्या
0: पंचकर्म आपण म्हणूया जे आयुर्वेदात जे केलं जातं पंचकर्म, ते टाळायला पाहिजे.
1: तसं हा योगशास्त्रामध्ये वेगळं कर्म असते, त्याला षटक्रिया म्हणतात.
0: मग ते काय म्हणजे आरोग्यासाठी, या जे तुम्ही आता शुद्धिक्रिया सांगितलं आणि षटकर्म सांगितलं, हे आरोग्यासाठी आपल्याला कितपत उपयोगी पडतं?
1: हे खूपच उपयोगाचं आहे. हे क्लेन्झिंग आहे, म्हणजे तुम्ही रोजच्या जीवनात सुद्धा खूप आवश्यक आहे. जसं आपण रोज बाहेरची स्वच्छता करतो ना, आपली स्नान करतो, सगळ्या गोष्टी करतो ना, तर ती बाहेरची स्वच्छता आहे, बाह्य. आतमधली स्वच्छता, अंतशौच जे आहे ते कसं होणार ना, ती सगळी शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या शुद्धिक्रिया उपयोगाच्या आहे. शरीराच्या आतमधली शुद्धी करण्याकरिता ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. आणि जोवर आपण ह्या सगळ्या शुद्धिक्रिया करणार नाही ना, तोवर तुमच्या नाड्या मोकळ्या होत नाही आणि तोवर तुम्हाला योगाभ्यासामध्ये प्रगती साध्य होत नाही.
0: अच्छा, पण या शुद्धिक्रिया सगळ्यांनीच करायच्या की ज्यांना काही प्रॉब्लेम्स असतील, समजा शारीरिक प्रॉब्लेम्स असतील, असं काही आहे का की त्यांनी नाही करायच्या?
1: हा, असं काही नसतं. म्हणजे शुद्धिक्रिया सगळ्यांनीच नसतात करायच्या, ज्याला गरज असेल त्यांनीच करायच्या. म्हणजे एखादा स्थूल व्यक्ती असेल, एखाद्याला थोडक्यामध्ये कफाचे त्रास असतील ना, या टाईप कफ दोष जो आयुर्वेदात म्हणतात त्या टाईपमध्ये असतील ना, त्याच लोकांनी शुद्धिक्रिया कराय. एखादा माणूस ऑलरेडी जर शुद्ध असेल आतूनच, त्यांनी शुद्धिक्रिया करण्याची काही गरज.
0: पण ते ठरवायचं कसं? कारण आतमधलं जर शरीरातलं आपल्याला माहिती नसतं की आतमध्ये काय चाललंय, तर ते आपण शुद्ध आहोत किंवा आतमध्ये खूप गोंधळ आहे सगळ्या शरीरात आपण, हे आपण काय शरीर इंडिकेशन देतं त्याचं?
1: बिलकुल बिलकुल. म्हणजे जसं तुम्ही आसन करत आहात ना, तुम्हाला सांगतं एखादा व्यक्ती की हे असं असं करायचं, तुम्ही खूप प्रयत्न करता पण तुमच्याच्यानी तसं होतच नाही. तेव्हा तुम्हाला इंडिकेशन मिळतं की नाही मला काहीतरी आतमध्ये गडबड आहे माझ्या ह्याच्यात, की जी शुद्धी केली पाहिजे आणि त्याच्यानंतर मग मला हे साथ देईल. फॉर एक्झाम्पल प्राणायाम पण करत असू आपण, तर प्राणायाम करता करता ज्या टाईपनी आपल्याला सांगितलेलं आहे की पूरक करायचं आहे, कुंभक करायचं आहे, मग रेचक करायचं आहे, तर हे असं करत असताना जर ते तुम्हाला शक्य नसेल होत, म्हणजे तुम्ही करताय प्रयत्न पण तुम्हाला होत नाही आहे तुमच्या शरीरात, तर मग तेव्हा कळायला पाहिजे की नाही बहुतेक मग कफ दोषाचं माझ्या शरीरामध्ये जास्ती साचलेलं आहे. मग तेव्हा तुम्हाला कळायला पाहिजे की नाही आता मला ह्या शुद्धिक्रिया केल्यानंतर, मग तुम्ही शुद्धिक्रिया कराल ना, नेती धौती ज्या आहेत त्याच्यानंतर तुम्ही प्राणायामाचा अभ्यास कराल, तर तुम्हाला डेफिनेटली कळेल की नाही आता मला प्राणायाम योग्य रीतीने जमायला लागलेला आहे.
0: योग या विषयाची व्याप्ती पाहता आज आपण चर्चा इथेच थांबूया. आपण पुन्हा भेटूया उद्याच्या दिलखुलासमध्ये डॉक्टर वृषाली उजेडे यांच्याबरोबर. तेव्हा नक्की ऐका कार्यक्रम दिलखुलास 7:25 PM. तूर्तास मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते. नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही, तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने, त्यांनी

0: मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.
2: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲप सहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 7:40 आणि 5 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा. कार्यक्रमात ऐकूया उषा मंगेशकर यांनी गायलेलं मालिनी लाड यांचं गीत. संगीतबद्ध केलं आहे ऋषिराज यांनी.

0: या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 7:45 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
1: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गर्दे आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्याबाबत आयुर्वेदामध्ये असलेल्या खूप चांगल्या उपचारांविषयीची माहिती देत असतात. या भागातही डॉक्टर गर्दे उपस्थित आहेत, त्यांचं आपण सर्वात प्रथम स्वागत करूया. नमस्कार डॉक्टर गर्दे, आपलं कार्यक्रमात स्वागत.
3: नमस्कार मॅडम.
2: डॉक्टर, गेल्या भागामध्ये आपण सूज या विषयावर बोलत होतो, म्हणजे वेगवेगळ्या अवयवांना येणारी सूज आणि त्याचबरोबर डोळ्याच्या पडद्याला पण येणारी सूज. तर या सुजेविषयी अजून काय आपल्याला सांगता येईल? या सुजेचा परिणाम अजून कशा कशावर होतो?
3: जसं मी सांगितलं की प्रामुख्याने तीन अवयव आहेत जे आपल्याला सुजेसाठी कॉन्ट्रीब्युट करतात किंवा त्या अवयवांशी संबंधित आजारांचा परिणाम स्वरूप शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या भागांवरती, शरीराच्या वेगवेगळ्या ठिकाणांवरती आपल्याला सूज दिसते. सार्वदेहिक म्हणजे सगळ्या अंगावर येणारी, एकांग म्हणजे एखाद्या अवयवावरती, एखाद्या ठिकाणावरती येणारी सूज. जसं चेहऱ्यावरती आहे, हातापायावर आहे, पोटावरती आहे, नाभीवरती आहे, वृषणावरती आहे, किंवा डोक्याला येणारी सूज आहे, किंवा ही वरवरची तुम्हा आम्हाला दिसणारी सूज झाली, किंवा किडनीला येणारी सूज आहे, लिव्हरला येणारी सूज आहे, स्प्लिनला येणारी सूज आहे, डोळ्याच्या पडद्याला येणारी सूज आहे, डोळ्याच्या नसांना येणारी सूज आहे. मग ही असं का होत असेल बरं? खरं तर मला नेहमी रुग्ण हे विचारतात, डॉक्टर तुम्ही सांगताय की दोष तीनच, धातू सातच, तेच तीन दोष त्याच धातून खराब करतात, पण एकाच आजाराच्या पेशंटमध्ये वेगळी लक्षणं का दिसतात? हे सूजच आहे. एखाद्याला सूज पायाला येते शुगरच्या पेशंटमध्ये, एखाद्याच्या लिव्हरला सूज येते, एखाद्याला स्प्लिनला येते, एखाद्याला मेंदूला येते, एखाद्याला नसांना येते डोळ्याच्या, आणि एखाद्याला पडद्याला येते. हे आयुर्वेदानुसार जे स्थान वैगुण सांगितले, म्हणजे जिथं दोष असेल, जिथं त्या व्यक्तीचा कमकवतपणा असेल, जिथं ऑलरेडी दोष संचय जास्त असेल, अशा ठिकाणी जाऊन हे जास्त दोष वाढून मग विकार अभिव्यक्त होतो, आणि म्हणून व्यक्तीपरत्वे हे लक्षण आहेत. हे काही लोकांना

0: डोळ्याला होईल, कायलेशराला होईल, हा जो भाग आहे तो त्या व्यक्तीपरत्वे बदलतो. दुर्दैवानं शुगर, बीपी किंवा थायरॉइड किंवा मोठे कोणतेही लिव्हर, किडनी आणि हृदयाशी संबंधित कोणतीही मोठी आजारपण हे बऱ्याचदा डोळ्यावरती परिणाम करतात आणि म्हणून वारंवार आपल्याला डोळ्याला सूज येते. आता मग हे वारंवार का, हाही प्रश्न फार महत्वाचा आहे. डोळ्याला वारंवार सूज का येते? गॅसेस होत आहेत वारंवार का? तर ते पोट साफ होत नाही म्हणून. पोटाचा विकार गेले की गॅसेस जातात, तसंच आपल्याला डोळ्याच्या बाबतीत सांगता
1: येईल. आता ही सूज वारंवार का येते त्याची कारण आपण जाणून घेऊया, पण एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर मग ही सूज खरंच वारंवार का येते डॉक्टर?
0: खरं तर त्या प्रश्नातच त्याचं ही गंमत अशी आहे, वारंवार येते म्हणजे आपण काहीतरी चुकतोय. हे जसं मी मागाशी सांगितलं की गॅसेस वारंवार येत आहेत. का होत आहेत गॅसेस? डिकम्पोजिशन होते माळाचं, गॅसेस होत आहेत किंवा आडलेला वात आहे, गॅसेस होत आहेत. एक्स वाय झेड पोटाशी निगडीत गोष्ट आहे, तो जर दोष निघाला, मळ साफ व्हायला लागलं, तर गॅसेस व्हायचं कारण नाही. मळ साठत नाही तर डिकम्पोज काय होणार आहे आणि गॅसेस तयार कसे होणार आहेत?
1: बरोबर.
0: मूळ कारणाच जर निराकरण केलं, मूळ दोष मळ जो पडून राहतोय मोठ्या आतड्यात तोच जर काढून टाकला तर गॅस होणारच नाही ना. तसं ज्या वेळेला शुगर आहे, ज्या वेळेला हायपरटेन्शन आहे, ज्या वेळेला थायरॉइड आहे, ज्या वेळेला आम्ल पित्त आहे, हे जिरलेले दोष आहेत. ज्या वेळेला हे साठत जातं आणि आपण तकला दू, मी मागच्या भागामध्ये सांगितले तसं लाक्षणिक चिकित्सा करायला लागतो, त्यावेळेला नुसतं लक्षण कमी होतं, आजार नाही ना कमी होत. आणि आजार जसा जुना होत जाईल तसं दोष वाढत जातात आणि प्रत्येक व्यक्ती परत्वे शरीर वेगळी लक्षणं तयार करायला लागतं. मग ज्या वेळेला हे खूप दिवस झाल्यानंतर मग त्याचा परिणाम, म्हणजे सुरुवातीला आता फॉर एक्झाम्पल आम्लपित्ताचं घेऊयात. आम्लपित्ताचं सुरुवातीच्या पेशंटमध्ये ओकाऱ्या होतील. आम्लपित्ताच्या सुरुवातीच्या पेशंटमध्ये वृद्ध म्हणजे शरीरात छातीत जळजळ किंवा पोटात जळजळ होईल. त्याच्याकडे तुम्ही फक्त त्या जळजळीची ट्रीटमेंट घेतली, फक्त ओकाऱ्याची तात्पुरती ओकाऱ्या बंद व्हायची औषधं घेतली तर काही दिवसांपर्यंत ओकारी होईल. का होणार? कारण तुम्ही आत्ता ओकाऱ्या कमी व्हायची औषधं घेतली, ओकाऱ्या काय होत्या त्याचं औषध नाही ना घेतलं. आणि असं ज्या वेळेला फ्रिक्वेंटली व्हायला लागतं आणि ते दोष तसेच खूप दिवस पडून राहायला लागलं. तुम्ही बऱ्याचदा बघा, गॅसेस होत असताना काही लोकांना सगंध म्हणजे अतिशय दुर्गंधित गॅसेस होतात आणि काही लोकांना नुसतेच आवाजाचे होतात,
1: वायू सरला
0: अगदी म्हणतो. हे जे होतं हे का होतंय? ज्या वेळेला अतिशय मळ साठलाय, अतिशय पित्ताची विकृती व्हायला लागली, त्यावेळेला मळाला म्हणजे तुमच्या गॅसेसला वास यायला लागतो. नुसता वाताशी संबंधित आहे, त्याला वास येत नाही. तसं ज्यावेळेला पित्त आहे, वात आहे, कफ आहे, खूप जिरलाय, कारण आजार कोणताही वात पित्त कफानं होतोय, त्याच्याकडे तुम्ही तात्पुरत्या स्वरूपात जर टेम्पररी किंवा सप्रेस करायचे औषध घेत राहिलात तर ते दोष तसेच वाढत होत जातात, ते दोष तसेच साठत जातात आणि मग त्याचा परिणाम जवळच्या व्हायटल ऑर्गनवरती होतो. मग ते डोळा असो, मेंदू असो, लिव्हर असो, किडनी असो किंवा हार्ट असो, त्या जवळच्या ऑर्गनवरती परिणाम व्हायला लागतो. आणि म्हणून ही सूज आपण आधुनिक शास्त्राचे औषध घेऊन सुद्धा वारंवार यायला लागते, कारण ती सूज आणणारे दोष शरीरात तसेच आहेत, आपण फक्त सूज कमी करणारी औषध घेतो.
1: मुळापर्यंत आपण जातच नाही,
0: त्यामुळं आपण त्या मूळ कारणांपर्यंत गेलो तर मग मात्र आपल्याला हे दोष घालवणं शक्य होतं. आणि म्हणून आयुर्वेदात जे खात्रीशीर ही सूजीची ट्रीटमेंट होईल म्हणून जे सांगितलं जातं ते होण्यामागचं कारणच हे आहे की ते मूळ कारण शोधलं जातं आणि त्याच्या उपचार केले जातात.
1: बरोबर आहे. तर ह्याच आयुर्वेदाच्या महत्वाविषयी अजून आपण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9825261699, 9825261699. तर ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर सर, डोळ्याच्या असं नाही, एकंदरच सगळ्या अवयवांच्या सुजेबद्दल तुम्ही खूप डिटेलमध्ये गेल्या दोन तीन भागात सांगताय. आता डोळ्या त्याच्या पडद्याला येणारी

0: शूज, यावर आपण नेमकं काय सांगू शकता, याची कारण काय अशी शूज आहे?
1: जसं गेले 2 ते 3 भाग, हे विस्तृत सांगण्याचं कारण काय? दरवेळेला फक्त पडद्याला सूज येते, शुगर मुळे आली, हायपर टेन्शन मुळे आली, कारण सांगतोय, पण तो पूर्ण प्रोसेस आहे ती जोपर्यंत सांगितली जात नाही तोपर्यंत त्याची डेप्थ त्या आजाराची किंवा त्याचं गांभीर्य लक्षात येत नाही. आता खरं तर कारण खूप आहेत, म्हणजे तुम्हाला गंमत सांगू का, जो जो विकार खूप दिवस शरीरात पडून राहतोय तो तो विकार शरीरातल्या व्हायटल ऑर्गन वरती परिणाम करणार आहे, तो तो विकार डोळ्यांना बाधित करणार आहे. आता साधी साधी आजार पण सांगतो, साध्या संधिवात घ्या, खूप दिवस संधिवात राहिला म्हणजे वात रक्त नावाचा एक संधिवातातला प्रकार आहे, त्यात बोटं वाकडी होतात, तर तो खूप जिरला, जशी बोटं वाकडी होतात तसे त्याच्या पडद्यावरती परिणाम येतो. आम्लपित्त म्हणजे ओकाऱ्या काढायची ज्यांना सवय आहे त्याचाही पडद्यावरती परिणाम व्हायला लागतो. टीबी सारखा आजार आहे त्याचाही परिणाम व्हायला लागतो. डोक्याला डोळ्याला मार लागलाय त्याचाही परिणाम व्हायला लागतो. तुम्हाला कुंठून आपल्याला शौचाला करायची सवय आहे अशा लोकांच्याही पडद्यावरती मेजर इम्पॅक्ट होतो, रक्तस्रावाने सूज येऊ शकते. तुम्हाला आधुनिक शास्त्राची सततची सर्दीची औषध खायची सवय आहे तरी सुद्धा तुमच्या पडद्याला सूज भविष्यात येऊ शकते. म्हणजे शुगरच्या पेशंट आहे, तुमच्या हिस्ट्रीत आई वडिलांकडे शुगर, हायपर टेन्शन आहे, आणि तुम्हाला अलर्जिक सर्दी आणि तुम्ही अँटी अलर्जिक औषध खाताय, तरीही तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. तुम्हाला हाडांचे मोठे विकार आहेत आणि त्याची आधुनिक शास्त्राची सततची औषध घेतली गेली तरी तुमच्या पडद्यावरती परिणाम होऊ शकतो. अननेसेसरी कोणती मल्टीव्हिटॅमिन खायला लागला तरी त्याचा रक्तावरती परिणाम येऊन सुद्धा आपल्या डोळ्यावरती शरीरावरती सुजेसारखा भविष्यात परिणाम येऊ शकतो. हे खरं थोडक्यात सांगितले, अजूनही बरीच कारणं आहेत, उगात आपण ती प्रत्येक कारण आपण
0: भागात जाणून
1: प्रेक्षकांना सांगूयात.
0: बरोबर आहे, अगदी तुम्ही छोट्या छोट्या कारणांपासून सुरुवात केली आहे, पण अशी अजून खूप मोठी पण कारणं आहेत ती आपल्याला जाणून घ्यायची आहेत, पण ती आपण पुढच्या भागात जाणून घेऊया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
1: नमस्कार.
0: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिव पेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबत नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699, 9852261699.
2: श्रोते हो, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकलात, श्री विश्व वल्लभ आयुर्वेद. सकाळचे 7:55 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा.

0: 7.2 hit San Felipe in Venezuela, which was the first event in the doublet. This magnitude 7.2 foreshock was followed just 39 seconds later by a larger 7.5 main shock. As per initial reports, multiple structures have collapsed in Caracas, Venezuela. The quake was strongly felt across a large part of Venezuelan territory, triggering alerts in the civil protection systems of the South American nation. Union Commerce and Industry Minister Piyush Goyal will embark on a three-day official visit to London, United Kingdom, today. The Commerce and Industry Ministry said that the visit comes ahead of the entry into force of the landmark India-UK Comprehensive Economic and Trade Agreement and the companion Double Contribution Convention on 15th of next month. During the visit, Mr. Goyal will hold a high-level bilateral meeting with the United Kingdom's Secretary of State for Business and Trade, Peter Kyle. Prime Minister Narendra Modi has congratulated Armenia's Prime Minister Nikol Pashinyan and his party on their victory in the recently held parliamentary elections. During a telephone call received from Mr. Pashinyan, Prime Minister Modi also thanked him for facilitating the evacuation of Indian nationals stranded in Iran following the recent developments in West Asia. The two leaders reaffirmed their commitment to further strengthen the warm and multifaceted partnership between India and Armenia. BJP National President Nitin Naveen has sent specially curated boxes of premium Indian mangoes to diplomats from 82 countries posted in the national capital as part of a unique cultural outreach initiative. The hampers featured four of India's most celebrated varieties, including Gir Kesar, Banganpalli, Dasheri and Banarasi, each known for its distinctive taste, aroma and regional identity. Mr. Naveen sent a personal note conveying greetings and underlining the cultural significance of the fruit, which he described as a symbol of hospitality, friendship and India's agricultural legacy. Moving on to the world of sports. India will take on Bangladesh in the Group A clash of the ICC Women's T20 World Cup at Emirates Old Trafford in Manchester today. The match is scheduled to begin at 7 p.m. Indian time. Here is more in the sports roundup.
1: Harmanpreet Kaur-led women in blue are currently placed second in Group A, having won two out of three matches. India began their T20 World Cup campaign with consecutive wins against arch-rivals Pakistan and Netherlands before they lost against South Africa in their last match. On to men's cricket, a two-match multi-day series between India A and Sri Lanka A will begin in Galle, Sri Lanka this morning. Dhruv Jurel has been entrusted to lead India A side, who finished a brilliant IPL campaign recently for Rajasthan Royals. Next we have from football, where Morocco stormed into the knockout rounds, beating Haiti 4-2 in an entertaining Group C clash in Atlanta this morning. Haiti will exit the tournament frustrated to not have come up with more. Earlier, Vinicius Jr.'s two goals helped five-time World Cup champion Brazil beat Scotland 3-0 in Miami to advance to the knockout stage as the Group C winner. Meanwhile, Qatar got eliminated from the World Cup after a 3-1 defeat against Bosnia and Herzegovina in Seattle. With this win, Bosnia have kept their World Cup campaign alive, relying on other groups to reach the round of 32 for the first time in their history. Earlier today, Ruben Vargas and Johan Manzambi scored to guide Switzerland to a 2-1 victory over Canada in their Group B match in Vancouver. Last we have from hockey, where a 24-member Indian junior women's squad has been announced for the exposure tour to United Kingdom, scheduled for next month. Under its new coach Tim White, the team will play 7 matches across Scotland and England as part of its preparations for upcoming international competitions, including the Junior Asia Cup. The young squad will be led by captain Khedem Shilema Chanu. Chirag Jha from Sports Desk.
0: The India Meteorological Department, IMD, has forecast heavy rainfall over parts of coastal Karnataka, Jharkhand, Konkan and Goa, Maharashtra, Telangana, Odisha, sub-Himalayan West Bengal and Sikkim today. The weather agency has forecast thunder squalls over Bihar, Jharkhand, Madhya Maharashtra, Marathwada, West Madhya Pradesh and West Rajasthan. The Met Department has also predicted thunderstorms accompanied by lightning and gusty winds over Delhi, Chandigarh, Haryana, Jammu and Kashmir, Ladakh, Punjab, Uttarakhand and parts of the northeastern region during the next 2 to 3 days. And now, for a look at today's newspapers, it's over to Saira Mujtaba.
2: Thanks, Shagun. All dailies lead with Iranian President Masoud Pezeshkian's formal invitation to Prime Minister Modi to attend the former Supreme Leader's funeral. Iran invites Prime Minister for Khamenei's July funeral. India yet to decide, writes the Tribune. Shiv Sena UBT to lose parliament office, reports the Pioneer. Oil back at pre-war levels as prices drop below $75, informs the Hindustan Times. Air India Delhi Amritsar flight strays into Pakistan airspace. DGCA initiates action as crew ATC fail to report incident, headlines the Tribune. The Statesman headlines, India-US edge towards trade truce as Jameson Greer concludes Delhi visit. RBI breather for Tata Sons, but asset size hurdle stares, reports the Financial Express. Adding, the new frameworks drops the access to public funds criterion that had been one of the factors pushing Tata Sons into the upper layer classification. The Hindu in its editorial, Razor's Edge, informs that high heat and low rainfall is threatening agricultural produce. The southwest monsoon deficit nationwide has increased from 35% to 43%, and extreme heat has been reducing farm labor productivity. The ideal sustainable strategies are to switch from rain-centric to water-centric organizations, reduce dependence on water-intensive crops, and improve resilience. And finally, a large asteroid called 1997 NC1 will be visible to stargazers using a small telescope or large binoculars on 27th June, the European Space Agency announced. The asteroid will be speeding along at nearly 9 kilometers a second, posing no threat to Earth as any chance of an impact has been ruled out, writes the Asian Age. And with that, it's back to you, Shagun.
0: Thank you, Saira. And now, before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi reviews infrastructure projects worth around 30,000 crore rupees at Pragati meeting, pushes for AI-driven TB elimination and stronger cyber fraud response. Samvidhan Hatya Divas being observed to pay homage to those who suffered during emergency. India-China border trade via Lipu Lake Pass in Uttarakhand to resume after 6 years, 26 trade passes issued. U.S. federal judge bars Trump administration from implementing proof of citizenship requirement to vote. Powerful 7.5 magnitude earthquake hits Venezuela, causing collapse of multiple buildings. And in cricket, India to take on Bangladesh in Group A match of ICC Women's T20 World Cup in Manchester this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
3: Akashvani se pesh hai khabarnama. आकाशवाणी पुणे केंद्र 8:30 वाजले आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
4: आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक. 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पाचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर. महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत. आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्लीमध्ये प्रगती मंचाची 52वी बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी 4 राज्यांमधील रस्ते, वीज, मेट्रो तसंच रेल्वे क्षेत्रातील जवळपास 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा आढावा घेतला. विकास प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या. या बैठकीत टीबीमुक्त भारत मोहिमेचाही आढावा घेण्यात आला. क्षयरोग निर्मूलनासाठी एआयचा वापर करण्यावर यावेळी चर्चा झाली. क्षयरोग जनजागृती अभियानासाठी एनसीसी छात्र आणि माय भारत स्वयंसेवकांची मदत घेण्याच्या सूचनाही पंतप्रधानांनी केल्या. सायबर गुन्हे आणि डिजिटल अरेस्ट संदर्भातील विविध तक्रारींचाही यावेळी आढावा घेण्यात आला. आर्मेनियामध्ये नुकत्याच झालेल्या सांसदीय निवडणुकांमधल्या विजयाबद्दल आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान आणि त्यांच्या पक्षाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे. काल आर्मेनियाच्या पंतप्रधानांनी मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. पश्चिम आशियातल्या घडामोडींनंतर इराणमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान मोदींनी त्यांचे आभार मानले. भारत आणि आर्मेनिया यांच्यातील व्यापार, संरक्षण, तंत्रज्ञान आणि नागरिकांमधील परस्पर संबंध यांसारख्या महत्वाच्या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक दृढ करण्यावर भर देणार असल्याचं मोदी यांनी समाज माध्यमांवरील एका संदेशात म्हटलं आहे. 11वी ब्रिक्स ऊर्जा परिषद आज आणि उद्या हरियाणातील गुरुग्राममध्ये होत आहे. भारत या परिषदेचं यजमानपद भूषवणार आहे. ही बैठक प्रामुख्यानं ऊर्जा सुरक्षा आणि शाश्वतता, ऊर्जेची उपलब्धता तसंच तंत्रज्ञान आणि नवोपक्रम या तीन महत्वाच्या मुद्द्यांवर केंद्रित असेल. या बैठकीत ब्रिक्सच्या सदस्य देशांचे ऊर्जामंत्री आणि वरिष्ठ अधिकारी सहभागी होणार आहेत. यावर्षी भारताच्या ब्रिक्स अध्यक्षपदाची संकल्पना नवोपक्रम, सहकार्य आणि शाश्वतता यासाठी उभारणी ही असणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. ग्रामीण विकास विभागातर्फे नवी दिल्लीमध्ये आज ग्रामीण विकासात एआयचा वापर करण्याबाबत राष्ट्रीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित उपाययोजनांवर विचारमंथन करण्याकरता ही कार्यशाळा घेतली जात आहे. या विषयावर काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था तसंच तज्ज्ञ आणि उद्योग आणि स्टार्टअपचे प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय विद्यालयांसाठीच्या 36व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ आज नवी दिल्लीत संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुनराम मेघवाल यांच्या उपस्थितीत होणार आहे. ही स्पर्धा देशभरात 25 विभागातल्या 200 शाळांमध्ये आयोजित करण्यात आली होती. युवा संसद योजनेचा उद्देश तरुण पिढीमध्ये स्वयंशिस्त आणि लोकशाही मूल्य रुजवणं हा आहे. पुण्याच्या हवाई दल तळावरच्या पीएम श्री केंद्रीय विद्यालयाचा प्रादेशिक विजेत्यांमध्ये समावेश आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेझॉननं राज्यामध्ये गुंतवणूक करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. अमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँड्री जेसी यांच्यासमवेत काल मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गुंतवणुकीच्या संधींवर चर्चा केली. डेटा सेंटर्स क्षेत्रात महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. डेटा सेंटरचा विस्तार आणि विकासासाठी राज्यात उत्तम परिसंस्था निर्माण करण्यात येत आहे. केवळ डेटा सेंटर्स नाही तर राज्यात आरोग्य, तंत्रज्ञान विषयक पायाभूत सुविधा, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित कौशल्य विकास यामध्ये मोठ्या गुंतवणुकीच्या संधी आहेत असं फडणवीस म्हणाले. नाशिकमध्ये टीसीएस कंपनीत झालेला महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, लैंगिक अत्याचार, धार्मिक भावना दुखावल्याचं प्रकरण अशा घटनांचा अभ्यास करण्यासाठी आणि महिला सुरक्षेसंदर्भातील कायद्यांच्या पुनरावलोकनासाठी महिला सदस्यांची समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी काल विधान परिषदेत दिली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार पक्षातून बाहेर पडल्याप्रकरणी खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी काल लोकसभा सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. एका पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले खासदार दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाहीत. त्यांची संख्या पक्षांच्या एकूण खासदारांच्या 2/3 असली तरीही संविधानातल्या 10व्या अनुसूचीतल्या तरतुदीनुसार हे करता येणार नाही असं आपण सभापती बिर्ला यांना सांगितल्याची माहिती अनिल देसाई यांनी वार्ताहरांना दिली. या प्रकरणी सभापती संविधान आणि लोकशाहीचा आदर करणारा निर्णय घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारताचा कनिष्ठ महिला हॉकी संघ पुढील महिन्याच्या 5 ते 14 तारखेदरम्यान ब्रिटनच्या दौऱ्यावर जाणार आहे. या 24 सदस्यांच्या संघाची घोषणा हॉकी इंडियानं केली आहे. नवीन प्रशिक्षक टीम व्हाईट यांच्या मार्गदर्शनात हा संघ कनिष्ठ गटाचा आशिया चषक तसंच विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या तयारीचा भाग म्हणून स्कॉटलंड आणि इंग्लंडमध्ये 7 सामने खेळणार आहे. या युवा संघाचं नेतृत्व कर्णधार खैदम शिलेमा चानू करणार आहे. 9 दिवसांच्या या दौऱ्याची सुरुवात स्कॉटलंडच्या संघाविरुद्धच्या 2 सामन्यांनी होईल आणि त्यानंतर भारतीय संघाचे सामने अमेरिका, इंग्लंड आणि बेल्जियमच्या संघाविरुद्ध होतील. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अ गटात भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत होणार आहे. मँचेस्टरमधल्या एमिरेट्स ऑफ ओल्ड ट्राफर्ड मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या स्पर्धेत हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकून दुसऱ्या स्थानावर आहे तर बांगलादेश 4थ्या स्थानावर आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातील युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती अशी माहिती युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं दिली आहे. युमारे इथल्या भूकंपाच्या 39 सेकंदाआधी सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं युएस जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपामुळे झालेल्या नुकसानाबाबत अजूनही नेमकी माहिती मिळालेली नाही, मात्र या आपत्तीमध्ये जीवित आणि मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं असण्याची शक्यता आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधान कार्यालयानं एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. हवामान. देशाच्या विविध भागात आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कर्नाटक किनारपट्टी, झारखंड, तेलंगणा, ओदिशा तसंच कोकण, गोवा आणि राज्याच्या काही भागातही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. पुढील 2 ते 3 दिवसात दिल्ली, चंदीगड, हरियाणा, जम्मू काश्मीरसह ईशान्येकडील काही भागात विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पावसाचा अंदाजही हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली प्रगती मंचाची 52वी बैठक, 30,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा घेतला आढावा. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवसांच्या ब्रिटन दौऱ्यावर. महिला टी20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि बांगलादेश यांच्यात आज लढत आणि व्हेनेझुएला आणि जपानमध्ये भूकंप, मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानीची भीती. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
5: प्रसारभारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 8:40 आणि 54 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

सुरेश भट यांची ही रचना होती आणि गायलं संगीतकार म्हणून गायलं होतं यशवंत देव यांनी. कार्यक्रमात यानंतर ऐकूया वीणा परांजपे यांच्या स्वरातील हे गीत.

श्रोते हो, एक काळ असतो जेव्हा पाऊस म्हणजे रोमॅन्टिसिझम असं वाटतं. पण वयाच्या प्रत्येक टप्प्यात पाऊस आपल्याला वेगवेगळ्या रूपात भेटतो. कधीतरी अचानक कळतं की पाऊस हा फक्त पाऊस असतो. पावसाकडे फक्त पाऊस म्हणूनच बघायचं. जितकं अलिप्त निष्पाप होऊन आपण बघू शकतो तितका तो खरा समोर येतो आणि मग तो आपली सारी सुखदुःख वाहून नेतो. जाता जाता आपल्याला त्याच्यासारखं करून जातो. बोलूया पावसाबरोबरचं सुखदुःख आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. सकाळी 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात.

हे गीत गायलं होतं श्रीपाद कुलकर्णी यांनी आणि गीतकार होते शांताराम नांदगावकर. भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया छाया वानखेळे यांच्या स्वरात मंगेश पाडगावकर यांचं गीत.

श्रोते हो, या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9 वाजले आहेत. अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन ऐकूया. आज भाग 45.

0: श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक स्वर ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा दुसरा भाग.
1: मुंबईला साष्टीशी जोडणाऱ्या डंकन कॉजवेमुळं साष्टीतल्या पूर्व बाजूच्या उपनगरांची वाढ होत असतानाच पश्चिम किनारपट्टीच्या आघाडीवर मात्र अजूनही शांतता होती. वांद्रे चिमुकलं खेडं होतं. खार, सांताक्रूज, पार्ले ही आत्ताची तालेवार ठिकाणं तेव्हा गावठाणं होती. अंधेरी तर जंगलानं वेढलेलं होतं आणि बोरिवली दहिसर तर कुणाच्या खिसगणतीतही नव्हतं.
2: माहीम हे मुंबई शहराच्या हद्दीतलं शेवटचं गाव तर वांद्रे हे साष्टीतलं पहिलं. पूर्वेकडून वाहत येणाऱ्या मिठी नदीच्या पात्रानं सायन कुरल्याप्रमाणेच माहीम वांद्रेही विभागलेलं होतं. मिठी नदीला आपण माहीमची खाडी म्हणूनही ओळखतो. पूर्व बाजू डंकन कॉजवेनं साष्टीशी 30-35 वर्षांपूर्वीच जोडली गेली होती. मात्र पश्चिमेकडच्या माहीम आणि वांद्रे यामधल्या माहीमच्या खाडीवर पूल बांधून माहीम वांद्र्याशी जोडावं असं अद्याप ईस्ट इंडिया कंपनीला वाटलं नव्हतं.
1: माहीम आणि वांद्र्याच्या दरम्यान राहणारे अनेक लोक अनेक कारणांनी एकमेकांशी जोडलेले होते. काही माहीमकरांची शेतीवाडी वांद्र्यात होती तर काही वांद्रेकरांची माहीमात. अनेकांचे एकमेकांशी नातेसंबंध होते. वांद्र्याच्या तलावासमोर असणारी जरीमरी माता आणि टेकडीवर असणारी मोतमावली माउंट मेरी वांद्र्याप्रमाणेच माहीमवासियांच्याही श्रद्धेचा विषय होत्या. तर माहीमचं सेंट मायकल चर्च, माहीमचा दर्गा, दर्ग्याशेजारची शीतळा देवी आणि त्या पलीकडची प्रभा देवी अनेक साष्टीकरांच्या श्रद्धेय देवता होत्या. अशा अनेक कारणांमुळे माहीमची खाडी तरीतून पार करून इकडून तिकडे आणि तिकडून इकडे जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या फार मोठी होती.
2: माहीमची खाडी आता नजरेला पडते तशी रोड नव्हती. चांगलं लांब रुंद आणि खोल पात्र होतं तिचं. तिचा विस्तार त्या काळात माहीमच्या सेंट मायकल चर्च पर्यंत होता. या पात्रातून जीवावर उदार होऊन केला जाणारा प्रवास सोपा नव्हता. तरीही दोन्ही बाजूचे लोक तो करत असत. एरवीच्या दिवसात कसं तरी निभावत असे, पण पावसाळ्यात मात्र तो प्रवास थेट जीवावरच बेतत असे. दरवर्षीच्या पावसाळ्यात बोटी बुडून आतली माणसं, जनावरं आणि चीज वस्तूंना जलसमाधी मिळण्याच्या काही घटना घडतच असत.
1: दरवर्षी घडणाऱ्या या घटना पाहून मुंबईतल्या काही प्रतिष्ठित लोकांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यांना या खाडीवर पूल बांधावा, कॉजवे बांधावा म्हणून साकडं घातलं. सन 1835 सुमारास कंपनी पूल बांधायला तयार झाली. आदेश सुटले, रॉयल सर्वे विभागानं पुलाच्या नियोजित जागेचा सर्वे केला, इंजिनिअरिंग विभागानं पुलाचे आराखडे तयार केले, पुलाच्या बांधकामासाठी येऊ शकणाऱ्या ₹67,000 मात्रच्या खर्चाचं अंदाजपत्रकही मुंबई सरकारसमोर मंजुरीसाठी सादर झालं. परंतु नेमकं त्याच वेळेस कंपनीसमोर शहर विकासाच्या दृष्टीनं इतरही महत्त्वाची आणि अधिक प्राथमिकता असलेली कामं आल्यानं पुलाचा विषय आपोआप बाजूला पडला.
2: अशा वेळी मुंबईतलं वाडिया कुटुंब पुढे आलं. या पुलासाठी येणाऱ्या खर्चातला काही भाग उचलायला ते तयार असल्याचा प्रस्ताव त्यांनी कंपनीला दिला. मात्र वाडियांनी देऊ केलेले पैसे कंपनी सरकारला पुरेसे वाटले नाहीत आणि तोही प्रस्ताव बारगळला. आणखी 2 वर्षांनी म्हणजे सन 1837 मध्ये मुंबईतल्या बानाजी या आणखी एका पारशी कुटुंबानं पुढाकार घेऊन मुंबईतल्या धनवंतांकडून हा पूल बांधण्यासाठी लागणारे पैसे उभारण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांना कुणाचाही प्रतिसाद न मिळाल्याने तोही प्रयत्न वाया गेला.
1: साधारण 1840 पर्यंत या कॉजवेच्या बांधकामाचा विषय असा रेंगाळतच राहिला. ₹1841 पावसाळा सुरू झाला. मुसळधार पाऊस आणि नेमक्या त्याच वेळी आलेल्या भरतीतून माहीमहून प्रवासी गाई गुरं आणि भाजीपाला घेऊन वांद्र्याच्या दिशेनं एक मोठी बोट निघाली होती. खाडीच्या मध्यावर जाईपर्यंत सगळं आलबेलं होतं. मध्यावर प्रवाहाला जोर होता आणि काय झालं कुणास ठाऊ, ती बोट अचानक गिरक्या घेऊ लागली आणि काही कळायच्या आतच पाण्यात बुडाली. काही प्रवाशांनी पोहून आपला जीव वाचवण्यात यश मिळवलं, पण 15 प्रवासी आणि गाई गुरांना मात्र जीव गमवावा लागला. त्या हंगामातली ही पहिलीच दुर्घटना सर्व मुंबईकरांच्या जीवाला सटका लावून गेली.
2: या घटनेवर त्यावेळेच्या वर्तमानपत्रांनी जोरदार आवाज उठवला. प्रतिष्ठित आणि वजनदार लोकांनी कंपनीच्या अधिकाऱ्यांना जाब विचारायला सुरुवात केली. जनतेचा दबाव वाढायला लागल्यावर कंपनीने हालचाल सुरू केली. यंत्रणा नव्याने कामाला लागल्या, पुन्हा सर्वे झाला, नव्यानं आराखडे तयार करण्यात आले, खर्चाचा अंदाज घेण्यात आला. 1835 साली या कॉजवेच्या बांधकामाला येणार असलेला 67,000 खर्च यावेळी 1.5 पटीने वाढून जवळपास 1,00,000 रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचला होता. यावेळी मात्र कॉजवेचं बांधकाम सुरू होईल अशी चिन्ह दिसत असतानाच पुन्हा माशी शिंकली. पूर्वीसारखंच ऐनवेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्यासमोरच्या प्राथमिकता बदलल्या आणि कॉजवेचं बांधकाम थंड बस्त्यात गेलं.
1: माहीमच्या खाडीवरच्या कॉजवेच्या बांधकामासाठी सरकारच्या पातळीवर असलेली निष्क्रियता, त्यामुळे लोकांना नाहक गमवावे लागणारे जीव, यामुळे व्यथित झालेलं एक पारशी कुटुंब हा सगळा खेळ लांबून पाहत होत. दरवर्षीच्या पावसाळ्यात मिठी नदीत जाणाऱ्या बळींविषयी त्यांनाही कणव होती. पुरेशा निधी अभावी माहीम आणि साष्टीतलं वांद्रे यांना जोडणाऱ्या या पुलाचं बांधकाम करायला कंपनी सरकार असमर्थ असल्याचं त्यांना माहीत होतं. त्याचप्रमाणे यापूर्वी वाडिया आणि बानाजी या दोन पारशी कुटुंबांनी पुलाकरता पैसे जमवण्याचे काही अयशस्वी प्रयत्न केलेले आहेत हे देखील त्यांना माहीत होतं. यावेळी मात्र तसं काही होऊ नये म्हणून त्या पारशी कुटुंबातल्या एका महिलेनं मनाशी काही एक निश्चय केला आणि असा निश्चय करून तिनं कंपनी सरकारशी

0: संपर्क साधला आणि पुलाचा संपूर्ण खर्च सोसण्याची त्यांची तयारी असल्याचं कळवलं. त्या होत्या आवाबाई जमशेदजी जीजी भॉय, अर्थात लेडी जमशेदजी.
1: अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो माहीमच्या कॉजवेच्या गोष्टीचा दुसरा भाग. उद्या आपण ऐकणार आहोत याच गोष्टीचा पुढचा भाग. ऐकत रहा अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओंकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन आत्ताच आपण ऐकलं, आज ऐकलात भाग 45वा. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी. सकाळचे 9:10 आणि 20 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

0: কিতেরে গোমু মাহের লাজাতে
1: ওশে
0: গোমু মাহের লাজাতে হো না খোয়া।

वैशाख वणवा या चित्रपटातील हे गीत गायलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. गीतकार होते ग. दि. माडगुळकर आणि संगीतकार होते दत्ता डावसेकर. कार्यक्रमात यानंतर ऐकूया हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातून आशा भोसले आणि हेमंत कुमार यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीतकार आहेत सुधीर मोघे आणि संगीतकार आहेत हृदयनाथ मंगेशकर.

0: 10 लाखांची लॉटरी मला. वाव.
1: फसल्या ऑफर्स पासून सावधान.
2: आरबीआय सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया आनंदी गोपाळ या चित्रपटातून ऋषिकेश रानडे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं हे युगुलगीत. गीत आहे वैभव जोशी यांचं आणि त्याला संगीत दिलं आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी.

श्रोते हो, या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 9:30 वाजले आहेत. श्रोते हो, एक काळ असतो जेव्हा पाऊस म्हणजे रोमॅन्टिसिझम असं वाटतं, पण वयाच्या प्रत्येक टप्प्यात पाऊस आपल्याला वेगवेगळ्या रूपात भेटतो. कधीतरी अचानक कळतं की पाऊस हा फक्त पाऊस असतो, पावसाकडे फक्त पाऊस म्हणूनच बघायचं असतं. जितकं अलिप्त निष्पाप होऊन आपण बघू तितका तो खरा समोर येतो आणि मग तो सारी सुखदुःख वाहून नेतो. जाता जाता आपल्याला त्याच्यासारखं करून जातो. बोलूया पावसाबरोबरच सुखदुःख. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात पावसाबरोबरचं सुखदुःख. आमचा संपर्क ध्वनी नंबर आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. 022 हा STD कोड त्यापूर्वी लावायला विसरू नका. आज सकाळी 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमात पावसाबरोबरचं सुखदुःख, संवादिका सुलभा सौमित्र. श्रोते हो, प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भावधारा.

अर्चना प्रभुदे यांच्या स्वरातलं हे गीत होतं नाधो महानोर यांचं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया राणी वर्मा यांनी गायलेलं हे गीत. गीतकार आहेत प्रवीण दवणे आणि संगीतकार आहेत दत्तराज खोत.

मोरेश्वर निस्ताने यांनी गायलेलं हे गीत होतं. निळकंठ ढोले यांचं संगीतबद्ध केलं होतं मोरेश्वर निस्ताने यांनी. कार्यक्रमाच्या शेवटी ऐकूया विठ्ठल शिंदे यांच्या स्वरातील हे गीत.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

0: चार पायांवरून दोन पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाशी झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती? श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.
1: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
2: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही, तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाहीत, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने, त्यांनी

0: मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.
2: भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमात सर्वात शेवटी ऐकूया अलका सावंत यांनी गायलेलं शांता शेळके यांचं गीत.

आत्ताच आपण अलका सावंत यांच्या स्वरातलं हे गीत ऐकलं, शांता शेळके यांचं. या गीताबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसारभारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबईची ही अस्मिता वाहिनी. सकाळचे 10 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार.

श्रोते हो, एक काळ असतो जेव्हा पाऊस म्हणजे आपल्याला रोमॅन्टिसिझम असं वाटतं, पण वयाच्या प्रत्येक टप्प्यात पाऊस आपल्याला वेगवेगळ्या रूपात भेटतो. कधीतरी अचानक कळतं की पाऊस हा फक्त पाऊस असतो, पावसाकडे फक्त पाऊस म्हणूनच बघायचं. जितकं अलिप्त निष्पाप होऊन बघू तितका तो खरा समोर येतो आणि मग तो आपली सारी सुखदुःख वाहून नेतो आणि जाताना आपल्याला त्याच्यासोबत घेऊन जातो. बोलूया पावसाबरोबरचं सुखदुःख आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात. संवादिका आहेत सुलभा सौमित्र. संपर्कासाठी आमचे फोन नंबर्स असे आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. 022 हा STD कोड आहे. नक्की ऐका सकाळी 11:05 स्वरसंवाद हा कार्यक्रम. आजचा विषय आहे बोलूया पावसाबरोबरचं सुखदुःख.

मायबाप या चित्रपटातील हे गीत गायलं होतं विभावरी आपटे आणि विजय कोपरकर यांनी. गीतकार होते गजेंद्र अहिरे आणि संगीतकार होते आनंद मोडक.

0: महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील हे गीत गायलं होतं अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांनी. गीतकार होते गुरु ठाकूर आणि संगीतकार होते अजय अतुल.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. आवश्यकता सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
5: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
6: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही, तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणत आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाहीत, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने, त्यांनी

0: मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.
2: गीतबहार या मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातून आशा भोसले यांनी गायलेलं गीत. गीतकार आहेत जगदीश खेबुडकर आणि संगीतकार आहेत एन दत्ता.

या गीताबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. सकाळचे 10:30 वाजले आहेत. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकूया विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन राग गुणकली. त्यांना तबला साथ आहे भूषण परजुरे यांची. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध आहे. ऐकूया विदुषी संगीता शंकर यांचं व्हायोलिन वादन राग गुणकली.

विदुषी संगीता शंकर यांनी व्हायोलिनवर वाजवलेला राग गुणकली आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ भूषण परचुरे यांनी केलेली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, आज स्वरसंवाद 11:05. श्रोते हो, एक काळ असा असतो की जेव्हा आपल्याला वाटतं की पाऊस म्हणजे रोमॅन्टिसिझम, मग पावसाची सामाजिक व्यवहारिक रूप आपल्यासमोर येतात. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी आपण नवं शोधतो, आपण त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष आपण शोधतच राहत असतो, पण कधीतरी अचानक कळतं की पाऊस हा फक्त पाऊस असतो. पावसाकडे पाऊस म्हणून बघायचं, जितकं अलिप्त निष्पाप होऊन आपण त्याच्याकडे बघू तितका तो खरा समोर येतो. मग तो सारी सुखं दुःख वाहून नेतो, जाता जाता आपल्याला त्याच्यासारखं करून जातो. श्रोते हो, बोलूया पावसाबरोबरचं सुख दुःख. संवादिका सुलभा सौमित्र, तेव्हा मी वाट बघते. जरूर फोन करा 11:05 स्वरसंवाद कार्यक्रमात, छान गप्पा मारूया पावसाबरोबरच्या सुखदुःखांविषयी. आत्ता मात्र दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या हिंदीतल्या बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपल्यासोबत मी आहे सुलभा सौमित्र. कसे आहात तुम्ही सगळेजण? श्रोते हो, मजेत ना? आम्ही देखील खूप मजेत. मी नेहमीच साम म्हणत असते की तुमच्याबरोबर जेव्हा जेव्हा बोलण्याचा योग येतो, असा लाईव्ह बोलण्याचा एक योग येतो फोनवरून कार्यक्रमामध्ये, तेव्हा आमच्या संबंध आकाशवाणीच्या परिवाराला खूप आनंद होतो. कारण जे श्रोते आम्हाला ऐकत असतात, ते कोण आहेत आणि त्यांचा आवाज कसा आहे, ते काय बोलतात आपल्याविषयी किंवा कार्यक्रमांविषयी किंवा त्यांच्या मनात काय आहे, हे अशा प्रकारचं सगळं हितगुज करण्यासाठी आम्ही आतुर झालेलो असतो. तेव्हा आपल्या सगळ्या श्रोत्यांचं मनापासून मी स्वागत करते या कार्यक्रमात. श्रोते हो, एक काळ असा असतो की जेव्हा आपल्याला वाटतं की पाऊस आणि रोमॅन्टिसिझम मग हळूहळू आपल्याला पावसाची सामाजिक व्यवहारिक रूपं आपल्या समोर येतात. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी आपण नवं शोधतो, म्हणजे पावसामध्ये परत आपण नवं शोधतो. वर्षानुवर्ष खरं तर आपण तसं शोधतच राहतो पावसामध्ये किंवा पावसाबरोबर. कधीतरी अचानक आपल्याला कळतं की पाऊस हा फक्त पाऊस असतो. पावसाकडे पाऊस म्हणून बघायचं, जितकं अलिप्त निर्लेप निष्पाप होऊन आपण त्याच्याकडे बघू तितका तो खरा समोर येतो. मग तो आपली सगळी सुखदुःख वाहून नेतो, जाता जाता आपल्याला त्याच्यासारखं निर्लेप करून जातो. बोलूया श्रोते हो पावसाबरोबरचं सुख आणि दुःख याविषयी. खूप फोन येत आहेत, सगळे श्रोते उत्सुक आहेत बोलण्यासाठी. मी फोन आधी घेते. हॅलो, नमस्कार, बोला.
1: हॅलो,
0: हां बोला. हां,
1: मी प्रतिभा म्हात्रे बोरिवलीवरून बोलते.
0: हां बोला. हां,
1: काय पाऊस म्हटलं की भरपूर गोष्टी सांगण्यासारखे आहे तो. आपल्याला वेळ पण पाहिजे असतो ना. हे बोलू का ते बोलू, ते बोलू का हे बोलू असं वाटतं. पण मी पाऊस या लहान मुलांना तो खूप आवडतो, कारण शाळेला सुट्टी मिळते, खेळायला मिळतंय असं सगळं. पण जरा मोठ्या मधल्या ह्याच्यात आलं की शाळेच्या ह्याच्यात आलं की तेव्हा सुद्धा पाऊस कधी कधी नको वाटतो. आणि कधीतरी असं वाटतं का आला तर आपल्याला सुट्टी मिळेल. अगदी मोठ्या वयात गेलं तर आपली कामं जबाबदारी वाढलेली असते, त्यावेळेला पाऊस आला पाहिजे हे आपल्या डोक्यामध्ये असते. माझा मी एक पावसाबद्दल तर सांगते, न्याय मागितला मी पावसाकडे. पाऊस असा खूप खूप पडत होता पाऊस, आणि मला मलाजला जायचं होतं, आणि मी नेमकी छत्री घ्यायला विसरली नेमकी. आणि ती बसला उभी राहिले आणि बस आली. पाऊस तोपर्यंत नव्हता, हा तोपर्यंत नव्हता, म्हणजे छत्रीचा हे नव्हता, तोपर्यंत नव्हता. गेले बसमध्ये चढले आणि जो काय पाऊस जोरात आला, बापरे, म्हणजे मला जायचं आहे. मग मी त्या पावसाला काय विचारलं, माझं जर खरं हे असेल ना म्हणजे पाप पुण्य, तर मी जास्त आपला उतरणार त्या पाऊस ह्याला, तू थांबणारच.
0: अच्छा,
1: आणि काय मस्त हे उघडा जोरात त्याला कंडक्टर कडे तिकीट मागितली मला आड. आणि समजा माझं चुकलं असेल तर मला तू तिथेच बस स्टँडवरच थांबवशील. पण नाही, पाऊस पडतोय, मी बोरिवलीवरून निघालेली आहे, मला जाईपर्यंत मी त्या निसर्गाकडे बघते, मला निसर्ग मला न्याय देणार. आणि काय योग

0: तिकडे थांबला पाहिला रे वा काय मस्त अशी उतरून मी ज्यांच्याकडे गेली ना तू म्हणजे ना खरंच ही आहेस म्हणलं हो मी पावसाने मला न्याय बरोबर दिला कारण मी खऱ्या मनाने गेली आहे खऱ्या ह्याच्याने गेली आहे ज्या व्यक्तीकडे जायचं होतं तिथे काम होतं पण न्याय मिळाला पावस असे लहान छोटे मोठे खूप आहे पण आपण
1: खूप छान नंबर
0: ओके धन्यवाद धन्यवाद
1: हॅलो हॅलो हॅलो नमस्कार
2: हॅलो
1: हा नमस्कार बोला
2: हॅलो
1: हा बोला नमस्कार
2: हा मी निशा पाटील बोलते
1: हा बोला
2: ठाण्याहून आता तर इतकी गर्मी झाली आहे की आपण सगळे पावसाची वाट बघतोय आणि एक सर आली तरी किती बरं वाटतं हा आला बाबा पाऊस एकदाचा यावेळेला तर सगळ्यांनी अगदी उत्कंठतेने त्यांची वाट पाहिली आहे पण ते आता आपण घरीच बसून आहोत म्हणून आपल्याला काय वाटत नाही आम्ही आहोत सिनियर सिटीजन पण मला एक आठवण आहे पावसाची भयंकर ती 24 जुलै 2005 मी इथे बँकेत होते शिवाजी पार्क ब्रांचला आणि थोड्या दुपारच्या वेळेला म्हटलं लोकांचे लोंडेच्या लोंडे समुद्राकडे का जात आहेत परत परत मग आम्ही विचारलं काय झालं म्हणजे नाही लाटा एवढ्या मोठ्या मोठ्या बाहेर येत आहेत सगळं पाणी पाणी झालंय म्हटलं अरे बापरे आम्हाला आत बसून काहीच कळत नाही आणि ना आमचे ट्रेननी जाणारे लोक लवकर गेले आम्ही जातो बाबा बघतो आणि थोड्या वेळाने पाहिलं तर ते अजून स्टेशनवरच्या लोकांना मित्र फ्रेंडना घेऊन आमच्या बँकेत आले म्हटलं हे काय झालं माझी ट्रेनच बंद आहे सगळं पाण्याखाली बुडलंय आता म्हटलं आपण काय करणार आपल्याला काम तर आटपून जायचंय कारण मी होती अकाउंटंट म्हटलं सगळं बॅलन्स बिलन्स करूया आणि मग जाऊया तोपर्यंत सगळी साम सुम झाली आणि फक्त आम्ही ऑफिसर लोक होतो मग आम्ही ज्या 2-3 बायका होतो आणि नाण्याजे बोलले आपण इथले जवळपासच्या हॉटेलमध्ये बघू काय मी इथं का राहायला तर सगळे हॉटेल फुल मग आम्ही रात्रीचे 11 वाजले आम्ही बरोबर फिरतोय मग एक मुलगी जवळ राहत होती
1: हो त्यावेळेला सुना हो त्यावेळेला खूप पाऊस झालं होतं
2: तिला सांगितलं असं असं झालंय आम्हाला राहायला नाही कुठे पाऊस पडतोय सगळी लोक आपल्या बँकेत घुसली आहे
1: फार फार अतिशय
2: तिने राहायला दिलं आणि दुसऱ्या दिवशी पण आम्ही असं चालत चालत बघितलं म्हटलं किती पाणी ओसरलंय बघू ओसरलं नव्हतंच आणि सगळीकडे म्हणजे
1: हो एकदम फार म्हणजे त्यावेळेला
2: आली ना हो घरी काय करायचं आता आणि कॉन्टॅक्ट नाही फोन सगळे बंद झाले काय
1: बरोबर आहे धन्यवाद धन्यवाद आपण फोन केला हॅलो हॅलो नमस्कार हा बोला
3: हा खरं तर पाऊस म्हणजे तर आठवणींचा पाऊस मनात दाटलाय लहानपणी नेमकं 5:30 फिटायची वेळ आणि पाऊस यायचा दबकर दिसायचं डोकं ओलं व्हायचं घरी गेलं की आई कावेल द्यायची हातामध्ये डोकं असलं आणि पाऊस मला खिडकीतनं विविध ढंगात पाहायला अशा अर्थाने आवडतो की सावकाशीने येणारा पाऊस रिमझिम पाऊस तुफान येणारा पाऊस अशी रूपं मी निहाळत निहाळत मला कांदा भजी बटाटा भजी घोसाळ्याची भजी आणि कॉफी पान करायला खूप आवडतं
1: बरं धन्यवाद बोला
3: बोलायचंय मला
1: थोडक्यात बोला

0: हेलो, श्रोते हो, पावसाबरोबरची सुखदुःख बोलण्यासाठी आजचा हा स्वरसंवादचा कार्यक्रम आहे. मी सगळ्या श्रोत्यांना विनंती करते की अनेक श्रोते फोन करत असतात आणि तुम्ही खूप वेळ एखादा श्रोता जर जास्त वेळ बोलत असेल तर अनेकांचे नवे नवे फोन लागत नाहीत आणि त्यांनाही बोलायचं असतं. त्याचं भान आपण सगळ्यांनी ठेवलं पाहिजे आणि थोडक्यात बोललं पाहिजे, कारण आपल्याकडे तसा वेळ पण कमी असतो. पण हे खरं आहे की आपल्याला बोलायचं खूप असतं, आपल्या मनातलं खूप सांगायचं असतं, पण कधी कधी आपल्याला सांगत असताना नेमक्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, वेळेचं भानही आपल्याला ठेवलं पाहिजे. तेव्हा थोडक्यात बोला, आपला अनुभव शेअर करा. हॅलो
1: हॅलो,
0: नमस्कार, बोला.
1: शांतागुरु शोरून अश्विनी मोहिते बोलते.
0: हा बोला. हा,
1: आपल्याला पाऊस तर पाहिजे असतो, उन्हाळा पावसाला ते आठवण होते, पण कुठलीही गोष्ट आपली नको असते.
0: हो हो,
1: आती आलं की त्याचा उत्साह पण निघून जातो. तर पावसात एकदा एखादा ताईने सांगितलं ना, पुष्कळ पाणी वगैरे सगळीकडे
0: भरलेलं,
1: बाबा असतो त्याला मी परिचारिका होते आणि ताई तिथे संपली होती, सगळ्या गाड्या बंद, सगळ्या बंद. बांद्रा बाबा हॉस्पिटल पासून ते सांताक्रूझ पर्यंत डोक्यावर माझी बॅग घेऊन मी हळू हळू हळू एवढ्या पाण्यातून 8 निघाली की 11 वाजता घरी आली. काही लोकांनी होड्या करून पण सह केलेल्या, प्रत्यक्ष आठवण राहिली की आतीपणा असला की एकदम सगळं जास्त असली, म्हणून थोडक्यात असतं त्याच्यातच बोली असते.
0: धन्यवाद. हॅलो हॅलो, नमस्कार.
2: हॅलो नमस्कार, मी गणेश पाटील बोलतोय.
0: हा बोला. हा,
2: मी हे पावसाचं जे आगमन झालेलं आहे, मी दोन भागामध्ये सांगेन की एक म्हणजे पावसाची जी प्रतीक्षा करतात ती खेड्यामध्ये, आणि पावसाची प्रतीक्षा आपण शहरामध्ये करतो. ते केवळ आपले तलाव भरावे, पाणी मिळावं ह्या दृष्टीने करत असतो. आणि शेतामध्ये ते जे ह्याच्यामध्ये करतात, खेड्यामध्ये जे करतात, ते त्यांना पेरणी करायची असते, त्यांची पुढची कामं खोळंबलेली असतात. त्यामुळे ते लोक जे पावसाची प्रतीक्षा करतात त्यांचा उद्देश खरोखरच चांगला असतो. आणि आपला जो उद्देश असतो ना, तो पाणी तुंबू नये कुठेही, मला कुठेही अडकलो, ट्रेन लेट होतील, बस लेट होतील, असे अशा गोष्टी आपण विचार करत असतो.
0: बरोबर आहे, हो
2: नाही का. आणि मग पुष्कळदा घरी लेट येणं किंवा सकाळी ऑफिसला लवकर न पोहोचणं, ह्या गोष्टी पावसाळ्यात अगदी हमखास होत असतात.
0: खरंय,
2: त्या सगळ्या तारेवरची कसरत खाऊन आपण संपूर्ण पावसाळा कसा मजेत जाईल ह्याचा विचार करत असतो.
0: बरोबर,
2: धन्यवाद.
0: हॅलो हॅलो, नमस्कार.
3: हॅलो,
0: हा बोला.
3: सुलभाताई नमस्कार, मी जोशी बोलतोय अंबरनाथहून.
0: हां बोला सर.
3: 26 जुलै 2005 ची आठवण कोणी विसरू नये.
0: अगदी खरं,
3: 26 जुलै 2005 ला जो महाप्रलय झाला मुंबईमध्ये आणि इतरत्र, तर तो कोणी विसरू नये. आणि त्याचं एक कारण जे होतं

0: प्लास्टिकच्या पिशव्या ठिकठिकाणी नाल्यामध्ये अडकल्या होत्या आणि त्याच्यामुळे कुठे पाणी वाहून जात नव्हतं आणि असं करून ते पाणी साचत गेलं. तर या पावसाच्या निमित्ताने सर्वांना नम्र विनंती आहे की त्यांनी प्लास्टिकच्या पिशव्या कचऱ्यामध्ये टाकू नये, प्लास्टिकच्या पिशव्या एकत्र जमा करून त्या रिसायकलिंगसाठी द्याव्यात. आणि दुसरी गोष्ट अशी की आपल्या आकाशवाणीचे तंत्रज्ञ आणि जे आहेत त्यांना धन्यवाद दिले पाहिजेत. कालचा वसंत लिमय यांचा कार्यक्रम ऐकला आणि खुर्चीला खिळवून ठेवणारा असा कार्यक्रम झाला, परंतु थोडस प्रसारणामध्ये व्यत्यय येत होता आणि जे लिमय साहेब जे बोलत होते त्यांच्या शेवटच्या शब्दाची जे आहेत ना ते परत रिपीट होत होते. माझ्याकडे दोन रेडिओ आहेत, मी दोन्ही रेडिओ मध्ये लावून पाहिलं.
1: अच्छा,
0: तर थोडस काहीतरी आकाशवाणीवरच्या प्रसारणामध्ये थोडस प्रॉब्लेम होता, तरी पण कार्यक्रम छान झाला. अभिनंदन आणि धन्यवाद, मला बोलण्याची संधी दिली, फोन घेतला.
1: बरं झालं तुम्ही सांगितलं आणि कार्यक्रम छान झाला हे सांगितलं. टेक्निकल काय प्रॉब्लेम
0: सांगितलं,
1: आम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ आणि टेक्निकल आमच्या तंत्रज्ञांना
0: जरूर जरूर, कारण तंत्रज्ञांना पहिले धन्यवाद द्यायला पाहिजेत, आभार मानले पाहिजेत. त्यांचं सहकार्य असेल तरच आपला कार्यक्रम यशस्वी होतो.
1: अगदी खरं आहे. ऐकतात बघा, समोर बसलेत कंट्रोल रूम मध्ये, हात जोडतायत तुम्हाला सगळेजण.
0: धन्यवाद. थँक्यू.
1: हॅलो. हा नमस्कार, बोला.
2: हा मी प्रदीप जोशी, मेढारोहा, रायगड मधन बोलतोय. एक 50 वर्षापूर्वीची गोष्ट अनुभव सांगतोय. माझ्या बहिणीचं लग्न होतं 6 जूनला. यंदा 7 जूनला त्यांचा लग्नाचा 50वा वाढदिवस साजरा केला, पण त्यावेळेला 50 वर्षापूर्वी 4 तारखेला अचानक एवढा पाऊस सुरू झाला मुसळधार त्या पलीकडे, आणि कुंडलिका नदी व्हायची तिथे पूर आला अचानक. आणि 6 तारखेला लग्न, 5 तारखेला ते सगळे नवरदेवाकडचे लोक तिथे आले रुळामध्ये, आणि मग वडिलांनी वडील सायकल चालवायचे. त्यांनी काय केलं, पहिलं नवरदेवाला सायकलवर आणलं आणि मग एक करून असं आणलं. आणि 5 तारखेला संध्याकाळी मंडप असतो आमचं, म्हणजे गावातलं घर आहे त्यामुळे मंडप होता, मांडव घातलेला होता, तो अचानक कोसळला. रात्री मग सगळं साफसफाई केली आणि त्या नवरदेवाकडच्या लोकांना एका ठिकाणी घरात दुसऱ्या एका घरात उतरवलेलं होतं, ते सगळे सुरक्षित होते. पण आमच्या घरात हे अपशगुन वाटलं ना मंडप कोसळला. आणि 6 तारखेला चक्क सूर्यप्रकाशित ऊन पडलं आणि सगळं लग्न घरात लावायला लागलं शेवटी. मग पण बाकी सगळं पुढे सुरळीत पार पडलं.
1: अच्छा,
2: अनुभव एक माझ्या मेवड्याने पण आठवतं, सायकलवर वडिलांनी आणला, तर वडील नाहीयेत हा, पण वडिलांनी सायकलवर त्याला आणलं एवढ्या रुळापासून पुरातन, पुराच्या पाण्यातन.
1: तेव्हा काय अवस्था झाली असेल, आता हसू येत आपल्याला त्या गोष्टीचा.
2: हो, ते लग्न होईल की नाही असा प्रश्न आला होता, निर्माण झाला होता.
1: धन्यवाद. हॅलो श्रोते, तुमच्याशी बोलता बोलता मलाही माझ्या पावसाबद्दलची आठवण एक झाली. माझी एक मैत्रीण होती आणि तिचं घर जरा असं ती झोपडी वजा असं घर होतं तिचं, तर ते पाऊस खूप आला. तसा सोलापूरला पाऊस कमी पडतो, परंतु आला की खूप पाऊस पडतो, एकदम सगळं उद्ध्वस्त करून जातो. तर तिचं घर गळायचं, त्या झोपडी वजा असं ते, आणि तिथनं हळूहळू त्या पन्हाळ्यातनं कौलं होती तिच्या घरावरची, आणि ती हळूहळू पाणी टपकायचं, आणि थोडी परिस्थिती तिची गरीब होती. मग ती आमच्या घरी यायची आणि मग आम्ही देवाला प्रार्थना करायचो की पाऊस पडू नये, पाऊस पडू नये. म्हणजे कसं असतं बघा, जेव्हा आपली परिस्थिती कशी असते त्यावर आपल्याला असं वाटतं की तेव्हा लहान होतो अर्थात, पण पावसाची किती गरज असते. आणि तर अशी ती आठवण होती की त्यावेळेला लहानपणी मैत्रिणीच्या घरासाठी प्रार्थना करायचो की पाऊस पडू नये, आणि जेव्हा मावशीकडे जायचो शेतामध्ये, मावशीकडे गावा मावशीचं खूप मोठं शेत, आणि तिच्याकडे गेलो की मावशी प्रार्थना करायची की पाऊस लवकर येऊ दे, पाऊस भरपूर पडू दे. तर ह्या अशा सुख आणि दुःख ह्या दोन्ही आठवणी तुमच्या निमित्ताने मला आठवल्या. हॅलो हॅलो हॅलो नमस्कार.
3: हॅलो,
1: जरा फोन तुम्ही म्हणजे कुठून मोबाईलवर बोलत असाल तर जरा बोला. हा
3: हॅलो. हा, आता आपण पावसाची सुख दुःख असा विषय घेतलाय थोडक्यामध्ये. म्हणजे तर माझा भाऊ आता बोलला बघा, माझ्या बहिणीच्या लग्नाचा अनुभव सांगितला त्यांनी अति पाऊस झाल्यामुळे. तर अति कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. तसं सतत मुसळधार कोसळणारा पाऊस हा सुद्धा कधी कधी म्हणजे कधी कधी नव्हे दुष्परिणामच घडवून आणतो. त्याच्यावर त्यांनीच एक कविता केली प्रदीप जोशींनी, ती तुम्हाला मी थोडक्यात वाचून दाखवते. आपण येरे येरे पावसाकडं ऐकलेले लहानपणापासूनच, तसं त्याच्यावर त्यांनी केल्या आधारित. जारे जारे पावसा उठून देऊ पैसा, जारे जारे पावसा उठून देऊ पैसा, पैसा बिसा काही नाही देणार का नुकसान भरपाई, घेऊन जा चक्रीवादळ झाले इथे पाणी पुष्कळ, पाऊण चाराची मुदत संपली आता आमची सटकली, पावसाने मग विश्रांती घेतली आवडीने आम्ही भजी खाल्ली, मात्र आता परत पावसाची सटकली, त्यांनी मुसळधार पडायला पुनश्च सुरुवात केली, जाता आता मागे फिरतोय जाता जाता मागे फिरतोय डूब धरलेल्या सापासारखा, झोडपून काढतोय सर्वांना भडकलेल्या मास्तरासारखा. आता पावसा एक कर अमेझॉनची वाट धर, आग विझव उपकार कर तर मिळतील तुला तिथे डॉलर, आठ कर मग स्वतःची कॉलर. तर पावसाची म्हणजे पाऊस म्हणजे आनंद असतो, चैतन्य असतो, तसं आपल्या वाट्याला 26 जुलैच्या पावसाची बऱ्याच जणांनी सांगितलं आणि सगळ्यांच्या मनात त्याची स्मृती आहेच. तर हे दोन्ही गोष्टी आपल्याला अनुभवायला मिळतात पावसामुळे, सुख दुःख. तर हा माझा भाऊ एक मध्ये मध्ये सायन्स टीचर आहे पण कविता पण करत असतो कधी कधी कुठल्या गोष्टींवर, म्हणून त्याला मी म्हटलं की मी दाखवते वाचून माझा नंबर लागला तर.
1: बरं, धन्यवाद. हा
3: सांगते त्याला. हा
1: हा धन्यवाद. हॅलो.

0: हेलो, फोनचा काहीतरी प्रॉब्लेम आहे. बघ, ठीक आहे. हॅलो
1: हॅलो,
0: हॅलो, नमस्कार. हां
1: नमस्कार. सुलभाताई अरुणा जोशी बोलते, खारघरून.
0: हां बोला. हां
1: हा, आता शेवटी शेवटी लागलाय माझा फोन, पण
0: हो.
1: मला चिपळूणच्या आठवणी जाग्या झाल्या माझ्या एकदम.
0: हा, हा, हा.
1: चिपळूणचा पाऊस म्हणजे कोकणातला पाऊस, 8-8, 10-10 दिवस सूर्याचं दर्शन व्हायचं नाही, एवढा
0: हो.
1: घनघोर पाऊस पडायचा. आणि आम्हाला मजा वाटायची, आम्ही लहान होतो त्यावेळेला, कारण इतका पाऊस असायचा की बऱ्याच वेळा पाणी भरायचं चिपळूणमध्ये. वशिष्ठी नदीला पूर यायचा आणि आमच्या शाळा मग सोडून द्यायचे. मंडईत पाणी आलंय म्हटलं की शाळा सोडायची, मोठी घंटा वाजायची आणि शाळा सुटायची. आणि आम्ही अक्षरशः गुडघावर पाण्यामधून सुद्धा घरी आलेले आहोत. हा, म्हणजे तिथे नेहमीच पाणी भरायचं, त्या वशिष्ठी नदीला कायम पूर यायचा तिथे. आणि आमच्या घरातही पाणी यायचं, गुडघा गुडघा पाणी असायचं घरामध्ये. हा, आणि मग एक वर्षीची मला आठवण अशी आहे की त्यावर्षी मग इतकं पाणी झालं ना की वरती म्हणजे स्वयंपाक वगैरे कुठे करायचा काय प्रश्न पडला. तर त्या आमच्या ज्या घरमालकीन बाई होत्या ना, चितळे म्हणून होत्या, तर त्यांच्या घरामध्ये सगळेजण जमलो आम्ही आणि त्यांच्या माळ्यावरती स्वयंपाक केला बायकांनी सगळ्या रात्री. आणि ते सुद्धा कंदिलाच्या प्रकाशात, त्यावेळी कंदील वापरायची पद्धत होती, लाईट पण गेले पावसामुळे, जायचेच म्हणजे बऱ्याच वेळा. आणि असं पाणी भरलं की मग हा फार व्याप व्हायचा, म्हणजे आनंददायी पाऊस असा काही वेळेला मग तो दुःखदायी वाटायला लागतो. आम्ही लहान होतो, आम्हाला मजा वाटायची, पण हे मोठे लोक एकदम त्यांना फार त्रास व्हायचा या सगळ्याचा. आम्ही मस्त आनंद लुटायचो, पण म्हणजे वयाप्रमाणे आनंद पावसाची सगळी हे बदलत जातात गणित,
0: खरं
1: खरं आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: हेलो, नमस्कार.
1: हा नमस्कार, मी गणेश नांदेकर बोलतो.
0: हा बोला, कुठून बोलताय?
1: पांढरकवडा जिल्हा यवतमाळ. आदिवासी भाग आहे आणि खूप प्रयत्नानंतर आज फोन लागला आपला.
0: बरं.
1: आज ते पावसाची आठवण म्हणजे आमच्या इथे जवळच आमची शेती आहे थोडी आणि चारच दिवसापूर्वी आम्ही पेरणी केली आणि ती साधल्या गेली, त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो. इकडे काही मुंबई सारखा खूप पाऊस नाही, पण जो काही आला तो समाधानकारक आलेला आहे 3 दिवसात.
0: अच्छा.
1: हा, ही चांगली गोड आठवण आहे. आणि थोडीशी जुनी आठवण एक सांगतो मी तुला, लहानपणची.

0: तर जुनी आठवण अशी आहे की आमच्या इथे एक आमचे स्नेही शामरावजी उमरे होते, त्यांच्या मुलींचं लग्न होतं इथे पांढरकवडा येथे, आणि त्यावेळेस मान्सून पूर्व पाऊस होता तो मे महिन्यातला शेवटचा मे महिना 26, 27, 28 मेच्या आसपास. आणि इतका पाऊस आला त्या दिवशी, मे महिन्यामध्ये पहिल्यांदाच पाऊस आला. त्यांचं लग्न मुलींचे, दोन मुलींचे एकाच वेळेस लग्न होते आणि लग्न अतिशय सुंदर साध्या पद्धतीने पार पडले. आणि जेव्हा जेवणाची वेळ आली मॅडम, त्यावेळेस इतका पाऊस झाला, त्यावेळेस पंगत म्हणजे अशी खाली बसायचे आणि ताट समोर, आणि सर्व ताट इतका पावसामध्ये पूर्ण ताट वाहून गेले, अन्न वाहून गेलं, आणि खूप खूप खूप नाराज झाले ते लोक. आणि खरोखर तो पाऊस तसा पाहिलाच नाही त्यावेळेस, आम्ही त्यावेळेस लहान होतो. अशी ती कडू आठवण आहे थोडी. त्यांच्याही मुलींचेही लग्न झाले, आता ते चांगल्या पद्धतीने झाले.
1: धन्यवाद खूप. तुमचं पीक जे आले, तुम्ही जी पेरणी केली आहे ती अगदी छान फुलू देत, फळू देत, ती पेरणी सगळी उगवू देत छान. आणि ह्या शुभेच्छा तुम्हाला.
0: हो खूप खूप धन्यवाद.
1: पाऊस पडू देत. हो
0: खूप आनंद झाला फोन लागला मुंबई आकाशवाणीवर.
1: थँक्यू.
0: ठीक आहे.
1: श्रोते हो, म्हणजे पावसांची सुखदुःख आपण सगळ्या तुम्ही सगळेजण शेअर करताय. शहरातला पाऊस, वर्दळीचे रस्ते, आणि आपल्यातच मग्न असलेली काय प्रेमिकांची जोडी, असं सिनेमात एक दृश्य असतं. आणि कॉलेजमध्ये मात्र पाऊस हा हवा हवासा वाटत असतो. म्हणजे कितीही पाऊस पडला तरी तो हवा हवासाच. फोन घेते आणि मग सांगते. हॅलो नमस्कार. हॅलो नमस्कार, बोला. फोन ठेव, फोन घेतला की ठेवतात फोन. एनिवे ठीक आहे. तर कॉलेजच्या आठवणीमध्ये एक पाऊस खूप हवा असतो, आणि त्यावेळेचं एकदम सगळ्यात असं सुंदर गाणं जे आपल्या प्रत्येकाच्या मनात असतंच असतं, आणि पाऊस सुरू झाला की ते नेमकं आपल्याला आठवतं. ऐकूया थोडंसं हे गाणं.

0: श्रोते हो, पाऊस आत्ताच सुरू झाला आहे आणि तो हळूहळू वाढत जाईल. म्हणजे सुरुवातीचा पाऊस गावाकडे असं म्हणतात की सुरुवातीचा पाऊस हा तरणा पाऊस असतो, तरुण असतो पाऊस. आणि नुकतीच आत्ताच एका श्रोत्यांनी आपल्याला सांगितलं की त्यांनी पेरणी केली आहे, 3 दिवस झाले आणि पाऊस पडतो आहे. तर ते जे ती जी पेरणी आहे त्याच ते अंकुरतं आणि त्या अंकुरावर मग पावसाची प्रीत बहरते आणि म्हणून गावाकडे ह्याला म्हणतात की हा सुरुवातीचा जो पाऊस आहे हा तरुण पाऊस, गावाकडच्या भाषेत तरणा पाऊस आहे. तर पाऊस हा हळूहळू हळूहळू बदलत जातो, खूप पडतो, हळूहळू तो थांबतो आणि जेव्हा तो जायला निघतो तेव्हा त्याला पाऊस म्हातारा होऊन गेला असंही गावाकडे म्हटलं जातं. तर या तरुण पावसाबरोबर आपलं छान जमतं, आपल्याला आवडतं आणि तरुण राहिलं तर आपल्या सगळ्यांनाच आवडतं, सगळ्यांनाच छान वाटतं. तर हा पाऊस असा पडू दे, छान पेरणी पेरण्या होऊ देत, छान पीक येऊ देत, अख्ख्या आपल्या संबंध देशाला अन्नधान्याची कमी पडू नये असा पाऊस येऊ देत आणि पावसाचा आनंद आपल्याला घेता येऊ देत. मी सुरुवातीलाच म्हणाले की पाऊस अनेक टप्प्यांवर वेगवेगळा होत जातो, सामाजिक, भावनिक, तर तसा तो आपल्या सगळ्यांच्यामध्ये बहरत जावो आणि पावसाबरोबर आपलं नातं अधिकाधिक घट्ट होत जावो. मग ते सुखाचं असो, दुःखाचं असो, तरुण असो, म्हातारं असो, काही असो, पण पाऊस हा पाऊस आहे आणि तो खऱ्या रूपानेच निर्लेप होऊन, निष्पाप होऊन तो अनुभवला पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे. धन्यवाद, आपण सगळ्यांनी खूप फोन केले, छान तुम्ही बोललात आणि मलाही छान वाटलं. आमच्या सगळ्या श्रोत्यांनाही, बाकीच्याही श्रोत्यांना आनंद झाला आणि आमचे तंत्रज्ञ जे आहेत ते आमच्या बाजूलाच कंट्रोल रूममध्ये बसलेले असतात, ते आमच्या तुमच्या आणि आमच्याशी संवाद घडवून आणत असतात ह्या तंत्रज्ञानामुळे, आणि त्यांचंही मनापासून धन्यवाद. आणि पुन्हा आपण भेटूया, भेटत राहूया, बोलत राहूया. नमस्कार.
1: सतत शिंका येणे किंवा बंद नाकाच्या त्रासाने त्रस्त आहात? बंद नाकापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही वारंवार नेझल स्प्रेचा वापर करतात का? तर सावध व्हा, यामुळे हा त्रास आणखी वाढू शकतो. मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ज्ञ सल्ला.
2: नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा पाटील, MD मेडिसिन अलिबाग मधून बोलत आहे. अनेक लोक नाक बंद झाल्यावर पटकन आराम मिळवण्यासाठी नेझल स्प्रे वारंवार वापरतात. सुरुवातीला ते आरामदायी वाटतं, पण प्रत्यक्षात त्याचा उलट परिणाम देखील होऊ शकतो. नाक त्या स्प्रेवर अवलंबून होऊ शकतं. ॲलर्जी सारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. थँक्यू.
3: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज. दिस इन्फॉर्मेशन इज नॉट अ सब्स्टिट्यूट फॉर मेडिकल एडवाइस. प्लीज कंसल्ट योर डॉक्टर व्हाइल प्रिपेयर्ड विद केअर. डॉक्टर रेड्डीज अज्यूम्स नो लायबिलिटी फॉर इट्स कंटेंट.
4: झाली सोय.
5: कशाची?
4: बँकेच्या फीची
5: बघू. 20,000 कर्ज लगेच? कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकंच जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
6: RBI म्हणते
5: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: सतत शिंका येणे किंवा बंद नाकाच्या त्रासाने त्रस्त आहात? बंद नाकापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही वारंवार नेझल स्प्रेचा वापर करतात का? तर सावध व्हा, यामुळे हा त्रास आणखी वाढू शकतो. मग ऐका शहरातील प्रसिद्ध डॉक्टरांचा तज्ज्ञ सल्ला.
1: नमस्कार, मी डॉक्टर अपूर्वा पाटील, MD मेडिसिन अलिबाग मधून बोलत आहे. अनेक लोक नाक बंद झाल्यावर पटकन आराम मिळवण्यासाठी नेझल स्प्रे वारंवार वापरतात. सुरुवातीला ते आरामदायी वाटतं, पण प्रत्यक्षात त्याचा उलट परिणाम देखील होऊ शकतो. नाक त्या स्प्रेवर अवलंबून होऊ शकतं. ॲलर्जी सारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. थँक्यू.
2: इश्यूड इन पब्लिक इंटरेस्ट बाय डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीज. दिस इन्फॉर्मेशन इज नॉट अ सब्स्टिट्यूट फॉर मेडिकल एडवाइस. प्लीज कंसल्ट योर डॉक्टर व्हाइल प्रिपेयर्ड विथ केअर. डॉक्टर रेड्डीज अज्यूम्स नो लायबिलिटी फॉर इट्स कंटेंट.

मंजुषा केळकर यांनी गायलेल्या या गाण्याबरोबरच श्रोते हो आजचा भावधारा कार्यक्रम संपला. दुपारचे 12 वाजतात. आता नागपूर केंद्रावरून प्रसारित होणारा वनिता मंडळाचा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत.

मैत्रिणींनो नमस्कार. वनिता मंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या मैत्रिणींचं मनपूर्वक स्वागत. आणि आज मी आहे तुमच्याशी संवाद साधायला तुमची सखी कविता कोहळे. मैत्रिणींनो, जगातील जवळपास 90% व्यापार हा समुद्री मार्गाने चालतो, ज्यामध्ये अन्नधान्य, औषधं, इंधन आणि इतर अनेक वस्तूंचा समावेश होत असतो. हे आपलं काम नाविक अथक प्रयत्नांनी पूर्ण करतात. आपलं कुटुंब आणि घरापासून अनेक महिने हे नाविक लोक दूर राहतात. समुद्रातील खराब हवामान, समुद्री चाच्यांचा धोका, सागरातील बदलती कठीण परिस्थिती या सर्वांचा अत्यंत धैर्यानं सामना करत ते आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावत असतात. आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये आणि जागतिक व्यापारामध्ये या नाविकांचं योगदान फार मोठं आहे. नाविकांच्या या अभूतपूर्व कार्याचा गौरव करण्याच्या आणि त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशानं आज म्हणजे 25 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय नाविक दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी खलाशी आणि खलाशांचे हक्क, आरोग्य आणि सुरक्षा या विषयावर विविध चर्चासत्रांचं आयोजन केलं जातं. चला तर मैत्रिणींनो, आजच्या कार्यक्रमातून आपणही सर्वजण या नाविकांच्या कार्याविषयी कृतज्ञता व्यक्त करूयात आणि त्यांच्या समर्पणाचा गौरवही करूयात.

सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील या सुरेल भावगीतानंतर मैत्रिणींनो आता वनिता मंडळ कार्यक्रमात आपण वळूया आपल्या मालिकांकडे. मैत्रिणींनो, कुठल्याही भाषेत आणि संभाषणात संवादाला खूप महत्त्वाचं स्थान आहे. संवाद म्हणजे दोन किंवा अधिक व्यक्तींमध्ये विचारांची, भावनांची आणि माहितीची देवाणघेवाण होय. संवाद हा मानवी नात्यांचा पायाच आहे. तसंच तो प्रत्येक नात्याचा प्राणवायू देखील मानला जातो. चांगल्या संवादामुळे लोकांमध्ये जवळीक वाढते. मतभेद आणि गैरसमज दूर होऊन परस्परांमध्ये विश्वास निर्माण होतो. संवादामुळेच व्यक्ती आपलं सुखदुःख इतरांपर्यंत पोहोचवू शकतो, ज्यामुळे मन हलकं होऊन त्याचा एकटेपणाही दूर होतो. हो ना? चला तर आज याच विषयी अधिक मार्गदर्शन घेऊयात आमच्या हितगुज या मालिकेतून. डॉक्टर सरिता मोडक यांच्याशी संवाद साधलाय मंजुषा वंजारी यांनी आणि विषय आहे लेट्स टॉक, चला बोलूया.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आज आपल्या हितगुज या मालिकेमध्ये आपण अतिशय सुंदर विषय घेऊन आलोय आणि तो म्हणजे लेट्स टॉक. चला बोलूया. असं म्हणतात ना की घर असावं घरासारखं, नको तर नुसत्या भिंती, त्यात असावा प्रेम जिव्हाळा, नको तर नुसती नाती. एका घरात राहत असताना कितीतरी नाती आपण जपत असतो, पण त्या नात्यांमध्ये जर प्रेम आणि जिव्हाळाच नसेल तर ती नाती सुद्धा कोरडी वाटायला लागतात. सगळ्यांमध्ये माणसाला कुठेतरी एकटं वाटायला लागतं. मग हे प्रेम आणि हा जिव्हाळा कसा टिकून राहील? तर तो एकमेकांबरोबरच्या संवादानं, एकमेकांशी गोष्टी वाटून घेतल्यानं, चर्चा केल्यानं. पण आज आपण बघतोय की कलह होतात आहे, शेवटी गोष्ट जाते ती घटस्फोटापर्यंत, आरोप प्रत्यारोप करण्यापर्यंत. आणि कित्येक वर्ष या वादामध्ये दोन्ही कुटुंब मात्र होरपळल्या जातात. तर यावर उपाय म्हणून महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं, सरकारने एक स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, लेट्स टॉक चला बोलूया हा उपक्रम सुरू केलेला आहे. तर मैत्रिणींनो आज याच विषयावर आपण आपल्या हितगुज या मालिकेमध्ये अधिक माहिती जाणून घेणार आहोत. तर आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलंय डॉक्टर सरिता मोडक यांना, ज्या एक क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आणि समुपदेशक आहेत. शिवाय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन्समध्ये एक वक्ता म्हणून गेली बरीच वर्ष त्या काम करतात आहे. तर डॉक्टर सरिता मोडक, आपल्या या आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्कार
0: सरिता ताई. हल्ली आपण बघतो की कुटुंबात संवादापेक्षा वाद वाढलेला दिसतोय.
1: खरंय.
0: आणि गोष्ट घटस्फोटापर्यंत जाते. यासाठी लेट्स टॉक आणि चला बोलूया हे कसं काम करतं?
1: अतिशय छान प्रश्न विचारलाय तुम्ही. 2018 साली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने याची सुरुवात केली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की घटस्फोटाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. आणि एकदा तो वाद वकिलापर्यंत गेला किंवा मी असं म्हणेन की लीगल लेवलवर गेला तर मग ते वर्षोनवर्ष प्रकरण खदखदत राहतं आणि सॉल्युशन निघत नाही. पण तोपर्यंत माणूस मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे खचून जातो. तर कुठेतरी या घटस्फोटा प्रमाणाला किंवा नवरा बायको किंवा कुटुंबातील वाद हे कमी करायला काहीतरी करावायला हवं असं म्हणून चला बोलूया हे एक सेल आहे जे गव्हर्नमेंटने सुरू केलं आहे. आणि हे डिस्ट्रिक्ट अँड सेशन कोर्ट किंवा जिल्हा आणि सत्र न्यायालय प्राधिकरण याच्या अंडर हे काम करतं. आणि याच्या

0: मध्ये समुपदेशक तुम्हाला मदत करतो की हा वाद कसा मिटवता येईल आणि याच्यातून बाहेर निघून पुन्हा एक आनंदी जीवन कसं जगता येईल.
1: खरंच, कारण कौटुंबिक वाद हे कुठल्याही प्रकारे असू शकतात हो
0: हां,
1: ना, म्हणजे पती पत्नी मध्ये असू
0: पती
1: शकतात किंवा
0: भावाभावांमध्ये असू शकतात, बहीण भावांमध्ये असू शकतात, पती पत्नी, सासू आणि सून हे तर मी सांगायलाच नको, तर असे अनेक प्रकारचे वाद असू शकतात. तर इथे समुपदेशक तुम्हाला या वादातून एक चांगला मार्ग म्हणजे निघायचा मार्ग दर्शवतो, याचे खूप मदत होते आणि
1: खरंच
0: एक वेगळा दृष्टिकोन पण त्या कुटुंबातील व्यक्तींना दिसू शकतो. समुपदेशकाच्या समुपदेशनाने एक नवा दृष्टिकोन कुटुंबातील व्यक्तींना समुपदेशक देऊ शकतो.
1: खरंच आहे. सरितताई, आपण एक समुपदेशक आहात, तर जेव्हा कौटुंबिक वाद शिगेला पोहोचतो तेव्हा लोक तुमच्याकडे कशी येतात आणि
0: हां,
1: कोणत्या प्रकारची लोक येत असतात?
0: जास्ती करून वैवाहिक किंवा कौटुंबिक कलहाचे लोक जे असतात, जे त्याच्यातून जात असतात, ते आमच्याकडे येतात. सगळ्यात पहिले ते प्रकरण आधी भरोसा सेलमध्ये जातं किंवा महिला मंडळात जातं आणि मग तिथून आमच्याकडे त्यांना पाठवल्या जातं.
1: अच्छा.
0: तर इथे सगळ्या प्रकारचे लोक येतात, म्हणजे 6 महिने लग्नाला झालेले आहे, 2 महिने लग्नाला झालेले कुटुंब किंवा कपल, किंवा 18-18 वर्ष सुद्धा लग्नाला झालेले असे कपल आमच्याकडे येतात, किंवा बहीण भावंडांमध्ये कलह सुरू आहे तर ते लोक पण आमच्याकडे येतात. म्हणजे सर्व प्रकारचे कौटुंबिक जे वाद आहे ते सर्व लोक आमच्याकडे येतात.
1: अच्छा, जेव्हा कौटुंबिक वादातून निर्माण होणारी जी ही भांडणं आहेत, ही
0: हां,
1: जी पती पत्नी आहे किंवा सासू सून आहे किंवा भाऊ भाऊ असतात,
0: हां,
1: तर काय कारणं असू शकतात म्हणजे तुमच्या अनुभवांनुसार?
0: हो, हा खूप छान प्रश्न आहे. माझ्या अनुभवानुसारच मी सांगेन की वादाकरता कधीच एक कारण नसतं आणि प्रत्येक कपलमध्ये कारण वेगवेगळं असतं.
1: खरंच.
0: पण मी जास्तीत जास्त जे पाहिलंय ते आजकाल मुलींमध्ये आणि मुलांमध्ये लग्नानंतरच्या त्यांच्या अपेक्षा खूप वेगळ्या झालेल्या आहेत. त्यांचं लव्ह मॅरेज असलं तर लव्ह असेपर्यंत ते ठीक चालतं आणि मग मॅरेज झालं की कुठे बिनसतं कोणास्तोक, तर त्यांच्या एक तर अपेक्षांमध्ये बदल झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुली आजकाल आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेल्या आहेत, त्याच्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, त्याच्यामुळे पण त्यांच्या लग्न नंतरच्या अपेक्षा खूप बदललेल्या आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आणि याची चर्चा बहुतेक आजकाल ओपनली होते की विवाह बाह्य ज्याला अफेअर्स आपण म्हणतो, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, ते एक कारण आहे. दुसरं व्यसन हे एक मोठं कारण आहे आजकाल. म्हणजे मुलींना मी पाहिलंय माझ्या अनुभवाने, त्यांना जॉईंट फॅमिलीत अजिबात राहायचं नसतं. जरी त्यांना त्याचे फायदे दिसत असले तरी त्यांना किती कमी पगार असेल नवऱ्याचा तरी पण त्यांना स्वतंत्रच राहायचंय जॉईंट फॅमिलीमध्ये त्यांना, आणि तिथूनच पुन्हा वादाला सुरुवात होते. तर ही अशी अनेक कारणं. आणि दुसरी म्हणजे सायकोलॉजिस्ट असल्यामुळे कधी कधी मानसिक विकृती हे पण एक या वादाचं कारण असतं. कधी कधी त्या व्यक्तीला डिप्रेशन असतं किंवा अजून इतर प्रकारच्या मानसिक विकृतींनी जर जी ग्रस्त असेल तर ते एक कारण या वादाचं पण असू शकतं.
1: खरंच. बरं, मग जेव्हा ही व्यक्ती तुमच्याकडे येतात
0: हां,
1: तेव्हा तुमची पद्धत काय असते म्हणजे त्यांना समजवण्याची किंवा त्यांचा वाद
0: सोडवण्याची? आम्ही काय करतो की आमचं एक प्रोसिजर आहे ते मी तुम्हाला सांगते. की आम्ही त्यांच्याकडनं एक फॉर्म भरून घेतो ज्याच्यात त्यांचं नाव असतं, पत्ता असतो, मोबाईल नंबर असतो. आम्ही त्यांच्याकडनं त्यांचं आधार कार्ड घेतो आणि प्रकरणात समाविष्ट, म्हणजे समजा जर एक मुलगी आली असेल तर प्रकरणात समाविष्ट हा तिचा नवरा किंवा जो कोणी कौटुंबिक मेंबर असेल तो होतो समाविष्ट प्रकरणातील व्यक्ती. आणि त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती घेतो आणि हा फॉर्म आम्ही भरून घेतो. आणि त्याच्यानंतर मग आम्ही जर मुलगी आली असेल किंवा जर स्त्री आली असेल तिची माहिती तिच्याकडनं घेतो की तिचा काय प्रॉब्लेम आहे, काय समस्या आहे, तिच्या लग्नाला किती वर्ष झाले, मुलं बाळ किती आहेत आणि कधीपासून ही समस्या सुरू झालेली आहे, हे सगळी डिटेलमध्ये माहिती आम्ही तिच्याकडनं घेतो. आणि एक्झॅक्टली मग आम्ही येतो की तिला प्रॉब्लेम काय आहे.
1: अच्छा.
0: म्हणजे मग आम्हाला एक समस्येचं स्वरूप पूर्ण क्लिअर आमच्या समोर उभं राहतं.
1: बरोबर आहे, म्हणजे तुम्हाला त्यांचं समुपदेशन करायला सोपी जात,
0: पूर्ण माहिती आम्ही त्यांच्याकडनं घेतो. पण एक गोष्ट म्हणजे गमतीची मला इथे सांगायला आवडेल की ती पूर्णच माहिती काही विश्वसनीय असते असं नाही. आणि म्हणून त्याच्याकरता काय करतो की जर मुलगी आली असेल किंवा स्त्री आली असेल तर आम्ही तिच्या पार्टनरला बोलवतो, फोन करून बोलवतो, आम्ही डेट देतो. कारण आम्हाला त्याची पण बाजू ऐकणं अत्यंत गरजेचं आहे, कारण हिची तर बाजू आम्ही ऐकली आहे, नुसती ऐकली आहे, पण ती व्हेरीफाय करणं पण तितकंच गरजेचं असतं की खरंच दोष कोणाचा आहे आणि कशामुळे हे वाद होतात आहे एक्झॅक्टली हे समजायला आम्हाला दोन्ही बाजूंच्या कडनं ऐकणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून आम्ही त्या पार्टनरला पण बोलवतो. कधी कधी तर आम्ही मुंबईहून वगैरे पण दुसऱ्या गावावरनं पण लोकांना बोलवतात आणि लोक येतात. आजकाल खूप कोऑपरेट करतात आणि कुठेतरी मनातून सगळ्यांनाच इच्छा असते की हा वाद मिटावा.
1: खरंच आहे, कारण त्यात दोन कुटुंबाचं नुकसान
0: असतं. आणि नुसतं कुटुंबाचं नाही, जर हे वैवाहिक वाद असेल तर त्याच्यात लहान मुलं फार होळपल्या जातात. कारण त्यांचं भावनिक विश्व इतकं कोमल असतं की ते सारखं आई वडिलांना भांडताना जेव्हा पाहतात तेव्हा ते अक्षरशः म्हणजे भावनिकरित्या खूप डिस्टर्ब होऊन जातात. आणि हे मी स्वतः पाहिलेलं आहे. म्हणून कपलपैकी दोघही जण इच्छुक असतातच की हा वाद मिटला पाहिजे, म्हणून ते येतात, कोऑपरेट करतात आम्हाला. दुसरा पार्टनर पण येतो.
1: अच्छा सरिता ताई, लेट्स टॉक म्हणजे चला बोलूया या प्रोसिजरचा त्या पतीपत्नीला आणि त्या संपूर्ण कुटुंबाला कसा फायदा होतो. आता तुम्ही जसं पद्धत सांगितली आणि ते येतात हे पण सांगितलं की त्यांना वाटतं की आपला वाद हा कुठेतरी मिटावा.
0: बरोबर,
1: तर त्या दृष्टीने ते पण थोडे प्रयत्नशील असतातच. पण चला बोलूया हे कसं काम करतं, त्याचा कसा फायदा होतो त्यांना.
0: बिलकुल, ऍक्च्युली जेव्हा ते आम्हाला दोघं जण सांगतात तेव्हा ते सत्य खरं बाहेर येतं की कोणाचा खरंच याच्यामध्ये दोष आहे. आता मी एक साधं उदाहरण सांगते की एक मुलगी आहे, तिचा नवरा ड्रायव्हर आहे, तो 12 तास गाडी चालवतो. तर घरी आल्यावर तो अक्षरशः गळून गेलेला असतो, कारण की कधी एसी कधी एसी बंद, म्हणजे एकंदर वातावरण पाहिलं तर तो थकलेला असतो. पण तिचं म्हणणं असतं की आपलं आत्ताच लग्न झालंय तर आपण तुम्ही मला फिरायला नेलं पाहिजे, तुम्ही मला हॉटेलमध्ये नेलं पाहिजे. पण तो इतका थकलेला असतो, मग त्यांनी जर म्हटलं की आपण नंतर जाऊ तर हिचा पारा चढतो, कारण ती मुळात तापट आहे. तर एवढ्या साध्या साध्या गोष्टीवरनं इतके वाद होतात की इव्हन त्या मुलीचे वडील म्हणतात की नाही मॅडम आम्हाला घटस्फोटच हवाय. तर अशा वेळेस मग हे सगळं समजलं की हिची ही अपेक्षा आहे, तर आपण हिला थोडी इमॅच्युरिटीच याला कारणीभूत आहे. तर मग अशा वेळेस आम्ही दोघांचाही ऐकून घेतो, शांत राहतो. पण हे करत असताना समुपदेशकामधला फरक हा असतो की तो कोणालाही ब्लेम नाही करत की दोष तुझा आहे किंवा दोष तुझा आहे असं म्हटलं तर तिथेच सगळं संपून जाईल. म्हणून आम्ही दोष देत नाही, आम्ही पेशंटली ऐकतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने इथे म्हणजे जे उदाहरण मी दिलंय तर त्या मुलीला सांगितलं जातं की अगं तो थकलेला असतो, तू थोडं समजून घे, तू थोडीशी पेशंट राहा. मग हे सगळं तर तुम्ही करणारच आहे आणि मग कुठेतरी कला कलानी घेतलं दोघांनाही. आणि मग त्यालाही आम्ही समजावून सांगतो की अरे तिला इतकी इच्छा वाटते, दिवसभर घरचं काम करून ती कंटाळून जाते, तर तू तिला कधीतरी ने, हवं तर थोडा वेळा करता नाही पण ने. तर अशा तऱ्हेने समजावून सांगितलं तर मग त्यांना स्वतःलाच कळतं की ही गोष्ट अगदीच मामूली होती पण याच्यावर आपण मात्र खूपच वाद करत होतो.
1: खरंच आहे.
0: आणि समुपदेशकामध्ये एक फरक हा असतो की त्याच्याजवळ एक तर तो एक्सपिरियन्स असतो आणि सायकोलॉजी त्याला ह्युमन नेचर काय आहे आणि कशामुळे काय होऊ कॉज अँड इफेक्ट काय आहे हे त्याला खूप चांगलं कळतं. एवढंच नव्हे तर त्याच्याजवळ वेगळे स्किल्स असतात, म्हणजे त्याच्याजवळ पेशन्स असतो, त्याच्याजवळ इन्साइट असते, म्हणजे तो कशामुळे वाद होतोय हे डायनामिक्स त्या कपलमधले काय आहेत हे त्याला कळतं. आणि मग तो त्या पद्धतीने, दुसरी गोष्ट म्हणजे तो कोणाच्याही बद्दल एकदम जजमेंट तयार करत नाही, जे की सहज होऊन जातं. अरे ही तापट आहे म्हणजे हिच्याचमुळे सगळा प्रॉब्लेम आहे असं आम्ही करणार नाही. आम्ही हो आम्ही समजून घेऊ की ही तापट आहे, पण आता हिचा तापटपणा घालवायला आपण काय करू शकतो हे आम्ही करू.
1: तर
0: हा फरक आहे समुपदेशक.
1: म्हणजे जर असे कौटुंबिक वाद असतील किंवा असं जर आता कुठे वाटत असेल की हा वाद सुटणार नाही, समुपदेशक हा एक चांगला पर्याय असू शकतो, आहे ना. म्हणजे
0: अगदी, कारण की तो त्या पूर्ण परिस्थितीकडे वस्तुनिष्ठ दृष्टीने बघतो, तो कोणालाच ब्लेम करत नाही किंवा तो राईट ऑफ कोणालाच करत नाही की हा व्यक्ती असा आहे म्हणजे हा अगदी याच्याचमुळे सगळे असं नाही करत. तो नॉन जजमेंटलही असतो आणि पूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन समजून घेऊन मग तो दोघांनाही समजवतो, एकालाच नाही तर दोघांनाही समज. समुपदेशकाकडे जायचे फायदे खूप आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता हा अवेअरनेस फॉर्च्युनेटली खूप कपल्समध्ये वाढलाय आणि ते स्वतःहून समुपदेशकाकडे, अगदी यंग यंग कपल्स पण येतात आणि ते सांगतात की मॅडम आमचा वाद खूपच वाढतोय आणि तो आम्ही ऍडजस्ट नाही करू शकत आहे तर आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि बरेचदा हे खूप सक्सेसफुल पण होतं.
1: अच्छा, तर सरितताई आपण आपली ही मुलाखत अशीच सुरू ठेवूया, पण त्याआधी आपल्या या कार्यक्रमामध्ये एखादं छानसं तुमच्या आवडीचं गीत ऐकूया.

0: तर मैत्रिणींनो, या छानशा गीतानंतर वळूया आपल्या या मुलाखतीकडे. तर हितगुज या मालिकेमध्ये डॉक्टर सरिता मोडक यांची लेट्स टॉक याविषयी आपण मुलाखत ऐकत आहात. तर सरिताताई, तुमच्या अनेक वर्षांच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक केसेस हाताळल्या आहेत. तर अशा काही केसेस आहेत का की ज्या सक्सेसफुल आहेत, तर काय सांगणार?
1: मला सांगायला जरूर आवडेल. दुसऱ्या गावचे ते कपल होतं आणि त्या दोघांचं हे दुसरं लग्न होतं आणि तो फूल विकणारा होता. त्याचं मनाचं मोठेपण हे होतं की त्यांनी त्या पहिल्या लग्नापासून झालेल्या मुलाला पण एक्सेप्ट केलेलं होतं. तर अगदी छोट्या छोट्या म्हणजे त्यांची जॉईंट फॅमिली होती आणि या मुलीला थोड्याशा गोष्टीने तिच्या सासूशी वाद होत असेल. आणि मग तो वाद झाला की हा नवरा घरी आला की मग संपूर्ण कथा त्याला सांगायची आणि मग त्याच्यामुळे घरातलं वातावरण तापायचं. नवराही चिडून जायचा, त्याला कळायचं नाही की मी बायकोची बाजू घेऊ की आईची बाजू घेऊ. पण त्याला दोन्ही प्रिय होत्या. मग आम्ही तिला हळूहळू समजावून सांगितलं की त्या काही झालं तरी घरातल्या मोठ्या आहे आणि इतके वर्ष त्यांनी हे कुटुंब बघितलेलं आहे आणि त्याचा सांभाळ केलेला आहे. तर तू पण थोडे दिवस त्यांच्या मनासारखं वाग आणि तुला शेवटी सुख तुझंच आहे याच्यामध्ये. त्यांच्यापेक्षाही तुझा नवीन नवीन संसार आहे आणि मोठेपणा तुझ्या नवऱ्याचा आहे की त्याने तुझ्या मुलाला एक्सेप्ट केलेलं आहे. हे तुझं दुसरं लग्न आहे आणि तू थोडस त्यांचं ऐकशील, त्यांच्या मनासारखं घेशील तर तू त्यांची प्रिय होऊन जाशील असं तिला आम्ही 3 सेशन घेतले. आणि मग तिला हळूहळू खरंच पटलं की आपण असं केलं तर आपण त्यांचं मन जर जिंकलं तर आपले वाद त्यांच्याशी होणार नाही. नवऱ्याशी तिचे वाद होत नव्हते पण सासूची खूप वाद होते. कारण की त्या सासूची पद्धत होती एक पद्धतीने काम करायची आणि हिची पद्धत वेगळी. आणि त्यांची अपेक्षा होती की हिने माझ्या पद्धतीने करावं आणि हिला वाटत होतं की मी माझ्या पद्धतीने करावं. म्हणजे गोष्ट अगदी छोटीशीच होती पण त्याच्यातून कलह निर्माण होऊन मग ती गोष्ट नवऱ्यापर्यंत जाऊन आणि तो चिडून आणि मग शेवटी ते आमच्याकडे आले होते की नाही आम्हाला आता नाहीच राहायचं एकमेकांबरोबर. इथपर्यंत वेळ गेली होती. पण 3 सेशनमध्ये समजावून सांगितलं आम्ही तिला आणि त्याच्यानंतर मग तिला ते सगळं खरंच पटलं. आणि आम्ही काय करतो की जेव्हा असं ते एक

0: एकत्र पुन्हा राहायला लागले मग मुली लगेच आपल्या माहेरी जातात. पण त्याला आम्ही सांगितलं की तू आत्ताच्या आत्ताच हिला इथून घरी ने, आणि त्यांनी घरी नेलं आणि आम्ही मग रिव्ह्यूला बोलवतो एक महिना झाल्यानंतर की त्यांचं कसं चालू आहे बा, हे पण आम्हाला बघायचं असतं. कारण की नुसतं आमच्या समोर सक्सेसफुल झालं असं नाही, तर एक महिन्यानंतर पण आम्ही त्यांना पुन्हा बोलवतो आणि त्यांच्याशी बोलतो की पुन्हा त्यांचं कसं चाललंय, जर काही समस्या अजून दुसरी असेल तर आम्ही त्याच्याही करता मग पुन्हा समुपदेशन करतो. असं करता करता त्यांच्या दोघांमध्ये पण मॅच्युरिटी वाढते आणि आपोआपच मग ऍडजस्टमेंट चांगली त्यांची इम्प्रूव्ह होते.
1: खरंच आहे सरिता ताई, चला बोलूया या प्रोसिजरचा आपण वापर करूनही जर ते पती पत्नी एकत्र राहायला तयार नसतील किंवा त्यांच्यातले वाद जर मिटत नसतील तर पुढे काय प्रोसिजर आहे मग.
0: खूप छान प्रश्न विचारलाय तुम्ही, कारण बऱ्याच जणांना याच्याबद्दल माहिती सुद्धा नसेल. ऍक्च्युली बरेचदा असं होतं की जे पती पत्नी आमच्याकडे येतात किंवा कुटुंबातील लोक येतात त्यांचे वाद इतके चिघळून आणि इतक्या जास्त प्रमाणात वाढलेले असतात की त्यांना काही केलं कॉम्प्रोमाइज करायचाच नसतो. म्हणजे 3 सेशन जरी तुम्ही समुपदेशन केलं समजवलं तरी ते अगदी ठाम असतात. अशी प्रोव्हिजन आहे की त्यांना सरकारी वकील अगदी कमी खर्चात किंवा फ्री मध्ये त्यांना सरकारी वकील मिळू शकतो. आणि ते काम जे वर्षोनुवर्ष चालेल ते न चालता कमी वेळात यांचा प्रॉब्लेम तो वकील सॉल्व्ह करून देऊ शकतो अशी प्रोव्हिजन केलेली आहे सरकारने.
1: अच्छा.
0: कारण की बरेच कुटुंब असे आहेत की ज्यांच्याजवळ वकिलाकडे जाऊन फी द्यायला सुद्धा पैसा नसतो, तर मग त्यांनी काय करायचं, नुसतं भांडत राहायचं का? तर सरकारने ही पण प्रोव्हिजन अतिशय उत्कृष्ट आहे ही केलेली आहे की त्या वकिला आम्हीच म्हणजे पाठवतो त्या वकिलाकडे. म्हणजे जो कोणी वकील असेल तर आम्ही डायरेक्ट करतो त्यांना की तुम्ही तिकडे जा आणि मदत मागा.
1: अच्छा. ही केस जी असते ही शेवटी डिवोर्सलाच जाते.
0: पण काही काही समस्या इतक्या थराला गेलेल्या असतात की तिथून मागे येणं अगदी अशक्य वाटतं. म्हणजे आणि दोघाही जण अगदी फर्म असतात की नाही मला नाहीच राहायचं. तुम्हाला आश्चर्य वाटेल ऐकून की मुली तर म्हणतात की मला खाऊ पण नको पण मला घटस्फोट हवाय.
1: अच्छा.
0: इथपर्यंत त्यांचा वाद गेलेले असतात आणि तिथे तुम्ही कितीही त्यांना समजवलं तरी ते म्हणजे ठरवूनच आलेले असतात की आता मला राहायचं नाही. कारण की कधी कधी तुम्हाला माहिती असेल की डोमेस्टिक व्हायलेन्स खूप प्रमाण त्याचं वाढलेलं आहे. म्हणजे शिक्षित अशिक्षित सगळीचकडे त्याचं प्रमाण खूप आहे. तर जेव्हा डोमेस्टिक व्हायलेन्स आणि शिव्यागाळी किंवा अब्युज खूप जास्त प्रमाणात होतो तर तेव्हा मग त्या स्त्रीला तिथे राहणं किंवा जर किंवा तिला खूपच जास्त सिव्हिअर असा कुठला मानसिक आजार असेल तर अशा वेळेस तर घटस्फोटाशिवाय काही पर्याय उरत नाही. आम्हाला म्हणजे सांगितलंय की जबरदस्ती तुम्ही करू नका, कारण पुन्हा त्यांची भांडणं झाली पुन्हा व्हायलेंट झाला तर ते हानिकारकच आहे.
1: बरोबर. शेवटी काय सांगणार कुटुंबात राहणाऱ्या आणि नवीन लग्न होणाऱ्या आपल्या मैत्रिणींना जाता जाता?
0: हो, नवीन लग्न झालेल्या मुली की त्यांना थोडे दिवस तर लागतीलच ऍडजस्ट करायला आणि दोन व्यक्ती अगदी भिन्न आहेत तर त्याच्यामुळे त्यांना त्याच्याशी अडॅप्ट करणं त्यालाही थोडा वेळ दिला पाहिजे. दुसरी गोष्ट की नवीन कुटुंबातल्या पद्धती असतात त्या वेगळ्या असतात, तुमच्या घरातल्या वेगळ्या असतात आणि थोड्या अपेक्षा ज्या आहेत त्या अगदी रिअलिस्टिक ठेवल्या, पेशन्स ठेवला आणि थोडंसं सहनशक्ती ठेवली तर कदाचित हे वाद होणारच नाही किंवा होण्यापासून झाले तरी ते तुम्हाला लवकर सॉर्ट आउट करता येतील असं मला वाटतं. म्हणून त्यांनी थोडासा पेशन्स टॉलरन्स आणि ऍडजस्ट करण्याची वृत्ती आणि लग्न म्हटलं म्हणजे सॅक्रिफाईस तर हा आलाच, तो त्यांना कुठेतरी त्यांच्या घरी आईनीच त्यांना हे शिकवलं पाहिजे असं मला वाटतं. समुपदेशक हा स्किल्ड व्यक्ती आहे, तो स्पेशली क्वालिफाईड आहे या गोष्टी करता आणि तो सर्व गोष्टी समजून पेशंटली आणि नॉन जजमेंटल राहून समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे समुपदेशकाकडे जाणं केव्हाही फायद्याचंच राहील.
1: खरंच आहे. आणि घरातल्या लोकांशी बोलून सगळ्या गोष्टी सॉल्व्ह करणं.
0: आणि एक गोष्ट मला इथे सांगावीशी वाटते की सगळ्यात महत्वाचं म्हणजे कम्युनिकेशन स्किल. कारण सगळे जे संबंध आहेत ते बनतात किंवा बिघडतात तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्नने. तर मी इथे मुद्दामून आर्जवून सांगेल की तुम्ही आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप केला. कारण की एखाद्या माणसाला जिंकायचं असेल तर ते तुम्ही तुमच्या कम्युनिकेशन स्किलने जिंकू शकता किंवा त्याच्यात जर काही गडबड असेल तर तुमचे संबंध परमनंटली डॅमेज होऊ शकतात. म्हणून कम्युनिकेशन करताना कुठली आपण भाषा वापरतो, कुठले शब्द वापरतो, तीच गोष्ट आपण कुठल्या टोनमध्ये सांगतो, या सगळ्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं

0: पाहिजे, तर याने आपले संबंध जास्त चांगले आणि हेल्दी, आपल्याला हेल्दीच हवे असतात तर ते हेल्दी होऊ शकतात. अशा पद्धतीने त्याला सांगितलं तर मला वाटतं बरेच वाद आपण टाळू शकतो.
1: खरंच, आणि एक आनंदी कुटुंब तयार होऊ शकतं.
0: आणि हो, एक आनंदी कुटुंब हा देशाचा आधारच आहे, हे आपण सगळेच जण, एका समुदायाचा किंवा एका सोसायटीचा आधार आहे, पूर्ण संपूर्ण देशाचाच आधार आहे हे आपण सगळे जाणतोच.
1: खरंच खूप छान. तर डॉक्टर सरिता मोडक, आपण इथे आलात आणि हितगुज या मालिकेमध्ये तुम्ही लेट्स टॉक या विषयावर, चला बोलूया या विषयावर खूप छान माहिती आपल्या मैत्रिणींना दिली, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. नमस्कार.
0: धन्यवाद.

हितगुज या मालिकेअंतर्गत लेट्स टॉक चला बोलूया याविषयी डॉक्टर सरिता मोडक यांची मंजुषा वंजारी यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. आणि मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातील अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांच्या आवाजातील हे गीत आत्ताच आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता वनिता मंडळ कार्यक्रमात परत वळूया आपल्या दुसऱ्या मालिकेकडं. मैत्रिणींनो, आपलं आयुष्य म्हणजे अनेक कडूगोड आठवणींचा अमूल्य ठेवाच असतो. काही आठवणी या मनाला खूप हळव्या करणाऱ्या असतात, काही खूप आनंद देऊन जातात, तर काही आठवणी या सतत आपल्याला जीवन जगण्याची प्रेरणा देत राहतात. अशा सुखदुःखांनी भरलेल्या आठवणींचा मौल्यवान खजिना म्हणजे आमची मालिका तिच्या शब्दातून. चला तर आज काही स्त्रियांच्या आत्मचरित्राविषयीच्या आठवणी आपण जाणून घेणार आहोत सुरुची डबीर यांच्याकडून. चला तर ऐकूया.

नमस्कार. आज आपण आत्मचरित्रातून आत्मबोध हा विषय घेणार आहे. म्हणजे आत्मचरित्रातून आपण काय शिकावे बरे. आपण किती पुस्तकं वाचतो ना, पण त्यातून आपण काय घ्यायचं हे कधी कधी आपल्याला समजत नाही. पण मजा मात्र येते वाचताना. आणि आत्मचरित्र तर खूप काही शिकवून जातात. आत्मचरित्र म्हणजे काय तर आयुष्याच्या वाटेवरून चालताना अनुभवलेल्या सुखदुःखांचा, यश अपयशांचा हा संघर्ष व्यक्तीने स्वतः केलेला आहे त्याचा हा आत्मीय वृत्तांत असतो. त्यातून केवळ एका व्यक्तीचे जीवन नव्हे

0: तर त्या काळातील समाज, संस्कृती, नातेसंबंध याचंही दर्शन आपल्याला घडत असतं बरं. मग या आत्मचरित्रातून आपण काय शिकावं, कारण ते घडलेलं आहे, कुणाचं आयुष्य आहे ते, हेच मी आपल्याला इथे सांगणार आहे. मराठी स्त्री आत्मचरित्र लेखनाची परंपरा आहे ना, ती रमाबाई रानडे यांच्या आमच्या आयुष्यातील काही आठवणी या आत्मचरित्रापासून सुरू होते. या ग्रंथाने स्त्रीच्या अनुभव विश्वाला प्रथमच शब्दबद्ध करून मराठी साहित्यात एक नवा अध्याय सुरू केला आहे. स्त्रीला जेव्हा स्वतःच्या हक्कांची जाणीव झाली, अनुभवांनी ती समृद्ध होत गेली आणि एक दिवस तिच्या मनाला शब्द सापडतात. तिचा आवाज अनेकदा चार भिंतींमध्ये दडपलाच गेला, पण आत्मसन्मान जागृत झाल्यावर, लेखणी हातात आल्यावर तो आवाज काळाच्या कराल भिंतींनाही भेदून पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचला आहे. तिच्या जीवनाचा संघर्ष याचे प्रतिबिंब आत्मचरित्रातून उमटते. अशाच काही गाजलेल्या, हृदयाला स्पर्शून जाणाऱ्या आत्मचरित्रांचा आज आपण बोध करून घेणार आहोत. साधनाताई आमटे यांचे समिधा हे आत्मचरित्र अत्यंत दुर्मिळ समाजसेवी दाम्पत्याचा अप्रतिम सुंदर पण अडचणींवर मात करत होणारा प्रवास आहे. साधनाताई आणि बाबा आमटे यांनी खूप दारिद्र्याचे चटके सोसलेत हो. कोणापुढे हात पसरायचा नाही अशी वृत्ती असल्यामुळे मिळेल त्यात समाधान मानायचे असे त्यांनी दिवस काढले. समाजसेवेचे व्रत स्वीकारताना त्यांनी स्वतःच्या सुखसोयींचा विचार कधी केलाच नाही. त्यांच्या मुलांबद्दल आपण ऐकू ना तेव्हा आपलं मन फार हळवं होतं हो. मुलांचे हाल बघून अनेकदा त्यांचे मन, साधनाताईंचे मन व्याकुळ होत असे. त्या म्हणायच्या की साधा बिस्किटचा पुडा सुद्धाही आम्ही त्यांना घेऊन देऊ शकत नव्हतो. साधनाताईंनी सांगितलेला ह्याच आत्मचरित्रातील एक विशेष असा प्रसंग आहे, हृदयस्पर्शी आहे. बाबांनी उपचार केलेला पहिला कुष्ठरुग्ण म्हणजे शंकर ठाकरे हे आपल्या पत्नीसह त्यांच्या शेजारी राहत होते. एकदा त्यांच्या पत्नीने केलेला तुरीच्या डाळीचा पदार्थ मुलांनी कधी पाहिलाच नव्हता, कारण मुगाच्या डाळीशिवाय कुठली डाळ असते हेच त्यांना माहिती नव्हतं. आणि त्यांनी तो पदार्थ पाहिला आणि अख्खा संपवून टाकला. साधनाताईंना त्यांना रागवणी जमलेच नाही, कारण काय रागवणार नाही या बालगोपालांना, लहान वय ते, आपणच तर त्यांना पुरेसं देऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनात आली. साधनाताईंच्या आत्मचरित्रातून एक महत्वाचा जीवनमूल्याचा संदेश मिळतो, म्हणजे असं की आपण स्वतः पुरतो, मी, माझं कुटुंब असं न राहता वसुधैव कुटुंबकम या भारतीय संस्कृतीच्या उदात्त तत्वाप्रमाणे जगायला हवं हे त्या शिकवतात बरं. रमाबाई रानडे आणि साधनाताई आमटे या दोघींच्याही आत्मचरित्रातून पतीविषयीचा आदर, प्रेम, त्यांच्या कार्यातून मिळालेली प्रेरणा अगदी प्रखर्षाने जाणवते. आहे काय आत्मचरित्र? आत्मचरित्र म्हणजे स्वतःचा आलेला अनुभव शब्दबद्ध करणं आहे. कारण नंतरच्या काळामध्ये स्त्रीला होणारा त्रास, यातना याचे प्रतिबिंब उमटायला लागले. त्याला कारणही असे होते की पूर्वी होणारा त्रास स्त्रिया कधी बोलून दाखवत नसत, त्यांना तो सहनच करायचा हेच शिकल्या होत्या. पण आत्मभान आल्यावर, स्वतःच्या हक्काची जाणीव झाल्यावर मात्र त्या बोलायला लागल्या. रमाबाई रानडेंच्या जीवनामध्ये न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचे स्थान पतीचे नव्हते केवळ, ते मार्गदर्शक, शिक्षक, गुरु होते. किती लहान होत्या ना रमाबाई जेव्हा त्यांचं लग्न झालं.
1: अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे घालून आपण नटुष्य. अटुष्य पानबाई अटुष्य, गोटतोडे घालून आपण नटुष्य.
0: अगदी चिमुरडी पोर, पण त्यांचं जीवन घडवलं ते त्यांच्या पतीने. त्यांना शिक्षण दिलं, घरातला विरोध पत्करून, सगळ्या स्त्रियांचा विरोध होता, तिने शिकू नये म्हणून. काय काय त्यांनी आत्मचरित्रात

लिहिलंय ना, आपण अतिशय भावविभोर होतो. साधनाताईंबद्दलही आपल्याला तेच दिसतं ना. पती पत्नींमध्ये कसा आदर असावा हेही तर शिकायला हवं ना आपण. कसा विश्वास असावा, कसं समर्पण असावं बरं, याचं सुंदर दर्शन आपल्याला या दोघींच्याही आत्मचरित्रातून मिळतं आणि मन अगदी सुखावून जातं. हे आत्मचरित्र केवळ भूतकाळाचे दर्शन

यांना मात्र पतीचा प्रचंड त्रास झाला, समाजाचा त्रास झाला. सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनाकडे पाहिलं तर आपण अतिशय भावविभोर होतो, चटके बसतात हो मनाला. पण ह्या स्त्रीनं आपल्या लेकीला घेऊन स्मशानात वास्तव्य करावं, तिथल्या मिळालेल्या अन्नावर उदरनिर्वाह करावा. आणि अशी स्त्री समाजाला हातात मशाल घेऊन मार्गदर्शन करते, इतकं सुंदर वाक्य आहे ना त्यांचं. मी जे भोगले हे दुसऱ्या कोणालाही भोगावे लागू नये, हा विचार किती उदात्त आहे ना. आणि म्हणूनच त्यांच्या जीवनाचा प्रवास केवळ एका स्त्रीच्या संघर्षाची कथा राहत नाही बरं, तर हजारो अनाथ वंचित मुलांसाठी आशेचा दीप बनले आहेत.

स्त्रियांची आत्मचरित्र ही जीवन कथा नाही बरं केवळ, त्यांची जिद्द आणि जीवन मूल्य जपासत, संवेदनशीलता, सजग जबाबदारी मानत, जबाबदारीचा स्वीकार करत माणूस बनवण्याचा हा प्रवास आहे. आणखीन एक आत्मचरित्र, ते म्हणजे रजनी ते रजिया. या आत्मचरित्रात रजिया यांचा संघर्षमय जीवनाचा प्रवास अक्षरशः थक्क करून सोडणारा आहे. वाचनावर बंधने असतानाही त्यांनी चोरून पुस्तके वाचली, पतीने मासिकांचे अंक फाडले. त्या म्हणतात, अहो पण विचार फाडून टाकता येत नाही ना. एका वाक्यात त्यांची जिद्द, स्वाभिमान, वैचारिक निष्ठा समावलेली आहे. त्या म्हणाल्या, मी माझा संसार पूर्ण करेन, मी ठरवलं आहे ना, मी निर्णय घेतला आहे ना, तो चूक सुका बरोबर, तो माझा आहे. अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यामध्ये अडगाव हे गाव आहे. गावाच्या नावामागे आख्यायिका सांगताना त्यांनी समाजातील लिंगभेदावरही बोट ठेवलंय आणि म्हणतात, इथे मुली अडते, मुलींचा संसार अडतो या गावातल्या, म्हणून अडगाव आहे. मग त्या म्हणतात की पुरुषांचा नाही अडत का, मुलांचा अडत नाही? आणि तेव्हा त्यांनी अन्यायाविरुद्ध किंवा ह्या विचाराविरुद्ध की मुलींना असं समजावं की त्यांचा संसार अडतो, ही त्यांना कधी पटलं नाही. आणि ते त्यांनी त्याचा विरोध तेव्हाही केला होता लहान वयातच. गरिबी हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता. आई वडील शिंपी काम करायचे, एका पायाने अधोती बरं आई, तरी सुद्धा मशीन चालवत होती. लहानगी रजनी तिला कामात मदत करत होती. तिचं लहानपण अगदी प्रचंड हालपेष्टात गेलंय, पण प्रेम खूप होतो. प्रेम असलं ना की माणूस सगळं सहन करतो. लग्न झाल्यावर मात्र ते तिला कधीच मिळालं नाही. तरुण वयात एका तरुणाच्या प्रेमात पडते. 10वी नंतर डीएड करून तिने शिक्षिकेची नोकरीही स्वीकारली होती बरं. आता आपल्या आईला सुखाचे दिवस दाखवावे अशी स्वप्न पण रंगवली असतील. जेव्हा मागे वळून ती बघते ना, तेव्हा तिला आपल्या या निर्णयाची अतिशय खंत वाटते. ज्या आईने निस्सीम प्रेम दिले, तिचा विश्वास तोडून आपण असे का वागलो, हा प्रश्न तिला छळत होता सतत. आणि आपण ह्यातून काहीतरी शिकायला हवं की नाही, हा आत्मपरीक्षणाचा, प्रामाणिकपणाचा भाग या आत्मचरित्रात मला खूप भावला. खूप धडे मिळतात हो वाचकाला या आत्मचरित्रातून. जीवनामधील कोणतेही निर्णय केवळ भावनेच्या भरात न घेता विचारपूर्वक घ्यावा. आपल्यावर प्रेम करणाऱ्या आणि आपले हित चिंतणाऱ्या माणसांचा विश्वास जपावा. क्षणिक आकर्षण किंवा घाईघाईने घेतलेले निर्णय कधी संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. रजिया यांच्या व्यक्तिमत्वातील सर्वात प्रेरणादायी पैलू म्हणजे संकटासमोर त्यांनी कधीच हार मानली नाही, कधीच नाही. आणि त्यांनी अतिशय हालअपेष्टा सहन केल्या, पण समाजासाठी काही केलं. मला ह्या आत्मचरित्रातून हे फार आवडतं. ह्या सगळ्याच स्त्रिया ज्या आहे ना, त्या स्वतःचे प्रश्न सोडवत नाही बसल्या, त्या सोडवता सोडवता इतरांना मदत करत गेल्या. ही खरी वसुदैव कुटुंबकाची बाब आहे. जेलमधल्या स्त्रियांचे प्रश्न सोडवले, पुरुषांचे प्रश्न सोडवले, किन्नर समाजासाठी किती वर्ष त्यांनी काम केलं.

विचार करा, ज्या घरामध्ये बाहेर निघण्याची मुभा नव्हती त्या घरात या स्त्रीनं हे सगळं केलं आहे. स्त्रीने निर्णय कसा घ्यावा, आत्मभान कसे राखावे, प्रेमाचा झरा आटू न देता, हे खूप महत्वाचं आहे. स्त्री म्हणजे प्रेमाने परिपूर्ण मन ईश्वराने दिलंय. आपल्याला जर नाही पटलंय तर आपल्याला निर्णय घेतला आला पाहिजे की ठीक आहे आता मी नाही राहू शकत इथे, आणि आपला झरा नाही आटू द्यायचा. हा प्रेमाचा तो जपणं हे फार आजच्या काळात महत्वाचं झालंय, हे शिकावं आपण. हीच आत्मचरित्रांची शिकवण आहे असं मला वाटतं.

तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरुची डबीर यांचं मनोगत आत्ताच आपण ऐकलात. विषय होता आत्मचरित्रातून आत्मबोध. चला तर मैत्रिणींनो, आता घेऊया या सुरेल गीताचा आनंद.

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील अजय गोगावले आणि श्रेया घोषाल यांच्या स्वरातील हे सुमधुर गीत मैत्रिणींनो आत्ताच आपण ऐकलं. आणि या गीताबरोबरच मैत्रिणींनो आता मात्र आपल्या कार्यक्रमाची वेळ इथं संपत आली आहे. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणीच्या नागपूर केंद्राची निर्मिती होती. आता मी तुमची मैत्रीण कविता कोहळेला इथेच अनुमती द्या. परत भेटूया पुढल्या वनिता मंडळ कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

प्रसार भारतीच्या वेब ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 झालेली आहेत. आता प्रसारित करीत आहोत चित्रपट गाण्यांचा कार्यक्रम गीत बहार.

हां, खेळ सावल यांचा या सिनेमातलं सुधीर मोघे यांचं हे गाणं होतं, आशा भोसले, अनुराधा पौडवाल आणि सहकाऱ्यांनी गायलेलं.

अरे संसार संसार या सिनेमातलं अनुराधा पौडवाल आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेपूडकरांचं गीत होतं, संगीतकार अनिल अरुण.

0: अनुराधा पौडवाल आणि विनय कुमार यांनी गायलेलं बन्या बापू या सिनेमातलं मुरलीधर गोडी यांचं गीत होतं. संगीतकार ऋषीराज. गीत बाहेर कार्यक्रम आपण ऐकत होता. थोड्याच वेळात राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि त्यानंतर लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र संभाजीनगरहून.
1: आकाशवाणी मुंबई. रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात

0: विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नागपूर विमान वाहतूक क्षेत्राच्या माध्यमातून विदर्भातील औद्योगिक क्षेत्रासह कृषी क्षेत्रातली निर्यात वाढवण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरच्या जीएमआर या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगाने होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर विदर्भासह मध्य भारताच्या आर्थिक विकासात इंजिन बनेल असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हब अँड स्पोक मॉडेलवर आधारित देशातल्या पहिल्या विमानसेवेचं उद्घाटन नागरी विमान वाहतूक मंत्री के राममोहन नायडू यांनी आज उत्तर प्रदेशात वाराणसी इथल्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावरून केलं. या विमानसेवेमुळे आता वाराणसीहून दिल्ली मार्गे थेट जगभरात कुठेही जाता येणार आहे. या हब अँड स्पोक मॉडेलमुळे विमान प्रवासात मोठा बदल घडून येणार असल्याचं राममोहन नायडू यावेळी म्हणाले. हब अँड स्पोक प्रकारात देशातल्या एका छोट्या भागातल्या विमानतळावरून जगभरातल्या कोणत्याही मोठ्या शहरातल्या विमानतळाकडे थेट प्रवास करता येतो. या मॉडेलची अंमलबजावणी भारतात केल्यामुळे नागरिकांना आपल्या प्रदेशातूनच आंतरराष्ट्रीय प्रवासाला जाता येईल असं नायडू यांनी सांगितलं. महाराष्ट्रात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. कोकणातले आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी एनडीआरएफच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8-10 दिवसात एनडीआरएफच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं. ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. रस्ते अपघात टाळण्यासाठी एक सर्वसमावेशक सुरक्षाविषयक आराखडा तयार करायचं काम परिवहन विभागानं हाती घेतलं असून अपघातप्रवण ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याचा आढावा घेतला जात आहे. लवकरात लवकर तो पूर्ण करून केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीनं त्याची अंमलबजावणी केली जाईल असं आश्वासन त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात दिलं. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून 3 दिवस ब्रिटनच्या दौऱ्यावर जात आहेत. भारत आणि ब्रिटनमध्ये होत असलेल्या आर्थिक आणि व्यापार कराराच्या पार्श्वभूमीवर हा दौरा होत आहे. या भेटीदरम्यान गोयल युकेचे वाणिज्य आणि व्यापार मंत्री पीटर कोईल यांच्याशी उच्चस्तरीय द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. व्यापार कराराच्या अंमलबजावणीच्या तयारीवर या चर्चेत भर असेल. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय स्वातंत्र्य समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआय अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले, तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात डिजिटल अटक घोटाळ्याच्या 200 जास्त प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत सीबीआय तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. अशा प्रकारचे सायबर गुन्हे करणाऱ्या जाळ्याला मोडून काढणं हा ऑपरेशन चक्रचा उद्देश असल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे. अयोध्येच्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमाल्यबाक्षी यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात सीसीटीव्ही फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्र कुमार गोस्वामी यांनी केली आहे. धार्मिक बाबींशी काही देणं घेणं नसून केवळ प्रशासकीय कारभाराबाबत आपली मागणी असल्याचं याचिकेत स्पष्ट केलं आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारने नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. व्हेनेझुएलामध्ये याराकुई राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. तसंच सॅन फेलिप इथंही 7.2 तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवल्याचं US जिओलॉजिकल सर्व्हेनं म्हटलं आहे. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 32 जणांचा मृत्यू झाला तर 700 अधिक जण जखमी झाले. भूकंपग्रस्त भागात मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. व्हेनेझुएलाच्या अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्स यांनी राष्ट्रीय आणीबाणी घोषित केली आहे. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. जपानच्या उत्तरेकडील भागातही आज सकाळी 6.9 रिक्टर तीव्रतेचा भूकंप झाला. टोकियोमध्येही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले, मात्र सुनामीचा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही आणि यात कोणतीही जीवितहानी नसल्याचं वृत्त आहे. दरम्यान या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर जपानच्या प्रधानमंत्री कार्यालयाने विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. अमेरिकेत फुलरटन इथं सुरू असलेल्या अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताने सर्व गटांमध्ये मोठी आघाडी घेतली आहे. जागतिक कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतली रौप्यपदक विजेती भारताची तन्वी शर्मा हिने महिला एकेरी गटात जर्मनीच्या युवोन ली हिचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. भारताच्या रक्षिता श्री हिनेही चेक प्रजासत्ताकाच्या टेरेझा स्वाबिकोवा हिचा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक स्तरावर 5 मानांकित भारताच्या किदंबी श्रीकांतने पुरुष एकेरी गटात भारताच्या डी सानितचा पराभव केला तर रौनक चौहान याने कनिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेतील माजी रौप्यपदक विजेता भारताचाच एस शंकर मुथुस्वामी याचा पराभव केला आहे. मिश्र दुहेरी गटात भारताच्या ध्रुव रावत आणि के मनीषा या जोडीने इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असा केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्र्यांना विश्वास. महाराष्ट्रात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. डिजिटल अटक प्रकरणी सीबीआयचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. व्हेनेझुएलामध्ये शक्तिशाली भूकंपाचे धक्के, 32 जणांचा मृत्यू, 700 जखमी. आणि अमेरिकन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची सर्व गटांमध्ये आगेकूच. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.7 MHz आकाशवाणीचं हे छत्रपती संभाजीनगर केंद्र आहे. 1:40 झाली आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: विधान परिषदेच्या धाराशिव, लातूर, बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे बसवराज पाटील विजयी. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध उपक्रम आणि जिल्ह्यात मान्सूनचं आगमन. जळकोट तालुक्यात मुसळधार पाऊस.
2: या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर शशिकांत पाटील यांनी पाठवलेली ही माहिती।
3: विधान परिषदेच्या धाराशिव लातूर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील हे विजयी झाले। त्यांनी काँग्रेस महाविकास

0: आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांचा पराभव केला. या निवडणुकीसाठी लातूर जिल्ह्यातल्या एकूण 367 पैकी 362 जणांनी मतदान केलं. जिल्ह्यात 98% अधिक मतदानाची नोंद झाली. नीट पेपर फुटी प्रकरणाचे धागेदोरे लातूरपर्यंत पोहोचल्यानं राज्यभरात चर्चा झाली. यात काँग्रेसचे आमदार अमित देशमुख यांनी लातूरच्या शैक्षणिक प्रतिमेचं संरक्षण करण्याची गरज व्यक्त केली आहे. एका चुकीमुळे संपूर्ण लातूर पॅटर्न बदनाम होऊ नये असं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी केली. लातूर शहरात औद्योगिक वसाहतीतल्या ट्यूशन एरियावर कारवाई होणार असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर संबंधित संस्था कायद्याच्या चौकटीत काम करत असल्याचं सांगत कोणत्याही व्यावसायिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन देशमुख यांनी केलं. दरम्यान नीट प्रकरणाच्या तपासासाठी सीबीआयचं पथक लातूरात जवळपास 3 आठवडे मुक्कामी होतं. विद्यार्थी पालक आणि काही क्लासेसच्या अनुषंगानं त्यांनी चौकशी केली. याच पार्श्वभूमीवर 21 जून रोजी घेण्यात आलेली नीट यूजी पुनर्परीक्षा लातूर जिल्ह्यात शांततेत पार पडली. जिल्ह्यातल्या 26 परीक्षा केंद्रांवर 14,687 विद्यार्थ्यांपैकी 13,672 विद्यार्थी उपस्थित राहिले. लातूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसात घडलेल्या वेगवेगळ्या अपघातांमुळे चिंता व्यक्त होत आहे. चाकूर तालुक्यातल्या अलगरवाडी परिसरात लातूर नांदेड महामार्गावर कंटेनर कार आणि दुचाकी यांच्यात झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. लातूर औसा मार्गावरील बुथोडा परिसरात क्रुझर वाहनाला पाठीमागून कारची धडक बसल्यानं झालेल्या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला तर 17 जण जखमी झाले. तर अन्य एका अपघातात लातूर शहरातल्या सम्राट चौक परिसरात ट्रॅव्हल्सला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एका युवकाचा मृत्यू झाला. या घटनेचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालं असून वाहन चालवताना वेगावर नियंत्रण आणि वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. जागतिक योग दिनानिमित्त लातूरमध्ये विविध ठिकाणी योग कार्यक्रम आणि जनजागृती उपक्रम पार पडले. भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पार्क इथं झालेल्या मुख्य कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ भारत बास्तेवाड यांनी योग हा निरोगी जीवनाचा आधार असल्याचं सांगत प्रत्येकानं दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करावा असं आवाहन केलं. तर लातूरच्या राजा नारायणलाल लाहोटी इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षकांनी शहरातल्या विविध चौकांमध्ये रांगोळीच्या माध्यमातून योगाचा संदेश देत सलग 11व्या वर्षी हा उपक्रम राबवला. देवणे तालुक्यातल्या बोंबळी इथं बैल दगावल्यामुळे शेतीची कामं थांबू नयेत म्हणून वृद्ध पत्नी हौसाबाई गायकवाड यांनी स्वतःला अवताला झुंपल्याचा व्हिडिओ राज्यभर चर्चेत आला. या घटनेची प्रशासनानं तातडीनं दखल घेत संबंधित शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदत जाहीर केली. त्यानंतर नव्या बैलाचीही व्यवस्था करण्यात आली असून आता शेतीची कामं पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जिल्ह्यात मान्सूनचं आगमन झालं असून जळकोट तालुक्यात 22 जूनच्या रात्री ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्यानं अनेक साठवण तलाव पाझर तलाव आणि नद्या पुन्हा जिवंत झाले आहेत. मात्र या पावसामुळे अनेक भागात शेतीचं नुकसान झालं, बांध फुटणं अशा घटनाही घडल्या. जळकोट शहरासह वांजरवाडा घोणसी कोळनूर माळ हिपरगा रावणकोळा पाटोदाखुर्द आदी भागात जोरदार पावसाची नोंद झाली. या पावसामुळे जंगमवाडी साठवण तलाव आणि हळदवाडवणा साठवण तलाव 80% भरले. कृषी विभागानं शेतकऱ्यांना सावधगिरीचा सल्ला देत 100 मिलीमीटरपर्यंत समाधानकारक पावसाची नोंद होईपर्यंत पेरणी करू नये असं आवाहन केलं आहे. इतर काही घडामोडी संक्षिप्त स्वरूपात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पळशी इथं आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन करत अंबाजोगाई लातूर महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प केली. तर लातूर महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या निवासस्थानासमोर झाडतोडीच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमनं झाडाची अंत्ययात्रा काढत अर्धनग्न आंदोलन केलं. अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत स्थानिक गुन्हे शाखेनं मोठी कारवाई करत जवळपास 3.5 लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. खंडापूर इथं आयोजित धार्मिक कार्यक्रमातील देणगी निधीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी मुख्य आयोजकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
1: लातूर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते शशिकांत पाटील. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये आपण ऐकतोय पुस्तकं कालची आजची ही मालिका. आजच्या भागामध्ये ऐकूया जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख.
1: लेखक म्हणून रत्नाकर मतकरींची ओळख वेगवेगळ्या प्रकारची आहे. त्यांचं लेखन खूप आहे, 100+ अधिक पुस्तकं होतील इतकं. जवळपास सगळे साहित्य प्रकार त्यांनी हाताळलेत. कथा, कादंबरी, ललित लेख, आस्वादक समीक्षा, बालसाहित्य, नाटकं असं वेगवेगळ्या प्रकारचं त्यांनी लिहिलं आहे. कथा साहित्यातली प्रमुख ओळख आहे की त्यांनी लिहिलेल्या गूढकथांसाठी, आणि गूढकथांचे अनेक कथासंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कादंबऱ्या मात्र त्यांनी तीनच लिहिल्या, जवळ, पानगळीचं झाड आणि ॲडम. जवळ ही त्यांची पहिली कादंबरी. जवळ त्यांनी माणूसच्या दिवाळी अंकासाठी लिहिली. त्याच्या आदल्या वर्षी त्यांनी एक दिव विजताना ही दीर्घ आणि एका सत्य घटनेवर आधारित गूढकथा लिहिली होती. त्याच प्रकारचं काहीतरी त्यांनी लिहावं अशी माणूसच्या संपादकांची, माजगावकरांची इच्छा होती, आणि मतकरीही त्या दृष्टीने विचार करत होते. जवळमधली जी प्रमुख घटना आहे ती मुंबईच्या डोंबिवली या उपनगरात घडलेली आहे. तिच्याबद्दल मतकरींनी जेव्हा ऐकलं तेव्हा हे लेखन गूढकथेच्या पद्धतीचं होईल असं त्यांना वाटत होतं. घटनेची अधिक माहिती काढण्यासाठी ते सर्व संबंधित लोकांना भेटले. जसे ते लोकांशी बोलत गेले तसं त्यांना जाणवायला लागलं की हे एक सामाजिक वळणाचं कथन आहे. मध्यम वर्गातल्या एका कुटुंबाचं हे अस्सल चित्रण आहे, पण कादंबरी केवळ कौटुंबिक नाही, मध्यमवर्गीय मनोवृत्तीचं, त्यात आढळणाऱ्या विसंगतीचं आणि त्या विसंगतीसह आपण कसे जगतो याचं हे चित्र आहे. माणूस आपलं दुःख स्वतःच तयार करतो अशी जाणीव या कादंबरीतून पुढे येते. ही जाणीव या कादंबरीचं मर्म आहे. कादंबरीचं कथानक तसं गुंतागुंतीचं नाही, पण त्याची रचना फार इंटरेस्टिंग आहे. कथेच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नयन ही एका कीर्तनकारांच्या घरातली गावात वाढलेली मुलगी. तिचा पती प्रसाद, जो डोंबिवलीतल्या एका मध्यमवर्गीय घरात राहतो, आणि प्रसादची आई सिंधुताई, एवढीच यातली मुख्य पात्र आहेत. सिंधुताईंनी कष्टाने आणि एकटीने प्रसादला मोठं केलंय, त्यामुळे त्याच्यावर आपला हक्क असल्याची त्यांची भावना आहे. कथेतला संघर्ष तिथून सुरू होतो आणि अनपेक्षित मार्गांनी पुढे जातो. कादंबरीच्या सुरुवातीला आपली भूमिका मांडताना मतकरींनी म्हटलंय की त्यातल्या पात्रांचं अतर्क वागणं, घटनांना वेगळ्याच पद्धतीने रिॲक्ट करणं शक्य होतं याचं कारणच ही खरी घडलेली गोष्ट आहे. जर त्यांनी ती केवळ कल्पनेतून लिहिली असती तर त्यातली पात्रं अशा पद्धतीने वागलीच नसती आणि मग ती कथा वेगळीच झाली असती. कल्पना या तर्काचा आधार घेतात, पण प्रत्यक्ष जग तर्कावर चालत नाही. साहित्य जसं संकेत पाळतं तसं वास्तव थोडीच पाळणार आहे. मतकरींनी मांडलेलं हे निरीक्षण या संपूर्ण कादंबरीला आकार देतं. कादंबरीची रचना थोडी ओरल हिस्ट्रीसारखी आहे, म्हणजे या कथेच्या परिघात येणाऱ्या अनेक पात्रांच्या तोंडून ती सांगितली जाते. कीर्तनकार असलेल्या नयनच्या वडिलांच्या निवेदनापासून या रचनेला सुरुवात होते आणि तिचा भाऊ गुरु यातला अखेरचा निवेदक आहे. पण घटनांकडे पाहणाऱ्या नजरा सतत बदलत राहतात आणि त्या मांडणारे आवाजही. कॅलिडोस्कोप थोडा थोडा फिरवल्यावर चित्र जसं थोडं थोडं बदलतं तसं ही कादंबरी वाचताना वाटतं. या वेगवेगळ्या व्यक्तिरेखांच्या बोलण्यामुळे ती कथा तिघांची न राहता सगळ्या समाजाची बनते आणि आपण त्यातून दिसणाऱ्या वास्तवाकडे थक्क होऊन पाहत राहतो. ही कथनाची पद्धत हे या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे. लिहून झाल्यावर दीर्घकाळानेही ती समकालीन वाटत राहण्याचंही हेच कारण आहे.
0: जवळ या पुस्तकाविषयी गणेश मतकरी यांचा लेख आत्ताच आपण ऐकला पुस्तकं कालची आजची या मालेमध्ये. आणि याचबरोबर ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम संपला. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर. पुन्हा भेटूया उद्याच्या भागात. नमस्कार.

शेतकरी बंधूंनो नमस्कार. पेरणीपूर्व कापूस स्वच्छता मोहिमेमध्ये कापूस हंगाम संपल्यानंतर कपाशीची झाडे, रोगट आणि किडलेल्या फांद्या, पऱ्हाटी, पालापाचोळा गोळा करून जाळून नष्ट करावा, पिकांची फेरपालट करावी, उन्हाळ्यात खोलवर नांगरट आणि दोन कोळवण्या कराव्यात म्हणजे जमिनीतील कीटकांच्या वेगवेगळ्या अवस्थांचं नियंत्रण केलं जाईल. शिफारस केलेल्या प्रतिकारक्षम वाणांची लागवड करावी. पेरणीच्या वेळी बीज प्रक्रियेमध्ये ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम आणि इमिडॅक्लोप्रिड किंवा थायमिथोक्साम 70W S 10 ग्रॅम प्रति किलो एकत्र मिसळून बियाण्यास चोळावे. त्यामुळे रस शोषणाऱ्या किडी आणि बियांद्वारे पसरणाऱ्या रोगांचा वेळीच बंदोबस्त होईल. पिकांची लागवड शक्यतो मार्च एप्रिलमध्ये करावी, जेणेकरून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल. कापूस लागवडीच्या वेळी शेताच्या कडेने मक्याची एक ओळ आणि दोन मक्याच्या झाडांमध्ये चवळीचे एक झाड लावावे. तसेच कपाशीच्या प्रत्येक 9 ओळींनंतर एक ओळ मका, राळा आणि चवळी लावावी. म्हणजे शत्रू किडींवर उपजीविका करणाऱ्या परोपजीवी मित्र कीटकांचे संगोपन होईल. तसेच शेतामध्ये बांधावर आणि वरंब्यावर झेंडूच्या रोपांची लागवड करावी. पिठ्या ढेकण्यासाठी झेंडू हे महत्वाचं सापळा पीक आहे. पिकाच्या 45 ते 50 दिवसांनंतर शेतामध्ये कामगंध सापळे हेक्टरी 5 प्रमाणे बोंड अळ्यांच्या पतंगांसाठी लावावे. पीक 60 ते 75 दिवसांचे झाल्यानंतर ट्रायकोग्रामाच्या 1.5 लाख अंड्यांचे प्रसारण प्रति हेक्टरी करावे. ठराविक कालावधीनंतर शेतातील हिरव्या अळ्या वेचून आणि हिरव्या कीडग्रस्त बोंडे गोळा करून अळ्यांसहित नष्ट करावीत. पिकामध्ये पक्ष्यांना बसून अळ्या वेचता याव्यात यासाठी ठराविक अंतरावर आडव्या काठ्या लावाव्यात. कापसाचे वाढणारे शेंडे खुडावेत म्हणजे ठिपक्यांची बोंडळी कमी होण्यास मदत होते. बोंड

0: कळीने आर्थिक नुकसानीच्या पातळीनुसार 5 ते 10% बोंडाचे नुकसान केल्यास बॅसिलस थुरिंजिन्सिसची 1000 ग्रॅम प्रति हेक्टरी फवारणी करावी किंवा HANPV 450 LE 1000 मिली प्रति हेक्टरी फवारणी करावी. कीडनाशकांची फवारणी करताना पानं, फुलं, कळ्या, बोंड इत्यादी सर्व भागांवर व्यवस्थित फवारणी होईल याची काळजी घ्यावी. फवारणीचा पंप स्वच्छ धुवून घ्यावा आणि फवारणी शक्यतो संध्याकाळी वाऱ्याच्या दिशेने करावी. कीडनाशकांच्या मात्रा या साध्या पंपाने फवारणी करण्यासाठी दिल्या आहेत. साध्या पंपाऐवजी पॉवर स्प्रेने फवारणी करायची असल्यास साध्या पंपापेक्षा पॉवर स्प्रेसाठी पाणी हेक्टरी निम्मं लागतं, तर कीडनाशकांच्या मात्रा साध्या पंपाच्या मात्रेपेक्षा तिप्पट घ्याव्या आणि फवारणी करावी.
1: 4 पायांवरून 2 पायांवर उभा राहिलेला, हातात दगडी हत्यारं घेऊन निसर्गाची झुंजणारा आणि आज बुद्धीच्या जोरावर अंतराळात झेप घेणारा असा हा मानव, त्याचा प्रवास कसा झाला असेल, कोण होते आपले पूर्वज, कशी घडली आपली मानवी उत्क्रांती. श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षांच्या गौरवशाली प्रवासानिमित्त आम्ही घेऊन आलो आहोत आकाशवाणी मुंबईनं प्रसारित केलेली अत्यंत लोकप्रिय आणि अभ्यासपूर्ण मालिका मानवी उत्क्रांती. मानवी उत्क्रांती मालिकेचे सर्व भाग आता उपलब्ध होत आहेत थेट आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवर. तेव्हा इतिहास जाणून घ्या, विज्ञानाची गंमत अनुभवा आणि भूतकाळातून भविष्याचा वेध घ्या. आजच आकाशवाणी मुंबईच्या यूट्यूब चॅनलला भेट द्या, चॅनल सबस्क्राईब करा आणि अवश्य ऐका मानवाच्या जन्माची अद्भुत गाथा मानवी उत्क्रांती.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. 26 जून हा आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. अंमली पदार्थांचं व्यसन हे त्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबियांना केवळ विनाशाकडे नेते, म्हणून समाजासमोर हे एक मोठं गंभीर असं आव्हान आहे. ही जी समस्या आहे ती संपवण्यासाठी आज खूप मोठ्या प्रमाणात समुपदेशनाची आणि प्रभावी जनजागृतीची गरज आहे. आणि त्या अनुषंगानंच आज आपण मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी संवाद साधणार आहोत. सर नमस्कार.
2: नमस्कार.
1: सर, सुरुवातीला सांगा की आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन हा कोणी सुरू केला आणि कधी सुरू केला?
2: युनायटेड नेशनच्या सभेमध्ये असं ठराव पास केला गेलेला, तो साधारण 7 डिसेंबर 1987 दरम्यान, की हे जे अंमली पदार्थ आहे त्याची व्याप्ती वाढते आणि त्याच्यामध्ये अगदी प्रत्येक वयोगट आणि प्रत्येक समाज हा त्याच्या विळख्यात सापडलेला आहे आणि त्या दृष्टीने जनजागृती व्हावी त्या हेतूने हा दिवस साजरा करावा. आणि त्या अनुषंगाने 26 जून 1989 साली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला आणि तेव्हापासून साजरा होतोय. आता 26 तारीखच का तर यामध्ये साधारण 1839 साली चीनने 26 जूनला ओपियम किंवा अफू निर्मित जे काही व्यापार होते त्याच्यावर एक चांगली प्रतिबंधात्मक कार्यवाही केलेली आणि त्या दिवसाचं स्मरण म्हणून मग हा 26 जून जागतिक अंमल पदार्थ विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो.
1: अच्छा, आता यामागचा नेमका उद्देश काय आहे?
2: यामागे पहिलं म्हणजे जे अवैधरित्या ही प्रॉडक्ट किंवा ही पदार्थ उपलब्ध आहेत त्यावरती त्यांना आळा घालणं. याच्यामध्ये प्रत्येक समाजातील घटक हा जास्तीत जास्त करून तरुण जे आहेत किंवा पौगंडावस्थेतील जे काही युवक आहेत हे त्याच्यामध्ये बाधित होत आहेत. ते अगदी ज्याला आपण ड्रग पेडलर म्हणतो, म्हणजे या पदार्थांची ने आण करणं, ती विक्रेता आहे त्याला पोचवणं, यामध्ये अडकून चाललेत आणि त्याला कुठेतरी आळा बसावा. त्याचबरोबर जे या विळख्यात सापडलेत, म्हणजे ॲक्च्युअल जे कोणी अफेक्टेड आहेत, या पदार्थाचं सेवन करतायत आणि त्याचे दुष्परिणाम भोगतायत,

0: त्यांनासुद्धा एक प्रकारची मदत व्हावी आणि ही जी जनजागृती आहे ही मोहीम एक व्यापक व्हावी म्हणून मग अगदी शाळेच्या स्तरावर त्याच्यानंतर इतर काही जे महत्त्वाचे स्तर आहे त्या स्तरावर जनजागृती असेल किंवा कोणती प्रतिबंधात्मक कार्यवाही असेल हे करून ड्रग फ्री सोसायटी हे निर्माण करण्याच्या हेतूने त्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहेत.
1: श्रोते हो, सर म्हणाले की विद्यार्थी दशेपासूनच या अंमली पदार्थांच्या सेवनाला आजकाल सुरुवात होतीये, ती नेमकी कशी होते, त्याचं प्रमाण काय आहे, याविषयी आपण उद्याच्या भागात जाणून घेणार आहोत, तेव्हा आता थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: अंमली पदार्थ सेवनाचे दुष्परिणाम याविषयी मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर कृष्णा पेवेकर यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

0: शोधे हो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
1: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
0: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
2: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
0: पण मग अशा वेळी करायचं काय?
3: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल, आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
0: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

0: श्रोते हो, आज आपण पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकूया.
1: नमस्कार श्रोते हो. पाऊस कोकणाचा प्राण, निसर्गाचा श्वास. पाऊस हा शब्द जरी कानावर पडला तरी मनाला गारवा देणारी, ओल्या मातीच्या सुगंधाने भारावून टाकणारी आणि जीवनाला नवसंजीवनी देणारी एक सुंदर अनुभूती जागी होते. कोकणात पाऊस म्हणजे केवळ आकाशातून पडणारं पाणी नव्हे, तो इथली संस्कृती, शेती, जंगल, नद्या, जैवविविधता आणि संपूर्ण जीवनाचा आधार आहे. येथील शेती, फळबागा, नद्या, विहिरी, झरे, देवराया आणि जंगलं पावसावरच अवलंबून आहेत. भात शेतीसाठी पाऊस अत्यावश्यक आहे. आंबा, काजू, सुपारी आणि नारळ फळबागांना पावसामुळे जीवन मिळते. कोकणातील जंगलं, देवराया, ओढे आणि धबधबे पावसामुळे समृद्ध राहतात. भूजल साठे भरून निघतात आणि वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध होते. पक्षी, प्राणी, सरीसृप, कीटक आणि जलचर यांच्या जीवनचक्रासाठी पाऊस आवश्यक असतो. मानव जीवनात पाऊस का आवश्यक आहे? तर पाऊस हा पृथ्वीवरील जीवनाचा पाया आहे. पिण्याच्या

0: पाण्याचा मुख्य संसाधन पाऊस आहे. शेती आणि अन्न उत्पादन पावसावर अवलंबून आहे. जंगलाचं आरोग्य आणि जैवविविधता टिकून राहते. हवामान संतुलित ठेवण्यात पण मदत होते. मानवी हस्तक्षेपामुळे वातावरण बदलते का? तर हो. आज आपण अनुभवत आहोत की कधी अतिवृष्टी होते तर कधी दीर्घकाळ पाऊस पडत नाही. पूर्वी सलग अनेक दिवस पडणारा पाऊस आता कमी दिवसात मुसळधार स्वरूपात पडतो आणि मध्ये मोठे खंड पण पडतात. ह्यामागची काही महत्त्वाची कारणे आता बघूया. जंगलतोड. झाडं वातावरणात आर्द्रता निर्माण करतात. जंगलाचं क्षेत्र कमी झाल्यास स्थानिक जलचक्रावर परिणाम होतो. वनवणव्यांमुळे झाडं झुडपं आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थ नष्ट होतात. त्यामुळे जमिनीची पाणी साठवण्याची क्षमता कमी होते. कार्बन डायऑक्साईड आणि इतर हरितगृह वायूमुळे पृथ्वीचं तापमान वाढतं आहे. याचा थेट परिणाम वातावरणावर होतोय. पुढचे कारण म्हणजे अतिरेकी विकास. डोंगर कापणं, पाणथळ जागा बुजवणं, रस्ते आणि बांधकामाचा विस्तार यामुळे स्थानिक सूक्ष्म हवामान बदलतंय. प्लास्टिक प्रदूषणामुळे जलसंसाधनांचं नुकसान होतं आहे आणि पर्यावरणीय संतुलन बिघडतं आहे. समुद्राच्या तापमानातील बदल, त्यामुळे अरबी समुद्राचे तापमान वाढतं आहे आणि महासागरातील बदल मान्सूनवर परिणाम करतात. एक नवे संकट अल निनो आले आहे. अलीकडच्या काळात आपण अल निनो हा शब्द वारंवार ऐकतोय. अल निनो ही प्रशांत महासागरातील नैसर्गिक हवामान घटना आहे. ह्यामध्ये मध्य आणि पूर्व प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सामान्यपेक्षा जास्त वाढते. त्यामुळे अल निनोचे परिणाम असे आहेत की भारतातील मान्सून कमकुवत होऊ शकतो. काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. पर्जन्यमानाचे वितरण बदलू शकते. जागतिक तापमान वाढू शकते. या उलट घटना ला निनिया म्हणून ओळखली जाते. या काळात समुद्राचे तापमान कमी राहते आणि भारतात अनेकदा चांगल्या पावसाची पोषक परिस्थिती निर्माण होते. आता कोकणासाठी चिंतेची बाब ही आहे की आज अनेक शेतकरी, निसर्गप्रेमी, गावकरी अनुभवत आहेत की पावसाचे दिवस कमी होत चालले आहेत. अतिवृष्टीच्या घटना वाढल्या आहेत. उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. छोटे झरे, ओढे आणि विहिरी लवकर आटत आहेत. जंगलातील जैवविविधतेवर परिणाम होत आहे. खरं तर आपली जबाबदारी काय? जर आपल्याला कोकणाचा पाऊस, हिरवीगार जंगलं आणि समृद्ध जैवविविधता पुढील पिढ्यांसाठी जपायची असेल तर स्थानिक प्रजातीचे वृक्षारोपण करणं, देवराया आणि जंगलाचे संवर्धन करणं, वणवे रोखणं, जलसंधारण आणि पाणलोट विकास करणं, प्लास्टिकचा वापर कमी करणं, ओढे, नद्या आणि ओलसर प्रदेशांचे संरक्षण करणं ही काळाची गरज आहे. आज गरज आहे ती निसर्गाशी संघर्ष करण्याची नव्हे तर निसर्गाशी मैत्री करण्याची. पाऊस वाचवायचा असेल तर निसर्ग हा वाचवावा लागेलच. जंगल टिकलं तर ढग येतील, ढग आले तर पाऊस पडेल आणि पाऊस पडला तरच जीवन फुलेल.
1: पावसाचं घटतं प्रमाण याविषयी डॉक्टर राहुल भागवत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. निवेदन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादर करते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणी रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. आता निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती आपल्याला ऐकवत आहोत. विलंबित बंदिश 1 तालात आहे, द्रुतबंदिश 3 तालात निपत आहे. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधीर नायक यांनी केलेली आहे. ऐकूया निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती.

निशा पारसनीस यांनी गायलेला राग मधुवंती श्रोतेहो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ प्रसून चॅटर्जी यांनी आणि हार्मोनियमची साथ सुधीर नायक यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, प्रसार भारतीच्या वेब्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या ॲपवरही. दुपारचे 3 वाजतात. आता प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा। नागपूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास। अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दर डोई 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन। आणि डिजिटल अटक प्रकरणी CBIचे 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे। राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली। गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते। राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखा परीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी आज केली। दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत, यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे यांनी सांगितलं। कोकणातल्या आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी NDRFच्या निकषांच्या पलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं। तर कोकणात अवकाळी पावसानं 22,500 हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून या शेतकऱ्यांना 8 ते 10 दिवसात NDRFच्या निकषानुसार 209 कोटी रुपयांची मदत देऊ अशी माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली। कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। ही मदत तुटपुंजी असल्याचा आक्षेप आमदार निलेश राणे यांनी घेतला। पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिकाध्यक्ष राजू खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत। मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता। 2023-24 राज्यभरात जंगलाला आग लागल्याच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली। यात 11,580 हेक्टर वनजमिनीवर नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं। यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत। मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला। या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला। हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले। उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली। या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले। मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसांपूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यानं चाकू भोसकून हत्या केली। मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली। 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती। या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात 1 बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागाच्या 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई केली आहे असंही त्यांनी नमूद केलं। नागपूर इथला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयाला येईल। तसंच या विमानतळामुळे
कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. या दुरुस्तीनुसार अंत्योदय योजनेतल्या कुटुंबांना दरडोई 7 किलोप्रमाणे जास्तीत जास्त 35 किलो धान्य दिलं जाईल आणि त्याहून चांगली आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबांना दरडोई 5 किलो धान्य वाटप केलं जाणार आहे. या दुरुस्तीमुळे अधिकाधिक गरजूंना या योजनेचा लाभ मिळेल असं मंत्रालयानं म्हटलं आहे. आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे. आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं. आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधान

0: मंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. 1975 आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती. या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जात आहे. अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि या प्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला. मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जॉयमल्य बागची यांनी सांगितलं. न्यासाला मिळालेल्या देणग्यासंदर्भात CCTV फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी केली आहे. दरम्यान या प्रकरणी उत्तर प्रदेश सरकारनं नेमलेल्या 3-सदस्यीय विशेष तपास पथकानं अलीकडेच प्राथमिक अहवाल राज्य सरकारला सादर केला असून सविस्तर तपास सुरू आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 अधिक प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 अटक केली आहे. देशभरात 200 जास्त डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. अटक करण्यात आलेले आरोपी शेल कंपन्या स्थापन करून बनावट बँक खाती तयार करत होते. सायबर अटकेतून मिळालेली रक्कम या खात्यांमध्ये वळवण्यात येत होती. विठ्ठल नामाचा जयघोष, टाळ मृदुंगाचा गजर आणि वरुण राजाच्या उपस्थितीत संत मुक्ताबाई पालखी जळगाव जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यामधल्या कोथळी इथून पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. संत मुक्ताई पालखी सोहळ्याचं हे 318 वर्ष आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं काल हजेरी लावली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल दमदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. नागपूरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा मुख्यमंत्र्यांना विश्वास. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत दररोज 7 किलोप्रमाणे अन्नधान्य वितरण करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन. आणि डिजिटल अटक प्रकरणी CBIचे 16 राज्यांमधल्या 80 जास्त ठिकाणांवर छापे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 झालेली आहेत. आता आमची ही पहिली सभा संपली. पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5:00. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

ए आय आर मराठी डीटेच उपग्रह वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत श्रोते हो. सुरुवातीला हवामान वृत्त. राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय होता. राज्यात सर्वात

मराठवाडा आणि विदर्भात झाली. येत्या 48 तासाचा हवामानाचा अंदाज. राज्यात सर्वत्र मान्सून सक्रिय राहील. काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हे होतं हवामान वृत्त. वनिता मंडळाचा कार्यक्रम श्रोतेहो AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवर आम्ही कार्यक्रम पुनः प्रसारित करत असतो.

नमस्कार. मागच्या वेळेला आपण आद्याबद्दल बोलत होतो आणि त्या आद्याबद्दल बोलताना आपण कपाटातली पोकळी आणि वस्तू असं उदाहरण घेतलं होतं. जेव्हा एखादी वस्तू इतकी भरभरून असते की पोकळी उरतच नाही, तेव्हा ज्याच्यात पोकळी होते ते कपाटही संपते असं आपण म्हटलं होतं. थोडे पुढे जाऊन असे म्हणता येईल की अशी सर्वत्र भरलेली वस्तू काहीही हालचाल करू शकत नाही. थोड्या रांगड्या भाषेत असे म्हणता येईल की बोंबल्याला जागाच नव्हती रे, हलणार तरी कसा. जी गोष्ट हलू शकत नाही ती गोष्ट क्रिया करू शकत नाही, आणि जी गोष्ट क्रिया करू शकत नाही त्या गोष्टीला क्रियापद लावता येत नाही. आता भाषेबद्दल आपण बोलतो आहे म्हणून त्या आद्याचा प्रश्न काय आहे हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न आहे की ज्याच्या आसपास पोकळीच नाही, जागाच नाही, तो क्रिया करू शकत नाही म्हणून त्याला क्रियापद लावता येत नाही. भाषेमध्ये तीन गोष्टी असतात, नाम म्हणजे नाव, विशेष म्हणजे त्या गोष्टीचे विशेष वर्णन, आणि क्रियापद म्हणजे क्रियेचे वर्णन करणारे पद. हिरवे हिरवे झाड हलू लागणे या वाक्यात हलणे हे क्रियापद आहे, झाड हे नाम आहे, आणि हिरवे हे विशेषण आहे. जे एकच एक विश्वनिर्मितीच्या आधी होते त्याला क्रियापद तर लावता येतच नाही, पण त्याला विशेषण लावणे ही मुश्किल होऊन जाते, कारण विशेषण लावण्यासाठी तुलना अपरिहार्य असते. एखादा उंच असतो म्हणून दुसरा बुटका असतो, एखादी सावळी असते म्हणून दुसरीला गोरी म्हणता येते, उंच डोंगर असतो म्हणून टेकडीही असते, अथांग साधगर असतो म्हणून डबकेही असते. पण जिथे एकच गोष्ट क्रमांक एक किंवा आद्य असतो तेव्हा विशेषण लावता येत नाही आणि त्याला नाव देताना अडचण निर्माण होतात. नाव देतात कारण खूप गोष्टी असतात आणि आपण कुठल्या गोष्टीबद्दल बोलतो आहोत हे कळण्यासाठी नावे दिली जातात. नाशिक, पुणे आणि मुंबई ही नावे निरनिराळी शहरे आहेत म्हणून दिली गेली आहेत. जेव्हा एकच शहर असते तेव्हा नावाचा प्रश्नच येत नाही, म्हणून ती गोष्ट, ती वस्तू आद्य पहिला असे म्हणून भागवावे लागते. आद्य याचे संबोधन आद्या असे झाले आहे. या आद्या या शब्दाचे वैशिष्ट्य असे की हा शब्द गीतेत नाही पण ज्ञानेश्वरीत आहे. तो वापरताना विश्वकर्ता किंवा विश्वनिर्माता हा अर्थ अभिप्रेत नाही. या आज्ञाने काहीही निर्माण केलेले नाही. हा पहिला होता, आकडा एक एवढाच अर्थ त्यात सामावलेला आहे. तो होता किंवा होते आणि त्यातूनच हे विश्व निर्माण झाले असा अर्थही त्यातून निर्विवादपणे काढता येतो. एके ठिकाणी ज्ञानेश्वर असं म्हणतात, तो सुजीपाळी संवारी असं हे म्हणतात जे चराचरी ते अज्ञानगा अवधारी पंडू कुमारा. आपण नेहमी कोणाची तरी मागणी करत असतो ना की बाबा मला हे दे, मला ते दे, पण ते जे आहे ते ना सृजी ते निर्माण करत नाही, न पाळी न संवारी, अशा प्रकारचा तो आद्य आहे. हे ज्या बाकीच्या गोष्टी घडल्या आहेत त्या नंतर घडलेल्या गोष्टी आहेत असं त्या आद्याचं फार महत्त्वाचं वर्णन उपनिषदांमध्ये केलं आहे. हे विश्व इतके चित्रविचित्र आहे की कोणालाच निर्माण करता येणार नाही. ते पूर्वापर आहे तसेच आस्थायगत आहे अशा प्रकारचे प्रवाद आद्या हा शब्द खोडून काढतो. त्याचप्रमाणे या विश्वाची रचना कशी झाली यावर विचार करणेसुद्धा फोल असून त्यातून काही निष्पन्न होऊ शकणार नाही असे जे मानले जाते त्याचा आद्या हा शब्द प्रतिवादी आहे. सद्यस्थितीत असा एक विचार वैज्ञानिकदृष्ट्या दृढ होत चालला आहे की विश्वनिर्मितीपूर्वी काहीतरी अशी घन गोष्ट सर्वत्र भरून राहिली होती. हे जे काही सर्वत्र होते ते एखाद्या बिंदूसारखे होते. अनाकलनीय अशा कारणामुळे त्याचे स्फुरण झाले, त्याचे जसे प्रसरण झाले तसे हे विश्व आकार घेऊ लागले. हा जो बिंदू वा घनपदार्थ तो म्हणजेच आद्या किंवा आद्य, आणि त्याचे स्पंदन किंवा स्फुरण म्हणजे ओंकार ही कल्पना संस्कृतमधल्या बृह या शब्दाशी समांतर अशी आहे. बृह याचा अर्थ पसरणे, विस्तार पावणे असा आहे. काही ठिकाणी तो स्फुरणे अशाही शब्दाने वापरला आहे. गीतेत आणि ज्ञानेश्वरीत बृह या धातूपासून निर्माण झालेला ब्रह्म हा शब्द अनेक ठिकाणी आढळतो. तो शब्द आद्याऐवजी वापरला आहे. तसे पाहिले तर आद्य आणि ब्रह्म हे दोन शब्द संस्कृतच, परंतु ब्रह्म हा शब्द परका आणि अवघड वाटतो. या उलट आद्य हा शब्द माणसाच्या मनात विश्वनिर्मितीच्या कल्पनेशी अधिक जवळीक साधतो. आता आपण दुसऱ्या शब्दाकडे वळू. ओम नमोजी आद्यानंतर पुढचा चरण येतो तो म्हणजे वेद प्रतिपाद्या. संस्कृतमध्ये विद या धातूचा अर्थ समजणे, आकलन होणे असा आहे. विद या शब्दातून वेद हा शब्द जन्माला आला आहे आणि वेद ज्यांना मान्य आहे ते वैदिक धर्मीय असे समजले जाऊ लागले. आद्यातून विश्व आकाराला आल्यावर ग्रह तारे आले, पाणी आले, जलचर आले, माकडे आली आणि उत्क्रांत असा माणूस जन्माला आला.
एकमेकांची खुणांच्या सहाय्याने बोलताना त्याने धनी समजून घेतले, स्वतःची भाषा निर्माण केली, एकमेकांची माणसे संवाद साधू लागली, सूर्य चंद्र आकाश प्रकाश ऊन पाऊस याविषयीची आपली निरीक्षणे एकमेकांना सांगताना त्याविषयी मनात दाटून राहिलेले गूढ उकळण्याचा प्रयत्न करू लागले, निर्निळ्या कल्पना लढवू लागली, आपल्या आजूबाजूच्या वास्तवाचे निसर्गातल्या घडामोडीचे जे आकलन त्यांना होत गेले त्याला वेद म्हणायची पद्धत पडली। माणसाची समज जशी वाढली तसे त्याचे जीवनमान सुधारले, अनेक गोष्टीबद्दल तो प्रतिपादन करू लागला, चर्चा करू लागला, ज्याबद्दल वेद चर्चा करतात तो आद्य, म्हणून ज्ञानेश्वर म्हणतात वेद प्रतिपाद्या, आद्याबद्दल प्रतिपादन करणारा जो तो वेद। वेद प्रतिपाद्या शब्दामध्ये विज्ञान नसले तरी तो शब्द वैज्ञानिक मानसिकतेचा उच्चार आहे। विश्वनिर्मितीच्या सुरुवातीला जे होते त्याबद्दल जी चर्चा आहे त्या चर्चेला किंवा प्रतिपादनाला गृहीत धरून हा शब्द वापरला गेला आहे। वेदांच्या प्रतिपादनेचा आद्य हा विषय आहे, त्यातून काही पक्का निर्णय झाला आहे असा अर्थ अभिप्रेत होत नाही। विश्वनिर्मिती संबंधीचे अनेक सिद्धांत चर्चिले गेले आहेत एवढाच अर्थ या शब्दातून निघतो। ज्ञानेश्वरांच्या आणि भारतीय तत्वज्ञानाच्या उदार मतवादाची खूण वेद प्रतिपाद्या या चरणात उमटली आहे। इतर ठिकाणी देवाने हे विश्व निर्माण केले, तो एखाद्या सीईओ सारखा हे जग चालवतो वगैरे ज्या भूमिका आहेत त्या भूमिकांच्या विरुद्ध ही भूमिका आहे। वेदांच्या उत्क्रांतीचा इतिहास मोठा उद्बोधक आहे। स्वतःला केंद्र धरून जगाकडे बघणारा माणूस, विश्वामधून आपले चांगले कसे होईल यासाठी कर्मकांड मांडणारा माणूस, पाऊस वारा ऊन आकाश वीज पृथ्वी यांना देवासमान मानून मला समृद्धी बहाल कर असे म्हणत पूजा करणारा माणूस, हा जसा वेदांमध्ये दिसतो तसेच पुढे हे सर्व कायतरी आहे, हे कसे झाले याचा विचार करणारा माणूसही वेदांमध्ये दिसतो। स्वार्थ बाजूला ठेवून माणूस चिकित्सक होत होत जातो, तसतसे वेदांचे स्वरूप बदलत जाते। शेवटी म्हणजे वेदांच्या शेवटी वेद अधिक अंत म्हणजे वेदांत जेव्हा उत्स्फूर्तपणे प्रगटतो तेव्हा माणूस स्वतःला बाजूला ठेवून सर्व विश्वाचा मूलभूत विचार करतो। त्या वेदाच्या शेवटच्या भागाला उपनिषदे म्हणतात। या शब्दाचा निखळ अर्थ जवळ बस आणि ऐक एवढाच असला तरी जवळ बसवून घेण्याचा हेतू चर्चा करणे हा आहे। ही चर्चा गुरु शिष्यात असेल किंवा दोन विद्वानात असेल किंवा दोन स्फूर्तीदायी पण तथाकथित विद्वान नसलेल्या माणसांमध्येही होऊ शकते, पण उपनिषद या शब्दाचा गाभा विचारांचे आदानप्रदान हा आहे। त्या काळात प्रयोगशाळा होत्या की नाही हे कोणाच ठाऊक, आणि आधुनिक काळात सुद्धा आधी उत्स्फूर्त विचार आणि मग प्रयोग असे

बरेच वेळा घडले आहे त्याचे एक उदाहरण म्हणजे उपनिषदे. आद्यापासून विश्व निर्माण झाले, कोणी एका विद्यार्थ्याने हेतूपूर्वक घडवलेले नाही. हा जो विचार उपनिषदांनी सांगितला आणि जो हिंदू धर्मातल्या लोकांनी थोडाफार का होईना स्वीकारला, त्या हिंदू तत्वप्रणालीच्या अगदी उलट मध्यपूर्वेतल्या ज्यू, ख्रिश्चन आणि मुसलमान लोकांच्या धर्मामधले विचार आहेत. हे जग हेतूपूर्वक एका विधात्याने निर्माण केले आहे असे हे धर्म सांगतात. त्यांचा देव करता, भरता आणि अर्थता आहे, म्हणजे जो जन्माला घालतो, पालन करतो आणि मग वेळ आली की मारतोही. पुण्यवान लोकांना स्वर्ग मिळणार आहे, पापी मंडळींना नरक. काही ख्रिश्चन धर्मातल्या पंथात असेही मानले जाते की हा स्वर्ग नरकाच्या मध्ये अनिश्चित असलेली अशी गोष्ट आहे ज्यात माणूस अधांतरी असतो. कायमचा निवाडा व्हायला अजून वेळ आहे आणि हा निवाडा कर्तृत्वावर ठरणार नसून माणूस किती श्रद्धावान आहे यावर ठरणार आहे. याच्यामध्ये चूक काहीच नाही, ही एक भूमिका आहे. वेद प्रतिपाद्यामध्ये जशी चर्चा आहे आणि त्याबद्दलची एक विचारसरणी आहे, तशी इतर धर्मातल्या विचारसरणीची ही थोडीशी तोंड ओळख आहे. आद्याला किंवा ब्रह्माला मन नसते, त्याला हेतूही असत नाही, आद्याला कर्तृत्वही बहाल केलेले नाही. आद्य कोणत्याही प्रकारचे नियोजन करत नाही. ओंकार नावाने स्पंदनयुक्त तथाकथित शून्य आणि ब्रह्म नावाचा त्याचा तथाकथित अवर्णनीय प्रचंड घनता असलेला आविष्कार, यामध्ये एक क्रियाशक्ती साठवलेली असते. त्या शक्तीमधून विश्व पसरते. पसरताना लहरी, कण, अन्न, जीव, मन, विचार आणि समवचारी मंडळींचा समाज निर्माण होतो अशी ऋचा मुंडक उपनिषदात आहे. निसर्ग निर्मिती ही गोष्ट उपजतच ब्रह्मामध्ये सामावलेली आहे आणि निसर्ग उत्क्रांत होताना त्याचे नियम ठरत जातात, ते कोणी करत नाही. जे होते त्याचे नियम होतात, या नियमात पुढे जे बसत नाही ते टिकू शकत नाही, अशी सर्व चर्चा उपनिषदांमध्ये आली आहे. उपनिषदांमधील तत्वज्ञानात स्वर्ग नरक यांना वाव नाही, पण उपनिषदे होण्याच्या आधी जे वेद वाङ्मय आहे त्यातमध्ये असल्या कल्पना आहेत. हिंदू धर्माचे अनेक वेद स्वरूप आपणास दिसते ते यामुळे. वेदांमध्ये जी अनेक प्रतिपादने केली, वेद प्रतिपाद्या, त्यामधून ज्या बहुविध समजुती प्रचलित झाल्या त्यांचा धर्म झाला आहे. धर्म उत्क्रांत होत गेला आहे आणि अजूनही होतो आहे. त्याला एक उद्गाता नाही, तो स्थापन झाल्याची तारीख नाही. हिंदू धर्मातल्या काही रूढी कितीही बुरसटलेल्या आणि प्रतिगामी असल्या तरी त्यात तेवढाच मोकळेपणाही आहे आणि त्यात सुधारणेसाठी वाव आहे. वेद प्रतिपाद्या या शब्दात अनेक प्रतिपादने लोकांनी वेगवेगळ्या वेळी केली आहेत असा अर्थ सामावलेला आहे. धर्माच्या लवचिकपणाचे आणि कल्पना सामावून घेण्याचे जे सामर्थ्य आहे ते या शब्दामध्ये सापडते. वेळे म्हणतो आणि माझं विवेचन आवर्त घेतो. नमस्कार.

श्रोतेहो नमस्कार. क्रीडा विश्व या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्या

0: शी तुषार वैती यांनी साधलेला संवाद.
1: श्रोतो नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्रावरच्या आजच्या क्रीडाविषयक कार्यक्रमात मी तुषार वैती आपल्या सर्वांचं स्वागत करतो. श्रोतो, आजच्या क्रीडाविषयक कार्यक्रमात आज आपण न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या 100 वर्षांचा शतक महोत्सवाचा प्रवास जाणून घेणार आहोत. मुंबईसह महाराष्ट्रात असे अनेक क्लब आहेत ज्यांनी राज्याला तसंच देशाला अनेक नामवंत खेळाडू दिले आहेत. त्यापैकीच एक म्हणजे माटुंगा येथील न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब. हा क्लब शतकी वाटचाल करत आहे. या क्लबविषयी तसंच त्यांच्या 100 वर्षांच्या वाटचालीविषयी आज आपण संवाद साधणार आहोत. ते न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचे सेक्रेटरी भास्कर अय्यर सर यांच्याशी आणि कार्यकारिणी सदस्य नागेश ठाकूर यांच्याशी. नागेश ठाकूर सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारायचा आहे की वैभवशाली परंपरा लाभलेल्या न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबच्या शतकी वाटचालीविषयी तुम्ही काय सांगाल? क्लबच्या इतिहासाविषयी जरा आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल.
2: हा न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हा बेसिकली माटुंग्याच्या नप्पू रोड या इथे स्थानापन्न झालेला आहे. या मैदानाला नाव पडलेलं आहे वीर रमेश दडकर मैदान. 1927 साली म्हणजे आपल्या स्वातंत्र्याच्या अगोदर जेव्हा काही लोक एकत्र आले आणि त्या खेळाचं एक मैदान तिकडे होतं की जे ब्रिटिशांच्या काळामध्ये खेळाचं मैदान म्हणून जे समजलं जात होतं त्या मैदानाची परिस्थिती तशी वाईटच होती. पण आमच्याकडच्या काही लोकांनी असा विचार केला की आपण इथे क्रिकेट हा ब्रिटिशांनी आणलेला खेळ आपण चालू करूया आणि दादर माटुंगा या विभागामधले जे काही क्रिकेट एन्थुजियास्ट आपण म्हणू की ज्यांना क्रिकेटची आवड होती त्या लोकांनी एकत्र येऊन काम करायचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये लीड ज्यांनी घेतला ज्याचा सर्वात महत्त्वाचा आहे ते डॉक्टर म्हात्रे म्हणून होते जे हिंदू कॉलनी या एरियामध्ये राहत होते. त्यांनी त्यांचे बाकीचे मित्र त्या सर्वांना एकत्र करून की ज्यांना क्रिकेटबद्दल खेळावं असं वाटत होतं त्या सर्वांना एकत्र करून माटुंग्याच्या रुईया कॉलेजच्या समोरचं जे दडकर मैदान आहे त्या दडकर मैदानावरती क्रिकेटचं एक मैदान चालू केलं. आज ते मैदान चालू करताना तिकडे क्रिकेट खेळण्यासाठी मैदान बनवण्याच्यापासून ही वाटचाल सुरुवात झाली आणि मग ते सर्व मित्र लोक एकत्र आले आणि 27 साली जी लोकं आली त्याच्यामध्ये जे भाग घेतला त्याच्यामध्ये एक दांडेकर होते, एकनाथ ठाकूर होते, केणी ब्रदर्स होते, असे बरेच लोकं एकत्र आले आणि ज्यांनी हा विचार केला की आपण इथे काहीतरी एक क्लब चालू करूया आणि मग त्याला नाव काय द्यायचं. मग त्यावेळेला ते नाव द्यायचं काय तर न्यू हिंदू असं नाव दिलं गेलं. 1947 साली जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला न्यू हिंदू हा पॉलिटिकली राजकीय त्याला स्वरूप येईल ह्याच्यासाठी मग त्या लोकांनी नाव बदलून त्याला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे नाव दिलं आणि अशा पद्धतीने न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 1947 सालानंतर जो सुरुवात झाला. पण त्याच्या अगोदर हीच माणसं आपापसामध्ये निरनिराळे ज्यांचे संघ होते छोटे मोठे दादरमध्ये त्या संघांशी मॅचेस खेळत असायचे आणि तिथे ते प्रॅक्टिस सकाळी करायचे आणि जिथे जी लोकं होती ती आपल्या मिलमध्ये जाणारी लोकं होती मग त्यांना जसा वेळ मिळायचा सकाळी संध्याकाळी तसं येऊन ते तिथे खेळायचे आणि आपला आनंद साजरा करायचा.
1: सर, क्लब स्थापन करण्यामागे नेमका उद्देश काय होता?
2: क्लब स्थापन करण्यामध्ये उद्देश हाच होता की क्रिकेट हा जो ब्रिटिशांनी सुरुवात केली होती आणि हे जी मंडळी होती यांना क्रिकेट खेळण्यासाठी बाकी कुठेही काही नव्हतं तर क्रिकेट खेळायचं आहे आपल्याला. काही वेळेला तो रबर बॉलनी खेळला जायचा, काही वेळेला तो टेनिस बॉलनी खेळायला जायचा. पण मग आमचे डॉक्टर म्हात्रे जे होते त्यांना वाटायला लागलं की आपण टेनिस बॉल रबर बॉल खेळण्यापेक्षा आपण हे सीझन बॉलनी खेळायला सुरुवात करूया आणि म्हणून मग त्यांनी क्रिकेट हाच उद्देश पुढे ठेवून न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबनी क्रिकेट खेळायचीसाठी केले. आज न्यू हिंदच्याकडे फक्त आम्ही क्रिकेटवरतीच भार दिलेला आहे आणि आमच्याकडे क्रिकेट हाच शेवट गेले आज 100 वर्षामध्ये क्रिकेटवरतीच आम्ही जास्तीत जास्त लक्ष दिलेलं आहे.
1: बरोबर सर, 100व्या वर्षात पदार्पण करते न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब. स्वातंत्र्यापूर्वी जो स्थापन झालेला क्लब होता तो स्वातंत्र्यानंतर कसा बहरत गेला?
2: स्वातंत्र्यानंतर तिथे 3 स्थित्यंतरं झाली क्लबची. एक स्थित्यंतर म्हणजे पहिला ज्या लोकांनी हे सुरुवात केली ती लोकं जेव्हा आपण वृद्धत्वाकडे गेली असं म्हणू, त्याच्यानंतर 1952 साली नवीन लोकं आली तिथे आणि मग नवीन लोकांनी तो क्लब हातामध्ये घ्यायचा प्रयत्न केला. 1947 सालानंतर जी लोकं तिथे आली त्या लोकांनी विचार केला की आता आपण आपला संघ निरनिराळ्या तेव्हा पंचरंगी सामने होत होते आणि त्या पंचरंगी सामन्यांमध्ये आपल्यातले कोणी खेळा गेले पाहिजेत आणि त्यावेळेला नेमके आमच्याकडचे जे द ग्रेट इंडियाचे विकेटकीपर डीडी हिंदळेकर साहेब हे त्यातून खेळत होते आणि त्यांच्यामुळे आमच्या क्लबला जास्त मान्यता मिळत गेली आणि मग ही जी मान्यता मिळत गेल्यामुळे सर्वांना उत्स्फूर्त प्रोत्साहन मिळालं आणि मग हे सर्वजण येऊन खेळायला लागले. आता तुम्हाला तेव्हा एक गमतीदार सांगतो की त्यावेळेला काही जण धोतर नेसून क्रिकेट खेळत होते, तेव्हा पॅड्स नव्हते, तेव्हा जे काही होतं ते तुटके मुटके पॅड्स, एक जण गेला की दुसरा जण ते पॅड्स घालून यायचा आणि बॅटिंग करायचा किंवा बॉलिंग करायचे घसायचं. से अशा पद्धतीने क्लबची डेव्हलपमेंट होत गेली आणि 1952 साली जेव्हा एक नवीन लोकांची फळी आली त्याच्यामध्ये कॉम्रेड जी एल पाटील, गणपत पाटील हे भोईवाडा एरियामध्ये राहणारे एक प्रतिष्ठित व्यक्ती ते पुढे आले. त्यांनी दुसरे पोलीस कमिशनर उदवाडिया हे पोलीस कमिशनर होते त्यांना जवळ आणलं आणि असं करून त्यांनी चांगली चांगली लोकं जवळ आणली आणि मग त्यावेळेला एक वांद्रे, बांदेकर, अय्यर, मोंडकर असे त्या एरियामध्ये राहणारी जी लोकं होती त्या सर्वांना एकत्र आणून त्यांनी मग सीझन बॉल क्रिकेट खेळण्याची केली आणि मग हे करत असताना सीझन बॉल क्रिकेट खेळताना मग आपली टीम चांगली होण्यासाठी मग बाकीचे चांगले लोक कोण खेळत आहेत तर चांगले लोक कोण खेळत आहेत त्यांना आमंत्रण दिलं गेलं आणि मग क्लबची डेव्हलपमेंट होत गेली.
1: बरोबर, स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेला क्लब होता, स्वातंत्र्यानंतरचा काळसुद्धा खडतर असा होता, आव्हानात्मक असा होता, काय काय आव्हानं पेलावे लागले त्या काळात?
2: पहिली गोष्ट म्हणजे तेव्हा जो क्लब होता तो रस्त्याच्या साईडला होता, तिथे पत्र्याची शेड होती आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये तो क्लब तिथे झाला. 1952 साली हा विचार केला गेला की आपण ही जी वस्तू इथे कमी पडायला लागले जागा म्हणून मग आम्ही आज ती जी आहे ती ह्या वेस्ट साईडला भिंतीच्या बाजूला आमच्या क्लबचं एक पत्र्याची शेड तयार झाली आणि त्या पत्र्याच्या शेडमध्ये हे लोक बसायला लागले. त्याच्यामुळे बाउंड्री जी असते ती तशी मोठी मिळायला लागली, जागा जास्त मिळायला लागली आणि तिथे हे लोक येऊन गेले. आणि मग प्रत्येकाने काय केलं की शेवटी खेळाला पैशाचा जोर लागतो.
1: बरोबर.
2: आणि मग हे लोक आपापल्या खिशामधून पैसे भरायचे आणि मग ते त्यांच्या पद्धतीने क्रिकेट सांभाळायला लागले.
1: भास्कर सर, तुम्हाला विचारतो की 100 वर्षाच्या काळात या क्लबनं आतापर्यंत देशाला कोणकोणते खेळाडू दिले?
3: आमच्याकडे जे गेल्या 100 वर्षात दिग्गज प्लेयर्स जे होऊन गेलेत आणि आजही इंटरनॅशनल क्रिकेट आणि मुंबई क्रिकेटला ते लोक सर्व करत आहेत ॲट व्हेरियस लेवल्स. त्यातले सर्वात मोठं म्हणजे लेट आमचे बी हिंडलेकर सरांचं, जसं सरांनी सांगितलं, ही वॉज वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर विच इंडिया हॅज प्रोड्युस्ड अँड अ लेफ्ट आर्म बॅट्समॅन. ह्यानंतर आमचे अशोक पटेल सर जे ऑफ स्पिनर आहेत आणि पांडुरंग साळगावकर वॉज वन ऑफ द मोस्ट फियर्ड पेस बॉलर आपले तेव्हाचे फास्ट बॉलर. नंतर विजय भोसले सर आणि विजय मोहनराज ते आय पी एलला देखील डेक्कन चार्जर्सला होते ते आणि आजही ते समाव ही इज असोसिएटेड विथ डेव्हलपमेंट ऑफ क्रिकेट. त्यानंतर धवल कुलकर्णी आणि आत्ता जे लेटेस्ट आहेत ते आहेत आपले अंडर 19 कॅप्टन आयुष म्हात्रे.
1: सर, तुम्ही आयुष म्हात्रेचा उल्लेख केला तर आयुष म्हात्रेनं भारताला 19 वर्षांखालील विश्वचषक सुद्धा जिंकून दिला आहे. सर, मला पुढचा प्रश्न असा विचारला वाटेल की न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब आता 100व्या वर्षात पदार्पण करत आहे, तर पुढच्या वर्षभरात काय कार्यक्रम असतील क्लबकडून?
3: पुढच्या वर्षभरात आमचं 3 टप्प्यांनी कार्यक्रम आम्ही प्लॅन केलेला आहे. सर्वप्रथम 100 वर्षाचा जो आमचा प्रवास आहे त्यात जेवढे आमचे भूतपूर्व प्लेयर्स

जेवढे आहेत त्यांचा आम्ही सत्कार करणार आहोत पहिली गोष्ट, आणि त्यांना आम्ही एकत्र घेऊन पुढचे कार्यक्रम बरेचसे जसे त्यांचे पण इनपुट घेणार आहोत आम्ही फॉर फ्युचर डेव्हलपमेंट ऑफ ऑल द ॲस्पायरिंग क्रिकेटर्स जे आहेत मुलं मुली जेवढे आहेत त्यांचं पण आम्ही इनपुट घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त त्यांच्या फॅमिलीबरोबर पण आमचं एक इंटरॅक्शन आहे, आणि त्यानंतर जे इंडियाला

0: शंभर वर्षात अनेक पिढ्यांनी हा क्लब वाढवला, रुजवला, पुढे नेला. नेमक्या किती पिढ्या या क्लबशी जोडल्या गेल्या?
1: तसं बघायला गेलं तर एक जवळजवळ 10 पिढ्या तर कुठेच गेल्या नाहीत. म्हणजे पहिली जेव्हा 1927 साली जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ज्या लोकांनी योगदान दिलं, त्याच्यानंतर 1952 साली जेव्हा आमचा क्लब थोडा एस्टॅब्लिश झाला आणि सीझन बॉल क्रिकेट जोरात आल्यानंतर, तो एक काळ होता. त्याच्यानंतर द्रोणाचार्य आचरेकर सर यांनी मग क्लबची धुरा सांभाळायला सुरुवात केली सेक्रेटरी म्हणून. आणि मग त्या पिरियडमध्ये आज जे आमच्या क्लबचे आज केवढा मोठा क्लब की जे आज मुंबईमधला, भले आमच्याकडे खूप मोठे लोक नव्हते किंवा आमच्याकडे मोठी वास्तू नव्हती, पण ते नसताना पण आमची जी मुलं होती आचरेकर सरांनी आणलेली क्लबसाठी खेळण्यासाठी, त्यांचा दबदबा एवढा होता मुंबईमध्ये की त्या याच्यामुळे आमच्या क्लबची पातळी खूप वरच्या लेवलला होती. म्हणजे आम्ही ए डिव्हिजनमध्येच शेवटपर्यंत राहत होतो, आजपर्यंत आम्ही ए डिव्हिजनमध्ये आहोत मुंबईच्या क्रिकेटमध्ये. त्याच्यानंतरच्या केसमध्ये आणखीन झालं की मी जेव्हा सेक्रेटरी झालो तेव्हा परत एक असं झालं की परत नवीन मुलं आणली, काही रणजी ट्रॉफी प्लेयर्स आम्ही बाहेरचे बोलवले, ते लोक आमच्याकडे खेळायला लागले. असं करता करता आजच्या घडीला आमच्याकडे जी नवीन पिढी आहे ती सर्वात यंग पिढी आहे की जी ज्यांच्यामध्ये आम्ही त्या मुलांना जिथे चान्स मिळाला नाही त्या मुलांना चान्स दिला आहे आणि त्यांना ए डिव्हिजन खेळायचं चान्स दिल्यामुळे ती मुलं आज खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळायला लागलेली आहेत.
0: बरं, भास्कर सर तुम्हाला प्रश्न विचारतो की आपला न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब जो आहे तो मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न आहे, तर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कोणत्या कोणत्या स्पर्धांमध्ये आपला क्लब सहभागी होते आणि आपली कामगिरी काय झाली आहे आतापर्यंतची?
2: जसं नागेश सरांनी म्हटलं की सगळे ए डिव्हिजन टुर्नामेंट जे आहेत आणि सर्वात त्याचं म्हणजे एक टुर्नामेंट नाही, प्रत्येक टुर्नामेंटला एक वैशिष्ट्य आहे. म्हणजे जसं आपलं पुरुषोत्तम आहे शील्ड, तालीम शील्ड आहे, पोलीस शील्ड आहे, कॉम्रेड शील्ड आहे, बाकी MCA कोल्स, बरेचसे टुर्नामेंट्स आहेत. सगळ्या ए डिव्हिजन टुर्नामेंटमध्ये आम्ही पार्टिसिपेट करतो आणि आमचं तेव्हापासून म्हणजे जेव्हापासून सरांनी सांगितलं 1952-53 पासून जे आमचं परफॉर्मन्स ए डिव्हिजनमध्ये तो आजही तसाच कायम आहे. कारण जे पहिलेचे आमचे जेवढे सगळे क्रिकेटर्स होते त्यांनी जे फाउंडेशन दिलं ते आजपर्यंत तेच कंटिन्यू होत आहे क्लबचं. आणि हे सगळं क्रेडिट जातं आमचं अगोदरचे जेवढे व्यवस्थापक समिती होते आणि जेवढे जसे ऑफिस बेअरर सरांनी सांगितलं सेक्रेटरी ही 10वी पिढी आहे, तर आम्ही हेच विचार करतो की येणारी पुढच्या 100 वर्षासाठी जे प्लॅनिंग आहे ते आम्ही करून त्यांना सोपणार आहोत.
0: सर, सगळी सोंग करतायत पण पैशाचं सोंग करतायत नाही. 100 वर्ष हा क्लब पुढे नेताना त्या त्या काळात म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात, स्वातंत्र्यानंतरचा काळ ही सुद्धाही आपल्यासाठी आव्हानात्मक होता. म्हणजे 1980-90 नंतर खेळामध्ये अनेक सुविधा होत गेल्या, 2000 सालानंतर पैसासुद्धा वाढत गेला, पण त्या काळातसुद्धा पैशांची अडचण असायची, तर तेव्हा नियोजन कसं करत गेलात या क्लबसाठी?
1: एक मी जेव्हा 80 साली क्लबकडे आलो त्याच्या अगोदर जेव्हा मला दिसलं की क्लब काय करत होतं, तर क्लबकडे आचरेकर सर होते आणि ते क्लबवरती प्रॅक्टिस घ्यायचे मुलांची. तेव्हा 5 रुपये ही फी होती. सर, जी मुलं प्रॅक्टिस करायला यायची त्यांच्याकडून 5 रुपये घेतले जायचे आणि क्लब मग स्वतःहून त्या मुलांना पॅड्स, बॅट्स वगैरे स्वतःहून पुरवायचे. म्हणजे स्वतः क्लबच्याकडे जे काही पैसे यायचे त्याच्याकडून, तर क्लबकडून पैसे कुठून यायचे, तर जेव्हा क्लबवरच्या मॅचेस खेळल्या जायच्या तर त्या मॅचेस खेळण्यासाठी जे काही पैसे चार्ज करायचे त्या पैशांमधून ह्या बॅट्स आणि हे मिळायचं घेतलं जायचं. त्याच्यामध्ये एखाद दुसरा आता आचरेकर सरांचं नाव मी प्रत्येक वेळेला घेईनच, कारण आचरेकर सरांना एक ओढ होती की ते निरनिराळ्या पैशेवाल्या लोकांकडून डोनेशन घेऊन यायचे किंवा ते स्वतः नाटकं लावायचे आणि त्या नाटकांमधून जो प्रॉफिट व्हायचा त्या प्रॉफिटमधून ह्या मुलांचे संगोपन केलं जायचं. हा फार मोठा हे होता.

0: स्टेट बँकेमध्ये नोकरीला असल्यामुळे त्यांनी हे सहज घडवून आणलं आणि अशा पद्धतीने व्हायला लागलं. आणि जे काय पैसे व्हायला लागले की नंतर मग अशी एक वेळ आली की मग क्लबवरती नेट प्रॅक्टिस करायला बरेचसे संघ यायला लागले, मग त्या संघांकडून पैसे यायला लागले आणि मग आमची तिजोरी भरत गेली आणि मग त्या तिजोरीतले पैसे खर्च होऊन मग जे काय राहायचं तो साठा जो व्हायचा तो क्लबच्या डेव्हलपमेंटसाठी तिथे राहायला लागला.
1: बरोबर. भास्कर सर, तुम्हाला प्रश्न विचारतो की हल्ली क्रिकेटचं प्रशिक्षण घ्यायला गेलं तर खूप पैसे खर्च करावे लागतात. म्हणजे क्रिकेट हा तसा सर्वसामान्यांचा खेळ असला तरी एक वरच्या लेवलला, वरच्या पातळीला जायला प्रशिक्षणासाठी खूप खर्च करावे लागतात. आपलं न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब हे प्रशिक्षण मोफत दिलं जातं, म्हणजे काय काय सुविधा पुरवतं खेळाडूंना?
2: न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबचं एक नेहमी एक विजन असायचं पहिल्यापासून. तर त्या विजनमध्ये जसे नागेश सरांनी आणि बाकी आमचे सिनियर क्रिकेटर्स आहेत, गोपाल कोळी आहेत, रमेश वाजगे आहेत, सगळ्यांनी डिसाईड केलं की आपण एक अकॅडमी सुरू करायचं जिकडे आमचे सगळे टॅलेंटेड प्लेयर्स जेवढे मुंबईत आहेत त्यांना आपण इन्व्हाइट करायचं, किंवा आपले जे सिनियर प्लेयर जाऊन बघतात मॅचेस वेगवेगळ्या विकेटवरती आणि तिकडचे जे टॅलेंटेड प्लेयर्स आहेत त्यांना इकडे आणून त्यांचं अजून स्किल वाढवण्यासाठी आम्ही एक अकॅडमी मोफतमध्ये चालू केलं. आणि हे सगळं करताना जे सिनियर प्लेयर्स आमचे जेवढे कॉन्ट्रीब्युशन केलं आहे मुंबई क्रिकेटनी तेवढा साथ पण दिला आम्हाला. मुंबई क्रिकेट असोसिएशन त्यांचा साथ मिळाल्यामुळे हे सगळं आम्हाला घडायला जमलं आणि आजही आम्ही हे सगळं करतो आहे.
1: सर, 34 वर्षांपूर्वी न्यू हिंद स्पोर्टिंग क्लबनं कल्पेश गोविंद कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली, त्यावेळी नेमक्या काय भावना होत्या, नेमकी काय संकल्पना होती या स्पर्धेला सुरुवात करण्यामागे?
2: खरं म्हणजे ह्याच्यावर जास्त नागेश सरांना मी बोलतो बोलायला, कारण हे ब्रेनचाइल्ड आहे नागेश सरांचं आणि मी म्हणणं ह्याबद्दल तर मला वाटतं मी कुठे कमी पडू नये. आणि मी नागेश सरांना रिक्वेस्ट करतो तुम्ही प्लीज सर ह्या 34 वर्षाचं जे आहे तेच बोला.
0: न्यू इन स्पोर्टिंग क्लबनी ही जी स्पर्धा सुरू केली ती फार दुःखद घटनेपासून सुरुवात झाली. म्हणजे कल्पेशचा मृत्यू हा या स्पर्धेचा जनक झाला. जर कल्पेशचा मृत्यू झाला नसता तर ही स्पर्धा होऊ शकली नसती. त्याच्यामधून मग जेव्हा हे झालं तेव्हा मी स्वतः एक क्रीडा प्रशिक्षक मुंबई क्रिकेट असोसिएशनचा होतो आणि त्याच्यामुळे मग माझ्या डोक्यामध्ये ही कल्पना आली की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. आणि म्हणून मग मी एक कल्पेशचे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या वडिलांना आणि त्यांची परमिशन घेऊन मी आमच्या न्यू इन क्लबच्या कार्यकारिणीला सांगितलं की कल्पेश हा खूप चांगला क्रिकेटर होता की ज्याची निवड मुंबईच्या संघामध्ये, म्हणजे तेव्हाची बॉम्बे त्या संघामध्ये झाली होती आणि तो 15 वर्षाखालील क्रिकेटर होता. आणि मग त्याच्यावर नाव हे ठेवण्यासाठी, त्याची स्मृती जपण्यासाठी आम्ही हा प्रयत्न केला. तेव्हा आमच्या कार्यकारिणीने सांगितलं की तुम्ही एक प्रपोजल तयार करा आणि ते केलं आणि मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला दिलं. तेव्हा प्रोफेसर शेट्टी हे टूर्नामेंट सेक्रेटरी होते आणि त्यांना ती कल्पना खूप आवडली, कारण हे जे टूर्नामेंट आहे ती फक्त उन्हाळी प्रशिक्षण शिबिराची टूर्नामेंट आहे आणि म्हणून मग तसं काही नव्हतं आजपर्यंत घडत. त्यामुळे उन्हाळी प्रशिक्षण शिबिरामध्ये त्या लोकांना त्यांचं टॅलेंट दाखवता यायला लागलं आणि मग ही टूर्नामेंटची सुरुवात झाली.
1: नक्कीच, कल्पेश कोळी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेनं देशाला खूप सारे खेळाडू दिलेले आहेत. रोहित शर्मा असेल, वासिम जाफर असेल, सूर्यकुमार यादव, आयुष म्हात्रे, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर यासारखे अनेक क्रिकेटपटू या स्पर्धेतून खेळलेले आहेत. सर, न्यू हिंद स्पोर्टिंग क्लब 100 वर्षात वाटचाल करते, पुढच्या 100 वर्षांचा रोडमॅप आपला तयार आहे, तर या पुढच्या वाटचालीसाठी तुमच्या क्लबला आकाशवाणी परिवाराकडून आणि माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. तुमचा क्लब असाच बहरत राहू यासाठी माझ्याकडून सदिच्छा.
0: धन्यवाद
2: धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.
1: श्रोते हो, आता आपण वळणार आहोत तो क्रीडा क्षेत्रातल्या काही ठळघडामोडींकडे. सध्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धा अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको या 3 देशात सुरू आहे. साखळी फेरीतले सामने आता शेवटच्या टप्प्यात आले असून बाद फेरीत मजल मारण्यासाठी 40 संघांमध्ये जोरदार चुरस सुरू आहे. मेक्सिको, जर्मनी आणि अमेरिका या 3 संघांनी आतापर्यंत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. 29 जूनपासून बाद फेरीला सुरुवात होणार आहे. यंदाच्या स्पर्धेत अर्जेंटिनाच्या लिओनेल मेसीनं अल्जेरिया विरुद्धच्या सामन्यात 3 गोल करत हॅट्रिक साजरी केली. भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं दोहा येथील डायमंड लीग स्पर्धेद्वारे पुनरागमन केलं. मात्र या स्पर्धेत नीरजला 4th क्रमांकावर समाधान मानावं लागलं. भारतीय ॲथलेटिक असोसिएशननं आपल्या पहिल्यावहिल्या पुरस्कार सोहळ्यात देशाची दिग्गज धावपटू PT उषा यांच्यासह माजी डेकॅथलीट गुरबच्चन सिंग रंधावा आणि माजी मुख्य प्रशिक्षक बहादूर सिंग चव्हाण आणि लांब उडीपटू अंजूबाबी जॉर्ज यांना जीवनगौरव पुरस्कारानं गौरवलं. पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी स्टार फलंदाज विराट कोहलीचं भारताच्या 15 सदस्यीय संघात पुनरागमन झालं आहे. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराचाही या संघात समावेश करण्यात आला आहे. याबरोबरच क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपवण्याची मला तुषारावितीला अनुमती द्यावी. आता आपली भेट पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार.
3: क्रीडाविश्व या कार्यक्रमात श्रोतेहो आत्ताच आपण न्यूहिन स्पोर्टिंग क्लबच्या शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त संस्थापक आणि माजी अध्यक्ष नागेश ठाकूर तसंच विद्यमान सचिव भास्कर अय्यर यांच्याशी तुषार वैती यांनी साधलेला संवाद ऐकला. बरे तर श्रोतेहो, याबरोबरच आजचा आपला क्रीडाविश्व हा कार्यक्रम इथेच संपतोय. पुन्हा आपली भेट होणार आहे अर्थात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं प्रतिभा पोढारे यांनी आणि कार्यक्रमाचे सादरकर्ते राजकुमार भारती. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

क्रीडा विश्व हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून. संध्याकाळचे 4 वाजले आहेत. गीतबहार, चित्रपट संगीत.

0: नंदेश उमपणी सह कलाकारांनी गायलेलं गजेंद्र आहिरे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुल रानडे यांचं आणि चित्रपट सुंबरान. याबरोबरच गीतबहार चित्रपट संगीत कार्यक्रम आता संपला. संध्याकाळचे 4:30 वाजले आहेत. मालिका विशेष
1: जाणून घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 8वा भाग आता ऐकूया. विषय आहे भासाची पात्र योजना. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागेकर आणि रवींद्र खरे. संगीत विनायक लिमये आणि सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन. तेव्हा ऐकूया जाणून घेऊ भासकवी या कार्यक्रम मालिकेचा भाग 8वा.

0: कालपासनं पाहतेय कसले तरी रकानेच्या रकाने भरतोयस तू सतत. काय चाललंय काय?
1: अगं ते भासाच्या खलनायकांबद्दल आणि विदूषकांबद्दल नाही का बोललो आपण,
0: हा
1: तेव्हापासून त्याच्या 13 नाटकांमध्ये एकूण किती पात्र आहेत ते मोजत होतो मी.
0: अच्छा
1: एकूण 230 पात्र मोजली बर का मी.
0: वा.

0: अगदी तपशीलवार अभ्यास चालवलेला दिसतोय सा,
1: मग
0: म्हणजे अगदी पुलंच्या सखाराम गटणेसारखा.
1: हे चांगलं आहे तुझं. स्वतःच पुस्तकं आणून द्यायची, चर्चा करायची, आणि मी स्वतः अभ्यास सुरू केला की असे टोमणे मारायचे काहीतरी.
0: अरे नाही रे, तसं नाही, पण अगदी बारकाईने वाचतोयस म्हणून म्हटलं इतकंच. बर ते असू दे. तुझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे का?
1: काय काय?
0: बाणभट्टांनी भासाच्या नाटकांचं वर्णन बहुभूमिक असं केलंय ते यामुळेच.
1: बर बर बर.
0: एवढी पात्र भारताच्या इतिहासातच फारच थोड्या नाटककारांनी हाताळली असतील.
1: होय ना.
0: पण काय रे, सगळ्यात जास्त पात्र कोणत्या नाटकात आहेत आणि कमीत कमी पात्रही?
1: सांगतो सांगतो, ऐक ना. हे बघ, सगळ्यात जास्त पात्र म्हणजे 33 पात्र आहेत बालचरित नाटकात, आणि सगळ्यात कमी म्हणजे अवघी 5च पात्र आहेत ती कर्णभारामध्ये.
0: बर.
1: त्यातही सुरुवातीला प्रवेश करणारा सैनिक आणि इंद्राकडून शक्ती घेऊन येणारा देवदूत हे अगदीच किरकोळ आहेत. एक प्रश्न मला अजून छळतोय, त्याचं काही उत्तर मिळत नाहीये.
0: तो कोणता?
1: अगं, बालचरितासारख्या नाटकात असलेली लहान लहान मुलं, म्हणजे संकर्षण बलराम आणि वासुदेव कृष्ण आणि त्यांची मित्रमंडळी, ही कशी दाखवली असतील, त्यांना कसं शिकवलं असेल, त्यांच्याकडनं अभिनय तरी कसा करून घेतला असेल तेव्हा?
0: अरे साधी गोष्ट आहे.
1: काय?
0: प्राचीन काळातही नाट्य शिकवणाऱ्या शाळा गुरुकुल असतीलच ना. तिथल्या चुणचुणीत मुलांना शिकवणं हे काही फार कठीण नसणार.
1: हा हा, हे बरोबर, हे बरोबर आहे. पण आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात सुद्धा सिनेमामध्ये लहान मुलांना घेतात, अगदी हिरोच्या भूमिकेत सुद्धा. पण नाटकांमध्ये तसा प्रयोग आजही केला जात नाही म्हणून मला आश्चर्य वाटलं.
0: हा हा, मात्र बरोबर आहे तुझा मुद्दा. उत्तर शोधायला हवं याचं.
1: मग
0: अरे हो, पण भासाच्या नायक नायिकांचा अभ्यास करायचा असं मागच्या वेळी ठरवलं होतं आपण.
1: हो,
0: त्याबद्दल काही केलंयस का?
1: तर म्हणजे काय? अगं, 13 नाटकांमध्ये मिळून त्याचे नायक खरं तर 8च आहेत. कृष्ण, राम, भीम, घटोत्कच, कर्ण, उदयन, चारुदत्त आणि अविमारक.
0: यातला भीम हा महाभारतातल्या प्रमाणेच धीरोदात्त, खरं तर धीरोद्धतच, कोणत्याही प्रसंगाला न डगमगणारा सरळ सोड स्वभावाचा असा, आणि घटोत्कच काय त्याचाच पुत्र, त्यामुळे तोही त्या स्वभावाचा, पण कृष्ण वासुदेवाचा निस्सीम भक्त असलेला असा रंगवलाय भासाने.
1: भासाच्या पंचरात्र नाटकाची रचना मात्र फारच वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं का. आपलं राज्य पांडवांना देणारा दुर्योधन हाच खरा त्या नाटकाचा नायक आहे, पण त्याशिवाय भीम, अर्जुन आणि अभिमन्यू या तिघांना त्या नाटकाचे नायक म्हणता येईल.
0: बालचरित नाटकातला कृष्ण आपल्याला दिसतो तो अगदी लहान मुलाच्या रूपात, आणि दूतवाक्यात तो दिसतो तो राजघराण्यातला प्रौढ मनुष्य म्हणून.
1: बरोबर.
0: अर्थातच कृष्ण हा धीरोदात्त व्यक्तिमत्वाचा, कोणत्याही प्रसंगाला न डगमगणारा असाच दाखवलाय भासाने.
1: आणि तसाच राम सुद्धा.
0: हो,
1: आपल्या पित्याच्या आज्ञेत राहणारा, विना तक्रार वनवासाला जाणारा, वनवासात पाठवणाऱ्या मातेशीही आदरानं वागणारा, वडिलांच्या मृत्यूनं हळहळणारा, त्यांना श्राद्ध कर्मात अर्पण करण्यासाठी म्हणून सांगितलेल्या सुवर्ण मृगाची शिकार करायला उतावीळपणे धावणारा,
0: अगदी आपली पत्नी आश्रमात एकटीच राहील, तिला काही धोका तर होणार नाही ना, याचीही पर्वा न करता धावणारा, पुढे काहीशा अन्यायानी वालीचा वध करणारा, आणि सर्व प्रयत्न करून रावणाचा वध करून त्याच्या तावडीतून सीतेला सोडवून आणणारा राम.
1: नाही, एवढंच नाही, काही नुसतं वालीचा वध करून त्या जागी सुग्रीवाला राजा करणारा.
0: हा,
1: रावणाचा वध करून त्याचं राज्य स्वतःच्या हाती न घेता बिभीषणाला देणारा, आणि सगळी वचनं कर्तव्य निभावल्यावरच स्वतःला राज्याभिषेक करून घेणारा असा राजा राम.
0: निराळ्या पद्धतीचे आहेत ते भासाचे इतर 3 नायक, चारुदत्त, उदयन आणि अविमारक.
1: बरोबर. भासाचा चारुदत्त हा धीर ललित प्रकारचा नायक आहे, तो प्रामाणिक आहे, त्याच्या पत्नीची चांगली साथ त्याला आहे. वसंत सेनेचे दागिने चोरानं पळवून नेल्यानंतर ती त्याला स्वतःचा रत्नहार देते आणि तो वसंत सेनेकडे पाठवायला सांगते.
0: उदयन मात्र वेगळा आहे. तो शूर आहे, मानी आहे, आपल्या पत्नीवर जीवापाड प्रेम करणार आहे. जिच्याशी त्यांनी साहसाने विवाह केला ती वासवदत्ता लावाणक गावाला लागलेल्या आगीत जळून गेलीये. गेलेलं राज्य परत मिळवण्यासाठी त्याला पद्मावतीशी विवाह करावा लागतो. वासवदत्तेची आठवण त्याला होते, पण ही गोष्ट तो पद्मावतीला समजू नये अशी काळजी घेतो.
1: हे पण माझ्या दृष्टीनं म्हणशील ना, तर प्रतिज्ञा यौगंधरायण आणि स्वप्न वासवदत्त या दोन्ही नाटकांचा खरा नायक आहे तो स्वतः यौगंधरायणच.
0: हे मात्र अगदी खरंय. महासेनाच्या कैदेतून उदयन आणि वासवदत्तेला तो

0: सोडवतो. पण तेवढ्यात उदयनाचं राज्य हिरावलं जातं आणि पुन्हा एकदा यौगंधरायणाला डाव मांडावा लागतो.
1: बरोबर.
0: वासवदत्तेला सुरक्षित ठेवून तो पद्मावतीशी उदयनाचा विवाह घडवून आणतो आणि उदयनाला त्याचं गेलेलं राज्यही परत मिळवून देतो. पण एवढं करूनही उदयनासमोर प्रकट होताना तो काहीसा घाबरलेला बावरलेला असतो.
1: बर.
0: तो म्हणतो,
2: प्रच्छाद्य राजमहिषीं नृपतेर् हितार्थं कामं मया कृतमिदं हितमित्यवेक्ष्य सिद्धेपि नाम मम कर्मणि पार्थिवोऽसौ किं वक्ष्यतीति हृदयं परिशंकितं मे.
3: वासवदत्त राणीसाहेबांना लपवून ठेवून राजेसाहेबांचं राज्य त्यांना मिळवून दिलं, त्यांचं हित साधलं खरं. तेव्हा राजेसाहेब काय म्हणतील या शंकेनं माझं मन व्याकुळ झालंय.
1: उदयनासमोर यौगंधरायण प्रगट झाल्यावर त्यांच्यामधला संवादही अतिशय स्नेहाचा आणि एकमेकांचा आब राखणार आहे. उदयनराजा काय म्हणतो ते ऐका.
4: हा तर यौगंधरायण.
3: हो महाराज.
4: आणि ही तर वासवदत्ता. मला सांगा, मला सांगा हे काय आहे, हे सत्य आहे का स्वप्न.
3: मी सांगतो महाराज. वासवदत्ता देवींचं अपहरण करण्याचा मोठाच अपराध घडला माझ्याकडून.
4: काय म्हणता काय तुम्ही? तुम्ही वेड्याचे सोंग घेऊन या, युद्ध केले मसलती करून या. आम्ही बुडलो आकंठ संकटात, तुम्ही वाचविले देऊन या हात.
3: महाराजांच्या सद्भाग्याचं केवळ अनुकरण केलंय आम्ही.
4: पण मला सांगा यौगंधरायण, देवी वासवदत्तेचं अपहरण करावं अशी बुद्धी का झाली तुम्हाला?
3: कौशंबीचं रक्षण करणं हेच काय ते कर्तव्य मानलं आम्ही महाराज.
0: राजाचं राज्य राखणं, त्यासाठी आवश्यक ते सगळं करणं, हेच कोणत्याही अमात्याचं काम असलं पाहिजे.
1: बरोबर.
0: एक वेळ राजा आपल्या कर्तव्याला चुकेल, पण अमात्यानी मात्र आपल्या कर्तव्याला जागलंच पाहिजे, हेच तो सुचवतोय.
1: उदयनाचा आणखीन एक नायक म्हणजे अविमारक. कुंतीभोज राजाची कन्या कुरंगी हिला तो पिसाळलेल्या हत्तीच्या हल्ल्यापासून वाचवतो आणि त्यानंतर तिची प्राप्ती व्हावी म्हणून तो जंगजंग पछाडतो. घरफोडी करायला जावं तसा तो दोरी आणि तलवार घेऊन तिच्या महालात येतो आणि तिच्याशी गांधर्व विवाह करून वर्षभर तिथेच राहतो.
0: मला इथे एक प्रश्न पडलाय की त्या काळातल्या समाजाला ही गोष्ट अनैतिक वाटली नसेल का?
1: नाही अगं, अशा प्रकारे गांधर्व विवाह शाकुंतलातल्या दुष्यंतानंही केलाय. प्राचीन भारतीय समाजात ती काही नवीन गोष्ट नसावी. मात्र दुष्यंत त्यानंतर फार वेळ कण्व ऋषींच्या आश्रमामध्ये राहिलेला नाही. इथे अविमारक मात्र आश्चर्याची गोष्ट अशी की कुरंगीच्या वडिलांना म्हणजे कुंतीभोज राजालाही खबर न लागू देता वर्षभर तिच्या महालात राहिलाय.
0: कुंतीभोजाला बातमी लागल्यावर तो आपल्याला पकडेल म्हणून अविमारक पळून जातो आणि अग्निप्रवेश करतो. पण अग्नी त्याला वाचवतो आणि अदृश्य होण्याची विद्या त्याला देतो. ती घेऊन कुरंगीच्या महालात अविमारक येतो. तर इकडे कुरंगी आत्महत्या करत असते.
1: अविमारक कुरंगीला वाचवतो आणि त्याचा जन्म उच्च कुळातला आहे हे लक्षात आल्यानंतर त्याचा आणि कुरंगीचा रितसर विवाह होतो असं हे काहीसं खडबडीत कथानक आहे. त्यातला नायक उतावळा भावूक आहे खरा, पण तो तितका हळूवार सानुक्रोश म्हणजेच संवेदनाशील आहे का हा खरा प्रश्न आहे.
0: हा प्रश्न जसा अविमारकाच्या बाबतीत विचारता येईल तसाच तो कुरंगीच्या बाबतीतही विचारता येतो.
1: हो ना.
0: तीही अगदी नवथर प्रेमवेडी आहे असं दिसतं. पण भासाच्या इतर दोन नायिका म्हणजे वसंत सेना आणि वासवदत्ता या मात्र तशा नाहीयेत.
1: अगदी बरोबर. वसंत सेना ही गणिक आहे आणि चारुदत्तावर तिचं निरतिशय प्रेम आहे. चारुदत्ताकडे आपले दागिने ती मोठ्या विश्वासानं ठेवते. योगायोगानं असं होतं की चारुदत्ताकडून चोरीला गेलेले दागिने तिच्याकडेच परत येतात आणि शिवाय त्यांची भरपाई म्हणून विदूषक मैत्रेय हा चारुदत्ताच्या पत्नीचा रत्नहार तिथे घेऊन येतो.
0: त्याचवेळी शकाराची गाडी वसंत सेनेला घेण्यासाठी आलेली असते. त्या गाडीने न जाता वसंत सेना तो रत्नहार घेऊन चारुदत्ताकडे जायला निघते.
1: वसंत सेना दयाळू आहे. चारुदत्ताच्या गुणांवर, त्याच्या रसिकतेवर, गुणग्राहकतेवर तिचा लोभ जडलाय. चारुदत्तावरच्या तिच्या प्रेमाचा आविष्कार

0: ला सुरुवात होते ना होते तोच चारुदत्त नाटक संपतं. त्यामुळे पुढे शूद्रकानं मृच्छकटिक या नाटकात प्रेमाचा जो विकास चित्रित केलाय त्याचा मागमूसही चारुदत्त या नाटकामध्ये दिसत नाही.
1: भासाची सर्वात महत्वाची गाजलेली नायिका म्हणजे वासवदत्ता. आपलं माहेर सोडून उदयनाबरोबर पळून जाणारी, राज्य गेल्यानंतर राजाच्या हितासाठी जळून मरण पावल्याचं नाटक करणारी, स्वतः राजकन्या आणि राणी असूनही पद्मावतीकडे तिची पाठराखीण म्हणून राहणारी अशी ही वासवदत्ता दिसते.
0: उदयनाचा आणि पद्मावतीचा विवाह पक्का झाल्यावर तिची मनस्थिती द्विधा होते आणि ती काय म्हणते ते ऐक.
2: लग्नाच्या आनंदाने गजबजून गेलेल्या अंतपुरात पद्मावतीला सोडून या प्रमदवनात मी आली आहे खरी. निदान निदान इथे तरी दुःखाचा विसर पडतो का ते पाहते. आर्यपुत्रही आता परके व्हावेत ना. आपल्या आपल्या जोडीदाराचा विरह झाला तर पुढे जगूच न शकणारी ती चक्रवाकी खरंच धन्य. पण मी मात्र तसे सोडू शकत नाही माझे प्राण. आर्यपुत्रांना एकदा तरी पाहायला मिळेल याच आशेवर जगते मी बापडी.
1: आपण जिच्या आश्रयाला राहिलो आहोत ती पद्मावतीच आपली सवत होणार हे ऐकून झालेलं दुःख झाकून ठेवणारी आणि यत्किंचितही सवती मत्सर न करणारी अशी ही वासवदत्ता आहे. पद्मावतीशी विवाह झाल्यानंतरही उदयन आपल्यावरच्या प्रेमाने व्याकुळ होतो हे लक्षात आल्यावर पद्मावती ही थोडीशी अस्वस्थ असणार.
0: बरोबर.
1: या अस्वस्थतेमुळे तिचं डोकं दुखतंय हे समजल्यावर वासवदत्ता चिंतेत पडते.
0: पद्मावतीशी विवाह झाल्यावर सुद्धा उदयनाला आपली आठवण होते हे पाहून सुखावणारी आणि यौगंधरायणाच्या कटात सामील होऊन शेवटी योग्य वेळी प्रकट होणारी वासवदत्ता फार लक्षवेधक ठरते. किंबहुना वासवदत्तेचे सगळेच गुण समीक्षकांच्या आणि प्रेक्षकांच्या डोळ्यात भरतात आणि साक्षात अग्निसुद्धा स्वप्न नाटक जाळू शकला नाही असं कठोर परीक्षकांना सुद्धा म्हणावं लागतं.
1: स्वप्न वासवदत्त नाटकातला अगदी लक्षणीय असा प्रसंग म्हणजे उदयन आणि वासवदत्ता यांचा याच्या पुढचा स्वप्न प्रसंग. वासवदत्ता जिला मंचकावर पहुडलेली पद्मावती समजते तो प्रत्यक्षात असतो उदयन. तिथे पद्मावती आहे असं समजून वासवदत्ता बोलायला लागते. झोपलेल्या उदयनाला त्याच वेळी ती स्वप्नात दिसायला लागते. पण वासवदत्तेनी त्यावेळी प्रकट होणं योग्य नसतं म्हणून ती घाईघाईने निघून जाते. तरीही ती गेलेली नाही, जिवंत आहे याची खूणगाठ उदयनाला पटतेच. ऐकूया या विलक्षण प्रसंगाचं नाट्य रूपांतर.

0: यावं आर्य. पद्मावती बाईसाहेबांना डोकेदुखीनं अगदी हैराण केलंय. समुद्रगृहकात घातलाय त्यांचा बिछाना. अम्मळ, त्यांच्याजवळ बसावं आपण.
1: बरं बरं, बसते मी तिथे.
0: मी लेप घेऊन येते त्यांच्यासाठी.
1: किती निष्ठुर आहे देव. माझ्या विरहाने व्याकुळ झालेल्या आर्यपुत्रांना विसावा म्हणून लाभलेली पद्मावती, तीही आजारी व्हावी ना. पाहावं तरी काय हा नोकरा चाकरांचा हलगर्जीपणा. पद्मावतीला एकटीलाच इथं तिथं सोडून पसार झालेत सारे. जरा बसावंच पद्मावतीजवळ.

0: कसा संथपणे चाललाय हिचा श्वास, बरं वाटत असावं आता हिला. तिच्याजवळ पडावं का जरा?
1: हा हा वासव दत्ते.
0: आर्य, आर्य पुत्र, पद्मावती नव्हे. मी यांना दिसले तर आर्य यौगंधरायणांच्या प्रतिज्ञेला मोठाच धक्का बसेल.
1: हा अवंती राजकन्ये.
0: स्वप्नात बोलत आहेत आर्यपुत्र. इथे दुसरं कोणीच नाही. इथे क्षणभरच थांबते आणि पाहते. दृष्टी आणि हृदय यांना थोडं तरी सुख होईल त्यामुळे.
1: हा प्रिये, हा प्रिय शिष्य, बोल, काहीतरी बोल ना माझ्याशी.
0: बोलते ना नाथ, नाथ बोलते मी.
1: राघवलीस ना?

0: तुमच्याशिवाय कोणता वेगळा दागिना आहे मला?
1: बोल ना, बोल ना काहीतरी.
0: हो हो बोलते, सांगते. बराच वेळ आहे मी इथे, कुणी पाहिल मला किंवा आर्यपुत्रही जागे होतील. शय्येबाहेर आलेला आर्यपुत्रांचा हात पांघरुणात सारून निघावा जाता.
1: थांब थांब वासवदत्ते, थांब. वासवदत्ते हे लगबगिनी बाहेर निघालो खरं, पण ही दाराची फळी लागली मला. वासवदत्ता होती इथे की भास झाला मला. फक्त स्वप्न पडलं. ते खरंच जिवंत आहे की केवळ माझी कल्पना तशी झाली? छे, काही समजत नाही.
2: उदयनाची दुसरी राणी पद्मावती ही सुद्धा तशीच वासवदत्तेचा मान राखणारी.
3: बरोबर.
2: आपल्यामुळे उदयनाला राज्य मिळालंय याचा टेंभा न मिरवणारी अशीच तिची प्रतिमा आपल्या पुढे उभी राहते.
3: खरंय. नायक असो किंवा खलनायक, राजा असो किंवा रंक, या प्रत्येक पात्राच्या बाबतीत विशेष उठून दिसतं ते भासानं केलेलं त्या त्या पात्राचं मानसिक विश्लेषण. मेरवर्थ या पाश्चात्य अभ्यासकानं अगदी मोजक्या शब्दात भासाचं वैशिष्ट्य टिपलंय. त्यानं म्हटलंय की इन सायकोलॉजिकल सटलिटी भास इज ऑलमोस्ट मॉडर्न. मानसिक विश्लेषणाच्या बाबतीत हा भास अगदी आधुनिक ठरतो.
2: सीता ही भासाची अशीच महत्वाची नायिका.
3: बरोबर.
2: सर्वांना माहीत असलेल्या रामकथेतल्या सीतेपेक्षा भासाची सीता काही फारशी वेगळी नाही. रामावर तिची तितकीच भक्ती आहे. रावणाच्या विनवण्यांना आणि धमक्यांना ती मुळीच भीक घालत नाही.
3: बरोबर.
2: रामकथेपेक्षा वेगळा प्रसंग म्हणजे रावणानी आणलेलं रामाचं मस्तक, म्हणजे मस्तकाची प्रतिकृती.
3: बरोबर.
2: ती पाहून ती मूर्छित होते. पण एकूणात ती मुळातल्या सीतेसारखीच आहे.
3: हिडिंबेसारखी एक लहानशी व्यक्तिरेखा तिलाही भासानं नायिका म्हणून उभी केली आहे. अर्थात तिथेही एक न पटण्यासारखी कृत्रिम गोष्ट त्यानं केली आहे. भीमाला घेऊन घटोत्कचच तिच्याकडे येतो तेव्हा भीमानं तिथे यावं म्हणून आपणच हा सगळा प्रसंग घडवून आणला असं ती भीमाला कानात सांगते.
2: अगदीच कृत्रिम न पटणारा आहे हा प्रकार. पण अरे महाभारताची नायिका असलेली द्रौपदी तिचं काय?
3: अगं भासाचं आणखीन एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे विविध पात्र त्यानं जशी रंगमंचावर आणलेत ना, तशीच काही पात्र प्रत्यक्ष रंगमंचावर न आणता त्यांच्या संबंधीचं वर्णन इतर पात्रांच्या निवेदनांमधून करण्याचं तंत्र भासानं फार यशस्वीपणे अवलंबलंय.
2: हो हो.
3: त्यातलं महत्वाचं पात्र म्हणजे महाभारताच्या कथेची नायिका असलेली तू म्हणत होतीस ती द्रौपदी.
2: हा, महाभारताच्या कथेवर आधारलेल्या मध्यम व्यायोग, दूतवाक्य, दूत घटोत्कच आणि कर्णभार या नाटकांमध्ये द्रौपदीला रंगमंचावर आणायला फारसा वावच नाहीये. उरुभंग नाटकात शेवटी प्रवेश करणाऱ्या इतर पात्रांच्या बरोबर द्रौपदीनी येणं हे औचित्याचं झालं नसतं. पण आश्चर्याची बाब अशी की पंचरात्र या नाटकातही भासाने तिला रंगमंचावर स्थान दिलेलं नाही.
3: हो ना, खरोखरच ही आश्चर्याची गोष्ट आहे. सैरंद्रीच्या वेशात वावरणारी द्रौपदी त्यांनी दाखवलीच नाही. कीचकाचा वध भीमानं केल्यानंतर किंवा अभिमन्यूचा विवाह विराटाच्या कन्येशी म्हणजे उत्तरेशी ठरतो तेव्हा, किंवा दुर्योधन खरोखरच अर्धराज्य देण्याची घोषणा करतो तेव्हा द्रौपदीला रंगमंचावर स्थान देणं शक्य होतं. पण भासानं तिला प्रत्यक्षात उपस्थितच केलेलं नाही.
2: वस्त्रहरणाचा प्रसंग रंगमंचावर दाखवणं पूर्णपणे अनुचित.
3: बरोबर.
2: अशक्यच. पण तो पूर्णपणे वगळणं हेही शक्य नाही. म्हणून एक वेगळ्याच प्रकारची योजना भासानं केली आहे. द्रौपदीच्या वस्त्रहरणासंदर्भातलं चित्र भर दरबारात पाहत राहण्याचा नीचपणा दुर्योधन करतो आणि पांडवांकडून दूत म्हणून शिष्टाई करण्यासाठी आलेला कृष्ण त्याला त्याबाबत फटकारतो असं त्याने दाखवलंय.
3: द्रौपदीचा अपमान आणि तिचे मोकळे केस दुःशासनाच्या रक्तानं बांधण्याची भीमानं केलेली प्रतिज्ञा हे महाभारतातल्या युद्धाचं महत्वाचं कारण आहे. पण भारतीय युद्ध थांबवण्याचा प्रयत्न करणारी आणि ते घडवून आणणारी, चालवणारी व्यक्ती कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशी शक्ती म्हणून भासाला कृष्णाचं पात्र उभं करायचं असावं आणि त्यामुळेच कदाचित त्यांनी द्रौपदीला

0: महत्त्व दिलेलं नसावं.
1: एक मिनिट एक मिनिट, दुसरी एक शक्यता का विचारात घेत नाहीस तू?
0: दुसरी शक्यता ती कुठली?
1: अरे, भासाची जेवढी नाटकं आपल्याला उपलब्ध आहेत तेवढीच ती असतील असं का समजायचं? आपल्यासमोर नसणारी काही नाटकं असू शकतील ना. कदाचित त्या नाटकांमध्ये कुठेतरी द्रौपदीला महत्व दिलेलं असेल.
0: शक्य आहे.
1: जसं वासवदत्ता ही नायिका असलेल्या नाटकाचं नावच भासानी स्वप्न वासवदत्ता असं ठेवलंय, तसं द्रौपदीच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाचं चित्रण करणारं त्याचं नाटक नसेल असं कशावरून?
0: बरोबर आहे. नाही बरोबर आहे, लॉजिकल आहे तू बोलते असते, म्हणजे मुद्दा बरोबर आहे तुझा. पण जोपर्यंत असं नाटक प्रत्यक्षात सापडत नाही किंवा निदान ते असल्याचा विश्वसनीय असा उल्लेख आढळत नाही, तोपर्यंत ते होतं किंवा असावं या म्हणण्यालाही काहीच अर्थ नाही, नाही का?
1: हो, हे मात्र म्हणणं बरोबर आहे तुझं. बर, पण मग आता इथेच थांबवूया आपली ही शाब्दिक चकमक.
0: चकमक काय? चालेल चालेल, चल आज इथेच थांबूया.
2: जाणूनी घेऊ भासकवी, महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 8वा भाग आत्ताच आपण ऐकला. विषय होता भासाची पात्र योजना. लेखन केलं होतं डॉक्टर श्रीनंद बापट यांनी. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. नाट्यवचन केलं सिद्धार्थ बेंद्रे, संजय भुजबळ, प्रसाद कुलकर्णी, नीलिमा पटवर्धन आणि नेहा वैशंपायन यांनी. शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट. संगीत विनायक लिमये. निर्मिती सहाय्य मेघना घाणेकर आणि सादरकर्त्या

0: श्रोतेहो, या मालिकेच्या पुढच्या म्हणजेच 9व्या भागाचा विषय आहे भासाची भाषा शैली. तेव्हा ऐकायला विसरू नका, जाणून घेऊ भासकवी आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: मालिका विशेष या अंतर्गत हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरून आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरून.
2: श्रोते हो, गुरुवार दिनांक 25 जून रोजी सायंकाळी ठीक 6:30 ऐकायला विसरू नका कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आपण संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ॲडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत.
3: मी महिला कामगारांच्या संदर्भात, तुम्ही काम तर नेहमी करतच असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही, तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाही, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे, त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने त्यांनी संविधान वाचन करून आपला लढा, आपल्यावर होणारे अन्याय अत्याचार च्या व्यतिरिक्त जर कुणावर काही अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी सुद्धा सक्षमपणे उभं राहण्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
2: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल आणि महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्र सहक्षेपित करतील. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी नागपूर निर्मित कार्यक्रम कामगार सभा.
1: थोड्याच वेळात अस्मिता वाहिनीची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल. अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम आपल्याला AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवरही ऐकता येतील.

0: नमस्कार. प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आय आर ॲप सहित 558 किलो हर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 5 वाजलेत, सायंकालीन प्रसारण सभा सुरू होत आहे. सुरुवातीला काही ठळक घडामोडी.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. लोकल रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना सीबीआयनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी दरडोई 7 किलोप्रमाणे धान्य वाटप करण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याबद्दल 13 जुलैपर्यंत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 109 अंकांची वाढ झाली आणि तो 77,100 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 34 अंकांची वाढ नोंदवत 24,056 अंकांवर बंद झाला. व्हेनेझुएलामध्ये याराकु राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. या भूकंपात कॅराकस आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 164 जणांचा मृत्यू झाला तर 971+ जण जखमी झाले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
0: आता नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन राग मारवा. विलंबित तसंच द्रुतगत एक तालामध्ये आहे. त्यांना तबला साथ मुकुंदराज देव यांची आणि बासरी साथ अवधूत फडके. बासरीवर राग मारवा, कलाकार पंडित रूपक कुलकर्णी.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रूपक कुलकर्णी यांचं बासरीवादन आपण ऐकलं, राग मारवा. त्यांना तबला साथ मुकुंदराज देव यांची होती आणि बासरीवर स्वर साथ अवधूत फडके यांनी केली. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 5:30 वाजलेत. युववाणी

नमस्कार मित्रांनो, मी अश्विनी आपले युववाणी मध्ये खूप खूप स्वागत करते. मित्रांनो, 25 जून 1983 चा तो दिवस, लंडनचं ऐतिहासिक लॉर्ड्स मैदान आणि समोर होता सलग 2 वेळा विश्वविजेता राहिलेला बलाढ्य वेस्ट इंडिजचा संघ. कोणालाही वाटलं नव्हतं की इतिहास बदलणार आहे, पण कपिल देव यांच्या कपिल्स डेव्हिल्सने तो चमत्कार करून दाखवला. आज आपण त्याच सोनेरी क्षणांना पुन्हा एकदा उजाळा देणार आहोत. वेस्ट इंडिजने टॉस जिंकून भारताला आधी बॅटिंग दिली. समोर होते मायकल मार्शल, जोएल गार्नर आणि मायकल होल्डिंग सारखे खतरनाक बॉलर. त्यांच्या बाउन्सर समोर भारतीय बॅट्समॅन संघर्ष करत होते. के श्रीकांत यांनी धीराने खेळत सर्वाधिक 38 रन्स केले, तर मोहिंदर अमरनाथ आणि संदीप पाटील यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. पण संपूर्ण भारतीय टीम अवघ्या 183 रन्सवर ऑल आउट झाली. होय, फक्त 183 रन्स. लॉर्ड्सच्या बाल्कनीत बसलेले वेस्ट इंडिजचे पाहुणे आणि क्रिकेट तज्ज्ञ समजत होते की वेस्ट इंडिज सहज मॅच जिंकणार आणि विजयाची हॅट्रिक करणार. पण पिक्चर अजून बाकी होता मित्रांनो. 184 रन्सचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची सुरुवात वादळी झाली. विवियन रिचर्ड्स खेळपट्टीवर आले आणि त्यांनी भारतीय बॉलर्सना धोधो धुवायला सुरुवात केली. ते 33 रन्सवर खेळत होते. खेळ भारताच्या हातातून निष्ठच चालला होता आणि मग आला तो सामन्याचा टर्निंग पॉइंट. मदनलाल यांच्या बॉलवर रिचर्ड्स यांनी हवेत शॉट मारला. बॉल खूप उंचावर होता, मागे धावत जात कॅच पकडणं अशक्य वाटत होतं, पण कॅप्टन कपिल देव यांनी मागे पळत जात हवेत झेप घेत एक अद्भुत कॅच पकडला. विवियन रिचर्ड्स आउट झाले आणि लॉर्ड्स मैदानावर जणू शांतता पसरली. भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास मात्र गगनाला भिडला होता. रिचर्ड्स काय गेले, वेस्ट इंडिजची घसरगुंडी उडाली. मदनलाल आणि मोहिंदर अमरनाथ यांनी वेस्ट इंडिजच्या बॅट्समॅनना आपल्या फिरकी आणि स्विंगवर नाचवलं. एक एक करून विंडीजचे विकेट्स पडत गेले आणि अखेर 52व्या ओव्हरमध्ये मोहिंदर अमरनाथ यांनी मायकल होल्डिंगला LBW केलं. वेस्ट इंडिज 140 रन्सवर ऑल आउट. भारत 43 धावांनी जिंकला. भारत विश्वविजेता झाला. भारतीय चाहत्यांनी मैदानावर एकच गर्दी केली. लॉर्ड्सच्या बाल्कनीत कपिल देव यांनी तो चमचमता सोन्याचा विश्वचषक हातात उंचावला. तो क्षण प्रत्येक भारतीयाचे डोळे उलावणारा होता. या एका विजयाने भारतामध्ये क्रिकेटची क्रांती घडवून आणली आणि याच विजयाने सचिन तेंडुलकर सारख्या लहान मुलाला देशासाठी खेळण्याची प्रेरणा दिली. 25 जून 1983 ती रात्र भारतीयांसाठी कधीही न संपणाऱ्या दिवाळीसारखी होती. आज 40 हून अधिक वर्ष झाली, तरीही तो विजय आपल्या हृदयात नेहमीच जिवंत राहील. तर मित्रांनो, 25 जूनच्या त्या सोनेरी आणि भावुक आठवणींना उजाळा दिल्यानंतर श्रोतेहो आता वळूया आपल्या पुढील विशेष सादरीकरणाकडे, म्हणजेच सांजवेळ या मालिकेकडे. आणि ही सांजवेळ अधिक संस्मरणीय आणि अर्थपूर्ण बनवण्यासाठी आपली लाडकी मैत्रीण अश्लेषा भट आपल्या

0: सोबत असणार आहे, तर रसिक हो गोड आठवणींच्या या प्रवासात सामील होऊया आणि ऐकूया सांजवेळ.
1: हॅलो मित्रांनो, मी तुमची रेडिओ मैत्रीण आश्लेषा तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या सांजवेळ या मालेत. मित्रांनो, तुम्हाला कधी असं जाणवलंय का हो की आपली लोककला, आपली लोकसंस्कृती कोप पडत चालली आहे म्हणून? बघा ना, आपल्या महाराष्ट्राला लोककलेचा किती समृद्ध वारसा लाभला आहे. महाराष्ट्रातील संत नामदेव, संत जनाबाई यांनी ओव्यातून, कवितेतून, गाण्यांच्या माध्यमातून आपली संस्कृती जगासमोर मांडली. या लोककलेमध्ये कित्येक गाण्यांचे प्रकार, कित्येक वाद्य ज्यांची कदाचित ओळखही आपल्याला पडणार नाही, पण ती आपण कुठेतरी विसरत चाललो आहोत. कारण गणपतीला, कॉलेजच्या फ्रेशर्स किंवा फेअरवेल पार्टीला, अगदी घरी सगळे भावंड एकत्र जमल्यावरही आपण विरंगुळा म्हणून डीजेची रिमिक्स गाणे लावतो, नकळत आपले पाय थिरकतातही. पण त्यामुळे मागे पडत चाललेल्या लोककलेला आपणच जबाबदार आहोत. पण आपणच आपल्या लोककलेला, समृद्ध मराठी वारशाला पाठिंबा देणार नाही तर कुठल्या हक्काने आपण गुढीपाडव्याला मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतो, 19 फेब्रुवारीला शिवजयंतीच्या शुभेच्छा देतो? थोडक्यात सांगायचं तर आपण आपली संस्कृती, आपली लोककला फक्त इन्स्टा, व्हॉट्सअपच्या स्टेटसपुरतीच मर्यादित ठेवली आहे. आजकाल बघा ना, प्रत्येकाला सवय असते जेवताना काही ना काही बघण्याची. तेव्हा तुम्ही स्टँडअप कॉमेडी शो तर ऐकलाच असेल, पण महाराष्ट्रातील सगळ्यात पहिले कॉन्टेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, स्टँडअप कॉमेडियन कोण होते तुम्हाला माहिती आहे? बघा, मी त्यांची एक कविता तुम्हाला ऐकवते, बघा तुम्हाला ओळखता येते का? ते म्हणतात, एकदा मी पणा विकून पहा, जेव्हा कोणीही घेणार नाही तेव्हा समजेल की किती फालतू गोष्टी आपण इतके दिवस बाळगत होतो. बोलावं तर विचार करून, नाहीतर बडबड सगळेच करतात. ऐकावं ते अंतःकरणातून, कारण आरोळी तर सारेच देतात. टिपावं तर अचूक टिपावं, नेम तर सारेच धरतात. शिकावं तर माफ करायला, कारण राग तर सगळेच करतात. हे आणि यासारखे असंख्य विचार मांडणारे महाराष्ट्राचे लोकप्रिय साहित्यिक, विनोदकार, संगीतकार, अभिनेते आणि वक्ते म्हणजे पु ल देशपांडे. गाणं लागलं की आपण अभिमानाने म्हणतो, मराठी पाऊल पडते पुढे. पण हे पाऊल पडताना आपल्या पाठीवरचा समृद्ध वारसा मागे सोडून देत नाहीये ना, हा विचार करण्याची आज अत्यंत गरज आहे. आपल्या महाराष्ट्राला संतांची, वारींची आणि अथांग लोककलेची भूमी म्हटलं जातं. हा तोच महाराष्ट्र आहे जिथे महाराजांच्या काळात मर्दानगीने डफावर थाप पडायची आणि शाहिरांच्या बुलंद आवाजात पोवाडा घुमायचा. पण आज ज्या मातीत मराठी लोककलेचा सुगंध होता, तिथे पाश्चात्य संगीताचा धूर पसरतोय. आपल्याकडे संगीताचा, वाद्यांचा किती अफाट खजिना आहे. संतांनी ज्या टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांच्या साथीने भजन केलं, कीर्तनाचा गाजर करत समाज प्रबोधन केलं, जिथे डफ, संभळ, ढोलकी आणि तुणतुण्याने आपल्या लोकसंगीताला जिवंत ठेवलं. गाण्यांचे प्रकारही किती. पोवाड्यांशिवाय जत्रेत रंगणारी लावणी, विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन करणारी गवळण आणि थेट काळजाला घालणारी भारूड आणि गोंधळ, हा नुसता मनोरंजनाचा भाग नव्हता तर हा आपल्या संस्कृतीचा कणा होता. मित्रांनो, आज आपण एक निश्चय करूया, ही लोककला, ही जुनी वाद्य, हे गाण्यांचे प्रकार फक्त संग्रहालय किंवा पुस्तकावरच बंद होणार नाही तर ते आपल्या सणांमध्ये, श्वासात आणि आपल्या संस्कृतीत मनाने वाजतच राहतील. कारण लोककला टिकेल तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल. पुन्हा भेटूया सांजवेळ मालेच्या पुढील भागात. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण, तुमची रजा घेते. नमस्कार.
0: मित्रांनो, आताच आपण आपली मैत्रीण अश्लेषा भट हिच्या सोबत सांजवेळ ही मालिका ऐकली. आशा आहे या मालिकेतील संवाद तुमच्या मनाला नक्कीच स्पर्शून गेला असतील. चला तर मग गप्पांच्या या सुंदर वातावरणात आता वळूया आपल्या पुढील भागाकडे, ज्याचे नाव आहे अनुभवाचे बोल. या भागात आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने हेरिटेज वॉक याविषयी सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत आपण ऐकणार आहोत. तर ऐकूया अनुभवाचे बोल.
2: नमस्कार मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेच्या आजच्या भागात मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. मित्रांनो, अनुभवाचे बोल या मालिकेत आज आपण हेरिटेज वॉक आणि विदर्भाचा समृद्ध वारसा या आगळ्या वेगळ्या विषयी बातचीत करणार आहोत नागपुरातील उत्तम लेखक, ब्लॉगर आणि इन्फ्लुएन्सर सर्वेश फडणवीस सोबत. सर्वेश एक उत्तम लेखकही आहे. नुकतंच त्याचं गाभारा मंदिराचा समृद्ध वारसा हे पुस्तक सुद्धा प्रकाशित झालंय आणि त्याचसोबत वेगवेगळ्या ऐतिहासिक ठिकाणी आणि प्राचीन मंदिरांना भेट देऊन तत्संबंधी लेखनाद्वारे तो प्रचार आणि प्रसार सुद्धा करतो. तर सर्वेश, तुझं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत मनपूर्वक स्वागत.
3: नमस्कार स्वर्णिमा, खूप खूप धन्यवाद.
2: आपल्या आजच्या गप्पांना सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा तुला हेच विचारायचंय की तुझी आणि इतिहासाची गट्टी कशी जमली.
3: छान प्रश्न आहे. इतिहास आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहे आणि इतिहासात प्रत्येकाला रमायला आवडतं. मग आपण ते लहानपणी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शिकलो, त्याच्यानंतर आपल्या देशाचा इतिहास. असं करत करत एका टप्प्यावरती येतो की आपण आपल्याला जे आवडतो तो इतिहास आपण जाणून घेतो, त्याच्याबद्दल अधिक वाचन करतो. तर ती आवड लहानपणापासून निर्माण झाली. मग मला मंदिर आणि हेरिटेज म्हणजे आपला जो समृद्ध वारसा आहे आणि प्रत्येक शहराला त्याचा एक वारसा असतोच, ती वारसा स्थळं आपण बघितली पाहिजे हा प्रत्येकाचा माझा म्हणजे मी आग्रह धरतो की प्रत्येकाने तो बघितला पाहिजे. आपण खूप दूर दूरचं बघायला जातो पण आपण आपल्या घराजवळचंच बघत नाही, लोकांची एक हे असते. तर मी तो बदलवण्याचा प्रयत्न केला. मी आधी आपलं घराजवळच्या ज्या वास्तू आहेत त्या बघायला सुरुवात झाली आणि मग तिथून हेरिटेज वॉक घ्यायचा असं ते सुरुवात झाली. मुळात वॉक घ्यायचं असं काही ध्यानीमनी नव्हतं, पण जेव्हा आपण बघितलं आणि हल्ली सगळीकडे सोशल मीडिया आहे, तर मग ते टाकल्यानंतर सोशल मीडियात जेव्हा मी टाकायचो तर मग लोकांचं लक्षात आलं की लोकांना आवड निर्माण झाली. मग समविचारी आपल्याला आपले मित्र भेटतात, तर त्याच्यातून मग वॉक ही कॉन्सेप्ट सुरू
2: झाली. पहिल्यांदा ज्या वेळेला तुम्ही असं ठरवलं की आता वॉक घ्यायचं आपण, तर मग त्या मागे प्लॅनिंग कसं होतं आणि रिस्पॉन्स कसा होता लोकांचा?
3: छान आहे. याचा एक किस्सा आहे की कोविड झाल्यानंतर किंवा त्याच्या थोडस आधी म्हणता येईल आपल्याला, पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते, मोजून 5. त्यात माझे 2 मित्र होते, एक नागपुरातले इतिहासातले जाणकार आणि तज्ञ म्हणून आपण त्यांना श्रीपाद चितळे, जे आता या जगात नाही आहे, तर ते होते. आणि त्यांच्या थ्रू मग ती विजन मिळाली की आपण वॉक घ्यायचा. तर मग मी त्यांना म्हटलं होतं की मला महाल समजून घ्यायचा आहे, तर ते म्हणाले की ठीक आहे आपण जाऊया. आणि मग जेव्हा आम्ही प्रत्यक्ष हे केलं, मी एक फ्लायर बनवलं, ते सोशल मीडियात पोस्ट केलं, तर ते मला म्हटले काय तुला काय वाटतं किती लोक राहतील? म्हटलं कमीत कमी 25 असायला हवीत आत्ताच्या डेट प्रमाणे. तर ते म्हणाले ठीक आहे चालेल, मग आपण या दिवशी जाऊ. लिटरली आम्ही 5 लोक होतो. त्यांनी त्याच आवेशाने मला पूर्ण सगळं दाखवलं जे ते नेहमी दाखवायचे. आणि त्यांनी मग मला महालातला जो समृद्ध इतिहास आहे, भोसल्यांचा वाडा, तिथल्या अवतीभोवतीची मंदिरं आणि ते सगळं जेव्हा त्यांनी दाखवलं, तर त्यांना मग मी म्हंटल की सर सॉरी काय की नाही जमलं एवढं लोकांना. तर ते म्हणाले अरे मला माहिती आहे, आवड आणि प्रत्यक्षात ते येऊन बघणं याच्यामध्ये फरक आहे.
2: बरोबर.
3: तर त्याच्यामुळे प्रयत्न कर, बघ कसा रिस्पॉन्स येतो. तर पहिल्या वॉकला अक्षरशः 5 लोक होते आणि मग त्याच्यानंतर थोडं थोडं जेव्हा लोकांना समजायला लागलं, त्याच्यात इंस्टाग्रामचा माझा एक मित्र आहे, तर त्याच्यासोबत मग जेव्हा कोलॅब करून आम्ही एकत्र दोघांनी केलं, तर त्याला एक चांगला रिस्पॉन्स मिळायला लागला.
2: अच्छा अच्छा. मग तुम्ही ठरवता कसं की या वॉकला आज हे दाखवायचं किंवा हे एक्सप्लोअर कसं करायचं, हे तुम्ही कसं ठरवता?
3: हे कसं आहे ना, स्वांत सुखाय आहे, म्हणजे आपल्या आनंदासाठी आपण जे करतो गोष्टी तशा सारख्या आहे. आम्ही त्याचे काही चार्जेस घेत नाही आणि काही नाही. आम्ही लोक गुगल डॉक वरती रजिस्ट्रेशन करतो प्रायर, एक आपल्याला अंदाज येतो की किती लोक येणार काय. तर मी आणि माझा एक मित्र होता अथर्व शिवणकर म्हणून, तर तो आता सध्या कॅनडामध्ये आहे, तर नाही तर तो आज इथे असता. तो आणि मी असं एकत्र आम्ही सुरू केलं. मग त्या मी कुठे बाहेर असला तर तो जास्त कंडक्ट करायचा. मग विकेंडला वगैरे मोस्टली संडे मॉर्निंग तर सकाळी 7 ते 9 वगैरे तर त्यावेळेला लोकांना इंटरेस्ट होता. आणि मग त्यानंतर 50 लोक 100 लोक असे पण झालेत. मग ज्या वेळेला G20 एक इथे होतं नागपूरला

0: तर त्याच्यात C20चं जेव्हा झालं त्याच्यात युथ जे होते ते Y20च्या अंतर्गत एक आपण घेतला होता हेरिटेज वॉक.
1: ओके.
0: तर त्याच्यामध्ये खूप माणसं होती म्हणजे भयानक. आणि मग त्याच्यानंतर जसं जसं ज्या ज्या कोणत्या संस्था असतील सामाजिक आणि सोशल मध्ये ज्या एनजीओ काम करतात मग त्यांच्यासोबत कोलॅब करून जसं वेळ मिळेल तसं आम्ही तो वॉक घ्यायचो. तर मग लोकांना त्याच्यात अवेअरनेस आता अजून लोक तयार झाले. आता आम्ही दोघं खूप कमी करतो पण आता बाकीची जी टीम आहे मग तसं सुरुवात झाली. सो त्यानुसार मग ती सुरुवात झाली.
1: मग या हेरिटेज वॉक अंडर तुम्ही काय काय दाखवता?
0: आता हेरिटेज वॉक मध्ये कसं आहे ना की नागपुरात चार साईडला चार मोठ्या गोष्टी आहेत म्हणजे स्थान आहेत जी बघितली पाहिजे. तर कसं आहे की आपण नागपूरचा विचार केला तर नागपूरमध्ये महाल एरिया हा सगळ्यात जुना तिकडे पोहोचला.
1: आपण चार एरिया थोडक्यात डिस्कस करूया.
0: हो चालेल ना. आता कसं आहे की नागपूरचे चार म्हणजे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आणि म्हणजे मध्य नागपूर असे पाच विधानसभा क्षेत्र आहे. तर त्याच्यामध्ये जसं आता महाल एरिया जो तो मध्य नागपूरमध्ये येतो तो प्राईम एरिया म्हणजे मेन एरिया तोच होता. पूर्वी कसं होतं ना की सगळे लोक महालात राहायचे मग तिकडनं लोक हळू बाहेर पडले. पण आजही दोन महाली भेटले तर त्यांची ती असतेच. तर ती महालचा विषय निघाला विषयच येत नाही. तर तशी म्हणून आधी आम्ही महाल घेतो की तिकडे बऱ्याचशा गोष्टी आहे म्हणजे तिकडे तो वेळ कमी पडतो पण दाखवण्यासाठी खूप चांगल्या चांगल्या गोष्टी आहेत. तिकडे भोसल्यांचा वाडा आहे, त्याच्यानंतर डॉक्टर हेडगेवारांचं घर आहे, त्याच्यानंतर रुक्मिणी मंदिर आहे. हे सगळं असं 300 वर्ष जुनं वगैरे अशा सारख्या त्या वास्तू आहेत. तर ते गांधी गेट पासून आपला तो वॉक सुरू होतो आणि मग तो पुढे पुढे जातो. तर तिकडे लक्ष्मीनारायणाचं जामदारांचं मंदिर आहे. तर असं सगळं करत करत तो वॉक संपतो. मग आपण जर का दक्षिण मध्ये बघितलं तर तिकडे पण काही आहे. त्याच्यानंतर बावडी वगैरे म्हणजे आपण विहीर वगैरे म्हणतो तशा तिकडे पण आता मिळतात आहे. तर तो एखादा वॉक असतो. मग ते कसं असतं की ते लिस्ट असतं की प्रत्येकाला बावडी बघण्यात इंटरेस्ट नसतो पण काही लोक असतात की ज्यांना ते आवडतं. तर मग ते आम्ही आमचाही अभ्यास होतो आणि आम्हालाही कळतं तर त्यानुसार मग त्या गोष्टी होतात. मग इकडे तेलंगखेडी एरिया जो आहे तिकडे पण एक याचं मंदिर आहे आपलं शिवकल्याणेश्वराचं मंदिर. ते 300 वर्ष जुनं आहे. तेलंगखेडी तलावाचा एक वेगळा इतिहास आहे. हा तर तो आहे. त्याच्यानंतर इकडे सोनेगाव साईडला मुरलीधराचं मंदिर आहे. तर ते जुनं एक मंदिर आहे. तर ते बघण्यासारखं. तिकडे पण सोनेगावचा तलाव आहे तर तो पण भोसलेकालीने. अशा गोष्टी करत करत मग जसं असेल ते ऍज पर इंटरेस्ट आणि ऍज पर वेळ त्याच्यानुसार आपण त्या गोष्टी करतो. यस, डिझाईन फ्रेम करतो आणि मग ते जसं दाखवतो. तर ते सर्वस्वी आपल्यावरती असतं की आज आपल्याला काय बघायचं आहे त्याच्यानुसार.
1: तुम्ही लोक मागच्या 6 वर्षांपासून हा उपक्रम अगदी नियमितपणे चालवताय.
0: बरोबर.
1: तर ह्या सगळ्यात बऱ्यापैकी इतिहास तुमचाही पक्का झाला असेल आणि बऱ्याच नवीन गोष्टीही कळल्या असतील. तर पुस्तकी जो इतिहास आहे तो आणि जेव्हा आपण एखाद्या साईटला जातो एक्सप्लोअर करायला तेव्हा तिथल्या स्थानिक लोकांकडनं कळलेल्या गोष्टी तर ह्याचा कसा काय ताळमेळ बसवता तुम्ही लोक?
0: छान प्रश्न आहे. आता कसं असतं बघ की आपण एखाद्या हेरिटेज साईटवरती जातो तर आजकाल कसं आहे की हेरिटेज साईटवरती पण आपल्याला गाईड असतोच.
1: आणि गाईड नसला तरी आपल्याकडे गुगल आहे.
0: पण कसं असतं ना गुगलमध्ये कसं असतं मी आणखीन सांगेल की गुगलची प्रत्येक गोष्ट काही बरोबर असेल हे नाही.
1: तोच माझा प्रश्न आहे.
0: मी तेच सांगतो.
1: आपण जो होमवर्क करून जातो आपल्याला जे माहिती असतं
0: काय असतं ना की होमवर्क पेक्षा काय आहे ना की आपण प्रत्यक्ष जेव्हा त्या स्थानांवरती जातो ना त्या स्थानावरची जी ऊर्जा आहे ती बरेचदा आपल्याला काही काही गोष्टी सांगत असते. आणि मग ती ऊर्जा घेऊन आपण जेव्हा परत वाचायला घेतो एखादी त्या स्थानाची माहिती आणि तो इतिहास तर मग आपल्याला अजून गोष्टी समजत जातात. गाईडचं कसं असतं ना प्रत्येकाला कसं असतं की कथाकथन वगैरे सारखा तो गाईड असतो की तो खूप सांगतो. त्याचे इसवीसन पाठ असतात. तो त्या गोष्टींना दिवसभर त्या स्थानी असतो. तर त्याला तो अभिमान असतो. तर त्याच्यामुळे त्याला सांगताना त्याचा जो फ्लो असतो तो डेफिनेटली एका वेगळ्या लेवलचा असतो. त्याच्यातून आपण कितीही घ्यायचं हे आपल्यावरती असतं. मग त्याच्यानंतर लायब्ररीज आहेत, काही पुस्तकं आहेत. भोसल्यांच्या इतिहासावरती पण अंधारे सरांचा वगैरे नागपूर प्रांताचा इतिहास वगैरे नावाचं पुस्तक आहे. तर ते रेफर करताना मग आपल्याला त्या गोष्टी समजत जातात आणि मग आपण कोरिलेट करून त्याविषयी आणखी मग जाणून घेऊ शकतो. आणि हल्ली काय झालंय की रील नावाचा जो कॉन्सेप्ट आलाय आणि तो चांगला आहे. आज जर का तू इंस्टाग्राम मध्ये बघशील तर रील मध्ये खूप गोष्टी आपल्याला पण समजतात. तरी हे आपल्या घराच्या 5-7 किलोमीटरच्या रेडियस मध्ये आहे पण आपल्याला माहिती नव्हतं. कारण काय होतं की कोणी त्याला एक रील आणि व्हिज्युअलाइज करून जेव्हा ते टाकतं ना आणि एक अगेन प्रत्येकाची क्रिएटिव्हिटी पण त्याच्यात दिसते. आणि हेरिटेज तसंच हे होतं की म्हणजे असं म्हणून आपण त्याला हेरिटेज जर का राहिला तरच आपण राहणार अशा सारखं आहे की प्रत्येक शहराला तो इतिहास आहे. आणि माननीय पंतप्रधानांचं पण तेच सांगणं आहे की देखो अपना देश, किंवा आपण आपला हेरिटेज जो आहे तो पहिले सांभाळून ठेवू आणि मग बाकी गोष्टी करू.

0: आता ते तसं आहे.
1: आता सगळं हे जे बदलतं चित्र आहे, ते ह्या सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये आपला हा जो सगळा समृद्ध वारसा आहे हा कसा जतन केला पाहिजे.
0: आता डेव्हलपमेंट म्हणशील तर कसं आहे ना की अर्बनायझेशन हे गरजेचं आहे, या गोष्टी झाल्या पण पाहिजे. 200 वर्षापूर्वीच्या गोष्टींमध्ये जर का आपण तसंच राहिलो तर तसं काही पुढे जाणार नाही. तर त्याच्यामुळे कसं आहे ना की ते पण जपून म्हणजे जतन करून ठेवायचं, जपून ठेवायचं आहे.

0: निदान गेलं तरी पण भरपूर फायदा होतो, म्हणजे आपल्याला गोष्टी समजतात, मग आपल्याचकडे कोणी पाहुणे आले तर आपण त्या लोकांना घेऊन जाऊ शकतो, यस, आणि माउथ पब्लिसिटी होते, मग त्याच्यामुळे त्या गोष्टी होत राहणार आहे. अर्बनायझेशनचा एक वेगळा भाग झाला तरी पण हेरिटेज ते तसंच राहणार आहे, पण त्याचं जतन, त्याला संवर्धन, म्हणून आपल्याकडे हेरिटेज वीक पण म्हटला जातो. तो पण आपल्याकडे वीक म्हणजे पूर्ण सप्ताह असतो. तर त्याच्यासाठी आहे की तुम्ही त्या स्थानांवरती जाऊन ते जतन करणं, म्हणजे निदान ती वास्तू तरी बघून येणं, तिथली साफ स्वच्छता वगैरे करणं, त्याच्यासाठी म्हणून ते आहे. तर ते करू शकतो आपण, ते आपल्या हातात आहे. ऍज अ आपण ह्युमन बिईंग आहोत आणि माणसं आहोत, तर आपण एक नागरी कर्तव्य जी आपली आहे माणूस म्हणून, तर ती जर का आपण ठेवली, तर जर का 300 वर्षापासून जर का ते व्यवस्थित जतन केलं आहे, तर माझी पण ती जबाबदारी आहे की मी ते पुढे पण घेऊन जाईल. तर तसंच राहणार आहे, या गोष्टी डेव्हलपमेंट होतच राहील, पण सोबत ही आपण गोष्टी करायला आपण ऍज अ नागरिक म्हणून ती आपली कर्तव्य आणि ती आपण केली पाहिजे.
1: अगदीच. आताच आपल्या चर्चेत बरेचदा सोशल मीडियाचा उल्लेख झाला. हे काय म्हणू आपण, हा काळच मुळात सगळा इंटरनेट, सोशल मीडिया हा सगळा आहे. तर ह्या काळामध्ये युवकांना या हेरिटेज वॉकसाठी प्रोत्साहन देण्यासाठी किंवा आकर्षित करण्यासाठी आपण काय करू शकतो?
0: छान प्रश्न. आणि मी माझाच स्वतःचा अनुभव याच्यात सांगेल. जसं आता दिवाळीचे 5 दिवस असतात, तर मी सहज विचार केला, हल्ली ते पाडवा पहाट आणि दिवाळी पहाट वगैरे कार्यक्रम असतात, तर मी एक मंदिर एक दिवस असं धनत्रयोदशीपासून भाऊबीजेपर्यंत 5 दिवस 5 मंदिरं आणि असा मी स्वतः पूर्ती केला आणि तो सोशल मीडियात टाकला, तर त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे मी सकाळी गेल्यानंतर लोक संध्याकाळी तिथे जायचे, मग मला फोटो काढून पाठवायचे की आम्ही हे बघून आलो, हे छान आहे मंदिर वगैरे. तर मला असं वाटतं की या गोष्टी आपण आपल्यापासून जर का सुरुवात केल्या तर होतील आणि बदल घडतो, फक्त ते बदलाचे वारे जे आहेत ना ते आपल्याला आपल्यापासून सुरुवात करावी लागतात. तर तशासारखं येते की होतात गोष्टी होतात. जसं आता श्रावण असतो, श्रावणामध्ये मी 4 सोमवार जे आहेत, तर त्यावेळेला मी 4 महादेवाची जी जुनी मंदिर आहे प्राचीन, त्याच्यावरती मी पोस्ट केलं, तर त्याचा रिस्पॉन्स आला चांगला, लोकांना ते कळलं, मग लोक जायचे बघायचे. सो अवेअरनेस हा आपण जर का क्रिएट केला ना तर तो होणार. तर तसं मला वाटतं.
1: भविष्यात कुठले स्पॉट्स एक्सप्लोअर करायचा विचार आहे?
0: भविष्यात आता बघ कसं आहे ना की आधी तर विदर्भ जाणून घेतला पूर्ण, अजूनही म्हणणार नाही की पूर्ण, अजून बऱ्याचशा गोष्टी बघायच्या आहेत. आता आपल्याकडे जर का विचार केला तर आपण जास्तीत जास्त 6-8 महिने फिरू शकतो. उन्हाळा आपल्याकडे इतका जास्त असतो की त्या याच्यामध्ये जाणं शक्य होत नाही. तर साधारण जुलै ऑगस्ट मध्ये थोडा पाऊस पडला की त्यावेळेला मग थोडा एक्सप्लोअर करणं सुरू करायचं. आणि मला असं वाटतं की ज्यावेळेला माझे कोणी मित्र असतात किंवा कोणी येतं, आपले नातलग वगैरे पण बाहेरून येतात, तर आपण एक त्यांना आपलं काय हे दाखवण्यासाठी म्हणून एक मंदिर तरी दाखवलं पाहिजे. याचा अट्टास माझा असतो आणि मी तो करतो. पण म्हणजे आता तुला सांगेल की आम्ही साधारण 4 वर्ष झाले या गोष्टीला. आपलं काशीबाई राजघाट जे आहे, म्हणजे भोसल्यांचं जिकडे स्मशान, म्हणजे त्यांचा तिकडे सगळ्या अंत्यविधी होतात, तर त्या काशीबाई राजघाटावरती आम्ही दीपोत्सव सुरू केला. सुंदर वास्तू आहे. आता मुळात ती नागपूरकरांना माहितीच नाही आहे. ती अगदी सेंटर प्लेस मध्ये आहे, म्हणजे आपला मॉडेल मेन आहे ना डीमार्ट, आता जिथं नवीन झालाय, तर तिथेच जवळ ती वास्तू आहे. तर तिथे मी आणि अथर्वने आम्ही दीपोत्सव सुरू केला. तर पहिल्या वर्षी इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला की आम्ही तिथे 500 दिवे लावले. 14 फेब्रुवारी हा काशीबाईंचा स्मृती दिन असतो. तर भोसल्यांच्या म्हणजे राजदरबारात तिकडे पण ते लोक राजरत्न पुरस्कार वगैरे देतात, तर मग त्याच्यावरती आम्ही म्हटलं की आपण असं करूया का. तर मग त्यांनी पण आम्हाला परमिशन दिली आणि तो इतका छान 500 दिवांचा दीपोत्सव झाला की नागपुरात असं कधी झालंच नाही.
1: बरोबर.
0: तर ते सुरुवात झाली, आम्ही सलग 3 वर्ष केलं, मग आम्ही आमच्या कामांनी बाहेर होतो. तर मग आता ते सुरू आहे, म्हणजे पुढची टीम करते आहे, सगळं व्यवस्थित करते आहे, त्याला रिस्पॉन्स ही तसाच चांगला मिळतोय. तर त्यावेळेला मग आम्ही आमच्या घरच्यांना घेऊन गेलो होतो की चला, घरचे थोडे की घाटावर कसं जायचं, तुम्ही तिथे कुठले दिवे लावणार, पण ती वास्तू इतकी सुंदर आहे की तिथे गेल्यानंतर असं काही वाटलं नाही. तर मग
1: चांगल्या अर्थाने दिवे लागले,
0: चांगल्या अर्थाने दिवे लागले. आणि मी खरं सांगतो, त्याला आपण असं म्हणू की जे प्रचार प्रसार माध्यम असतात, वर्तमानपत्र वगैरे, या लोकांनी पण त्याला खूप चांगली प्रसिद्धी दिली आणि त्यांच्या सोबत राहून हा एक नागपूरमध्ये राहून असा आम्ही एक छोटासा बदल केला जो आजही सुरू आहे. आता त्याला 5वं वर्ष येईल ती या वर्षी, तर ते तसा सुरू आहे.
1: ओके. जाता जाता एक शेवटचा प्रश्न विचारते. आपल्या शहराचा इतिहास आणि वारसा जपण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वैयक्तिक पातळीवर काय केलं पाहिजे?
0: वा, आपल्या शहराचा इतिहास आणि नागरिक म्हणून माझं काय कर्तव्य? कमीत कमी आठवड्यातून एक दिवस तरी एखाद्या हेरिटेज साईट वरती जावं आज हेरिटेज साईटची दुर्दशा खरं

0: सांगतो खूप खराब आहे, म्हणजे मी तुला एक सांगेल की रुक्मिणी मंदिर आहे, खरं सुंदर मंदिर आहे ते, तिथलं जे कार्विंग आहे ना अप्रतिम सुंदर आहे, पण हा तिथला जो म्हणजे काय म्हणू आपण तिथे तिथली जी रया आहे ती पूर्णच गेलेली आहे. सगळीकडे घाणीचं साम्राज्य पसरलेलं आहे. आपण आपल्या लेवलने जेवढं होतं तेवढं नक्की करावं, निदान जावं बघावं, आणि जो प्रदक्षिणा मार्ग आहे म्हणजे त्या मंदिराचा, इतकं सुंदर उत्कृष्ट कार्विंग केलेलं मंदिर आजच्या डेटला नागपूरमध्ये आहे जे 300 वर्ष जुनं आहे, आणि तिथल्या ज्या मूर्त्या आहेत त्यांनी केलेलं कार्विंग अप्रतिम बघण्यासारखं. तर आपल्या लेवलने आपण प्रयत्न केले पाहिजे. आता याच्यातच मी तुला सांगेल की आपल्या नागपूरच्याच प्रसिद्ध जे कार्डिओलॉजिस्ट आहे डॉक्टर उदय माहूरकर, तर मिसेस माहूरकर आणि आम्ही लोक गेलो होतो, त्यांना खूप आवड की आपण आपलं शहर कसं काय, तर मी त्यांना घेऊन गेलेलो, तर त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत तो विषय पोहोचवला की या मंदिराबद्दल काहीतरी आपण केलं पाहिजे. तर कसं होतं ना की आपण त्या स्थानी गेल्यानंतर आपल्याला जे काय वाटतं आपण आपल्या कॉन्टॅक्ट मधूनही काही जर का करू शकलो तर लोक करतात, तर निदान तिथे गेलं पाहिजे. मुरलीधर मंदिर सुंदर आहे, ओडिया शैलीतलं एकमेव ते मंदिर आहे सोनेगाव तलावाच्या जवळचं. आणि मुरलीधर मंदिर म्हणजे काय, आपण असं इमॅजिन करू की कृष्ण आणि राधा असंच असेल, पण ते तसं नाही आहे. ते रुक्मिणी आणि सत्यभामा आणि मध्ये कृष्ण असं ते मंदिर आहे. अशी 4 मंदिरं नागपुरातच आहे वेगवेगळ्या स्थानांवर. यस, ते बघायला पाहिजे. जाऊ शकतो ना आपण, आता अधिक होऊन गेला संकल्प करे की एका तर मी कृष्ण मंदिरात जाईल. गोरक्षण मध्ये सगळे जातात पण या मंदिरांमध्ये कोणी जात नाही, तर मी जाऊन जर का प्रयत्न केला जाऊ शकतो आपण. तर तो बदल होतो, आपल्याला आपल्या लेवलने केला त्या त्या गोष्टी सहज शक्य आहे. आणि नागपुरात राहून खूप गोष्टी बघण्यासारख्या. आज गुगलवरती जरी गेलं आणि गुगल गुरुची मदत घेऊन आपण जरी म्हटलं की नागपूर हेरिटेज साईट्स, तरी पण पानभर लिस्ट आहे. त्याच्यातल्या तुम्ही 4 गोष्टी जरी पाहिल्या महिन्यातून, किंवा आपल्या येणाऱ्या पिढीला घेऊन गेला, आपल्या घरचे लहान मुलं आहेत त्यांना घेऊन गेलं, त्यांना दाखवलं, तर गोष्टी सहज घडतात. एक जाता जाता तुला सांगतो की आपल्याकडे बघ शहरांमध्ये पुतळे आहेत, करेक्ट, बाजी प्रभू देशपांडे चौक कुठे आहे,
1: रामनगरला,
0: करेक्ट, बरोबर, रझाशिराणी स्क्वेअर आहे, ठीक आहे, नेताजी सुभाषचंद्र बोसांचा चौक आहे स्टेशनच्या जवळ,
1: येस,
0: तिकडे कॉर्नरला नेताजींचा एक छान पुतळा आहे. मला असं वाटतं की हे पुतळे जरी आपण आपल्या येणाऱ्या पिढींना दाखवलं आणि त्याच्यात दोन म्हणजे थोडासा जरी इतिहास जरी सांगितला, चॅट जीपीटीची मदत घ्या हरकत काय नाही, तो थोडाफार तरी करेक्ट सांगेल. तर निदान ते जरी दाखवलं ना तरी भरपूर आहे की आज मुलांना माहितीच नाही की सावरकर कोण. तर आपला इथे एवढा सुंदर सावरकरांचा पूर्णाकृती पुतळा शंकरनगर चौक, तो दाखवा. तर ते होऊ शकतं, बदल आपल्याकडनं सहज शक्य आहे.
1: छोट्या छोट्या लेवलवर सुरुवात केली तरी हरकत नाही.
0: एक्झॅक्टली, मी हेच म्हणतो की सगळ्यांनी झाडू घेऊन पूर्ण झाडायची गरज नाही, छोटीशी गोष्ट आहे तिथून सुरुवात केली, फक्त सुरुवात होणी महत्वाची आहे, मग तिथून गोष्टी हळूहळू बदलत जातात आणि बदल घडतो. याच्यावर मला विश्वास आहे, वेळ लागतो नक्कीच लागतो पण बदल घडतोच.
1: क्या बात आहे, तू वेळात वेळ काढून आलास आणि इतक्या छान गप्पा आपल्या झाल्या. नागपूर आणि नागपूर बाहेरील हेरिटेज ह्याविषयी तू सांगितलंस, तर त्याबद्दल तुझे मनापासून आभार. आणि या मुलाखतीद्वारे तरी आपण आपल्या शहरातला वारसा लोकांपर्यंत पोहोचू शकू, किंवा तो लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी ते आपल्याला अप्रोच करतील अशी आपण पॉझिटिव्ह अपेक्षा करूया. आणि थँक्यू सो मच.
0: नक्कीच, खूप छान वाटलं मला पण. थँक्यू, थँक्यू सो मच ते इन्व्हाइट केल्याबद्दल.
1: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात अनुभवाचे बोल या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण अनुभवाचे बोल या मालिकेतून स्वर्णिमा कमलवार यांनी हेरिटेज वॉक या विषयावर सर्वेश फडणवीस यांची घेतलेली मुलाखत ऐकली. या मुलाखतीसह आजचा आपला युववाणी हा विशेष कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात अशाच काही नवनवीन विषयासह आणि रंजक गप्पांसह. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण अश्विनी तुमची रजा घेते. धन्यवाद, नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर.

सकाळचे 6 वाजता आहेत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

अवधूत गुप्ते आणि उर्मिला धनगर यांनी गायलेलं आयडियाची कल्पना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीत अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर. कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

आयडियाची कल्पना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. संगीतकार आणि गायक अवधूत गुप्ते आणि सचिन पिळगावकर. गीतबहार कार्यक्रम याबरोबरच संपला. श्रोते हो, ICC विमेन्स T20 विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि बांगलादेश या संघांदरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं हिंदी आणि इंग्रजीतून प्रत्यक्ष वर्णन रेडिओ सेटवर, DTH वाहिनीवर आणि DRM सेवेवर संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून सामना संपेपर्यंत आम्ही सहक्षेपित करणार आहोत. या कालावधीत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम केवळ न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होते.

0: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या. या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
1: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार. श्रोते हो कामगार म्हटला तर कामगार हा विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणारा, कारखान्यात काम करणारा, खदानीमध्ये काम करणारा असा हा कामगार. इतकेच नव्हे तर कामगारामध्ये संघटित कामगार पण असतात, यासोबतच असंघटित कामगार सुद्धा कार्यरत आहेत. आणि आपल्या देशात आपण कामगार हा जास्त करून असंघटित क्षेत्रात जास्त असावा असं मला तरी वाटतं. आणि आता कामगारांमध्ये बघा, विशिष्ट कारखान्यात महिला कामगार सुद्धा आहेत, पुरुष कामगार सुद्धा आहेत. आणि महिला कामगारांच्या काही विशेष अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत आणि कामगार कायद्यान्वये दिलेले आहेत. यासोबतच महिलांच्या काही समस्या सुद्धा असतात आणि या समस्या संघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात आणि असंघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात. तर या विषयावरच आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आपण विषय तज्ज्ञ ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे. आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर ऍडव्होकेट मॅडम, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
2: नमस्कार
1: मॅडम. आज तुम्ही खास कामगार सभा या कार्यक्रमासाठी आज तुम्हाला बोलावलेलं आहे आणि विषय तसा महत्वाचा विषय आहे आणि महिलांसाठी असलेला विषय आहे. विषय तुम्हाला आताच सांगितलेला आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर पहिला प्रश्न विचारू का मॅडम? मग
2: बिलकुल.
1: तर पहिला प्रश्न असा विचारू असं वाटतो की संघटित आणि असंघटित महिला कामगार आपण कसे काय वेगळे करू शकतो किंवा त्याचं असं विश्लेषण आपण काय करू?
2: आता आपण असं बघूया की संघटित आणि असंघटित कामगारांच्या महिलांच्या संदर्भात आपण बोलूया. त्यात असं आहे की ज्या महिला कारखान्यांमध्ये काम करतात आहेत त्यांना आपण एक असं म्हणतो की एका ठिकाणी त्या एका वातावरणात किंवा एका विशिष्ट ठिकाणी त्या काम करतात आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना असं म्हणूया की या संघटित होऊन काम करतात आहेत असं बोलूया. असंघटित कामगार म्हणजे आता जसं आमच्या घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत किंवा शेतावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आपल्याला म्हणता येईल की त्या असंघटित आहेत. इवन दो आपण आता समजा जसं नागपूरला कॉटन मार्केट आहे, तिथे जे भाज्यांचे ते मोठाले हारे जे उचलतात महिला त्या सुद्धा असंघटित कामगारांमध्ये त्या येतात. आणि संघटित कामगारांमध्ये त्यांना एक विशिष्ट त्यांना अधिकार मिळालेले आहेत, कारण त्यांना त्यांच्या कंपनीकडनं त्यांना त्यांचं प्रोटेक्शन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की त्या संघटित आहेत आणि ह्या असंघटित, ह्या दोन फार मोठे सेक्टर्स आपल्याला म्हणता येईल की कामगारांच्या याच्यात सुद्धा आहेत.
1: अच्छा, पण आता आपण असा जर विचार केला की संघटित

0: ला कामगार या कोणकोणत्या कारखान्यांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ आता बहुतांश कारखाने आपल्या नागपुरात तर तसे कारखाने आहेत बुटीबोरी क्षेत्रात, बाडी क्षेत्रात आणि हिंगणा एमआयडीसी क्षेत्रात पण, पण मुंबई पुणे आणि पूर्ण भारतभर देशात विशिष्ट कारखाने आहेत, मग कपड्यांचे कारखाने आहेत, खाद्यपदार्थांचे कारखाने आहेत, अजून विविध वस्तू तयार करणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत किंवा अजून कुठल्या वस्तू असोत, तर अशा संघटित कामगार जे आहेत, म्हणजे अर्थात महिला कामगार यांचं विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करतात, तर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त कामगार महिला म्हणून कार्य करीत आहेत?
1: मला असं वाटतं की आता म्हणजे जे आता आपण असं बघूया की जो एक आयटी सेक्टर म्हणूया, आयटी सेक्टरमध्ये पण ज्या महिला काम करतात आहेत, म्हणजे नॉट ओनली, तर आपण असं म्हणूया की तिथे ज्या असलेल्या इंजिनियर ज्या मुली काम करतात आहे, त्या सुद्धा आपल्याला असं म्हणतील, कारण त्यांना सगळे जे रूल्स आहेत, फॅक्टरी लॉज आहे किंवा त्यांना मॅटर्निटी बेनिफिट लॉ आहे वगैरे, हे जे कायदे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लागू आहेत आणि ज्या ठिकाणी या महिला काम करतात आहेत, तर बेसिकली मला असं वाटतं की आयटी सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये सुद्धा या मुली सगळ्या कॉम्प्युटर रिलेटेड याच्यामध्ये काम करतात आहे, किंवा कॉम्प्युटरचे पार्ट्स बनवण्याचे आहे, किंवा घड्याळ्याच्या ज्या कंपनी आहे तिथे काम करणाऱ्या महिला आहेत, किंवा फूड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत, की ज्या ठिकाणी जरी मशिनरीज आल्या असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रॉपरली त्याचं लेबलिंग झालंय की नाही, किंवा त्या बॉटल ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या त्या बॉक्सेसमध्ये त्या गेल्या आहेत की नाही वगैरे, हे सगळं बघायचं जे काम आहे ते ह्या महिला सगळ्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सेक्टर फार मोठा आहे आणि महिला ज्या आहेत त्या कुशलपणे काम करत असतात. आपला असा एक अनुभव आहे की त्या अगदी असं धरसोड करण्याचा त्यांचं काम तो प्रकार नसतो त्यांचा, त्याच्यामुळे त्या अगदी त्यांना दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे त्या सगळं करतात. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी एखाद्या कारखान्यातली ऍडव्हर्टाईज वगैरे येते त्यावेळेला ते पर्टिक्युलरली हे करतात की बाबा इथे आम्हाला महिलांचीच गरज आहे, इथे पुरुषांनी अप्लाय करू नये, असं पण आपल्याला बरेचदा निदर्शनास येतं.
0: बरं, आता हे झाले तुम्ही सांगितलं संघटित महिला कामगार आहेत, पण आता असंघटित मध्ये अशा कोणत्या महिला कामगारांना आपण विशेष विश्लेषण करू शकू?
1: असंघटित कामगारांच्या याच्यामध्ये आपण बघूया की शेतावर शेतमजुरी करणाऱ्या महिला आपल्या, तो एक फॅक्टर आहे. नंतर ज्या आज आमच्या घरी घरगुती काम करणाऱ्या सगळ्या महिला, आताच मी जसं परत बोलले की कॉटन मार्केटला ज्या महिला हारे उचलणाऱ्या, म्हणजे भाज्यांचे मोठ्याले आपल्या डोक्यावर हारे घेऊन जाणाऱ्या बायका, मिनिमम पैशांमध्ये त्या काम करतात आहे, अशा ह्या सगळ्या महिला, ह्या सगळ्या असंघटित याच्यामध्ये येतात. आणि त्या व्यतिरिक्त ज्या कंपनीज आहे, म्हणजे छोट्या ज्या काही कंपनी टाईपच्या आहेत, ते 10 पेक्षा कमी लोक काम करतात, त्यांना सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्या सुद्धा असंघटित मध्येच त्या महिला येतात आहे. त्याच्यामुळे असंघटित ह्या ज्या महिला आहेत यांचा मोठ्या प्रमाणात ह्या असंघटित सेक्टरमध्ये काम करतात आहे. कारण खेडेगावांमध्ये तुम्ही बघाल की ऑलमोस्ट ऑल सगळ्याच महिला ज्या आहेत त्या शेतीचे काम अगदी सगळ्या सीझन मध्ये त्या काम करत असतात. पण आम्ही हे पण बघतो की त्यांच्या समस्या पण खूप आहेत. मग दोन्ही याच्यामध्ये, म्हणजे शहरी भागांमध्ये घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याही सुद्धा समस्या आहेत, आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या सुद्धा खूप भरपूर समस्या आहेत.
0: अर्थातच, कारण आता समस्यांना सामोरे जाणे हे प्रत्येक व्यक्तीच्या याच्यावर आहेत, मग ते कामगार असोत की एम्प्लॉईज असोत की अजून स्वतःचे बिझनेस करणारे असोत. बरं, पण मॅडम आता असा प्रश्न पुन्हा विचार असं वाटतो की आता संघटित महिला कामगारांचे असे काही विशेष अधिकार पण संविधानात्मक दिलेले आहेत का?
1: निश्चितच दिलेले आहेत. आम्हाला संविधानाने आमचं आर्टिकल 14, 15, 15(2) and 16 याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार आहे, म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि आमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स, या दोन्हीमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे डेफिनेटली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे राज्यांनी आपले कायदे बनवायला पाहिजे महिलांसाठीचे. तर त्या याच्यामध्ये आपण बघूया आता की जसं मॅटर्निटी लिव्हचा हा ऍक्ट 2013 की ज्या याच्यामध्ये एखाद्या महिलेचं समजा तिचं अबॉर्शन जरी झालं तर तिला सुद्धा सुट्टी मिळायला पाहिजे, संघटित क्षेत्रामध्ये बोलते मी, आणि तिचं डिलिव्हरी जर झाली तर तिला मॅटर्निटी लिव्ह सुद्धा तिला मिळायला पाहिजे. आता तर ऍक्च्युली ती एक्सटेंड पण करण्यात आलेली आहे आता ती मॅटर्निटी लिव्ह जी आहे ती. आणि त्या व्यतिरिक्त इक्वल रिन्युमरेशन, म्हणजे फॉर द एका समान कामासाठी, म्हणजे एका पुरुषाला जास्त पगार आणि महिलेला कमी पगार, असं डिस्क्रिमिनेशन ते करू शकत नाही. आणि हा आम्हाला, मला असं वाटतं की आम्हाला हे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे याचं पालन सुद्धा एम्प्लॉयर आहेत त्यांना ते करावं लागतं आहे. जर ते त्यांनी नाही केलं तर मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई व्हायचे सगळे पूर्णपणे शक्यता असतेच.
0: बरं, हा झाला मॅडम संघटित महिला कामगारांचे विशेष अधिकारांबद्दल बोलले. पण आता असंघटित महिला कामगारांचे पण विशेष अधिकार असे कोणामार्फत म्हणा किंवा त्यांचे पण अधिकार असे आहेत का?
1: बघा, आता त्यांचे अधिकार असे आहेत की ते कुठून तरी आम्हाला ते आणावे.

0: लागतात आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आणता येतील इन द सेन्स की बिफोर दॅट मी एक एवढं फक्त एक संघटित कामगारांच्या संदर्भातल्या महिला ज्या आहेत तिथे की जशा ज्याही ठिकाणी फॅक्टरीज आहेत जिथे 10 पेक्षा जास्त महिला काम करत असतील किंवा तिथे जास्त हे आहे त्या ठिकाणी एक आयसीसी कमिटी सुद्धा फॉर्मेशन झाली पाहिजे, इंटरनल कम्प्लेंट कमिटी. जसं की आता पॉश ऍक्ट आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस, या अंतर्गत सुद्धा हा सुद्धा एक प्रोटेक्शन संघटित महिलांना मिळून राहिलेला आहे. पण असंघटित मध्ये मात्र हा फॅक्टर नाही आहे, त्या अक्षरशः पूर्णपणे त्यांना कोणतेही कायद्यांचे काहीच जे असं म्हणता येईल की नाही आहे, त्या प्रोटेक्टेड नाही आहेत त्या महिला. कारण त्यांना पाहिजे तेव्हा समजा आता मी म्हणते की मॅटर्निटी लीव, मी जर एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करते आहे, संघटित क्षेत्रात काम करते आहे, त्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये मला 6 महिन्यांच्या सुट्ट्या मिळतात आहे, म्हणजे मला कामावरनं कोणी काढू शकणार नाही. पण असंघटित क्षेत्रात तसं आहे का? अजिबात नाही. जर मी प्रेग्नंट राहिली आणि मी कामावर जर नाही गेली तर मला लगेचच काढलं जातं. तसंच मला इथे मला पगार माझा किती असावा तो सुद्धा मला डिसाईड करता येत नाही. तर मग त्याच्यासाठीच आपण एक बघूया की एनजीओ ज्या आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत, त्या काम करतात आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षांपासून डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांनी मोलकरीन संघटना त्यांनी नागपूरमध्ये त्याची चळवळ त्यांनी चालवली आणि त्या याच्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना त्या चळवळी सोबत घेतल्यामुळे आज नागपूरमध्ये काही भागात, मात्र सगळ्या भागांमध्ये अजूनही नाही आहे, की त्या बायकांना महिलांना त्यांचे अधिकार कळलेले आहेत. या अनऑर्गनाईज असल्यामुळे इथे सगळे हे प्रॉब्लेम्स येतात आहे. इथे कुठेतरी आता मला असं वाटतं की संघटनांना म्हणजे एनजीओ जो आहे त्यांना तिथे पण काम करण्याची गरज येणार आहे. तसंच आम्ही बघतो की शेतावर ज्या मजुरी करणाऱ्या महिला आहेत, ज्या कापूस वेचायला जातात किंवा शेतात काम करतात, नेहमी असं बघण्यात येतं की पुरुषांना महिलांपेक्षा जास्त पैसे दिले जातात.
1: बरोबर आहे. कारण आता अशा ज्या समस्या ज्या आहेत, संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार, तर यांचे अधिकार पण त्यांना माहीत नसावे ज्या असंघटित मध्ये आहेत, कारण त्या अशिक्षित असल्या त्यामुळे त्यांना या गोष्टी काही माहीत नसतात. तर संघटित महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असते असे आपणास वाटतं का, की त्यांना ती जाणीव असतेच बा म्हणून?
0: काही अंशी आहे त्यांना जाणीव आहे की माझे काय अधिकार आहेत, याची त्यांना काही अंशी आहे असं मला वाटतं. हा अवेअरनेस आहे पण तिथे कुठेतरी हतबलता ती सुद्धा दिसून येते. एज्युकेशन आहे, संघटित ठिकाणी पण आहेत, पण हतबलता आहे. हा ज्याला थोडा आपण असं म्हणूया की एज्युकेटेड वाला हा याच्यामध्ये, पण त्याच जर महिला इकडे जसं दुसऱ्या कंपनीज मध्ये ज्या आहेत ज्यांचं एज्युकेशन इतकं जास्त नाही आहे, पण त्यांच्यासाठी एक टाइम फिक्स झालेला आहे की तुम्ही इतके ते इतके वेळांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे आणि त्या पद्धतीनेच त्यांच्या शिफ्ट चालतात. त्यांच्या कामापेक्षा जास्त काम केलं तर त्यांना ओव्हरटाईम पण त्यांना मिळतो. त्याच्यामुळे असं वाटायला लागते आयटी सेक्टर इज इट ऑर्गनाइज सेक्टर आहे की हे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये जात आहे, हा एक प्रश्न पडतो.
1: बरोबर आहे. आणि मला वाटतं संविधानानुसार 8 तासाचा जो वेळ आहे एक कार्य करण्याचा प्रत्येक फॅक्टरीमध्ये असो किंवा नोकरी पेशा पण महिला असोत, तर यांना 8 तासाचा जो वेळ दिलेला आहे, 3 शिफ्टमध्ये काम चालतं जनरली ज्या 24 तास चालणाऱ्या कंपनी आहे.
0: बरोबर.
1: आणि 24 तास फॅक्टरीज ज्या चालतात त्याच्यामध्ये. बरं मॅडम, आता एक आपण थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा आणि या कार्यक्रमात आज आपण तज्ज्ञ म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना बोलवलेलं आहे आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर मॅडम, आपण कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया. तुम्ही जर तुमच्या मुखाद्वारे ते थोडस गाऊन दाखवलं तर अतिशय छान वाटेल.
0: निश्चितच. मला एक नेहमीच मराठी भावगीत मधलं आशाताई भोसले यांचं गाणं खूप आवडतं आणि निश्चितच कामगार ह्या विषयाशी आल्यामुळे कदाचित ते त्याला रिलेट होत असेल नसेल होत मला म्हणजे तेवढी कल्पना नाही आहे, पण तरी सुद्धा मला ते गाणं खूप आवडतं. गाण्याचे बोल आहेत, जीवायला गा राहिले दूर घर माझे पाऊल पडले, आणि समोर आपण ऐकणार आहोत आशाताईंच्या गोड आवाजात ते गाणं आपण ऐकणार आहोत.
1: तर कामगार बंधू भगिनींनो, ऍडव्होकेट डॉक्टर रेखा मॅडम यांचं गीत आपण ऐकूया.

0: कामगार बंधू भगिनींनो, आताच आपण डॉक्टर रेखा मॅडमचं गीत ऐकलं, आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, पुन्हा आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा विचारावंसं वाटतं मॅडम, की आता संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार यांना युनियन असणे गरजेचे वाटते काय?
1: निश्चितच युनियन असणे अतिशय गरजेचं आहे, कारण त्या युनियन जर राहिली तर मला माझे प्रश्न कुठेतरी मला माझे प्रश्न मांडायचे असतील तर मला तो एक प्लॅटफॉर्म मिळतो. मी एकटी तर मी कुठेच, म्हणजे मला माझ्यावर जर काही विपत्ती आली, काही मला प्रॉब्लेम्स आले काम करत असताना, तर मी माझे प्रश्न कुणाकडे सोडवावे. बरेचदा असं होतं की मी जर इंडिव्हिज्युअली जर मी कुठे गेली माझा प्रश्न घेऊन, तर तो माझा कितपत सुटेल किंवा सुटणार नाही ही मला खात्री नसल्यामुळे मला असं वाटतं की युनियन जर ती राहिली तर निश्चितच त्यातले काम करणारे सगळे जे लोक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने ते लोक काम करत असतात आणि ते कामगारांचं भलं व्हावं हा उद्देश पूर्णपणे त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते आपले प्रश्न, म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या फॅक्टरी ओनर म्हणाव्या किंवा त्यांच्या समोर ते मांडू शकतात. आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म युनियन असणं अतिशय गरजेचं आहे.
0: बरोबर आहे, कारण आजकाल संघटित होऊन युनियनद्वारे लढा देण्यासाठी एकजूट होणे हे गरजेचं आहे. बरं, आता आपण मॅडम असा प्रश्न पुन्हा विचारायचं वाटतो, तो म्हणजे समस्या या सर्वांना आलेल्या असतात, मग ते महिला कामगार संघटित असोत की असंघटित असोत, तर विशेष म्हणजे संघटित महिला कामगारांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
1: बहुतेकदा तर असं होतं की एक तर त्यांच्या कामांच्या ज्या वेळा असतात, म्हणजे जरी आम्हाला इथे सांगितलेलं असेल की आम्ही शिफ्टमध्ये काम करतोय किंवा आम्हाला ह्या वेळ जी आहे ती आमची 8 तासांची असायला पाहिजे वगैरे, पण एखाद्या वेळेला समजा ऑर्डर जर जास्त आला त्या कंपनीकडे की एखादी तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचा आहे, तर त्यावेळेला मात्र मग त्या कामगारांना, ज्या महिला कामगार असू द्यात किंवा पुरुष कामगार असू द्यात, त्यांना त्या याच्यामध्ये ती ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 8 तासांपेक्षाही जास्त त्यांना काम करावं लागतं तिथे. आणि त्यावेळेला पर्टिक्युलरली समजा महिला ज्या असतील, कारण त्यांचा ठरलेला एक पिरियड आहे की मी एवढा वेळ काम करणार मग मी घरी जाणार, आणि घरातलं पण तिला बघायचं असतं, घरातले लहान मुलं आहेत, घरातले बाकी वृद्ध मंडळी असतील किंवा काय, त्या याच्यात तिला स्वतःला खूप जास्त सगळ्या प्रश्नांना ती सामोरे जात असते. तिला जर भरपूर पगार असेल तर तिच्याकडे अजून ती कुणाला कुणाची तरी मदत घेऊन त्या प्रश्नांना ती सोडवू शकते. पण आपण असं बघतो की मेजॉरिटी ज्या आहेत महिला ज्या फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांना इतका पगार मिळत नाही की त्या अजून कोणाला तरी आपल्या हाताशी घेऊन काम करून घेतील घरातलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक महिलांच्या संदर्भातला एक मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतं तो येतो. दुसरं असं आहे की अगदी लहान मुलं जर घरात असतील आणि त्यांना जर ती महिला सोडून आलेली असेल घरी, तर त्या मुलांचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्या व्यतिरिक्तही इतरही ज्या समस्या, म्हणजे मग त्या ह्याच्यातनं होणारी सगळी धावपळ, चिडचिड, या सगळ्या समस्या तिला भेडसावत असतात. असंघटित मध्ये तर आम्ही, मला असं वाटतं की तिथे तर अनेक प्रश्न आहेत, कारण तिथे प्रोटेक्शनच नाही, लीगल प्रोटेक्शनच नसल्यामुळे, म्हणजे तिला फक्त काम करायचं आहे, कारण तिला पैसे, त्यातनं तिचं घर, कारण असंघटित ह्या महिला ज्या आहेत त्या अशिक्षित आहेत, नंतर त्यांच्या जो तेवढे फायनान्शियल त्यांचे नाही आहे, घरातनं आर्थिक जे आहे ती फार समस्या आहेत, घरात अनेक प्रश्न आहेत, घरात असलेले व्यसनधीनता, त्याच्यामुळे त्या महिलेला जे घराच्या बाहेर पडावं लागतं ह्या सगळ्याच्यात, त्याच्यामुळे तिला कामाचा, म्हणजे जेवढ्या वेळ ती जास्त काम करेल तेवढ्या वेळ तिला त्यातनं पैसे जास्त मिळतील हा तिच्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो. कारण मी बऱ्याच जणींना मी रिअली, म्हणजे आय फील सो बॅड याच्यामध्ये की माझ्या भागातल्या 2-3 महिलांना मी आहे काम करत असताना त्या कुणाला हार्ट अटॅक आला, कुणाला ब्रेन हॅमरेज झाला आणि तिथल्या तिथे त्या गेल्यात. म्हणजे त्यांना त्याच्यामुळे त्यांचं त्या आपल्या स्वतःच्या हेल्थवरही त्यांचं कधीच लक्ष त्या देत नाहीत, कधीच देत नाहीत. काही झालं असेल तर तिथलंच आपलं काहीतरी घरातलं घेऊन त्या आपलं चालवत असतात. त्याच्यामुळे इथल्या समस्या अनेक आहेत. म्हणून ह्यांच्यासाठी मला असं वाटतं की मधल्या ह्याच्यात असं झालेलं होतं की ह्या ज्या महिला अनऑर्गनाईज सेक्टरमधल्या ज्या आहेत, जसं आता मोलकरीन संघटनेच्या माध्यमातून, की त्यांना एक आफ्टर 50 इयर्स नंतर 55 इयर्स नंतर त्यांना पेन्शन मिळावी हा एक विषय धरला गेला होता, पण त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही आहे. किंवा त्यांच्या

मुलांना काहीतरी फॅसिलिटीज म्हणजे 10वीपर्यंतच्या त्या मधल्या काळात LIC माध्यमातून एक योजना चालली होती की त्या 9वी 10वीपर्यंतच्या मुलांना एक मिळायची, त्यांना स्कॉलरशिप मिळायची घरगुती कामगार करत असणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी. त्यांना एक चांगलं हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे, किंवा त्यांना जसं की 55 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना एक काहीतरी काइंड ऑफ चेक पेन्शन त्यांना मिळावी की सो दॅट त्या त्यात आपले औषध पाणी तरी कमीत कमी करू शकतील, अशा पद्धतीचं.

0: ही आहे की समजा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळतील, पण ते पैसे मिळवायसाठीचा किती वेळ जातो त्यांचा, किती ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांना कागदांची पूर्तता करता त्यांना वाटतं नको हे पैसे आम्हाला आता, अशा पद्धतीची जी भावना आहे ते, तर मला वाटतं त्याऐवजी त्याला सोप्या पद्धतीने त्याला करण्यात यावं, तरच खऱ्या अर्थाने कामगारांचं आपण जे म्हणतोय की कल्याण होऊ शकतं.
1: बरोबर आहे, कारण असंघटित कामगार त्यांना आर्थिक परिस्थितीशी झगडावं लागतं आहे, आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे, अशा परिस्थितीत त्यांचं काहीतरी आपल्या समाजाने म्हणा सरकारने म्हणा काहीतरी विशेष लक्ष देऊन त्यात काहीतरी कायदे काढणं गरजेचं ठरतं. बरं, पण शेवटी जाता जाता एक असा पुन्हा प्रश्न विचारावा वाटतो की संविधान आपल्याला आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार सुद्धा आहेत, पण ते पूर्णतः अंमल होत आहेत की नाही यावर आपण काय सांगू शकाल?
0: नाही, दुर्दैवाने आपल्याला असं म्हणता येईल की संविधान आहे, संविधानातल्या तरतुदी पण आहेत, पण त्याच्यावर जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी अजिबात होत नाही. आणि त्याच्यामुळेच मग आपण आता म्हणतोय की जे काही कायदे पण झालेले ना संविधानाच्या माध्यमातूनच कायदे पण आपल्याला मिळालेले आहेत, पण मग त्या कायद्यांचा उपयोग पाहिजे तसा होत नाहीये. म्हणजे आज आपण असं म्हणूया की एखाद्या लेबरवर एखादा जर काही जर त्याच्यावर त्याच्या कंपनीमध्ये फायनान्शियल याच्यामध्ये जर त्याला वाटलं की मला डावलल्या गेलं किंवा काय झालं, तो जेव्हा लेबर कोर्टमध्ये त्याची केस घेऊन येतो त्याची केस त्याला करता करता 10-15 वर्ष त्याचे निघून जातात.
1: बरोबर,
0: म्हणजे त्याचा उमेदीचा जो काळ आहे तो त्याचा एक निघून जातो. माझ्याकडे आत्ता आत्ता एक जण आलेले म्हणजे मला फार चांगल्याने लक्षात आहे की त्यांनी 1 लाखाचा दावा टाकलेला होता, 1 लाखाच्या दाव्याला आता जवळपास त्यांच्या केसला 12 वर्ष होऊन गेले. ते म्हणतात की मी आतापर्यंत वकिलांना माझी फी वगैरे जर मी काउंट केली तर मी उगीच केस टाकली की काय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सुद्धा कुठेतरी म्हणजे कामगार जे न्यायालय आहे तिथे सुद्धा त्यांचे कामगारांचे जे निकाल आहे ते लवकरात लवकर जर सोडवण्यात आले तर लोक सुद्धा तिथनं सुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल, निश्चितच फायदा होईल. आणि त्यांना काय म्हणता येईल त्याला की एक खरंच बा मी कोर्टात गेलो आहे तर मला त्याचा फायदा झाला असं तो बाकी लोकांना सुद्धा सांगू शकतो. नाहीतर एक निराशाजनक चित्र आहे की लवकर केसचा निकाल लागत नाही त्याच्यामुळे काय करायचं कोर्टामध्ये जाऊन सुद्धा. म्हणजे ही जी आहे तर म्हणून मला असं वाटतं की संविधानाने तर आम्हाला सगळं दिलेलं आहे, पण आम्ही जे अंमलबजावणी करणारे जे लोक आहो इम्प्लिमेंटेशन जी आहे तर ते लोक पाहिजे तेवढ्या तत्परतेने कोणी करत नाहीये. आणि त्याच्यामुळेच हा जो विसंवाद जो काही किंवा आपल्याला विसंगती जी काही दिसते आहे ती आपल्याला आज समाजामध्ये ती दिसते आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच कामगारांनी किंवा अजूनही सगळ्याच म्हणजे ज्याही कुठलेही प्रश्न जे सोडवायचे असतील तर त्यासाठी संघटित येऊनच तुम्हाला काम करावं लागेल. आणि पर्टिक्युलरली आपण जेव्हा कामगारांच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या चांगल्या पद्धतीच्या युनियन त्यांनी तयार करणं ते पण गरजेचं आहे, कारण युनियनमधले सुद्धा लोक कधी कधी काय काय करतात त्याचे सुद्धा आपल्याकडे बरेचसे उदाहरण आहेत. त्याच्यामुळे खरंच इथे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि प्रामाणिकपणे ह्या संघटना युनियन चालविणे ही सुद्धा जबाबदारी आमची आहे, कारण आम्हाला संविधान जेव्हा सांगत आहे की आम्ही सगळे इक्वल आहोत तर मग आम्ही निश्चितच मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी काम सुद्धा करायला पाहिजे. कोणाचंही डिस्क्रिमिनेशन होऊ नये, कोणाचंही आम्ही शोषण करू नये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जर पाळल्या तर मला असं वाटतं की आमचा हा जो कामगार आहे जो खरंच आमचा बॅकबोन आहे यांच्याशी आम्ही कुठेच काही उभे राहू नाही शकत आहे. आज आम्ही पाहतोय एवढ्या मोठ्याल्या बिल्डिंग ज्या उभ्या राहतात आहे त्या कुणाच्या भरोश्यावर उभ्या राहतात आहे कामगारांच्या, आणि त्यांना जर आम्ही फॅसिलिटीज नाही चांगल्या प्रोव्हाइड केल्या म्हणजे आज जर तो त्या बिल्डिंगवरनं पडला तर त्याच्यापासून मी कसा सुटून बाहेर पडेल याच्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो की ना की त्याला त्याच्या परिवाराचं काय होईल आहे किंवा मी त्याच्या परिवाराला कसं प्रोटेक्ट करू, ही भावना नसल्यामुळे पण खूप सगळे प्रश्न निर्माण होतात.
1: शेवटी जाता जाता मॅडम आपल्या वेळ पण आता संपत आलेला आहे, महिला कामगारांना असा संदेश तुम्ही काय प्रदान करणार?
0: मी महिला कामगारांच्या संदर्भात मला असं वाटतं की तुम्ही काम तर नेहमी करतच असता, दिवस रात्र तुम्ही काम करत असता, पण ह्याच्या सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणत आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे, कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाहीत, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी शिक्षित असो वा अशिक्षित असो त्यांनी कुणाच्या तरी मदतीने त्यांनी संविधानाचं वाचन करून आपला लढा आपल्यावर होणारे अन्याय अत्याचारच्या व्यतिरिक्त जर कुणावर काही अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी सुद्धा सक्षमपणे उभं राहण्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: अर्थातच, कारण आज कामगार मंडळींच्या समस्या सोडविण्यासाठी आपलं संविधानच हे एक महत्वाचं ठरतं आणि संविधानानेच आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत, महिला कामगार असो की पुरुष कामगार असोत. तर कामगार

0: सभा या कार्यक्रमात मॅडम तुम्ही आज खास वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी कामगार मंडळींतर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
1: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

ही गीतरचना होती शंकर रामाणी यांची, संगीतकार आणि गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर. संध्याकाळचे 7 वाजतायत. थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं जारी केला. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे. यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे. या जिल्ह्यातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल. नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांचं गेल्या 2 महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे. 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम येत्या 8-10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं होतं. याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलं आहे. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. राज्यात गेल्या 5 वर्षात दस्त नोंदवण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चिती करण्यात आलेल्या सर्व प्रकरणांची तपासणी महालेखापरीक्षकांमार्फत करण्याची घोषणाही महसूल मंत्र्यांनी केली. दस्त नोंदणी करण्यासाठी मुद्रांक शुल्क निश्चित करण्याचे अधिकार असणाऱ्यांनी मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्यांचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीनं कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं बावनकुळे म्हणाले. पुण्यात लोहगड किल्ल्यावर झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी SIT नेमण्याचे आदेश विधानसभा तालिका अध्यक्ष राजीव खरे यांनी राज्य सरकारला दिले आहेत. मावळचे आमदार सुनील शेळके यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. 2023-24 राज्यभरात जंगलाला लागलेल्या आगीच्या 5,100 घटना घडल्याची माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी आज सभागृहात दिली. यात 11,580 हेक्टरवर वनजमिनीचं नुकसान झालं असं त्यांनी सांगितलं. यातल्या 7,042 घटना एकट्या गडचिरोली जिल्ह्यातल्या आहेत. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसापूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. या मुद्द्यावर सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. हे प्रकरण अतिशय गंभीर असून सामान्य नागरिकाच्या सुरक्षेचा प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे असं पटोले म्हणाले. उपनगरी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेविषयी सभागृहात चर्चेची मागणी त्यांनी केली. या प्रकरणाचा तपास तातडीनं करावा आणि काय कारवाई केली याबाबत सभागृहात सरकारनं निवेदन द्यावं असं ते म्हणाले. यावर अध्यक्ष नार्वेकरांनी सरकारला याबाबत 29 जूनला सभागृहात निवेदन देण्याचे निर्देश दिले आहेत. मयंक लोहार या तरुणाची 2 दिवसापूर्वी अंधेरी ते बोरीवली प्रवासादरम्यान सचिन सुवर्णा यांनी चाकू भोसकून हत्या केली होती. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे परवाने रद्द करायचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधान परिषदेत केली. 18 मे रोजी डहाणू इथं मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अपघातात 13 जणांचा झालेला मृत्यू आणि त्याआधी कल्याण अहिल्यानगर महामार्गावर झालेल्या अपघातात 11 जण मृत्यूमुखी पडणं याबाबतची लक्षवेधी सूचना सुनील शिंदे यांनी उपस्थित केली होती. या मार्गावर दर तासाला बस सोडायचे निर्देश दिले असून लवकरच ही वारंवारिता दर अर्ध्या तासात 1 बस अशी होईल असं सरनाईक यांनी सांगितलं.
पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये हडपसर दापोडी आणि फुगेवाडी भागात मिथेनॉल मिश्रित दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याप्रकरणी आरोपींवर शक्य असेल तर संघटित गुन्हेगारीसाठीचा मकोका लावू आणि कडक कारवाई करू असं आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आज विधान परिषदेत दिलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नागपूर इथला डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ मध्य भारतातला प्रमुख विमानतळ म्हणून उदयास येईल. तसंच या विमानतळामुळे कृषी निर्यात सक्षम होईल, उद्योग क्षेत्रांना चालना मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नागपूर इथं डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ GMR या कंपनीकडे हस्तांतरित करण्याचा कार्यक्रम झाला त्यावेळी ते बोलत होते. या आधुनिक विमानतळाच्या माध्यमातून कार्गो प्रकल्प देखील साकार होईल असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. विदर्भात 7.5 लाख कोटी रुपयांची व्यावसायिक गुंतवणूक होत असून त्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध झाल्या तर विदर्भाचा विकास वेगानं होईल असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी केलं. तर भारतात विमानतळ परिसरात शहर वसवण्याची संकल्पना सर्वप्रथम नागपूर शहरात विकसित होईल असं केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू म्हणाले. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200+ प्रकरणात तपास करताना CBI अर्थात केंद्रीय गुप्तचर संस्थेनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80+ ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. देशभरात 200+ डिजिटल अटक प्रकरणांमध्ये सहभाग असलेल्या गुन्हेगारी जाळ्याविरुद्ध ऑपरेशन चक्र 6 अंतर्गत CBI तपास करत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून अलीकडेच शिवसेनेत सामील झालेले खासदार संजय दीना पाटील यांनी पत्रकारांबरोबर अर्वाच्य भाषा वापरल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांनी पोलिसात लेखी तक्रार दाखल केली आहे. संजय दीना पाटील यांच्या संवादाच्या निषेधात आज पत्रकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने निषेध नोंदवला. अतिगरजू कुटुंबांना मोफत धान्य पुरवठा करणाऱ्या अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी त्याचं वाटप दरडोई 7 किलोप्रमाणे करण्याचा शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागानं राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. तसंच अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं 13 जुलैपर्यंत राष्ट्रीय अन्न सुरक्षा दुरुस्ती कायदा 2026 नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. राज्यातल्या अनेक जिल्ह्यात पावसानं आजही हजेरी लावली. जालना शहरासह जिल्ह्यात आज सकाळपासून ढगाळ वातावरण आहे. जिल्ह्यातल्या बहुतांश भागात पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी कोसळत आहेत. बुलडाणा जिल्ह्यात आज दुपारच्या सुमारास खामगाव तालुक्यातल्या काळेगाव, कंचनपूर, बोरी, अडगाव परिसरात जोरदार पाऊस झाला. रत्नागिरीत पावसाचा जोर आजही कायम आहे. आज सकाळपासून जिल्ह्यात पुन्हा संततधार सुरू झाली. जळगाव शहरासह संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून संततधार पाऊस सुरू असून रावेर तालुका आणि सातपुडा पर्वतरांगात अतिवृष्टी झाल्याचं वृत्त आहे. मराठवाड्यात उद्या आणि परवा दमदार पाऊस होईल तर कोकणात 30 जूनपर्यंत पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. येत्या 24 तासात कोकणात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. राज्यात गौण खनिज आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्याची महसूल मंत्र्यांची घोषणा. आधुनिकीकरणासाठी नागपूर विमानतळाचे GMR कंपनीला हस्तांतरण. आणि नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी

0: शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम 7:15.

0: आता आपण ऐकणार आहोत आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
1: मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्य सरकार विशेष कृती दलाची स्थापना करणार. कोकणातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना NDRFच्या निकषांपेक्षा अधिक मदत मिळणार, मंत्री नितेश राणे. ही होती विधानसभेच्या आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. महसूल विभागातील मुद्रांक नोंदणी प्रक्रियेतील गैरव्यवहारांची महालेखा परीक्षकांमार्फत चौकशी केली जाणार असून त्यासाठी स्वतंत्र कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिली. सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्त नोंदणीबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते. नवी मुंबईतील अनधिकृत इमारतींच्या दस्तांची बेकायदा नोंदणी करून कोट्यवधींचा महसूल बुडवल्याप्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आल्याचं मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. तसंच मुद्रांक शुल्कातील अर्धन्यायिक अधिकारांचा गैरवापर रोखण्यासाठी 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2026 या काळातील राज्यातील सर्व प्रकरणांची महालेखापाल यांच्या विशेष कृती दलाच्या माध्यमातून सखोल चौकशी केली जाईल अशी घोषणाही बावनकुळे यांनी केली. मुद्रांक शुल्क निश्चित करताना संबंधित कायद्याचं उल्लंघन करून ते मनमानी पद्धतीने कमी जास्त केल्याच्या तक्रारी आहेत. मुद्रांक शुल्क निश्चित करताना कायद्याचं पालन करूनच ही निश्चिती करावी लागेल अशा सूचना देण्यात येतील आणि त्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल असं बावनकुळे म्हणाले. दरम्यान राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दल स्थापन करण्यात येणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. तसंच कृती दल स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यामार्फत हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसंच गडचिरोली जिल्ह्यात साखरफाटा इथं नायब तहसीलदारावर हल्ल्याप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यासाठी परवानगी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या संबंधित प्रांत अधिकाऱ्यावरही कारवाई करण्यात येईल असंही मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषण निर्माण करणाऱ्या उद्योगांना बंद करण्याची नोटीस त्वरित बजावण्यात येईल आणि प्रदूषण रोखण्यासाठी 3 टप्प्यातील विशेष कार्यक्रम आखण्यात येईल अशी घोषणा पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली. याबाबतची लक्षवेधी सूचना सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील बहुतांश उद्योगांचा पाहणी दौरा आपण केला असून प्रदूषणाचा गंभीर प्रकार पाहिला आहे. मात्र हे सर्व उद्योग एका रात्रीत बंद करणं शक्य नाही, त्यामुळे 3 टप्प्यात उपाययोजना आखण्यात येतील आणि मग त्याच राज्यभरात लागू करण्यात येतील अशी माहिती देखील मुंडे यांनी यावेळी दिली. पुणे जिल्ह्यातील लोहगड किल्ल्यावर नियोजित वराची वधूकडून झालेल्या हत्येप्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याचे निर्देश तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी विधानसभेत दिले. याबाबतचा मुद्दा सभागृहात सुनील शेळके यांनी उपस्थित करताना हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी केली होती. त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी केल्यावर तालिका अध्यक्ष राजू खरे यांनी हे निर्देश दिले. त्यावर भास्कर जाधव यांनी तालिका अध्यक्ष पदावरील व्यक्तीला असे निर्देश देण्याचा अधिकार आहेत का असा प्रश्न उपस्थित करत निर्णय देण्याची मागणी केली. मुंबईतील लोकलमध्ये झालेल्या हत्येचे तीव्र पडसाद आज सभागृहात उमटले. लोकलमधील या घटनेनंतर नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. राज्य सरकारकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी असून यासाठी तातडीने पावले उचलावीत अशी मागणी नाना पटोले आणि भास्कर जाधव यांनी केली. यासंदर्भात स्थगन प्रस्तावाची सूचना दिली. विधानसभा अध्यक्षांनी स्थगन नाकारत विषय मांडण्याची मात्र मुभा दिली. त्याचवेळी राज्य सरकारने यावर त्वरित उपाययोजना करावी, तसंच सोमवारी याबाबत सभागृहात निवेदन करावं असे निर्देश विधानसभा अध्यक्षांनी दिले. कोकणातील आंबा आणि काजू पिकाचं तब्बल 90% नुकसान झालं असून ही परिस्थिती पाहता राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या अर्थात NDRFच्या निकषांच्या पलीकडे जाऊन बागायतदारांना विशेष बाब म्हणून वाढीव आर्थिक मदत देईल असं आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी सभागृहात दिलं. निलेश राणे यांनी कोकणातील फळबागांच्या नुकसानीचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित करताना वाढीव मदतीची मागणी केली होती. कोकणातील बागायतदारांना तातडीने दिलासा देण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले असून 209 कोटी रुपयांच्या निधीचा प्रस्ताव मदत आणि पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. 15 दिवसात हा निधी उपलब्ध करून दिला जाईल. तसंच फळपीक विमा योजनेतून निधी वितरित केला जाईल असं कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी उत्तरात सांगितलं. अमरावती शहरात नियमबाह्य पद्धतीने आदिवासी विद्यार्थ्यांना अभ्यासिका उपलब्ध करून दिल्याप्रकरणी संबंधित गृहपालासह दोघांना निलंबित करण्यात आलं आहे आणि या सर्व प्रकरणी आदिवासी विकास आयुक्तांकडून चौकशी करण्यात येईल अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली. याबाबतचा प्रश्न सुलभा खोडके यांनी उपस्थित केला होता. खासगी रुग्णालयांनी रुग्णांना विविध आजारांवरील उपचारांसाठी किती दर आकारावा यासंदर्भात राज्य शासनांनी धोरण ठरवावं असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्या अनुषंगाने राज्यातील खासगी रुग्णालयातील दरांबाबत धोरण ठरवण्यासाठी लवकरच मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेतली जाईल अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सदस्य बापूसाहेब पठारे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. तसंच खासगी रुग्णालयांना रुग्णालयाबाहेर उपचारांचे दरपत्रक लावणं बंधनकारक करण्यात आलं असून त्याची अंमलबजावणी होते की नाही याची तपासणी केली जाईल असंही आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.
0: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरी शंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
1: ठाणे जिल्ह्यातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून दीर्घकालीन उपाययोजनांसाठी सर्व संबंधित विभागांची संयुक्त बैठक घेणार राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांची माहिती. अवैध प्रवासी वाहतुकीवर कठोर कारवाई, मालवाहू वाहनांचे परवाने रद्द होणार मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी अशी सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करणार उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था उभारणार शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांचं आश्वासन. पुणे विषारी दारूकांडातील आरोपींवर मकोका लावण्याचा विचार, 22 मृतांच्या कुटुंबियांना मदत देणार राज्य सरकारची विधान परिषदेत ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या कामकाजातली काही क्षणचित्र. गुरुवारी सभागृहाच्या कामकाजाची सुरुवात विशेष बैठकीने झाली. 12वी धरणातील जलसाठा 35% आल्यानं ठाणे जिल्ह्यात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या परिस्थितीवर शासन गांभीर्याने उपाययोजना करत असून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत औद्योगिक क्षेत्रासाठीच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्यात आली आहे. तसंच वाढतं शहरीकरण आणि लोकसंख्या लक्षात घेऊन दीर्घकालीन जलनियोजनासाठी नगरविकास, जलसंपदा आणि पाणी पुरवठा विभागांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य निरंजन डावखरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर म्हणाल्या की MIDC मालकीच्या 12वी धरणातून ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, मीरा भाईंदर, बदलापूर, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या शहरांना पाणी पुरवठा केला जातो. अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस लांबल्यानं उपलब्ध जलसाठ्याचं काटेकोर नियोजन करण्यात येत असून पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिलं जात आहे. 12वी धरणाची क्षमता वाढवण्याबाबतच्या मागणीचीही तपासणी करण्यात येणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती पाण्याची गरज लक्षात घेऊन नवीन 2 धरणं प्रस्तावित करण्यात आली असून भविष्यातील मागणीचा विचार करण्यात येत असल्याचं राज्यमंत्री साकोरे बोर्डीकर यांनी स्पष्ट केलं. राज्यात अवैध प्रवासी वाहतुकीमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी मालवाहू वाहनातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात येणार असून अशा वाहनांचे परवाने रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. सदस्य सुनील शिंदे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेवर मंत्री सरनाईक बोलत होते. सरनाईक म्हणाले की अलीकडेच घडलेल्या 2 भीषण अपघातांमध्ये अनुक्रमे 13 आणि 11 जणांचा मृत्यू झाला असून दोन्ही घटनांमध्ये अवैध प्रवासी वाहतूक हेच प्रमुख कारण होतं. या प्रकरणांमध्ये वाहन चालकांसह संबंधित वाहन मालकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित मालवाहू वाहनाचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. अपघातग्रस्तांच्या कुटुंबियांना शासनाकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती. आवश्यक कार्यवाही नंतर मदत वितरित करण्यात येणार आहे. राज्यातील वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवरचा ताण लक्षात घेऊन एसटी महामंडळासाठी 8,300 नवीन बसेस खरेदी करण्यात आल्या आहेत. संबंधित मार्गावर तात्पुरत्या स्वरूपात प्रत्येक तासाला एसटी बस चालवण्याचे निर्देश देण्यात आले असून पुढच्या 2 ते 3 महिन्यात दर अर्ध्या तासाने बस सेवा उपलब्ध करून देण्याचा शासनाचा मानस असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यातील अपघातप्रवण ठिकाणांचा अभ्यास करून व्यापक रस्ता सुरक्षा आराखडा तयार करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या सहकार्याने त्याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात प्रवाशांना अधिकृत वाहतूक सेवा उपलब्ध व्हावी यासाठी 100 मिनी बसेसही ताफ्यात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. शाळांमध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, सॅनिटरी पॅड, वेंडिंग मशीन आणि संरक्षक भिंत या सुविधा आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येईल असं आश्वासन शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिलं. सदस्य चित्रा वाघ यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. शाळांमध्ये असलेल्या सुविधांची माहिती मुख्याध्यापक आणि शिक्षक हे युडायस या पोर्टलवर भरतात. कधीकधी त्यांनी भरलेल्या माहितीबाबत काहींच्या मनात शंकाही असते, त्यामुळे त्याची पडताळणी करणारी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. तसंच शाळांना उपयुक्त सुविधा मिळाव्यात यासाठी लोकप्रतिनिधींनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यात भूमिका बजावावी असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेच्या अखेरच्या वर्षातील परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार गंभीर असून त्याच्या सखोल तपासासाठी सीआयडी चौकशी करावी याची सूचना मुंबई विद्यापीठ प्रशासनाला करण्यात येईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. अशोक उर्फ भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. वाणिज्य शाखेच्या 6व्या सत्राचे इकॉनॉमिक्स, कॉमर्स तसंच डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस पेपर 2 या 3 विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचं 2026 मध्ये उघडकीला आलं. या प्रकरणी 3 विद्यापीठाचे कर्मचारी, 6 विद्यार्थी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. परंतु या गुन्ह्याचा सखोल तपास होऊन जबाबदारी निश्चित व्हावी यासाठी मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेला हे प्रकरण सीआयडी चौकशीला पाठवण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केलं. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील हडपसर, दापोडी आणि फुगेवाडी परिसरात मिथेनॉल मिश्रित विषारी दारू पिऊन 22 जणांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणातील आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका लावण्यात येईल. या प्रकरणात कोणालाही पाठीशी घातलं जाणार नसून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसंच अन्न आणि औषध प्रशासनाकडून एकत्रित कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली. भाजपचे सदस्य अमित गोरखे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली. त्यावर उत्तर देताना कदम यांनी सांगितलं की या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून संपूर्ण साखळी उघड करण्यात तपास यंत्रणांना यश आलं आहे. विषारी दारू तयार करणं, पुरवठा करणं आणि विक्रीशी संबंधित असलेल्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस विभागातील 13 कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात आलं आहे.
0: आताच आपण विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते अनुराग कांबळे आणि वाचन केलं होतं रश्मी पाटकर यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून आपण ऐकत आहोत आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. शेतकरी बंधू भगिनींसाठी माझं आवार, माझं शिवार.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आजच्या माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात मी स्वप्निता शिंदे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, जांभूळ या पिकाकडे आता फक्त रानमेवा म्हणून पाहिलं जात नाही, तर या पिकाकडे व्यावसायिकदृष्ट्या पाहिलं जातं. किंबहुना आयुर्वेदात या पिकाला अनन्य साधारण असं महत्व आहे, म्हणूनच या पिकाची लागवड आणि व्यवस्थापन करणं हे आता अत्यंत गरजेचं झालं आहे. आणि या संदर्भात आज आपल्याला अधिक माहिती करून देणार आहेत उद्यान विद्या विभाग कृषी संशोधन केंद्र पालघर येथील शास्त्रज्ञ डॉक्टर लहानू गभाले. सर, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत.
1: धन्यवाद.
0: सर, जांभूळ या पिकाविषयी आम्हाला काय सांगाल? त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आणि त्याचे उपयोग काय आहेत?
1: जांभूळ या पिकाला अनन्य असं आयुर्वेदामध्ये महत्व आहे. यामध्ये जांभळाची फळं ही चवदार स्वादिष्ट असल्याने ही खाण्यासाठी तर वापरतात, परंतु जांभळाच्या फळांपासून विविध प्रकारची प्रक्रियायुक्त पदार्थ बनवले जातात. यामध्ये मग जाम, जेली, वेगवेगळ्या प्रकारचे पेय असतील किंवा शॉर्ट्स म्हणतात तर शॉर्ट्स पण तयार केले जातात. तसेच जांभळाच्या बियांपासून पावडर तयार केली जाते आणि ही पावडर मधुमेही रुग्णांसाठी वरदान ठरलेली आहे. अपरिपक्व जांभळाच्या फळांचा उपयोग व्हिनेगर बनवण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये केला जातो. जांभळांच्या पानांचा रस व गुळ समप्रमाणामध्ये घेऊन ते एक तास उन्हामध्ये तापू द्यायचं आहे आणि ते मिश्रण निवळल्यानंतर ते घ्यायचं आहे. त्याच्यामुळे जी काही पित्ताची दाहकता जी आहे तर ती कमी होण्यास मदत होते. तसंच जांभळाच्या पानांचा रस, गुळ व मध हे एकत्रित प्रमाणामध्ये घेतल्यास रक्ती अतिसार थांबण्यास मदत होते. तसेच जांभळाच्या काड्या ह्या दातांनी चावल्यास दात बळकट होतात. तसंच जांभळाचे झाड हे कमी प्रमाणामध्ये पाणी शोषून घेत असल्यामुळे या रेल्वेच्या ट्रॅकच्या खाली स्लीपर्स म्हणून या जांभळाच्या लाकडाचा उपयोग केला जातो. तसेच वारा प्रतिरोधक म्हणूनही मुख्य बागेच्या भोवताली आपण जांभळाच्या झाडांचा उपयोग केला जातो.
0: या पिकाची लागवड करण्यासाठी जमीन आणि हवामान कसं असायला हवं?
1: जमिनीचा विचार केला गेला तर जांभूळ हे फळपीक रानटी असल्यामुळे या पिकाची लागवड ही आपण साध्या माळरानावरही अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकतो, परंतु माळरानावर किंवा हलक्या जमिनीमध्ये या पिकाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा चांगला होत नसल्याने पर्याय आपल्याला उत्पादन अशा जमिनीमध्ये कमी मिळते. जर मध्यम ते भारी काळी कसदार जर जमीन जर असेल तर अशा जमिनीमध्ये या झाडाची वाढ किंवा त्याचा विस्तार हा समाधानकारक होऊन इथे आपल्याला फळधारणा मोठ्या प्रमाणामध्ये मिळते. त्याचबरोबर पाण्याची पातळी जर बघितली गेली तर साधारणतः 2 मीटरच्या खाली पाण्याची पातळी ही असली गेली पाहिजे. तसेच सामूचा जर विचार केला गेला तर साधारणतः 5.5 ते 7.5 जमिनीचा सामू हा असला गेला पाहिजे. तसेच जांभूळ या पिकासाठी चुनखडयुक्त जमिनी ज्या आहेत त्या या पिकाला मानवत नाहीत. अशा जमिनींमध्ये झाडाची पाने जी आहेत तर ती पिवळी पडतात आणि पर्यायी तिथे प्रकाश संश्लेषणाची क्रिया व्यवस्थित न झाल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी मिळते. म्हणून चुनखडीयुक्त जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात.
0: हवामान कसं असायला हवं?
1: जांभूळ हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील फळपीक असल्याने या पिकाला कोरडे हवामान चांगल्या प्रकारे मानवते. फुलधारणा होण्याच्या काळामध्ये किंवा फळे तयार होण्याच्या काळामध्ये हवामान कोरडे असणं गरजेचे आहे. कडाक्याची थंडी या पिकाला मानवत नाही. जर फुले आणि फळे तयार होण्याच्या काळामध्ये जास्त तापमान जर असेल तर फळगळ आणि फुलगळ होण्याची शक्यता असते. सर्वसाधारणपणे फुलधारणेसाठी 20 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान तर फळधारणेसाठी 25 डिग्री सेल्सिअस पर्यंतचे तापमान या पिकाला चांगल्या प्रकारे मानवते. उन्हाळ्यामध्ये जे काही उष्ण वारे जे आहेत या वाऱ्यांमुळे फळगळ किंवा फुलगळ होण्याची दाट शक्यता असते.
0: जांभूळाच्या काही वेगवेगळ्या जाती आहेत का?
1: हो, नक्कीच. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 2004 साली कोकण बहाडोली ही जात पालघर जिल्ह्यामधील बहाडोली या गावातून निवड पद्धतीनं विकसित केलेली आहे. या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळं ही आकाराने मोठी असतात, चवीला अतिशय स्वादिष्ट असतात. तसंच टिकवण क्षमता या फळांची साधारणतः सर्वसाधारण तापमानाला 4 दिवसांपर्यंत ही फळे टिकून राहतात व ही जात चांगल्या प्रकारे उत्पादन देते. सर्वसाधारणपणे 15 ते 20 वर्ष वयाच्या झाडांपासून इन एन ॲव्हरेजमध्ये 50 ते 100 किलो फळे ही जात देते. महाराष्ट्राचा जर विचार केला गेला तर सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या आजूबाजूच्या राज्यांमध्ये ह्या जातीची लागवड जवळपास 98-99% या जातीची लागवड असून या जातीला मोठ्या प्रमाणामध्ये बाजार मागणी आहे. या जातीच्या व्यतिरिक्त राजेंद्र जामून ही बिहार कृषी महाविद्यालय भागलपूर येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे जी आहेत तर ती आकाराने भाडोलीपेक्षा छोटी असतात, परंतु उत्पादन या जातीचं जास्त आहे. त्यानंतर पारस ही गुजरात राज्यामध्ये लागवड केलेली ही जात आहे. या जातीची फळे ही स्वादिष्ट, चवीला रुचकर व आकाराने मोठी आहेत. त्यानंतर CISH 37 ही केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनऊ येथून विकसित केलेली जात असून या जातीची फळे आकाराने मोठी असतात, परंतु ही जात काढणीस जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत तयार होते. त्यानंतर CISH 42 ही सुद्धा केंद्रीय फळ संशोधन केंद्र लखनऊ येथून विकसित केलेली जात असून या जातीचं वैशिष्ट्य म्हणजे या जातीची फळे ही स्वादिष्ट व गोड असून फळांचा आकार हा छोटा आहे आणि ही जात बिया विरहित जात म्हणून विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जामून गुजरात 2 आणि 8 या लवकर येणाऱ्या जाती आहेत. तसेच गोमा प्रियंका ही जात सेमी डॉर्फ म्हणून आपण या जातीचा वापर करू शकतो. या व्यतिरिक्त मागील वर्षी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी यांनी फुले निळकंठ ही जात विकसित केलेली आहे आणि आत्ताच IIHR बँगलोर या संस्थेने अर्का जामून ही नवीन जात विकसित केलेली आहे. या व्यतिरिक्त जांभळामध्ये KG 10 पांढरा जांभूळ किंवा निरंतर जांभूळ किंवा वर्षातून 2 येणारे जांभूळ असे वेगवेगळे प्रकारही आपल्याला सध्या शेतकऱ्यांकडून चर्चेला पाहायला मिळतात. परंतु या काही जाती आहेत, या जातींवर सध्या विद्यापीठांमध्ये काम चालू असल्याने सद्यस्थितीमध्ये कोणत्याही शेतकऱ्यांनी विद्यापीठांच्या शिफारशीशिवाय या जातींची लागवड करू नये.
0: जांभूळ पिकाची लागवड करायची असेल तर त्याच्या काय पद्धती आहेत?
1: जांभूळ पिकाची लागवड आपण बीद्वारे आणि मृदकाष्ठ पद्धतीने कलम करून आपण या पिकाची लागवड करू शकतो. शक्यतो शेतकरी बांधवांनी कलमांपासून आपण लागवड करायची आहे, कारण बियांपासून रोपे तयार करून लागवड जर केली तर साधारणतः 10-12 वर्षांनंतर फळधारणा होते. परंतु कलमांपासून जर लागवड केली गेली तर 4-5 वर्षापासूनच फळधारणा चालू होते. म्हणून कृषी संशोधन केंद्र पालघर येथे कोकण बाहडोली या जातीची मोठ्या प्रमाणामध्ये कलम विक्रीस उपलब्ध आहेत. या कलमांचा आपण लागवडीसाठी वापर करावा. यासाठी डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने 8x8 किंवा 10x10 मीटर अंतरावर लागवड करण्याची शिफारस केलेली आहे आणि त्यासाठी एप्रिल मे महिन्यामध्ये 90x90x90 cm आकाराचा खड्डे खोदून घ्यायचे आहेत. हे खड्डे उन्हामध्ये चांगले 20-25 दिवस तापू द्यायचे आहेत, जेणेकरून आतमधील जे काही किडी किंवा बुरशी असेल तर ते मेली जाईल. त्यानंतर खड्डे 20-25 दिवसानंतर भरायला घ्यायचे आहेत. खड्डा भरताना खड्ड्याच्या सुरुवातीला 100 ग्रॅम प्रति खड्डा मिथिल पॅराथॉनची भुकटी किंवा फॉलिडॉल पावडर सर्वात प्रथम खड्ड्यामध्ये मिसळून द्यायची आहे. त्याच्यानंतर 1-2 घमेले चांगलं माती टाकायची आहे. त्यानंतर साधारणतः 6 इंच जाडीचा पालापाचोळ्याचा थर द्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 2-3 घमेले चांगली माती टाकायची आहे. त्यानंतर पुन्हा त्यावर 2-3 घमेले चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत, 1 किलो नीम पेंट, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट या मिश्रणाने हा खड्डा भरून घ्यायचा आहे. खड्डा भरून घेताना शेतकरी बांधवांनी एक काळजी घेतली गेली पाहिजे की खड्डा हा जमिनीपासून साधारणतः 1 फूट उंच असला गेला पाहिजे. अशा पद्धतीने खड्डा पूर्ण भरून झाल्याच्या नंतर जून जुलै महिन्यामध्ये 2-3 पाऊस झाल्याच्या नंतर जमिनीमधील जी काही उष्णता जी आहे तर ती निघून गेल्याच्या नंतर शासनमान्य रोपाटिकेमधून जी काही कलमं आहेत या कलमांची लागवड आपण या खड्ड्याच्या मध्यभागी करायची आहे. शेतकरी बांधवांनी खड्डा भरून घेताना खड्डा हा जमिनीच्या 1 फूट वरती असला गेला पाहिजे याची काळजी घ्यावी, जेणेकरून पावसाळ्यामध्ये जे काही पाणी आहे तर हे पाणी लावलेल्या कलमाच्या बुंद्याजवळ पाणी साठणार नाही.
0: खताचं आणि पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं?
1: जांभूळ या पिकामध्ये खत आणि पाणी व्यवस्थापन हे खूप

0: महत्त्वाचं मानलं जातं. जर यामध्ये योग्य खत व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन जर असेल तर झाडाची वाढ ही समाधानकारक होत असते. सुरुवातीची पहिल्या वर्षी 1 ते 2 घमेले शेणखत 50 ते 100 ग्रॅम सुफला आळे पद्धतीनं झाडाला द्यायचं आहे. त्यानंतर दुसऱ्या वर्षी 50 ते 100 ग्रॅम मिश्र खत जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 50 ते 100 ग्रॅम युरिया हा ऑगस्ट महिन्यामध्ये द्यायचा आहे. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या वर्षी 200 ते 250 ग्रॅम मिश्र खत हे जून जुलै महिन्यामध्ये द्यायचं आहे. तर 5व्या वर्षापासून साधारणतः 5 घमेले शेणखत 1 किलो युरिया 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 1/2 किलो म्युरेट ऑफ पोटॅश चरातून बांगडी पद्धतीने वर्षातून 2 ते 3 वेळेस समप्रमाणात विभागून देणं गरजेचं आहे. खत व्यवस्थापन करताना नवीन बाग असताना पहिली 2 वर्ष 20 लिटर पाण्यामध्ये 2 किलो युरिया आणि 2 किलो ओलं शेण यांचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. व या शेणाची जी काही रबडी आहे ही रबडी प्रत्येक महिन्याला एका कलमाला 1/2 लिटर याप्रमाणे झाडाच्या भोवती ती आपल्याला ओतायची आहे, जेणेकरून झाडाची वाढ ही सुरुवातीची 2 वर्ष जोमदार होऊ शकेल. त्यानंतर फळे काढणी झाल्यानंतर म्हणजे साधारणतः 5व्या वर्षानंतर शेणखत म्हणजे सेंद्रिय खते व रासायनिक खतांची मात्रा ही रेग्युलर पद्धतीनं देणं गरजेचं आहे. व ज्यावेळेस झाडावर फळधारणा झालेली आहे किंवा फळे तयार होण्याचा कालावधी आहे तर यावेळेस जे काही मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत म्हणजे यामध्ये झिंक असेल, कॉपर असेल, बोरॉन असेल, मॉलिब्डेनम असेल, तर यांसारख्या सूक्ष्म अन्नद्रव्यांची ड्रीपमधून तसंच फळांवर फवारणी करणं गरजेचं आहे. पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला गेला तर जांभूळ पिकाला पावसाळ्यानंतर साधारणतः 1 ते 1.5 महिना पाणी द्यायचं नाही, म्हणजेच आपण इथे जांभळाला पाण्याचा ताण द्यायचा आहे आणि त्यानंतर मात्र आपण हळूहळू झाडाला पाणी चालू करू द्यायचं आहे. जर आपण ताण सोडताना ड्रीपचा जर वापर करत असेल तर साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये 4 ते 5 तास आपण पाणी देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर पुन्हा आपण जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये पुन्हा आपल्याला 1 महिना तरी झाडाला ताण देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मात्र जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून जांभूळ या पिकाला फुलधारणा आणि फळधारणा व्हायला सुरुवात होते. त्यानंतर मात्र आपण जांभूळ पिकाला आठवड्यातून 1 ते 50 लिटर पाणी शेवटपर्यंत देणं गरजेचं आहे.
1: बरं, आंतरपिकं घेता येतात का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण जसं मगाशी सांगितलं की सुरुवातीची 3 ते 4 वर्षापर्यंत आपण आंतरपिकं जांभूळ पिकामध्ये घेऊ शकतो, कारण 4थ्या ते 5व्या वर्षापासून जांभूळ या पिकाला फळधारणा सुरुवात होते व 6व्या ते 7व्या वर्षापासून व्यापारीदृष्ट्या या पिकाला सुरुवात होते. म्हणून सुरुवातीची जी काही 3 ते 4 वर्ष जी आहेत ही 3 ते 4 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला पिकं किंवा नत्र स्थिरीकरण करणारे जी काही द्विदल वर्गीय पिकं जी आहेत या द्विदल वर्गीय पिकांची आपण इथे लागवड करू शकतो. किंवा यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये कढीपत्ता किंवा शेवगा यांसारख्या पिकांची आपण मिश्र पीक म्हणून किंवा आंतरपीक म्हणून आपण यामध्ये लागवड करू शकतो.
1: बरं, फुलं लवकर येण्यासाठी काही उपाय आहेत का?
0: हो, नक्कीच. जांभूळ पिकामध्ये लवकर फुलधारणा होणे ही मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना समस्या उद्भवते. यासाठी आपण डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने लवकर फुले व उत्पन्न मिळण्यासाठी झाडाला प्रतिवर्षी 50% फांद्यांवर ऑक्टोबर महिन्यामध्ये गर्डलिंग करण्याची शिफारस केलेली आहे. आता ही गर्डलिंग कशा प्रकारे करायची आहे तर गर्डलिंग करताना साधारणतः झाडाच्या 50% फांद्या 1 ते 2 इंच जाडीच्या निवडायच्या आहेत. ह्या फांद्यांना उभा एक सरळ काप द्यायचा आहे, गोलाकार काप द्यायचा आहे. काप अशा पद्धतीनं द्यायचा आहे की त्यामध्ये 1 रुपयाचं नाणं जे आहे तर ते अलगद त्यामध्ये बसलं जाईल. अशा पद्धतीने त्याला एक उभा फक्त गोलाकार फांदीला काप घ्यायचा आहे. झाडाची पूर्ण साल काढायची नाहीये. अशा पद्धतीनं आपण एक ऑक्टोबर महिन्यामध्ये गोलाकार काप घेतल्यानंतर झाडाची गर्डलिंग आपण करू शकतो. आता गर्डलिंग करण्यामागे मुख्य कारण म्हणजे जांभळाच्या झाडाची जी काही फांदी आहे या जांभळाच्या झाडाच्या फांदीच्या टोकाकडील जो भाग आहे तर यामध्ये कर्बोदके मोठ्या प्रमाणात असतात आणि जर आपण गर्डलिंग केलं नाही तर ही कर्बोदके पुन्हा मुळाकडे फ्लोएमच्या माध्यमातून ती जातात आणि जर आपण गर्डलिंग केलं तर ही जी कर्बोदके आहेत ही कर्बोदके झाडाच्या फांदीच्या शेंड्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये साठून फुलधारणा किंवा फळधारणा होण्यासाठी त्याला मदत मिळते. म्हणून गर्डलिंग करणं गरजेचं आहे.
1: फळ लागल्यानंतरचं व्यवस्थापन कसं करायचं?
0: फळे लागल्यापासून ते काढणीपर्यंतचा कालावधी कमी करण्यासाठी फुलांची कळी निघाल्यानंतर एकदा व फळधारणा झाल्यानंतर 15 दिवसांच्या अंतराने दोनदा अशा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटच्या फवारण्या करणं गरजेचं आहे, किंवा 1% पोटॅशियम नायट्रेटची आपण यामध्ये फवारणी करू शकतो. तसंच फळांची गळ ही टाळण्यासाठी साधारणतः 60 PPM NEA आपण इथे फवारणी करू शकतो.
1: कीड आणि रोगांचं व्यवस्थापन करण्यासाठी काय करता येईल?
0: जांभूळ या पिकामध्ये फळमाशी हा एक मुख्य कीड मानली जाते. तर यामध्ये आपण सुरुवातीच्या काळामध्ये बाग स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. तसेच जी काही किडकी जे काही फळं आहेत तर ती गोळा करून नष्ट करणं गरजेचं आहे. तसेच फळे लहान असताना मेलाथिओन 10 ml/10 L पाण्यामध्ये अधिक त्यामध्ये 100 g गूळ याच्या मिश्रणाच्या आपण फवारणी करणं गरजेचं आहे. तसेच वेळोवेळी बागेमध्ये वखरणी करणं गरजेचं आहे व फळमाशीसाठी आपण हेक्टरी 4 ते 5 रक्षक सापळे लावणे गरजेचं आहे. आणि ज्या वेळेस जांभळाला नवीन नवती येते किंवा पानं येतात तर अशा वेळेस पाने खाणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणामध्ये इथे उपद्रव आपल्याला पाहायला मिळतो. त्यासाठी रोगार 10 ml/10 L पाण्यामध्ये मिश्रण याचं तयार करून फवारणी करणं गरजेचं आहे, किंवा 5% निंबोळ्या अर्काची फवारणी शेतकरी बांधवांनी करावी.
1: काढणी प्रतवारी किंवा बॉक्स पॅकिंग करताना काय काळजी घ्यायला हवी?
0: जांभळाची काढणी करताना ही काढणी शक्यतो आपण शिडीच्या सहाय्याने किंवा झाडावर चढून हाताने अलगद फळे तोडून केली गेली पाहिजे, कारण जांभूळ हे अतिशय नाजूक आणि नाशवंत फळ असल्याने त्याची काढणी ही हाताने गोलाकार असं त्याचं देठ फिरवून त्याची काढणी केली पाहिजे. जांभळाच्या फळाच्या देठाजवळ शक्यतो कोणत्याही प्रकारची इजा होता कामा नये, कारण अशा वेळेस जर इजा जर झाली तर त्यामध्ये बुरशी लागण्याची शक्यता जास्त असते. जांभळाची फळे ही स्थानिक बाजारपेठेमध्ये बांबूच्या टोपल्या किंवा क्रेट्समध्ये आपण विक्रीसाठी त्यांचा वापर करतो, परंतु मोठ्या बाजारपेठेमध्ये किंवा त्याला जास्त भाव मिळावा यासाठी कोरुगेटेड बॉक्सेस किंवा पनेट बॉक्सचा आपण इथे वापर करतो. यामध्ये आपण साधारणतः 1/2 किंवा 1 kg बॉक्स तयार करतो. बॉक्स तयार करताना यामध्ये एक सम प्रमाणामध्ये आपण जांभूळ आपण त्या बॉक्समध्ये भरतो. बॉक्सच्या वरती शेतकऱ्याचं नाव, त्यांचा पूर्ण पत्ता, मोबाईल नंबर, ईमेल आय डी असेल तर ईमेल आय डी आणि एखादी म्हण किंवा त्या जांभूळ खाण्याचे फायदे, एक छानसा असा त्या बॉक्सवर जांभळाचे फोटो असला गेला पाहिजे. अशा पद्धतीनं तो जो बॉक्स जो आहे तो बॉक्स आपण तयार केला गेला पाहिजे, जेणेकरून जे काही ग्राहक आहेत हे ग्राहक त्या जांभळाच्या बॉक्सकडे आकर्षित झाले पाहिजे.
1: यामध्ये काही इतर समस्या आहेत का?
0: जांभूळ या पिकामध्ये आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे चुनखडीयुक्त जमीन टाळावी, कारण अशा जमिनीमध्ये पाणी पिवळी पडतात. तर याचं मुख्य कारण म्हणजे फेरस या अन्नद्रव्याची कमतरतेमुळे पाणी ही पिवळी पडतात. तर ही समस्या टाळण्यासाठी चिलेटेड आयर्न किंवा अमोनियम फेरिक सल्फेट याच्या 1 ते 2% आपण फवारणी करणं गरजेचं आहे, किंवा फेरस सल्फेटची 250 g प्रति झाड प्रतिवर्ष आपण बांगडी पद्धतीनं हे फेरस सल्फेट त्या झाडाच्या बुंद्यामधून देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर दुसरी समस्या म्हणजे फळे तडकणे. तर ही मुख्य समस्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये जांभूळ पिकामध्ये पाहायला मिळते, कारण जमिनीमध्ये पाण्याचा जर स्ट्रेस असेल किंवा वरून उष्णता जास्त जर असेल तर अशा वेळेस एकदम अचानक आलेला पाऊस किंवा आपण बागेला मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात दिलेले पाणी ह्याच्यामुळे फळे तडकण्याचे प्रमाण हे जास्त असते. तसेच बोरॉन या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळेही फळे तडकण्याची शक्यता असते. त्यासाठी बोरॅक्स 1 g/L पाण्यामध्ये फवारणी फळे छोटी असताना किंवा गोटी आकाराची असताना करणं गरजेचं आहे. तसेच पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत या रेग्युलर देणं गरजेचं आहे. झाडांना आच्छादन करणं गरजेचं आहे. तसेच जे काही वारा प्रतिकारक जी काही झाडं आहेत मग यामध्ये सुरू असेल यांसारख्या झाडांची आपण लागवड करणं गरजेचे आहे. तसेच दुसरी समस्या म्हणजे फळे उशिरा येणे ही एक प्रमुख समस्या आहे. तर या गडलिंगचा आपण उपयोग करू शकतो किंवा 1% मोनोपोटॅशियम फॉस्फेटचा आपण यामध्ये वापर करू शकतो. त्यानंतर फळे आणि फुले फुलगळ ही एक प्रमुख समस्या यामध्ये मानली जाते, परंतु जांभूळ या पिकामध्ये फुले व फळे आल्याच्या नंतर साधारणतः 3 ते 4 आठवड्यापर्यंत नैसर्गिकरित्या फुलगळ ही किंवा फळगळ ही होत असते. परंतु जर ते तापमानामध्ये जर वाढ झाली किंवा जमिनीमधून जर पाण्याचा ताण जर असला तर अशा वेळेस फुलगळ किंवा फळगळ मोठ्या प्रमाणात होत असते. म्हणून पाण्याच्या पाळ्या ज्या आहेत त्या रेग्युलर देणं गरजेचं आहे. आपण इथे वारा प्रतिरोधक झाडांचाही आपण इथे वापर करू शकतो. अशा

0: हे ज्या काही उपाययोजना आहेत तर त्या उपाययोजना आपण केल्या केल्या पाहिजेत. याचबरोबर 3 ते 5% केओलिनची आपण फवारणी करून फुलकळ फळकळ आपण टाळू शकतो.
1: जाता जाता शेतकऱ्यांना काय संदेश द्याल?
0: शेतकरी बांधवांसाठी एक सल्ला यामध्ये आपण देऊ शकतो की जांभूळ या पिकाची लागवड मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असल्याने या पिकाची जी काही कलमे रोपे आहेत ती शासनमान्य किंवा

0: आहे. त्याचबरोबर जे काही आधुनिक तंत्रज्ञान जे आहे, त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून जास्तीत जास्त उत्पादन या पिकामध्ये काढणं गरजेचं आहे.
1: श्रोते हो, आज डॉक्टर एल के गभाले यांनी जांभूळ या पिकाकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन आपल्याला दिलेला आहे. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर अशी माहिती सांगितली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.
2: मंडळी, आताच आपण जांभूळ लागवड आणि व्यवस्थापन याविषयी डॉक्टर लहानू गभाले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेला हा अभंग होता संत सावतामाळी यांचा आणि संगीत दिलं होतं तुकाराम गोसावी यांनी.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: मंडळी, आजचा आपला कार्यक्रम इथेच संपतोय. उद्या सकाळी 6:40 आणि पुन्हा दुपारी 2 कृषीवाणीमध्ये या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बाजरी चारा पिकाची लागवड याबद्दलची माहिती. आता निरोप घेऊया. माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव.

0: आकाशवाणी मुंबई उमा रायकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम। नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार। आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 971 जण जखमी। महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांना 334 कोटी रुपयांहून अधिक रकमेची नुकसान भरपाई देण्याचा शासन आदेश राज्य सरकारनं आज जारी केला। गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरपासून यंदाच्या मे महिन्यापर्यंत झालेल्या अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ही आर्थिक मदत जमा होणार आहे। यात कोकणातल्या आंबा आणि काजू पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठीच्या 209 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचाही समावेश आहे। कोकणातल्या 1,34,000 अधिक शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल। नागपूर, वर्धा, चंद्रपूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहिल्यानगर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूरमधल्या शेतकऱ्यांच्या गेल्या 2 महिन्यात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीपोटी मंजूर झालेल्या 106 कोटी रुपयांच्या मदतीचा यात समावेश आहे। 95,000 अधिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे। याशिवाय विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमधल्या शेतकऱ्यांनाही या मदतीचा लाभ मिळणार आहे। ही रक्कम येत्या 8 ते 10 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानसभेत दिलं। याशिवाय कोकणातल्या सुमारे 72,000 शेतकऱ्यांना पीक विम्याचे 217 कोटी रुपये येत्या 15 दिवसात दिले जातील असं आश्वासन देखील कृषीमंत्र्यांनी दिलंय। जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीतली घसरण आजही कायम राहिली। ब्रेंट क्रूडचे दर 9% घसरून प्रति बॅरल 73 अमेरिकन डॉलर्स आणि 6 सेंट्सवर व्यवहार करत होते। तसंच वेस्ट टेक्सास इंटरमिजिएट क्रूडचे दरही 8% जास्त घसरणीसह प्रति बॅरल 69 अमेरिकन डॉलर्स आणि 74 सेंट्सवर व्यवहार करत होते। अयोध्येच्या श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाला मिळालेल्या देणग्यांचा अपहार झाल्याचा आरोप करणाऱ्या आणि याप्रकरणी चौकशीचे आदेश द्यावे अशी मागणी करणाऱ्या याचिकेची तातडीनं सुनावणी घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं आज नकार दिला। मात्र येत्या सोमवारी क्रमानुसार याचिका सादर करावी असं न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी सांगितलं। न्यासाला मिळालेल्या देणग्यांसंदर्भात CCTV फुटेज, डिजिटल पेमेंटच्या नोंदी आणि इतर सर्व प्रकारचे पुरावे जतन करावे अशी मागणी याचिकाकर्ते वकील नरेंद्रकुमार गोस्वामी यांनी केली आहे। आज संविधान हत्या दिवस पाळला जात आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आणीबाणीचा विरोध करणाऱ्या मान्यवरांना वंदन केलं आहे। आणीबाणीच्या काळात भारतीय नागरिकांचं धैर्य दिसून आलं। आजही भारत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांशी बांधील असल्याचं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे। आणीबाणीबाबत माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या एका कवितेची आठवण त्यांनी करून दिली।
1: जब आपातकाल को 1 वर्ष हो गया तो अटल जी ने एक कविता लिखी और उन्होंने उस समय की मनस्थिति का वर्णन अपनी कविता में किया है। झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, झुलसाता जेठ मास शरद चांदनी उदार, सिसकी भरते सावन का अंतर्गत रीत गया, एक बरस बीत गया।
2: सीख चो में सिमटा जग किंतु विकल प्राण विहग, धरती से अंबर तक गुजा मुक्ति गीत गया, एक बरस बीत गया, एक बरस।
0: 1975 मध्ये आजच्या दिवशी देशात आणीबाणी लागू करण्यात आली होती। त्या घटनेचं स्मरण म्हणून आजचा दिवस पाळला जातो। आणीबाणीच्या काळात देशासाठी प्राण गमावलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी तसंच संविधानाचं आणि लोकशाहीचं मूल्य नागरिकांना समजावं यासाठी आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। रेल्वे मालवाहतुकीचं आधुनिकीकरण करण्याच्या दृष्टीनं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्ली इथं एक आढावा बैठक घेतली। विविध वस्तूंचं आकारमान आणि वैशिष्ट्यांनुसार मालगाडीच्या वाघिणींची रचना करावी असा प्रस्ताव या बैठकीत पुढे आला आहे। मीठ आणि सिमेंट अशा वस्तूंसाठी मुद्दाम तयार करण्यात आलेल्या वाघिणींचं आरेखन या बैठकीत सादर करून त्याच्या सफलतेविषयी चर्चा झाली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नसरापूरमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याबद्दल आरोपी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे. आरोपीच्या शिक्षेबाबतचा निवाडा न्यायालय येत्या सोमवारी देणार आहे. आरोपीवर दाखल सर्व गुन्हे सिद्ध झाल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. गेल्या 1 मे रोजी घडलेल्या या गुन्ह्याचा तपास पूर्ण होऊन 55 दिवसात खटल्याचा निकाल लागला आहे. व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये मरण पावलेल्यांची संख्या 164 झाली असून 971 जण जखमी झाले आहेत. व्हेनेझुएलाच्या हंगामी अध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी ही माहिती दिली. काल मध्यरात्रीनंतर 7.5 आणि 7.2 रिक्टर तीव्रतेचे धक्के तिथे जाणवले. गेल्या 100 वर्षात एवढ्या तीव्रतेचा भूकंप या परिसरात झालेला नाही. धक्क्यांचा प्रभाव सुमारे 1700 किलोमीटर दूरपर्यंत ब्राझीलमध्ये अमेझॉनपर्यंत जाणवल्यानं घाबरून रहिवाशांनी इमारती रिकाम्या केल्या. देशात आणीबाणी घोषित केली असून मदत आणि बचाव कार्य वेगाने सुरू आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर कामकाज बंद ठेवलं आहे. जखमींच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. संकटाच्या या काळात भारत व्हेनेझुएलाच्या पाठीशी असल्याचं दोन्ही नेत्यांनी सांत्वनपर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारनं व्यावसायिक LPG पुरवठ्यावरचे सर्व निर्बंध हटवले असून पश्चिम आशियातल्या संकटापूर्वीच्या स्तरावरचा पुरवठा पुन्हा सुरू केला आहे. यामुळे औद्योगिक आणि व्यावसायिक LPG ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकट सुरू झाल्यानंतर थांबवण्यात आलेल्या बल्क LPG पुरवठ्यावरचे निर्बंधही कमी करून त्याचा पुरवठा संकटापूर्वीच्या वापराच्या 50% आणला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO तयार केलेल्या नेत्रा या स्वदेशी बनावटीच्या हवाई हल्ला इशारा आणि नियंत्रण यंत्रणेला अंतिम परिचालन मंजुरी मिळाली आहे. बंगळुरू इथं आज झालेल्या एका समारंभात भारतीय वायुदलाचे उपप्रमुख एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांना ही मंजुरी सुपूर्द करण्यात आली. नेत्रासारखं स्वदेशी तंत्रज्ञान ऑपरेशन सिंदूर आणि बालाकोट हल्ल्याच्या वेळी उपलब्ध झाल्यामुळे देशाच्या संरक्षण सिद्धतेत मोठी वाढ झाल्याचं यावेळी वायुदल उपप्रमुखांनी सांगितलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणाऱ्या जहाजांनी इराणच्या IRGCने अधिकृतरित्या नेमून दिलेल्या मार्गानेच प्रवास करावा. इतर मार्गांनी प्रवास केल्यास ते धोकादायक ठरू शकते अशी सूचना इराणी अधिकाऱ्यांनी दिली आहे. इराणच्या अधिकृत वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या एका पत्रकात ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेशी झालेल्या करारानुसार इराणी अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांमध्ये याचा समावेश आहे. यापुढच्या काळात होर्मुझच्या समुद्रधुनीतून होणाऱ्या जहाज प्रवासाचं व्यवस्थापन करण्यासाठी इराण आणि ओमाननं संयुक्त कृती दल स्थापन करण्याचं ठरवलं आहे. होर्मुझमध्ये अडकून पडलेल्या 11,000 खलाशांच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा परवान्यांसहित हमी योजना तयार केली असल्याचं आंतरराष्ट्रीय सागरी संस्थेच्या अध्यक्षांनी सांगितलं आहे. महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज मँचेस्टर इथं भारत आणि बांगलादेश यांच्यात सामना सुरू आहे. बांगलादेशानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्यांची सुरुवात खराब झाली. दुसऱ्याच षटकात संघाची धावसंख्या 8 असताना दिलारा अख्तर 4 धावांवर बाद झाली. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा बांगलादेशच्या 16 षटकांमध्ये 3 बाद 106 धावा झाल्या होत्या. उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती CP राधाकृष्णन यांनी आज संसद भवनात राज्यसभेच्या 10 नवनिर्वाचित आणि पुनर्निर्वाचित सदस्यांना शपथ दिली. यामध्ये आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, कर्नाटक, गुजरात आणि झारखंडमधल्या सदस्यांचा समावेश आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 27 ते 29 जून दरम्यान सेशेल्स या देशाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. ते सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात अवकाळी पावसाचा फटका बसलेल्या 2.5 लाख शेतकऱ्यांना 334 कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याबाबतचा शासन आदेश जारी. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या दरातली घसरण कायम. नसरापूर बालिका अत्याचार आणि हत्येप्रकरणी आरोपी भीमराव कांबळे दोषी, शिक्षा येत्या सोमवारी सुनावणार. आणि व्हेनेझुएलात झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मरण पावलेल्यांची संख्या 164 971 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

संगीत आज ऐकूया महाराणा प्रताप यांचा पोवाडा. गायला आहे शाहीर बापूराव विभूते आणि सहकारी यांनी.

0: शाहीर बापूराव विभूते आणि सहकलाकारांनी गायलेला महाराणा प्रताप यांचा पोवाडा आपण ऐकला लोकसंगीत या कार्यक्रमात.
1: शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर रात्रीचे 8:30

अनिता चंद्रकांत कुलकर्णी यांनी गायलेलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं आणि आता भावधारा या कार्यक्रमात शेवटी ऐकूया.

रतिलाल भावसार यांनी गायलेलं सदानंद डबीर यांचं गीत आपण ऐकलं आणि याबरोबरच भावधारा कार्यक्रम आता संपला. आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनी 9:30 वाजतायत. आता रात्री 10 पर्यंत आपण ऐकणार आहोत आकाशवाणी दिल्ली केंद्राचं प्रसारण.

सुधीरनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात पंडित सी आर व्यास यांचं गायन. त्यांनी गेलेला राग मारुभी हा आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती ओंकार गुलवडी यांनी. विलंबित गत एक तालात निबद्ध होती आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. रात्रीचे 10:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नभोनाट्य.
1: प्रसारित करीत आहोत नभोनाट्य माणसा आधी माणूस हो, भाग दुसरा. लेखक विनायक पाटील, संगीत बाळ नाईक, पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर, सादरकर्त्या तनुजा कानडे. ऐकूया तर नभोनाट्य माणसा आधी माणूस हो.
2: अरे काप्पा, तुम्ही पण माणसाची ओळख विसरलात का काय?
3: कोण? शिंदा बाबा.
4: वय वय क्यों
2: शेवता. हे शेवता, हे बघ आपला आबा आला. शेवता
3: कोण?
4: आबा.
2: होय होय आबा.
4: आबा आबा आबा कुठे होता? तिथे कुठे होता आबा?
3: हो हो शेवता, अजून क्या उड्याला मिठी मारशील, पाडून टाकशील नव म्हाताऱ्याला. गप गप, आता रडू रगत, आता मी आलोय नव. चल चल जाऊया आतमध्ये.
4: बाळा आपला आबा आलाय. बाळा.
3: आबा? कोण? बाळा तू आहेस अजून इथं? दिल्या वचनाला जागलास म्हणायचं.
4: पण आबा मला अदुगर सांग, इतकं दिस कुठं होतास तू?
3: हो हो सांगतो सांगतो.
4: अरे किती किती शोधलं तुला, या बाळानं तर

0: हे काय डाग आबा, हे डाग कसलं? रक्ताचं? होय होय रक्ताचं. हा आबा आबा आबा तुझं डोळं
1: डोळं डोळं फुटलं पोरी, डोळं फुटलं.
0: आबा
1: बरं झालं, साफ साफ डोळं फुटलं ते. आता या दोन्ही फुटक्या डोळ्यातनं पाण्याचा साधा टिपूस बी बाहेर पडणार नाही. इतकंच नव्हं तर माझ्या या साजिऱ्या बोजिऱ्या फुलाच्या चेहऱ्यावरचं दुःख दुःख बी मला कधी कधीच दिसणार नाही.
0: बस बस आबा, आता ह्याच्यामुळं काय बी बोलू नगस
1: शेवंता.
0: माझ्यामुळं आपल्या घराण्याची अब्रू मातीला मिळाली, माझ्यामुळं आपली झोपडी जळाली गेली, माझ्यामुळं तुझं दोन्ही बी डोळं फोडण्यात आलं. त्याच्यानंतर जे घडणार आहे ते माझ्यामुळे. त्या परस म्याच
1: शिवंता.
0: होय बाळा, त्या परस म्याच माझ्या जीवाचा नाश करून घेतला तर.
1: शेवंता कसलं तरी येड इतर इचार डोसक्यात घालून घेऊ नका शेवंता.
0: आबा
1: माणसाने इतकं दुबळं होऊ नये पोरी. अगं आताच कुठं रामायणाला सुरुवात झाले हा रावणाचीच होणार नक्कीच. पण मधीच जर दुबळेपणानं शीतेनं माघार घेतली तर जय होईल त्यो रावणाचाच.
2: होय शेवंता, आता माघार घेऊन चालणार नाही, त्याला आता अटकावा केलाच पाहिजे.
0: पण अटकाव करणार तरी कसा आणि अटकाव करणार तरी कोण?
1: खरंय तुझं म्हणणं, आज दुनियाच बदलली पोरी, दुनियाच बदलली. देवानी आपला दिग्विजयी अश्वमेध घोडा दशदिशात फिरवण्या अदुगर, राक्षसांचेच विजयी वारू देवांच्या शाताळावर थैथयाट करून लाजतायत. म्हणून आपण माणसांनी बी माघार घ्यायचे. नाही नाही पोरी, असा पळपुटेपणा आपल्या घराण्याच्या कोणत्याही पिढीनं आज पावत तर केलेला नाही.
0: ते काय बी असेल आबा, तरी झुंज आहे ते एका सैतानाशी.
3: वय आबा, झुंज आहे ते एका उलट्या काळजाच्या माणसाशी. आणि आपण
1: दुबळं आहोत. आजच नवं तर पिढ्या पिढ्यांचं दुबळं आहोत. केवळ मरण येत नाही म्हणूनच आपण जगत आहोत. या मुडद्यांच्या दुनियेत आपण समद मुडद आहोत. आपण समदच मुडद आहोत.
3: पण म्या म्हणतो आपण कुणाकडे तरी दाद मागितली तर.
2: दुबळ्यांना कधी दाद दिली जात नाही शिंदा बाबा, दुबळ्यांना दिली जाते ती फक्त दया.
1: दया वाजोट्या शब्दाची वाजोटी माया
3: माझी.
2: समजा आपण हे प्रकरण घेऊन पुढे गेलो तर सगळीकडे निश्चितच खळबळ उडेल आणि चारही बाजूला उभी राहतील ती फक्त नाटक आणि मुखवटे चढवले जातील आस्थेचे, सहानुभूतीचे, चिडीचे, संतापाचे आणि निस्पृह रामशास्त्र्यांचे देखील. आसवांचे पाठ वाहवले जातील, शब्दांच्या मशाली पेटवल्या जातील आणि शेवटी
3: काय होईल पोरा?
2: शेवटी काहीच होणार नाही, फक्त नाटक तेवढी संपतील. मुखवटे उतरले जातील, बासनात बांधून ठेवले जातील पुन्हा पुढे कधीतरी होणाऱ्या फुडल्या नाटकाच्या प्रयोगासाठी आणि आबाच्या फुटक्या डोळ्यांची कणव करून आबाच्या हातात ठेवले जातील शे 200 रुपये.
1: आग लागो त्यांच्या त्या शे 200 रुपयाला. अरे काय उपयोग होणार आहे त्या वरवरच्या मलमपट्टीचा? ते शे 200 रुपये जाळून त्याची राख या फुटक्या डोळ्यात पेरली तर या काचातून नवीन बुबळ उगून येणार आहेत.
3: मग काय करायचं तरी काय म्हणतेस आबा?
1: त्याला थडा शिकवायचाय, त्या माधो नीच उलट्या काळजाच्या सरपंचाला धडा शिकवायचाय.

0: एकदम झक.
1: अजून यो शेंदा राहिला कुठं का? त्याला तू बाबासाहेब देशमुख भेटलाच नाही. अरे निदान कुणाला तरी दुसऱ्याला भेटायचं. आता मध्येच सरपंच जाया निघाला तर समती मेहनत फुकाट.
2: राती रंगीली मस्त रंगीली डोळे शराबी रोखू नको.
1: सरपंच
0: कोण? कोण आहे?
1: तुझा बाप.
0: कोण? आबा.
1: वय वय आबा.
0: इकडे काय करतोयस?
1: तुझ्या पापाचं रांजण भरतोय.
0: म्हणजे म्हातारड्या, अजून तुझी गुर्मी उतरलेली दिसत नाही.
1: तुझी मस्ती उतरल्या बिगार माझी गुर्मी भी उतरणार नाही. एवढंच नव्ह तर सरपंचा, उद्यापासून गावागावात फिरून मी तुझ्या पापाचे पाडे वाचणार आहे.
0: म्हातारड्या, आता मात्र तू कुत्र्याच्या मोतीनं मरणार आहेस. ह्या बंदुकीच्या दस्त्यानं मी तुला खेचून खेचून मारणार आहेस.
3: अरे धावा धावा कुणीतरी, तो सरपंचा चूक घेतो.
0: मर म्हातारड्या मर.
3: अरे धावा धावा कुणीतरी, तो सरपंच पदा जीव घेतोय. मेलो.
0: पर म्हातारड्या पर.
3: चिंदा. अरे धाव चिंदा.
4: आबा आबा आबा आबा काय झालं आबा?
3: अरे चिंदा कुठं होतास तू?
4: तू सांगितलं परमान मी तिथं बरोबर पोहोचलो, पण मला तिथं कोणीच भेटलं नाही, म्हणून तुझ्या काळजीनं परत आलो. आबा आबा काय झालं आबा?
3: मला मारलं त्या सरपंचानं. मला मारलं, जीव जाईल तोवर मारलं. नाही चिंदा, आता मी जगत नाही. चिंदा
4: नाही आबा नाही.
3: चिंदा मी मेलो ना तर समजा समजा जगाला ओरडून सांग या त्या रामखोर सरपंचानं मला मारलं. नाही नाही चिंदा, आता जगत नाही मी.
4: गप गप बाबा, काहीतरी बोलू नकस.
3: चिंदा चिंता, आता आता माझी शेवंता शेवंता एकलीच राहणार. शेवंता.
4: गप गप बाबा गप.
3: शेवंता शेवंत शेवंत शेवंता.
4: आबा आबा काय झालं आबा? बोल बोल आबा बोल. हा आबा आबा आबा आबा आबा.
0: शिंदा
4: सरपंच सरपंच काय केलंस तू हे? अरे काय म्हणून त्या म्हाताऱ्याचा असा जीव घेतलास?
0: मी अभी तेच विचारतोय शिंदा. अरे काय केलंस तू हे? अरे का का म्हणून तू या भोळ्या बाबड्या माणसाचा मुडदा पाडलास?
4: काय म्हणालास?
0: अरे बालपणापासूनचा तुझा तो सवंगडी, अरे त्याला फसवून इकडं आणून त्याचा असा घात करणं तुला सोपत?
4: सरपंच.
0: हा शिंदा, आता जाग्यावर हलायचा प्रयत्न करू नकस, गोळी घालीन.
4: सरपंच.
0: मुडदा पडला तरी परवा नाही, खून करून पळून जात होतास म्हणून नाईलाजानं गोळी घालावी लागली असं सांगता येईल मला.
4: म्हणजे सरपंच आबाचा खून काय म्या केलाय?
0: मग खून काय म्या केलाय? कमाल आहे, जोराच्या उलट्या बॉम्बा म्हणतात ना त्या ह्या अशा.
4: अरे पण आबानं मला प्रत्यक्ष आपल्या तोंडानं सांगितलंय.
0: हा पण हे दुसऱ्या कोणी बघितलं का? दुसऱ्या कोणी ऐकलं का? तुझ्याशिवाय इथं दुसरा कोणी साक्षीदार आहे का?
4: आता तर आणखी दुसरा साक्षीदार कसा पाय हवा? मी स्वतःच साक्षीदार आहे ना.
0: म्हणजे तुला काय वाटलं तुझ्या बोलण्यावर कुणी विश्वास ठेवी? हा न समजा तरी बी तू साक्षी द्यायची म्हणलीस तरी शिंद कोर्टात साक्षी द्यायला जाईपर्यंत तू चित्ता तरी राहू शकतोस? मला ठाव आहे शिंद, या टायमाला तू घाबरलेला आहेस. अरे बाबा प्रसंगच तसा बाका आहे, कुणाची बाब आहे? उद्या साक्षी व्यवस्थित झाल्या पुराय व्यवस्थित मिळाले मग झालं का? चढला का एकदम फासावर?
4: फासावर
0: तर अरे बाबा, जीभ हातभर लांब बाहेर पडल, संसार उघड्यावर पडल, बायको दारा दारात भीक तरी मागत फिरल, नाही तर येडी पिशी होऊन जीव तरी देईल.
4: नगर नगर सरपंच नगर माझ्या संसाराचं असं

0: ਤੁਹਾਡਾ ਦੇਵ ਨਗਰ ਪਾਇਆ ਪੜ ਤੋਂ ਮੈਂ ਤੁਸਾ ਸਰਪੰਚ
1: तुला सोडवायचं म्हणजे कायद्याच्या कामात ढवळाढवळ करायची, आणि आपण तर कायद्याच्या मार्गाने चालणार कायदेशीर नागरिक.
0: काय बी असलं सरपंच तरी तुम्हाला वाचव सरपंच
1: मग शिंदा मी सांगतो त्या प्रमाणे करशील
0: करीन.
1: मग यो आबाचा मुडदा उचल या वाघदरीच्या घाटातून दे फेकून.
0: वाघदरीच्या घाटातून
1: वय खाली दरीत एकदा का तो मुडदा पाडला की एका दिवसात कोली कुत्री त्याचा फडशा पाडून टाकतील, म्हणजे समजा पुरावाच गायब. मग तू बी मोकळा आणि म्या बी मोकळा.
0: अरे शेवताला काय सांगू.
1: सांग, घाटात न उतरताना आबाचा पाय घसारला, आबा दरीत कोसळला, खाली उतरलो चोच चोच सोजला पण कुठं पत्त्याच लागला नाही.
0: म्हणजे म्या खोट बोलायचं
1: शिंदा. सुटायचं आहे नव तुला या गुताड्यातून. मग निस्तं नाटक करायचं.
0: नाटक?
1: अरे माणसाचा औक्ष म्हणजे एक नाटकच आहे शिंदा, माणसाच्या लल्लाटात सटवीनं लिवलेलं नाटक. समजले? अरे हो, एक 300 रुपये ठेव तुझ्याकडे अर्ध.
0: 300 रुपये?
1: अरे बाबा या असल्या टायमाला आताच पैसा असल्याला बारा धर धर. येळ आहे, प्रसंग आहे, उपयोगी पडतील. घे घे. आणि हे बघ, आबाचं प्रकरण मिटलं की मग बायकूला घे आणि जा मुंबईला. पोरगा आहे नव तिथं, राह त्याच्या संघाती कायमचाच.
0: अरे पोरगाच राहत नव दुसऱ्याच्या झोपड्यात.
1: अरा अरा अरा, काय ही परिस्थिती. अरे एवढा मेहनत करून आमच्या या तळागाळाचा माणसाला सावताच झोपड घेता येऊ नये. नाही नाही, ते काय नाही शिंदा, तुझ्या पोराला म्हणावं घे सावताच झोपड.
0: ते काय सोपं काम आहे? त्याला मी 1.5-2 हजार रुपये लागतात.
1: 1.5-2 हजार रुपये ना? मग दिले. हे बघ, या आबाचं प्रकरण व्यवस्थित मिटवून टाक. देऊन टाकतो तुला 3 हजार रुपये.
0: 3 हजार रुपये?
1: त्या 3 हजारात तुझ्या पोराच झोपड बी होईल आणि तुझ्या पोराच लगीन बी होईल.
0: या सरपंच साहेब, या ही बघा आबाची झोपडी. या या, कसली बी काळजी करू नका, तुमचा रस्ता अगदी मोकळा आहे बघा.
1: म्हणजे
0: वाडीतली समधी माणसं तिकडे भाजनाला गेली आणि आता शेवता मी तुमची वाट बघत असेल.
1: अरे पण तू तिला सांगितलीस ना समजू व्यवस्थित समजावून.
0: आता तुम्हीच प्रत्यक्ष बघा की. हा पण साहेब, तिला अधुकर विश्वासात घ्या.
1: घे तू
0: जरा गोड गोड बोला.
1: बोलतो
0: मग बघा कसं पात्र गुट्टर गम गुट्टर गम करीत अलगत खांद्यावर बसलते. मग जा हळूहळू गोड गोड आक मारा.
1: जातो जातो. शेवंता शेवंता
0: साहेब साहेब, अहो वाघाच्या शिकारीला निघालात की काय?
1: म्हणजे
0: ही बंदूक कशा पाय हवी हातात? पाखरू भितरलं तर हाताला बी घावणार नाही.
1: अरे हो विसरलो की. मग तर ही बंदूक ठेव तुझ्याकडे.
0: माझ्याकडे?
1: अरे धर ठेवू नगर. अरे अशी नव अशी जरा चाप सांभाळ, गोळी वारलेली आहे. मी जा तू दरवाज्या समोर उभा राहा तू आणि मग हाक मार तू.
0: जावा जावा.
1: शेवंता, ए शेवंता शेवंता. आबा?
2: वही वही आबा.
1: अरे पण तू
2: जीता साहेब. मी अजून सरपंच तुझ्या सरणावर शेवटचं लाकूड चढवला बेदार मला मरान कसं येईल?
1: म्हणजे तू मेल्याच
2: नाटक होत.
1: अरे पण म्या सौताच्या हाताने
2: तू मारल्याचं खरं होत सरपंच, पण म्या मेल्याचं नाटक केलं होत. कारण तसं मेल्याचं नाटक केल्या बिगार म्या जिताच राहू शकलो नसतो.
1: आणि शिंदाला शिंदाला पण हे ठावं होतं.
2: चांगलं ठाऊ होते. पहिल्यांदाच मला उचलताना त्याचा हात दाबून केलेल्या इशाऱ्यानं तो जे काही समजायचं ते बराबर समजला होता.
1: अरे पण
2: शेवंता समोर गळ्यातल्या माळेला हात लावून त्याला नाटक करायला सांगितलं होतंस नव? अरे त्याच्या अधुगरच तुझ्या समोर त्याचं नाटक सुरू झालं होत.
3: असे
2: म्हणजे शिंदाला तू म्हणाला नव्हतास माणसाचं औक्ष म्हणजे एक नाटक आहे म्हणून? माणसाच्या लल्लाटात सटवीनं लिवल्यालं नाटक, तस तुझ्या लल्लाटात सटवीनं लिवल्यालं तुझ्या औक्षाचं नाटक सरपंचा आता इथं सुरू झालंय.
3: गप्पस थेरड्या, वटवट बंद कर. आता तुझा मुडद्या पाडल्या बिगर उपाय नाही. शिंदा शिंदा माझी बंदूक आण.
0: सरपंच पुढं पाऊल टाकू नगस, गोळी घालीन.
1: कोण शिंदा? तू तू गोळी घालशील? मुडद्या बंदूक कशी धरायची त्याची तरी माहिती आहे का तुला?
4: नसल त्याला माहिती बंदूक धरायची, पण सरपंचा आम्ही तर आहोत ना. सरपंचा आता काय बी झालं तरी तू आमच्या तावडीतून सुटू शकत नाहीस.
1: तू तू कोण?
4: मेल्या डोळा फुटला काय? वळाक विसरलास? अर्जीच्या औक्षाची माती माती केलीस तीच म्या.
1: कोण? शेवंता?
4: वय वय शेवंता.
1: शेवंता
4: हा सरपंचा मोर येशील तर रेड्या या कोयत्यानं तुझा कोतळा बाहेर काढीन.
1: अरे वा वा वा, म्हणजे त्यो तिकडं उभा आहे त्यो एक, आ वा त्यो तिकडं आहे त्यो दुसरा शिंदा, आणि आता तू तिसरी
5: आणि मी चौथा आणि हा पाचवा.
6: बोल दलिता हमला हो, बोल दलिता हमला हो, बोल दलिता हमला हो.
5: आणि हे झाले पाचाचे पंचवीस,
2: आणि उद्या त्या पंचवीसाचे 25,000 मी बांधत्याल.
1: कोण कोण आहे ते?
5: यातले काही माझे मुंबईचे मित्र सोडल्यास बाकीचे साधे गावकरीच आहेत.
2: म्हणजे ज्याना ज्याना तू आज तागायत छाळलंस लुबाडलंस ते एकेकाचे दुबळे लाचार गावकरी तुझ्या डोळ्याला डोळा भिडून तुला जा विचारायला आलेत.
1: एवढी एवढी हिंमत लागून गेली या हराम खोरांची?
5: सरपंचा गाप. चोप सरळ बोल सरपंचा, जबान सीधी चालो. अरे हरामखोर कोण हे? ज्यांच्या जमिनी तू लुबाडल्यास आणि त्यांच्या जमिनीत त्यांना तू गुरासारखं राबवलंस ते प्रामाणिक कष्टकरी हरामखोर? सरपंचा तीसभर पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर रक्ताचं पाणी करणारा कष्टकरी कधीच हरामखोर नसतो, तर हरामखोर असता ते तुम्ही.
2: आणि तुझ्याच भाषेत बोलायचं झालं तर सरपंचा हरामखोर असत्यात ते तुमच्यासारखे गोर गरिबांचं रागात पिऊन गब्बार झालेले धन माजोरी लोक.
1: खेरड्या तुला आत्ताच माज आला का रो कुत्र्या?
5: सरपंचा आता पुन्हा असल्याशिवाय तुझ्या थोबाडातून बाहेर पडल्या तर तुझ्या थोबाडात बंदुकीची नळी कोमून थोबाड कायमचं बंद करून टाकेन.
1: पण मला सांगणार आहे तू कोण?
0: अरे ज्याला ठार मारण्यासाठी बर्मिया इश्न्या शंकराला तू पाठवलं होतस नव? त्यो शिव बाळा.
1: बाळा? आणि मग बर्मिया इश्न्या शंकर्या कुठ आहे?
5: बघता काय घेऊन येत त्या बदमाश गुंडांना.
2: चला ए चला आला ए ए अरे चाल
7: हा बाळा हे बघ आणलं त्यांना.
5: सरपंच हे बघ तुझे शेर गोर गरिबांचे कर्दंकाळ आणि तुझ्या दुष्ट कृत्यांचे भागीदार. हा बघ तुझा उजवा हात ब्राह्म्या आणि हा तुझा डावा हात ज्याने आबाचे डोळे फोडले तो हा शंकर्या.
1: शंकर्या?
8: जी साहेब.
1: अरे काय बघतोय मी हे?
8: साहेब त्याने आम्हाला फसवलं, वाघदरीच्या घाटात त्यांनी आम्हाला धोका दिला साहेब.
1: अरे पण तुमच्या हातात हत्यारं होती नव?
8: काळूपण अचानक हल्ला करून त्यांनी आमची हत्यारं काढून घेतली.
1: तुमच्या चिनगाणीवर
8: साहेब, त्या शिंद्यावर विश्वास ठेवला म्हणून ते ही हालत झाली. तरी मी तुम्हाला सांगत होतो त्या अक्रम टिकऱ्या शिंद्याच्या.
7: तोंड बंद कर.
2: अरे बघता का
0: उगी उगी बाबड्या माझ्या छोन्या, लहान माणसानी मोठ्या माणसानं वाईट वाक्यात बोलू नाही.
2: अरे पपुल्या देव बाप्पा कान कापील.
5: अरे आपला इसण्या बघ कसा शाणा झालाय त्यो.
1: इसण्या? इसण्या कुठाय?
8: साहेब साहेब आपला इसण्या फुटला.
1: इसण्या फुटला? म्हणजे
8: मोहरल्या सगळं धास्ती त्यांना मिळाला, माफीचा साक्षीदार व्हायला तयार झालाय.
1: माफीचा साक्षीदार? नाही नाही असं कधी बी होणार नाही.
5: अस मग जरा थांब इसण्या, बबड्या जरा इकडे बघू. हा ये इसन्या

0: या तुझ्या साहेबाचा डायरेक्ट पंचनामा करून टाकशील ना पोलिसांसमोर. याची समधी लपडी कुलंगडी बेजवार सांगशील ना कोर्टासमोर.
1: इसनिया अरे काय करणार आहेस तू? बापीचा साक्षीदार बनवून तू माझ्या गळ्याला फास लावणार आहेस?
2: दावीला जाय साहेब.
1: अरे देवाच्या देवाऱ्यातला भंडारा उचलून माझ्याशी इमान राखण्याची शपथ घेतली

0: حرام خورا.
1: صاحب اتن ہے ماتن ہے
2: شیوی کونا دیو نہیں.
1: ارے دیو باپا
3: کان کاپی.
0: या टाइमला माझ्या हातात बंदूक असायला हवी होती. नाही तुम्हा समजाना कुत्र्यासारखं टिप्पून मारलं असत ना.
2: बाळा साहेबाला सांभाळ.
1: पिसाय आहे बघता काय बांधा त्याच्या मुसक्याने खेळून चला पोलीस ठाण्यावर. पण इथे ना ग तालुक्याला जाऊया डीएसपी साहेबांच्या कचेरीत.

0: माणसा आधी माणूस हो हे नभोनाट्य आत्तापण ऐकलं. संगीत बाळ नाईक, पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर, पार्श्वगायन बाळ नाईक, शहाजी काळे आणि शकुंतला. यात भाग घेणारे कलावंत: बाळा अविनाश पाटील, सूत्रधार रमेश राणे, ब्रह्म्या राजू राऊळ, विषया प्रसाद सावंत, शंक्र्या रवींद्र प्रभू, शेवंता संगीता मेस्त्री, शिंदा बळीराम काटे, सरपंच नारायण जाधव, गावकरी अशोक पाटील आणि आबा विनायक पाटील, लेखक विनायक पाटील. सादरकर्त्या होत्या तनुजा कानडे. नभोनाट्याचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होता.
1: मंडळी, आत्ताच आपण ऐकत होतात नभोनाट्य माणसा आधी माणूस हो, भाग दुसरा. लेखक विनायक पाटील, संगीत बाळ नाईक, पार्श्वसंगीत विजयकुमार खटावकर, पार्श्वगायन बाळ नाईक, शहाजी काळे आणि शकुंतला. यातील कलाकार: बाळा अविनाश पाटील, सूत्रधार रमेश राणे, बनण्या राजू राऊळ, सरपंच नारायण जाधव, विशाल प्रसाद सावंत, शंक्र्या रवींद्र प्रभू, शेवंता संगीता मेस्त्री, शिंदार बळीराम काटे, गावकरी अशोक पाटील आणि आबा विनायक पाटील. सादरकर्त्या अनुजा कानडे.
2: श्रोतेहो, हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसारभारतीच्या वेब्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, अन्न वस्त्र निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. या गरजा पूर्ण करत असताना माणसाच्या मेंदूत अनेक प्रश्नांचं काहूर मासत, जसं की किती खावं, कोणत्या वेळी खावं, काय खाणं टाळावं, पाणी प्यायचं तर किती प्यायचं, या आणि यासारख्या अनेक प्रश्नांचं आणि शंकांचं निरसन करतील आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे उदरभरण नोहे या कार्यक्रमात. तुम्ही सुद्धा सहभागी होऊ शकता.

0: दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130. एसटीडी कोड आहे 022. तेव्हा श्रोतेहो अवश्य ऐका उदर भरण नोहे आरोग्य दर्पण मध्ये. सहभागी होत आहेत आयुर्वेद तज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. आणि हो, त्याआधी स्मिता गानू जोगळेकर लिखित आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका ऐकायला अजिबात विसरू नका. मंगळवार दिनांक 30 जून रोजी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
1: श्रोतेहो, कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला एक कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जून ला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.
5: यानंतर ठीक 11 वाजता दिल्ली केंद्रावरनं प्रसारित होणारं हिंदी आणि इंग्रजी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल.

श्रोतृ नमस्कार. आपण ऐकत आहात ए आय आर मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 11:12 झाली आहेत. जाणून घेऊया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. कुलाबा वेधशाळेकडून प्राप्त माहितीनुसार मुंबई शहर आणि उपनगरात आज आकाश अंशतः ढगाळलेलं होतं, तसंच हलका पाऊस पडला. कुलाबा येथे कमाल तापमान 29° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 32° सेल्सिअस नोंदवण्यात आलं. किमान तापमान कुलाबा येथे 25° सेल्सिअस आणि सांताक्रूज येथेही 25

अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. हवेतील सापेक्ष आर्द्रता कुलाबा येथे 80% आणि सांताक्रूज येथे 85%. येत्या 24 तासात मुंबई शहर आणि उपनगरात आकाश ढगाळलेलं राहील. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल असं वेधशाळेकडनं वर्तवण्यात आलं आहे. कमाल तापमान 32° सेल्सिअस आणि किमान तापमान 25° सेल्सिअसच्या आसपास असण्याची शक्यता आहे. हा होता हवामान ऋतू आणि हवामानाचा अंदाज. यानंतर कार्यक्रम प्रसारित करीत आहोत भावधारा.

श्रोत्यांनो नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रवाही. रात्रीचे 11:30 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत बसंत काबरा यांचं सरोदवादन. त्यांनी सरोदवर वाजवलेला राग झिंझवटी. त्यांना तबल्यावर साथ केली आहे दिलशाद अहमद खान यांनी. विलंबित गत एक रूपक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत 3 तालात निबद्ध आहे. ऐकूयात बसंत काबरा यांचं सरोदवादन राग झिंझवटी.

चित्रनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलं बसंत काबरा यांचं सरोदवादन, त्यांनी सरोदूर वाजवलेला राग झिंझोटी आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून.

0: श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. मध्यरात्रीचे 12 वाजले आहेत. कार्यक्रम प्रसारित येत आहोत आकाशवाणीच्या संग्रहातून. या कार्यक्रमाअंतर्गत मधुगीतांच्या हिंदोळ्यावर या कार्यक्रमाचा भाग 65वा.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोते हो नमस्कार मधुगीतांच्या हिंदोळ्यावर हा मराठी भावगीतांवर आधारित मी जयंत राळेरासकर आणखी माझे मित्र मोहन सोहनी हा सगळा भावगीतांचा प्रवास 1932 पासूनचा आपल्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो आहोत 25 जुलै 2015 पासून सुरू झालेल्या या मालिकेसाठी अनेक मंडळींची मदत झाली आणि अर्थात त्या कार्यक्रमाला मोठा श्रोता देखील लाभला सोहनी कार्यक्रम संपता संपता या शेवटच्या 2-3 भागामध्ये आपण आणखीन काही गाणी श्रोत्यांना ऐकवणारच आहोत आणि आज नेमकं भावगीतांच्या दुनियेत आपण कुठे उभे आहोत याचा देखील अंदाज त्यामुळे श्रोत्यांना येईल आजच्या कार्यक्रमामध्ये जे पहिलं गाणं आहे ते सुरेश वाडकरांचं आहे
2: ते सुरेश वाडकरने गायलेलं आहे आणि उमाकांत काणेकर यांची ही गीतरचना आहे श्रीकांत ठाकरे यांचं संगीत प्रीतीचा फुलबाग बहरुनी आला ही रचना आहे संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी आशा भोसले उषा मंगेशकर यांच्याप्रमाणे मोहम्मद रफी भूपेंद्र हरिहरन दिलराज कौर निर्मला अरुण शोभा गुरटू यांच्याकडूनही आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी गाणी गाऊन घेतली मराठी गाणी गाऊन घेतली भावगीतांचा आढावा घेताना आपला स्वतःचा ठसा उमटवणारा संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरे यांची नोंद घ्यावी लागेल आजच्या कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रीतीचा फुलबाग बहरुनी आला या सुरेश वाडकरांनी गायलेल्या गीतानं करणार आहोत

0: श्रोत्या हो, भावगीतांच्या दुनियेत या नंतरच्या काळामध्ये आपल्या गायकीचा ठसा उमटवणारी एक महत्त्वाची गायिका होती पद्मजा फेणाणी जोगळेकर. पद्मजा फेणाणी जोगळेकर यांनी शंकर रामाणी यांच्या कवितांना देखील स्वर दिलेला आहे. मला वाटतं शंकर रामाणी हे नाव आपल्या कार्यक्रमामध्ये पूर्वी देखील एकदा येऊन गेलेलं आहे. रंध्रात पेरिली मी हे जितेंद्र अभिषेकेंचं गाणं आपण मला वाटतं श्रोत्यांना ऐकवलेलं होतं. आता ही रचना देखील आपली शंकर रामाणी यांचीच आहे. आणि दिवे लागले रे हे गाणं तसं
1: आता त्याआधी आपण जरा पद्मजा फेणाणींच्या बद्दल
0: वादच नाही, ती देखील तशी गरजेची.
1: शास्त्रीय संगीत त्या शिकलेल्या होत्या आणि त्यानंतर हृदयनाथ मंगेशकरांच्याकडं त्यांनी सुगम गायनाचंही शिक्षण घेतलेलं होतं. अतिशय तरल असा आवाज त्यांचा आजही आहे. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्याकडून निवडुंग या चित्रपटासाठी गाणी गाऊन घेतली आणि त्यापैकी केव्हा तरी पहाटे या गाण्याला त्यांना महाराष्ट्र सरकारचं पारितोषिकही मिळालेलं होतं आणि सुरेश भटांनाही त्या गाण्याचं पारितोषिक मिळालेलं होतं. आपल्या तरल आवाजात त्यांनी अनेक कवितांचं गायन केलेलं आहे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या कवितांचं गायनही त्यांनी केलेलं आहे. कुसुमाग्रजांच्याही कविता त्यांनी स्वतंत्रपणे गायलेल्या आहेत आणि अशा अनेक कवींच्या कविता खास करून त्यांनी आपल्यासमोर पेश केलेल्या आहेत. आणि आज जी आपण रचना निवडलेली आहे ती शंकर रामाणी यांची आहे आणि शंकर रामाणी यांच्या अनेक कविता त्यांनी गायलेल्या आहेत. त्यापैकी एक आपण निवडलेली आहे, दिवे लागले रे दिवे लागले, आणि याची संगीत रचना ही पद्मजा फेणाणी यांचीच आहे.

0: श्रोत्याहो, यानंतर आपण जे गाणं ऐकणार आहोत ते अर्थातच रसिकांच्या पसंतीचं असंच गाणं आहे. अनेक वेळा गाण्यांच्या संदर्भामध्ये असं होतं की एक गाणं आठवतं आणखी एका गाण्यावरून दुसऱ्या गाण्याची आठवण येते. आणि मला वाटतं मंगेश पाडगावकरांच्या रचनांच्या बाबतीत तर असं अनेक वेळा घडतं. आणखी अरे हे राहून गेलं
1: नाही, राहून पुष्कळ गेलेलं असतं. मग ते असं आपण एक एक एक एक करून ऐकवण्याचा प्रयत्न करतो. संगीतकार श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली लता मंगेशकरांच्या आवाजातली दोन गाणी खळ्यांना अतिशय प्रिय असल्याचं त्यांनी एका मुलाखतीमध्ये म्हणलेलं होतं. या चिमण्यानो परत फिरारे आणि जाहल्या काही चुका, ही दोन गाणी म्हणजे खळे म्हणतात की ही दोन गाणी म्हणजे माझं जीवनच आहे.
0: क्या बात आहे.
1: तर आपण त्यापैकी या चिमण्यानो हे गाणं जे आहे ते सिनेमातलं असल्यामुळं जाहल्या काही चुका ही रचना आजच्या कार्यक्रमासाठी निवडलेली आहे. आणि मंगेश पाडगावकरांची ही रचना श्रीनिवास खळे यांनी स्वरबद्ध केलेली आहे आणि लता मंगेशकरांच्या आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे ही रचना पाडगावकरांच्या कार्यक्रमातही वाजवायची राहून गेलेली होती.
0: बरोबर.

0: बरसणाऱ्या आणि न बरसणाऱ्या अशा दोन्ही घाणांवर मला वाटतं मराठी भावगीतांमध्ये अनेक गाणी आहेत. आणि आत्ता आपण जे गाणं ऐकणार आहोत ते देखील त्याच प्रकारचं गाणं आहे. बरस रे घना असे ते शब्द आहेत. आणखी गायिका आहेत उषा मंगेशकर.
1: मधुगीतांच्या हिंदोळ्यावर कार्यक्रमामध्ये आपण श्रावण आणि पावसाशी संबंधित गाणी अनेक ऐकवलेली होती. दरम्यान पाऊस गायब झाला. राम मोरे यांची एक रचना आज आपण ऐकणार आहोत. उषा मंगेशकर यांनी गायलेली आहे. आणि पाडगावकरांची ही एक रचना आहे थांब रे घना. आणि तर राम मोरे यांनी रचना केलेली आहे ती बरस रे घना. तर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बरस रे घना ही रचना निवडलेली आहे दशरथ पुजारी यांच्या संगीत.
0: राम मोरेंचं मला वाटतं पण यापूर्वी देखील रे क्षणांच्या संगतीने
1: हा ते ऐकवलेलं होतं. आणि दशरथ पुजारी यांच्या संगीतामध्ये उषा मंगेशकरनी गायलेली आहे. आणि दशरथ पुजारींनी एका मुलाखतीमध्ये म्हणलेलं होतं की माझ्याकडं सुधीर फडके, लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी माझ्याकडं गाणी गायलेली नाही आहेत, परंतु मी आशा भोसले यांच्याबरोबर एक युगलगीत चित्रपटासाठी गायलेलं मला आठवतं असं त्यांनी एका ठिकाणी म्हणलेलं होतं. आणि अशा काही गोष्टी राहून जातात. तर आज आपण ऐकणार आहोत उषा मंगेशकरांच्या आवाजातली बरस रे घना.

0: यानंतर आपण उषा मंगेशकर यांचं एक गाणं ऐकणार आहोत. आणखी त्याचे गीतकार आहेत शांता शेळके. इथे या गाण्यात संगीतकार मानस मुखर्जी ही मला वाटतं थोडीशी कुतूहलाची बाब ठरावी. अर्थात अनेक मराठी लोकांनी कलावंतांनी मराठी भावगीतांमध्ये देखील हजेरी लावलेली आहेत.
1: ते कसं आहे माहिती का, आता आपण म्हणतो ना किंवा संगीताला भाषा नसते,
0: भाषा नसते,
1: तसा प्रकार आहे तो. अनेक संगीतकारांनी विविध भाषेमध्ये संगीत रचना केलेल्या आहेत.
0: हेमंत कुमार सलील चौधरी सारख्या मंडळींनी देखील चित्रपटा
1: मराठीच्या चित्रपटही केलेले आहेत. आणि मानस मुखर्जी यांनी एक रेकॉर्ड जी काढली शांता शेळके यांनी लिहिलेली
0: एक ईपी होती
1: आणि ती उषा मंगेशकरांच्या आवाजामध्ये होती. आणि या तीन गाण्यांच्यापैकी एक गाणं आजच्या कार्यक्रमामध्ये आपण निवडलेलं आहे, स्वप्नातील पालखी. आणि ह्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे शांता शेळकेंनी त्या चालीवर गाणं लिहिलेलं आहे. आणि बंगालीचा जो एक फ्लेवर आहे तो ह्या गाण्यामध्ये आपल्याला दिसून येतो. त्यासाठीच आजच्या कार्यक्रमामध्ये खास करून ही रचना निवडलेली आहे. आणि याचं संगीतकार आहेत मानस मुखर्जी.

0: भावगीतांचा सुवर्ण काळ जागवणारा सुरेल प्रवास सहभाग जयंत राळेरासकर आणि मोहन सोहनी निर्मिती सहाय्य अभिराम सराफ सादर करते सुनील शिंदखेडे मधुगीतांच्या हिंदोळ्यावर
1: श्रोतो हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोतो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. मध्यरात्रीचे 12:33 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.
2: जे रे पावसा तुला देतो

श्रोतो, गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.

श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचा 1 वाजला कार्यक्रम प्रसारित करीत आहोत नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वरदा गोडबोले यांचं गायन, त्यांनी गायलेला राग मालकांस. त्यांना तबल्यावर साथ केली आहे संतोष मिश्रा यांनी. विलंबित गत झपतालात निबद्ध आहे. ऐकूयात वरदा गोडबोले यांचं गायन राग मालकांस.

वरदा गोडबोले यांनी गायलेलं गायन नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची घोषणा काही क्षणातच.

0: श्रोत्रो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 1:30 कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. मालिका विशेष
1: जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 9वा भाग आज ऐकूया. विषय आहे भासाची भाषाशैली. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. संगीत विनायक लिमये. सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: वा, काय छान झालं नाही व्याख्यान. अगदी रंगून गेले होते सगळेजण. तासभर वेळ कसा गेला काही कळलंच नाही.
1: हा हा ते संस्कृत मधल्या महत्वाच्या लेखकांच्या भाषाशैलीबद्दल होतं, तेच व्याख्यान बोलतेस ना तू?
0: हो, तेच व्याख्यान. त्या वक्त्यांचा एक मुद्दा मला पटला अगदी.
1: काय तो? तुला पटला म्हणजे चांगला ठणठणीत असेल तो मुद्दा, नाही का?
0: टोमणे नकोय इथं, टोमणे नकोत.
1: नाही, तुला पटला.
0: वक्त्यांचं एकूण म्हणणं असं होतं
1: हा
0: की साधारणपणे 2000 वर्षापूर्वीपासून संस्कृत भाषा क्रमाक्रमाने बोजड, अवघड, शब्दबंबाळ व्हायला लागली.
1: बर,
0: कालिदासाच्या साहित्यात भाषेच्या जडपणाचं अगदी प्राथमिक स्वरूप दिसतं आपल्याला.
1: बर,
0: पण त्यानंतरचे एक एक लेखक भाषेला अगदी घट्ट भक्कम करून टाकतात.
1: कालिदासानंतरचे लेखक म्हणजे नक्की कोण कोण?
0: अरे खूप उदाहरणं सांगता येतील.
1: सांग ना.
0: भारवी, भवभूती, दंडी, माघ, बाणभट्ट, श्रीहर्ष अशी डझनावारी नावं घेता येतील या संदर्भात.
1: हो, पण आपल्या भासाबद्दल काय म्हणाले ते?
0: त्याच्याबद्दल फारसं काही नाही बोलले ते.
1: म्हणजे?
0: पण मीच नंतर त्यांना प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की भास हा अभिजात संस्कृतातला अगदी पहिल्या फळीतला लेखक.
1: बर,
0: त्याची भाषा जुन्या वळणाची, साधी, सोपी, सरळ, अगदी बोली भाषेसारखी आहे. त्यामुळे भाषेचा शाब्दिक बडेजाव त्यात अजिबात नाही.
1: हा, हे मला पटलं.
0: हा,
1: नाहीतर माझ्यासारख्या असंस्कृत, म्हणजे संस्कृत फारसं न येणाऱ्या, बर का, अशा माणसाला त्याची नाटकं समजणं फारच कठीण गेलं असतं.
0: हो ना. अरे पुढे त्यांनी जे सांगितलं ना ते तर जास्तच महत्वाचं आहे.
1: काय काय?
0: ते म्हणा

0: की भासाची नाटकं मोठ्यांनी वाचून वाचूनच त्यांनी स्वतःचा संस्कृत तयार केलाय,
1: अरे वा,
0: आणि आताही विद्यार्थ्यांना शैलीदार संस्कृत बोलायला लिहायला शिकायचं असेल तर भासाची नाटकं अर्थ समजावून घेऊन मोठ्यांनी वाचणं यासारखं दुसरं चांगलं साधन नाही.
1: वा, म्हणजे त्या नाटकांचा असा उपयोग होऊ शकेल असं मात्र नव्हतं वाटलं.
0: मग
1: मी पाहतो उद्यापासून प्रयत्न करून. पण मात्र आता आपण भासाच्या भाषेची वैशिष्ट्य जरा समजावून घ्यायची का?
0: हो चालेल की, पण अगदी मुळापासून सुरुवात करायची तर भासाची नाटकं इतर बहुतांश संस्कृत नाटकांपेक्षा लहान आहेत.
1: बर,
0: अगदी एका अंकाची सुद्धा. भास इसवी सनापूर्वी होऊन गेला असेल तर त्या काळाची काही वैशिष्ट्य त्याच्या भाषेत डोकावणारच ना.
1: पुन्हा अवघड करू नका विषय, सोपा करून काय तुम्हाला सांग.
0: अरे अवघड काही नाहीये त्याच्यात, मजकूर लिहून काढण्यापेक्षा तो लक्षात ठेवणं, पाठ करणं सोपं असं जेव्हा मानलं जात होतं तेव्हाचा हा काळ.
1: बर बर.
0: अलंकारिक शब्दांचा वापर करण्यापेक्षा मजकूर सुटसुटीतपणे लोकांपर्यंत पोचेल, त्यांना समजेल अशी रचना करणं हे महत्वाचं मानलं जायचं.
1: बर.
0: उगीचच अनुप्रास, यमक अशा अलंकारांचा वापरही त्या काळच्या भाषेत फारसा केल्याचं आढळत नाही.
1: बरोबर.
0: त्यामुळे साधी सोपी सरळ वाक्यरचना हे त्या काळच्या भाषेचं वैशिष्ट्य होतं, तेच आपल्याला भासाच्या साहित्यात दिसतं.
1: आलं लक्षात, म्हणजे रामायण महाभारत यांची भाषा जशी कालिदास वगैरे लेखकांपेक्षा सोपी आहे तशी ही भासाची भाषा सोपी आहे असंच ना?
0: अगदी बरोबर, पण त्यातही थोडा फरक आहे. हा,
1: तो काय?
0: रामायण आणि महाभारत ही महाकाव्य गावोगाव यात्रांमध्ये सणावाराला अशी गायली जायची, त्यामुळे ती गाणाऱ्या सुतांना म्हणजे गायकांना सोपं जाईल अशी त्यांची रचना झाली. भासाच्या नाटकांमध्ये आढळणारी सोपी भाषा ही नटांना सोपी जाईल अशी झाली.
1: थांब थांब, त्याच्या भाषेतल्या गुणांचं वर्णन करण्यापेक्षा अशी काही उदाहरणं मला सांग ना.
0: सांगते की, जरूर सांगते.
1: सांग सांग.
0: नवजात कृष्णाला घेऊन मथुरेच्या तुरुंगातून निसटलेला वसुदेव यमुना पार करण्यासाठी येतो आणि यमुना त्याला वाट देते असा प्रसंग आहे बालचरित्र नाटकात.
1: बरोबर.
0: त्यातलं वसुदेवाचं स्वागत किती सोप्या पद्धतीनं मांडलंय पहा.
2: एष मार्ग यावद अपक्रामामी. अये इयं भगवती यमुना कालवर्ष संपूर्णा स्थिता. अहो व्यर्थो मे परिश्रमः, किमिदानीं करिष्ये? हन्त द्विधा भिन्नं जलं, इतस्थितं इतः प्रधावति. दत्तो मे भगवत्या मार्गः, यावद् अपक्रामामि. निष्क्रान्तोऽस्मि यमुनायाः. अये हुङ्कारशब्द इव श्रूयते. व्यक्तं घोषसमीपे वर्तते मन्दभाग्यः. अत्र च समीपघोषे मम वयस्यो नन्दगोपः प्रतिवसति. यावत् प्रविशामि. अथवा रात्रौ वसुदेवाः प्रविष्टः इति शङ्किता गोपालका भविष्यन्ति. तस्मात् इह न्यग्रोधपादपस्य अधस्तात् प्रभातवेलां प्रतिपालयामि. भो भो न्यग्रोधदेवता, यदि अयं बालो लोकहितार्थं कंसवधार्थं वृष्णिकुले प्रसुतश्चेत् घोषात् कश्चित् इह गच्छतु. न मम वयस्यो नन्दगोप एव आगच्छतु.
1: अरे वा, फारच साध्या सोप्या पण शैलीदार वाक्यांमध्ये बोलतोय की हा वसुदेव.
0: मग
1: आणखी अशी बरीच उदाहरणं देता येतील नाही का भासाच्या नाटकामधन?
0: हो अरे खूपच. नाटकातल्या पात्रांच्या भाषणातल्या सुट्या सुट्या गद्य वाक्यांचीच उदाहरणं घेऊ आपण.
1: चालेल चालेल.
0: म्हणजे कथानकात पुन्हा शिरायला लोक
1: नाही, हरकत नाही ना.
0: साहसे खलु शरीर वसती.
1: बर.
0: साहसामध्ये किंवा सततच्या परिश्रमामध्ये लक्ष्मी निवास करते.
1: अरे वा.
0: आता हे दुसरं बघ. सर्वम श्रद्धया दत्तम श्राद्धम.
1: बर
0: श्रद्धेने जे दिलं जातं तेच खरं श्राद्ध.
1: क्या बात आहे.

0: म्हणजे वस्तू कोणती यापेक्षा ती कशी दिली जाते हे महत्वाचं.
1: ग्रेट,
0: केवढा आशय मांडलाय ना चार शब्द वापरून.
1: फॅन्टास्टिक, फॅन्टास्टिक.
0: कश्यक्तः सूर्यम हस्ते ना आच्छादयितुम, सूर्याला हाताने कोण झाकू शकणार,
1: काय कल्पना आहे.
0: मान शरीरा राजानः, अभिमान हेच राजाचं खरं शरीर होय.
1: वा, म्हणजे भासाच्या अनेक साध्या साध्या वाक्यांना म्हणींची किंमत प्राप्त झाली म्हणायचं की.
0: हो ना. आता हे आणखीन काही वाक्य बघा.
1: हा सांग सांग.
0: अच्छलो हि स्नेहो नाम किंवा अच्छलम हि मित्रत्वम नाम, मैत्रीमध्ये कपट नसतं.
1: खरंय.
0: अवस्था खलु नाम शत्रुमपि सुरुत्वे कल्पयती.
1: बर,
0: माणसाची दुर्दशा त्याच्या शत्रूलाही त्याचा मित्र बनवते, म्हणजे त्याला मित्रच मानायला भाग पाडते.
1: खरंच ग्रेट.
0: बाणाधीनाही क्षत्रियाणाम समृद्धी, क्षत्रियाचं म्हणजे लढवय्या माणसाचं ऐश्वर्य त्याच्या बाणांवरच अवलंबून असतं.
1: करेक्ट.
0: श्रीर न संतोषम इच्छती, लक्ष्मीला समाधान आवडत नाही.
1: वा,
0: म्हणजेच समाधानी माणूस संपत्ती मिळवू शकत नाही.
1: काय कल्पना आहे.
0: मग
1: फॅन्टास्टिक, ग्रेट. आता हे ऐका. सर्वोपिही कन्या प्रदानम प्रतिपृष्टश्चेत परच्छंदेन तिष्ठती. मुलगी देण्याच्या बाबतीत प्रत्येक जण परच्छंदावर म्हणजे दुसऱ्याच्या सल्ल्यावरच अवलंबून असतो. विवाहा नाम बहुशः परीक्ष कर्तव्या भवंती. विवाह ही फार विचारपूर्वक करायची गोष्ट आहे. अगदी सोप्या साध्या पण शैलीदार भाषेतली ही वाक्य आहेत. उगीच काहीतरी जडजंबाल रचना केलेली नाहीये. तसंच नव्या होतकरू लेखकांचा नवखेपणा देखील इथे दिसत नाही.
0: बघ ना, आणि शब्द तरी किती थोडे, अगदी मोजून मापून वापरलेत.
1: म्हणजे ते पाणिनीच्या सूत्रांचं वर्णन केलंय तसंच भासाच्या भाषेचंही वर्णन करता येईल तर.
0: हो, अगदी तसंच. त्या पाणिनीच्या सूत्रांचं जे वर्णन शास्त्रकारांनी केलंय त्यातलेच शब्द वापरायचे तर भासाची भाषा अगदी अल्पाक्षर, कमीत कमी शब्दांचा वापर असलेली, असंदिग्ध, समजायला सोपी असणारी आणि सारवत, सगळा अर्थ सामावून घेणारी आहे.
1: वा,
0: संस्कृतच्या प्रसिद्ध अभ्यासक डॉक्टर सरोजा भाटे या भासाच्या भाषाशैलीविषयी काय म्हणतात ते ऐकूया. हा
1: नक्कीच.
2: संस्कृत साहित्यशास्त्राच्या संकेतानुसार नाटक हा काव्याचा प्रकार आहे. बहुतेक संस्कृत नाटकात गद्याच्या बरोबरीनं पद्य आढळतं आणि या अर्थानंही ती काव्य आहेत. भासाच्या बाबतीत मात्र असं नाही. एक उरुभंगाचा अपवाद सोडला तर भासाचं प्रत्येक नाटक आधी नाटक आहे आणि नंतर काव्य. संवादांचं प्राचुर्य हे त्याच्या भाषेचं पहिलं वैशिष्ट्य आणि साध्या सरळ बोलीभाषेचा वापर हे दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य. आणि म्हणून काही विद्वान भासाच्या नाटकांना लोकनाट्य म्हणणं अधिक योग्य ठरेल असं म्हणतात. उद्गार वाचकांचा विपुल प्रमाणात प्रयोग हे बोलीचं वैशिष्ट्य भासाच्या नाटकामध्ये ठाई ठाई बघायला मिळतं. ही अहह, अम्मो, अम्महे, आह, आये अशी कितीतरी उद्गार वाचकं या नाटकामध्ये विखुरली आहेत आणि ही सगळी वेगवेगळ्या छटा दाखवणारी आहेत. आता उदाहरणार्थ अम्मो म्हणजे मराठीतलं अय्या आणि अम्महे म्हणजे मराठीतलं अगोबाई. आता खरं म्हणजे हे अगदी साधंसुधं एक उद्गार वाचक, पण यासारख्या उद्गार वाचकांच्या वेगवेगळ्या भावना दाखवणाऱ्या अर्थछटा भासाच्या नाटकांचे संवाद आणखी जिवंत करतात. म्हणी, वाक्प्रचार यांचा सढळ वापर हे बोलीचं दुसरं वैशिष्ट्यही या संवादामध्ये दिसून येतं. आता उदाहरणं जर बघायची तर अनैनैव वेषेण जरा गंतव्या, म्हणजे या नोकरीच्या गणवेशातच आमचे काळ्याचे पांढरे होणार. किंवा इक्षुक्षेप मात्रोत्थिते सूर्ये, म्हणजे सूर्य कासराभर वर आल्यावर. कस शक्नोति उच्छिष्ट मकुर्वन भोक्तुम, म्हणजे उष्ट न करता कुणी जेऊ शकेल का. कंठस्य दीर्य माणस्य नोच्चम विरमती, आता घसा फुटायची वेळ आली तरी याचा शंखध्वनी काही थांबत नाही. ही अशी काही उदाहरणं. क्रियापदाशिवाय वाक्य हे बोलीचं आणखी एक वैशिष्ट्य. उदाहरणार्थ भासाची पात्र

अनेक वेळा पाणी आण असं म्हणण्याऐवजी नुसतंच आपस्तावत म्हणजे पाणी असं म्हणतात. आणि भासाच्या एकूण नाटकामध्ये आपस्तावत म्हणजे पाणी आणण्याची क्रिया इतके वेळा झालेली आहे की भासाला जलनमित्र असं म्हणण्यापेक्षा जलमित्र असं का म्हणत नाहीत असं मला एकदा वाटलं. पाणिनीची आठवण व्हावी इतकी भासाची भाषा सुटसुटीत मोजक्या शब्दात आशय व्यक्त करणारी आहे आणि त्याचे मोजके शब्दसुद्धा भावना अगदी समर्थपणे व्यक्त करतात. पंचरात्र नाटकात एक प्रसंग आहे. विराट अर्जुनाला शेवटी उत्तर देऊ करतो. अर्जुनाचं वय आणि उत्तरेचं वय लक्षात घेता धर्मराजाला हे जरा विचित्र वाटतं आणि तो म्हणतो, एतद अवनतम शिरहा, हे तर मान खाली घालायला लावणार आहे. मात्र अर्जुन जेव्हा अभिमन्यूसाठी उत्तरेचा हात स्वीकारतो तेव्हा धर्मराज म्हणतो, एतद उन्नतम शिरहा, आता आमची मान ताठ झाली. अगदी तीन शब्दामध्ये किती उत्कटपणे उठावदारपणे भावना व्यक्त केल्या आहेत पहा भासानी. पाणिनीच्या थोडं पुढं जाऊन भास काही वेळा बोलीऐवजी देहबोलीचा वापर करून अभिनयाला उठाव आणतो. प्रतिमा नाटकात राम लक्ष्मण आणि सीता वनवासाला प्रस्थान ठेवतात तेव्हा काय म्हणतात? खरं म्हणजे त्यांना खूप काही म्हणायचे. कमप्यर्थम चिरम ध्यात्वा वक्तुम प्रस्फुरिता धराहा बाष्पस्तंभित कंठत्वात अनुक्त्वैव वनम गताहा. बराच वेळ मनातल्या मनात काय बोलायचं याची त्यांनी जुळणी केली आणि ती करून झाल्यावरती बोलण्यासाठी त्यांनी त्यांचं तोंड उघडलं. त्यांचे ओठ थरथरले पण गळा अश्रूंनी दाटून आल्यामुळं ते काही न बोलताच मनात निघून गेले. इथे बोलायची खूप संधी होती, संवाद खूप भासाला मांडता आले असते, पण इथे केवढा संयम पाळला आहे त्यांनी. इथं जर भवभूती असता तर त्याने या तिघांच्या तोंडून अक्षरशः आकांत मांडला असता. पण भासाची भाषा खरोखरच कालिदासाच्या शब्दात लघु संदेश पदा सरस्वती आहे. संवाद फार लांबतोय, तो कंटाळवणा व्हायला लागलाय असं लक्षात आलं की भासाचं एक पात्रच रंगभूमीवर वावरणारं, तिथे बोलणाऱ्याला आलं अतिविस्तर येणं, पुरे झालं पाल्हाळ, किंवा छिद्यता मेषा कथा, आवर तुझी गोष्ट, तूष्णीम भव गप्प बस असं बजावतं आणि फापट पसारा आवरायला लावतं. भासाच्या सुद्धा लक्षात येतं की प्रेक्षकांना फार बडबड फार वायफळ बोलणं हे मानवणारं नाही. साध्या शब्दातून सुद्धा भावना उत्कटपणे व्यक्त करता येतात याचा वस्तुपाठ म्हणजे भासाची भाषा. उरुभंग नाटकात भीमाच्या गदाप्रहारांनी मांड्या मोडून घायाळ अवस्थेत रणांगणावर पडलेल्या दुर्योधनाला भेटायला त्याचे आई वडील धृतराष्ट्र आणि गांधारी येतात तेव्हा दुर्योधन कळवळून म्हणतो, हृतम्ये भीमसेनेन गदापात कचग्रहे सममूरुद्वयेनाद्य गुरोः पादाभिवंदनम. माझे केस पकडून गदाप्रहार करणाऱ्या भीमानं माझ्या दोन मांड्यांबरोबर माझी वडीलधाऱ्यांना पादवंदन करायची संधीसुद्धा हिरावून घेतली.

0: म्हणजे विविध काव्यरसांना अनुसरून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वापरण्याची जी हातोटी कवींमध्ये असते ती तशी भासामध्ये कमी प्रमाणात दिसते, असं नाही होत आहे ना याचा अर्थ?
1: तसं होतं खरं, म्हणजे वीररसासाठी कठोर अक्षर असलेले शब्द, शृंगार रस दाखवण्यासाठी मृदू शब्द, अशी ठोक विभागणी नाही करता येत भासाच्या रचनेत.
0: बर बर बर.
1: पण बहुधा ती उणीव वाद्यांच्या उपयोगानी आणि नटांच्या टोनिंगनी भरून काढत असतील.
0: असतील असतील. पण संस्कृत नाटकात संस्कृताबरोबरच प्राकृताचाही वापर केलेला असतो ना, त्या बाबतीत काय दिसतं?
1: जी गोष्ट भासाच्या संस्कृतची तीच प्राकृतची. संस्कृत नाटकात अनेक पात्र प्राकृत भाषा बोलतात. स्त्रिया, अशिक्षित माणसं, विदूषक, नोकर माणसं अशी अनेक मंडळी प्राकृतातच बोलतात.
0: बर.
1: तर राजे, राजघराण्यातले पुरुष

0: साहसी विद्वान पुरुष अशी काही मोजकीच माणसं संस्कृत बोलतात.
1: संस्कृत बोलणाऱ्या मंडळींपेक्षा प्राकृत बोलणारी माणसं निरनिराळ्या प्रकारची, विविध देशांमधली, समाजाच्या वेगवेगळ्या थरातली असतात आणि त्यांची संख्या देखील नेहमी जास्त असते, नाही का? त्यामुळे त्यांच्या तोंडी वेगवेगळ्या प्रदेशात बोलली जाणारी वेगवेगळ्या प्रकारची भाषा शैली असते.
0: हो, या सगळ्यांचं चांगलं मिश्रण भासाच्या भाषेत आढळतं.
1: बर,
0: पण त्याचबरोबर एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागते भासाच्या नाटकातल्या संस्कृत भाषेचा अभ्यास करताना.
1: ती कोणती ग?
0: अरे, पाणिनीचं व्याकरण, म्हणजे संस्कृतचं जे सगळ्यात श्रेष्ठ व्याकरण आहे, त्यात न बसणारी अशी अनेक रूपं वापरली आहेत भासानी.
1: बर बर बर.
0: या रूपांना अपाणिनीय म्हणून वेगळं काढून दाखवणं ठीक आहे, पण त्यांचा विचार करणं, अभ्यास करणं हे आवश्यकच आहे.
1: नाही नाही, पण म्हणजे जसे भरताच्या नाट्यशास्त्राचे काही नियम भास पाळताना दिसत नाही, तसेच पाणिनीच्या व्याकरणाचेही नियम तो धुडकावून लावतो असं म्हणायचंय का?
0: हो ना, कितीतरी. म्हणून तर भास हा पाणिनीच्या पूर्वी होऊन गेला असावा असं काही विद्वान म्हणतात.
1: ते व्याकरण वगैरे किचकटपणा राहू दे थोडासा आत्ता बाजूला, पण आपण मात्र भासाची भाषा शैली म्हणून आणखीन एक गोष्ट पाहायला पाहिजे.
0: कोणती रे?
1: असं बघा की मगाशी आपण भासाच्या गद्य वाक्यांमधल्या म्हणींसारख्या सुभाषितांबद्दल बोलत होतो.
0: हो.
1: जो इतक्या चांगल्या म्हणी आपल्या गद्य मजकुरात वापरतो त्याची पद्यरचना किती चांगली असेल, त्यात किती छान सुभाषित असतील.
0: अरे, पद्यात गुंफलेली, साध्या साध्या शब्दात मांडलेली खूप सुभाषित आहेत भासाच्या नाटकात. भास हा सश्रद्ध दैवाचं बळ मानणारा पण प्रयत्नवादी मनुष्य.
1: बर,
0: तो म्हणतो,

0: हलंते।
1: लाकूड घासलं की त्यातून अग्नी उत्पन्न होतो, जमीन खणली की ती पाणी देते. ज्यांच्या अंगात उत्साह आहे अशा माणसांना अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. योग्य मार्गाने केलेल्या सगळ्या प्रयत्नांचं फळ हे मिळतच.
2: क्या बात है. आता हे तसंच दुसरं वाक्य बघ. यत्ने कृते यदि न सिद्ध्यती कोत्र दोषः, कोवा न सिद्ध्यती ममेती करोति कार्यम. माणसानं प्रयत्न करूनही त्याचं काम झालं नाही तर त्यात त्याचा काय दोष आहे? प्रयत्न करताना मनुष्य आपलं काम होणारच नाही असं समजून थोडंच करतो.
1: हो ना, राजाने विजिगीषू असलं पाहिजे, त्याने युद्धाला घाबरता कामा नये.
2: बरोबर.
1: असं भास आणखी एकदा सांगतो. हतोपि लभते स्वर्गम, जित्वापि लभते यशः, उभे बहुमते लोके नास्ति निष्फल तारणे. युद्धात मारला गेला तरी त्या लढवय्या वीराला स्वर्ग मिळतो, आणि तो युद्ध जिंकला तर काय, त्याला मोठीच कीर्ती मिळते. या दोन्ही गोष्टी चांगल्याच आहेत. तेव्हा युद्धामध्ये काहीच निष्फळ होत नाही.
2: हा श्लोक नंतर भगवद्गीतेमध्येही सापडतो ना ग. हतो वा प्राप्स्यसी स्वर्गम, जित्वा वा भोक्षसे महिम, तस्मादु उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृत निश्चय. म्हणजे भगवद्गीतेसारख्या तत्वज्ञानाच्या मान्यवर ग्रंथानंही भासाकडून काही घेतलंय असं म्हणायचं की काय?
1: थांब थांब थांब थांब थांब, फार गोंधळ करतोस बुवा तू.
2: मी गोंधळ करतोय?
1: मग आपण आता बोलतोय ते भासाच्या सोप्या सरळ भाषेबद्दल.
2: हो,
1: तुझ्या लक्षात आलं का, त्या दोन्ही श्लोकांमधला भासाचा श्लोक रचनेच्या दृष्टीने अधिक सोपा सरळ आहे. भास आणि भगवद्गीता यांच्या नात्याबद्दल सांगायचं तर भास हा कृष्ण भक्त आहे.
2: बरोबर.
1: त्याचा श्लोक भगवद्गीतेसारख्या वैष्णव परंपरेतल्या ग्रंथांनी घेणं हे काही अस्वाभाविक म्हणता येणार नाही. किंवा वैष्णव परंपरेतल्या एखाद्या जुन्या श्लोकाचं अनुकरण भासाने करणं हेही काही अशक्य नाही.
2: बरोबर, खरंय खरंय तुझं म्हणणं. यज्ञ दानधर्म या गोष्टींवरचा भासाचा विश्वासही त्याच्या साहित्यात ठिकठिकाणी दिसतोच की. आता हा एक श्लोक बघ बरं का.

काळ लोटला की शिकलेलं सगळं लय पावतं. जसं अगदी चांगली बळकट मुळं असणारी झाडंही पडतात, झऱ्याचं पाणीही आटतं. पण आहुती म्हणून जे काही अर्पण केलं जातं त्याचं आणि केलेल्या दानाचं पुण्य मात्र तसंच राहतं.

0: आता बघ,
1: हा सांग.
0: हुतंच्या दत्तंच्या तथैव तिष्ठती एवढ्या 12 अक्षरांचा अर्थ मराठीत सांगताना, आहुती म्हणून जे काही अर्पण केलं जातं त्याचं आणि केलेल्या दानाचं पुण्य असा मोठा वळसा मारावा लागला तुला, होय की नाही? पण मुळात संस्कृत मध्ये मात्र हुतंच्या दत्तंच्या एवढ्या शब्दात भासाने किती परिणामकारक पद्धतीने सांगितलाय सगळा आशय, हो की नाही?
1: खरंच खरंच, अगदी अगदी अगदी पटलं तुझं म्हणणं मला. व्यावहारिक बाबी साध्या पद्धतीनं मांडायच्या भासाच्या हातोटीचं आणखीन एक उदाहरणही मला सापडलं. वासवदत्तेला ठेवून घ्यावं अशी विनंती यौगंधरायण पद्मावतीला करतो, तेव्हा स्वप्न वासवदत्तातला कांचुकीय बघ काय म्हणतो इथे. सुखमर्थो भवेत दातुम, सुखम प्राणाहा सुखम तपहा, सुखमन्यत भवेत सर्वम, दुःखम न्यासस्य रक्षणम.
0: हा, म्हणजे अर्थ म्हणजे पैसा सहजपणे देता येईल,
1: बरोबर,
0: एक वेळ प्राण आणि तपही देता येईल, इतर सगळं काही देता येईल, पण ठेव म्हणून ठेवलेल्या गोष्टीचं रक्षण करणं हे फार कष्टाचं आहे.
1: खरंच, सुखम या शब्दाची पुनरुक्ती करून अर्थ काय छान साधलाय नाही इथे. या श्लोकातलं दुःखम न्यासस्य रक्षणम हे वाक्य तर स्वतंत्रपणे सुभाषित म्हणून स्वीकारलं गेलंय विद्वानांकडून.
0: माणसाच्या आयुष्यात एका पाठोपाठ एक येणारं सुख दुःख भासाला मान्य आहे, पण प्रथम सुखात राहून मग दुःखाला सामोरं जायला मात्र त्याला आवडत नाही. तो म्हणतो, दुःखाचा अनुभव घेऊन मग प्राप्त होणारं सुख हेच खरं सुख,
1: बरोबर,
0: काळ्या कुट्ट अंधारातून अचानक दिवा दिसण्यासारखंच. पण जो सुखात श्रीमंतीत असताना गरिबीकडे जातो त्याचं शरीर आहे म्हणून तो जगतोय असं म्हणायचं, वास्तविक तो मेलेलाच आहे.
1: खरंच की.

0: केवळ शरीरानं जिवंत आहोत म्हणून जगत राहणं हे भासाला मान्यचं नाही आहे, पण भासाचं एकूण विचारविश्व हे कमालीचं आशावादी आहे. तसं दाखवणारी त्याची अनेक सुभाषितं सांगता येतील. चक्रार पंक्तिरिव गच्छती भाग्य पंक्ती. भाग्य हे रथाच्या चाकाच्या आऱ्यांप्रमाणे वर खाली होत असतं, त्यामुळे आज दुःख कष्ट भोगायला लागले तरी उद्या तुम्ही वर याल असं आश्वासन यौगंधरायण वासवदत्तेला देतो. माणसांच्या आपापसातल्या नात्यांचं चांगलं विश्लेषण भासानं त्याच्या सुभाषितांमध्ये केलेलं दिसतं.
1: हो ना,
0: मातेच्या हाताचा स्पर्श म्हणजे जणू काही तहानलेल्याला हवीहवीशी वाटणारी पाण्याची ओंजळच. हस्तस्पर्शो ही मातृणाम अजलस्य जलांजली असं प्रतिमा नाटकात भरत म्हणतो.
1: एकूणात काय, आजच्या आमच्या वक्त्यांनी सांगितलं ते अगदी खरंय. व्याकरणाच्या आणि पाठांतराच्या भोऱ्यात न अडकता शैलीदार संस्कृत बोलायला लिहायला शिकायचं तर
0: भाषा वाचून तरणोपाय नाही. इथे एकमत झालं.
2: जाणूनी घेऊ भासकवी. महाकवी भासाच्या नाट्यकृतींचा परिचय करून देणाऱ्या कार्यक्रम मालिकेचा 9वा भाग आता आपण ऐकला. लेखन डॉक्टर श्रीनंद बापट. निवेदन मानसी मागीकर आणि रवींद्र खरे. तज्ज्ञ सहभाग डॉक्टर सरोजा भाटे. श्लोक गायन पुष्कर गाडगीळ. नाट्य वाचन प्रसाद कुलकर्णी. शीर्षक गीत डॉक्टर श्रीनंद बापट. संगीत विनायक लिमई. सादरकर्त्या नीलिम.

0: श्रोत्यो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. रात्रीचे 2 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत कामगार सभा.
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कामगारांसाठी असलेला कार्यक्रम कामगार सभा. या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या. या विषयावर ॲडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकूया.
2: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, कामगार सभा या कार्यक्रमात मी आशिष सातपुते यांचा सर्व कामगार मंडळींना सप्रेम नमस्कार. श्रोते हो, कामगार म्हटला तर कामगार हा विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये काम करणारा, कारखान्यात काम करणारा, खदानीमध्ये काम करणारा असा हा कामगार. इतकेच नव्हे तर कामगारामध्ये संघटित कामगार पण असतात, यासोबतच असंघटित कामगार सुद्धा कार्यरत आहेत. आणि आपल्या देशात आपण कामगार हा जास्त करून असंघटित क्षेत्रात जास्त असावा असं मला तरी वाटतं. आणि आता कामगारांमध्ये बघा, विशिष्ट कारखान्यात महिला कामगार सुद्धा आहेत, पुरुष कामगार सुद्धा आहेत. आणि महिला कामगारांच्या काही विशेष अधिकार आपल्याला संविधानाने दिले आहेत आणि कामगार कायद्यान्वये दिलेले आहेत. यासोबतच महिलांच्या काही समस्या सुद्धा असतात आणि या समस्या संघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात आणि असंघटित महिला कामगारांना सुद्धा असू शकतात. तर या विषयावरच आज आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये आपण विषय तज्ज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये बोलावलेलं आहे. आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर ॲडव्होकेट मॅडम, तुमचे आकाशवाणी नागपूरच्या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत आणि नमस्कार.
3: नमस्कार
2: मॅडम. आज तुम्ही खास कामगार सभा या कार्यक्रमासाठी आज तुम्हाला बोलावलेलं आहे आणि विषय तसा महत्वाचा विषय आहे आणि महिलांसाठी असलेला विषय आहे. विषय तुम्हाला आताच सांगितलेला आहे, संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर पहिला प्रश्न विचारू का मॅडम? मग
3: बिलकुल.
2: तर पहिला प्रश्न असा विचारू असं वाटतो की संघटित आणि असंघटित महिला कामगार आपण कसे काय वेगळे करू शकतो किंवा त्याचं असं विश्लेषण आपण काय करू?
3: आता आपण असं बघूया की संघटित आणि असंघटित कामगारां महिलांच्या संदर्भात आपण बोलूया. त्यात असं आहे की ज्या महिला कारखान्यांमध्ये काम करतात आहेत त्यांना आपण एक असं म्हणतो की एका ठिकाणी त्या एका वातावरणात किंवा एका विशिष्ट ठिकाणी त्या काम करतात आहे, त्याच्यामुळे आपण त्यांना असं म्हणूया की या संघटित होऊन काम करतात आहेत असं बोलूया. असंघटित कामगार म्हणजे आता जसं आमच्या घरगुती काम करणाऱ्या महिला आहेत किंवा शेतावर काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना आपल्याला म्हणता येईल की त्या असंघटित आहेत. इवन दो आपण आता समजा जसं नागपूरला कॉटन मार्केट आहे, तिथे जे भाज्यांचे ते मोठाले हारे जे उचलतात महिला त्या सुद्धा असंघटित कामगारांमध्ये त्या येतात. आणि संघटित कामगारांमध्ये त्यांना एक विशिष्ट त्यांना अधिकार मिळालेले आहेत, कारण त्यांना त्यांच्या कंपनीकडनं त्यांना त्यांचं प्रोटेक्शन झालेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि म्हणूनच आपण त्यांना म्हणतो की त्या संघटित आहेत आणि ह्या असंघटित, ह्या दोन फार मोठे सेक्टर्स आपल्याला म्हणता येईल की कामगारांच्या याच्यात सुद्धा आहेत.
2: अच्छा, पण आता आपण असा जर विचार केला की संघटित महिला कामगार या कोणकोणत्या कारखान्यांमध्ये, म्हणजे उदाहरणार्थ आता बहुतांश कारखाने आपल्या नागपुरात तर तसे कारखाने आहेत बुटीबुरी क्षेत्रात, बाडी क्षेत्रात आणि हिंगणा MIDC क्षेत्रात पण, पण मुंबई पुणे आणि पूर्ण भारतभर देशात विशिष्ट कारखाने आहेत. मग कपड्यांचे कारखाने आहेत, खाद्यपदार्थांचे कारखाने आहेत, अजून विविध वस्तू तयार करणारे इलेक्ट्रॉनिक वस्तू असोत किंवा अजून कुठल्या वस्तू असोत, तर अशा संघटित कामगार जे आहेत, म्हणजे अर्थात महिला कामगार,

0: त्यांचा विशिष्ट इंडस्ट्रीमध्ये कार्य करतात, तर कोणत्या इंडस्ट्रीमध्ये सर्वात जास्त कामगार महिला म्हणून कार्य करीत आहेत?
1: मला असं वाटतं की आता म्हणजे जे आता आपण असं बघूया की जो एक आयटी सेक्टर म्हणूया, आयटी सेक्टरमध्ये पण ज्या महिला काम करतात आहेत, जे नॉट ओनली, तर आपण असं म्हणूया की तिथे ज्या असलेल्या इंजिनियर ज्या मुली काम करतात आहे, त्या सुद्धा आपल्याला असं म्हणतील, कारण त्यांना सगळे जे रूल्स आहेत, फॅक्टरी लॉज आहे किंवा त्यांना मॅटर्निटी बेनिफिट लॉ आहे वगैरे, हे जे कायदे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला लागू आहेत आणि ज्या ठिकाणी या महिला काम करतात आहेत, तर बेसिकली मला असं वाटतं की आयटी सेक्टर आहे, या सेक्टरमध्ये सुद्धा या मुली सगळ्या कॉम्प्युटर रिलेटेड याच्यामध्ये काम करतात आहे, किंवा कॉम्प्युटरचे पार्ट्स बनवण्याचे आहे, किंवा घड्याळ्याच्या ज्या कंपनी आहे तिथे काम करणाऱ्या महिला आहेत, किंवा फूड प्रॉडक्ट्स बनवणाऱ्या कंपनीज आहेत, की ज्या ठिकाणी जरी मशिनरी झाल्या असतील तरी सुद्धा त्या ठिकाणी ते प्रॉपरली त्याचं लेबलिंग झालंय की नाही, किंवा त्या बॉटल ज्या आहेत त्या व्यवस्थितरित्या त्या बॉक्सेसमध्ये त्या गेल्या आहेत की नाही वगैरे, हे सगळं बघायचं जे काम आहे ते ह्या महिला सगळ्या करत असतात. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा सेक्टर फार मोठा आहे आणि महिला ज्या आहेत त्या कुशलपणे काम करत असतात. आपला असा एक अनुभव आहे की त्या अगदी असं धरसोड करण्याचं त्यांचं काम तो प्रकार नसतो त्यांचा, त्याच्यामुळे त्या अगदी त्यांना दिलेलं काम अगदी प्रामाणिकपणे त्या सगळं करतात. आणि त्याच्यामुळेच मला असं वाटतं की बऱ्याच ठिकाणी एखाद्या कारखान्यातली ऍडव्हर्टाईज वगैरे येते त्यावेळेला ते पर्टिक्युलरली हे करतात की बघ इथे आम्हाला महिलांचीच गरज आहे, इथे पुरुषांनी अप्लाय करू नये, असं पण आपल्याला बरेचदा निदर्शनास येतं.
0: बरं, आता हे झाले तुम्ही सांगितलं संघटित महिला कामगार आहेत, पण आता असंघटित मध्ये अशा कोणत्या महिला कामगारांना आपण विशेष विश्लेषण करू शकू?
1: असंघटित कामगारांच्या याच्यामध्ये आपण बघूया की शेतावर शेतमजुरी करणाऱ्या महिला आपल्या, तो एक फॅक्टर आहे. नंतर ज्या आज आमच्या घरी घरगुती काम करणाऱ्या सगळ्या महिला, आताच मी जसं परत बोलले की कॉटन मार्केटला ज्या महिला हारे उचलणाऱ्या म्हणजे भाज्यांचे मोठ्याले आपल्या डोक्यावर हारे घेऊन जाणाऱ्या बायका, मिनिमम पैशांमध्ये त्या काम करतात आहे, अशा ह्या सगळ्या महिला ह्या सगळ्या असंघटित याच्यामध्ये येतात. आणि त्या व्यतिरिक्त ज्या कंपनीज आहे म्हणजे छोट्या ज्या काही कंपनी टाईपच्या आहेत ते 10 पेक्षा कमी लोक काम करतात, त्यांना सुद्धा आपल्याला असं म्हणता येईल की त्या सुद्धा असंघटित मध्येच त्या महिला येतात आहे. त्याच्यामुळे असंघटित ह्या ज्या महिला आहेत यांचा मोठ्या प्रमाणात ह्या असंघटित सेक्टरमध्ये काम करतात आहे. कारण खेडेगावांमध्ये तुम्ही बघाल की ऑलमोस्ट ऑल सगळ्याच महिला ज्या आहेत ऑलमोस्ट ऑल त्या शेतीचे काम अगदी सगळ्या सीझन मध्ये त्या काम करत असतात. पण आम्ही हे पण बघतो की त्यांच्या समस्या पण खूप आहेत. मग दोन्ही याच्यामध्ये म्हणजे शहरी भागांमध्ये घरगुती काम करणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांच्याही सुद्धा समस्या आहेत, आणि ग्रामीण भागामध्ये काम करणाऱ्या महिला त्यांच्या सुद्धा खूप भरपूर समस्या आहेत.
0: अर्थातच, कारण आता समस्यांना सामोरे जाणे हे प्रत्येक व्यक्तीच्या याच्यावर आहेत, मग ते कामगार असोत की एम्प्लॉईज असोत की अजून स्वतःचे बिझनेस करणारे असोत. बरं, पण मॅडम आता असा प्रश्न पुन्हा विचारू असं वाटतो की आता संघटित महिला कामगारांचे असे काही विशेष अधिकार पण संविधानात्मक दिलेले आहेत का?
1: निश्चितच दिलेले आहेत. आम्हाला संविधानाने आमचं आर्टिकल 14, 15, 15(2) and 16 याच्यामध्ये आम्हाला जे अधिकार आहे म्हणजे फंडामेंटल राईट्स आणि आमचे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स या दोन्हीमध्ये आम्हाला अधिकार दिलेले आहेत. म्हणजे डेफिनेटली की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स मध्ये जे सांगितलेले आहे त्याप्रमाणे राज्यांनी आपले कायदे बनवायला पाहिजे महिलांसाठीचे. तर त्या याच्यामध्ये आपण बघूया आता की जसं मॅटर्निटी लिव्हचा हा ऍक्ट 2013 की ज्या याच्यामध्ये एखाद्या महिलेचं समजा तिचं अबॉर्शन जरी झालं तर तिला सुद्धा सुट्टी मिळायला पाहिजे, संघटित क्षेत्रामध्ये बोलते मी, आणि तिचं डिलिव्हरी जर झाली तर तिला मॅटर्निटी लिव्ह सुद्धा तिला मिळायला पाहिजे. आता तर ऍक्च्युली ती एक्सटेंड पण करण्यात आलेली आहे आता ती मॅटर्निटी लिव्ह जी आहे ती. आणि त्या व्यतिरिक्त इक्वल रिन्युमरेशन म्हणजे फॉर द एका समान कामासाठी म्हणजे एका पुरुषाला जास्त पगार आणि महिलेला कमी पगार असं डिस्क्रिमिनेशन ते करू शकत नाही. आणि हा आम्हाला मला असं वाटतं की आम्हाला हे संविधानाने आम्हाला दिलेले अधिकार आहेत आणि त्याच्यामुळे याचं पालन सुद्धा एम्प्लॉयर आहेत त्यांना ते करावं लागतं आहे. जर ते त्यांनी नाही केलं तर मग त्यांच्या विरुद्ध सुद्धा कारवाई व्हायचे सगळे पूर्णपणे शक्यता असतेच.
0: बरं, हा झाला मॅडम संघटित महिला कामगारांचे विशेष अधिकारांबद्दल बोलले, पण आता असंघटित महिला कामगारांचे पण विशेष अधिकार असे कोणामार्फत म्हणा किंवा त्यांचे पण अधिकार असे आहेत का?
1: बघा, आता त्यांचे अधिकार असे आहेत की ते कुठून तरी आम्हाला ते आणावे लागतात आहेत असं म्हणता येईल आपल्याला. आणता येतील इन द सेन्स की बिफोर दॅट मी एक एवढा फक्त एक संघटित कामगारांच्या संदर्भातल्या महिला ज्या आहेत तिथे की जशा ज्याही ठिकाणी फॅक्टरीज आहेत जिथे 10 पेक्षा जास्त महिला काम करत असतील किंवा तिथे जास्त हे आहे त्या ठिकाणी एक आयसीसी कमिटी सुद्धा फॉर्मेशन झाली पाहिजे, इंटरनल कंप्लेंट कमिटी. जसं की आता पॉश ऍक्ट आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमन फ्रॉम सेक्शुअल हॅरेसमेंट ऍट वर्क प्लेस, या अंतर्गत सुद्धा हा सुद्धा एक प्रोटेक्शन संघटित महिलांना मिळून राहिलेला आहे. पण असंघटित मध्ये मात्र हा फॅक्टर नाही आहे.

0: अक्षरशः पूर्णपणे त्यांना कोणतेही कायद्यांचे काहीच जे असं म्हणता येईल की नाही आहे, त्या प्रोटेक्टेड नाही आहेत त्या महिला. कारण त्यांना पाहिजे तेव्हा, समजा आता मी म्हणते की मॅटर्निटी लीव, मी जर एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करते आहे, संघटित क्षेत्रात काम करते आहे, त्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये मला 6 महिन्यांच्या सुट्ट्या मिळतात आहे, म्हणजे मला कामावरनं कोणी काढू शकणार नाही. पण असंघटित क्षेत्रात तसं आहे का? अजिबात नाही. जर मी प्रेग्नंट राहिली आणि मी कामावर जर नाही गेली तर मला लगेचच काढलं जातं. तसंच मला इथे मला पगार माझा किती असावा तो सुद्धा मला डिसाईड करता येत नाही. तर मग त्याच्यासाठीच आपण एक बघूया की एनजीओ ज्या आहेत, नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहेत, त्या काम करतात आहे. जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खूप वर्षांपासून डॉक्टर रुपाताई कुलकर्णी यांनी मोलकरीन संघटना त्यांनी नागपूरमध्ये त्याची चळवळ त्यांनी चालवली आणि त्या याच्यामध्ये त्यांनी अनेक महिलांना त्या चळवळी सोबत घेतल्यामुळे आज नागपूरमध्ये काही भागात, मात्र सगळ्या भागांमध्ये अजूनही नाही आहे, की त्या बायकांना महिलांना त्यांचे अधिकार कळलेले आहेत. या अनऑर्गनाईज असल्यामुळे इथे सगळे हे प्रॉब्लेम्स येतात आहे. इथे कुठेतरी आता मला असं वाटतं की संघटनांना, म्हणजे एनजीओ जो आहे, त्यांना तिथे पण काम करण्याची गरज येणार आहे. तसंच आम्ही बघतो की शेतावर ज्या मजुरी करणाऱ्या महिला आहेत, ज्या कापूस वेचायला जातात किंवा शेतात काम करतात, नेहमी असं बघण्यात येतं की पुरुषांना महिलांपेक्षा जास्त पैसे दिले जातात.
1: बरोबर आहे. कारण आता अशा ज्या समस्या ज्या आहेत, संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार, तर यांचे अधिकार पण त्यांना माहीत नसावे ज्या असंघटित मध्ये आहेत, कारण त्या अशिक्षित असल्या त्यामुळे त्यांना या गोष्टी काही माहीत नसतात. तर संघटित महिलांना त्यांच्या अधिकारांची जाणीव असते असे आपणास वाटतं का, की त्यांना ती जाणीव असतेच बा म्हणून?
0: काही अंशी आहे त्यांना जाणीव आहे की माझे काय अधिकार आहेत, याची त्यांना काही अंशी आहे असं मला वाटतं. हा अवेअरनेस आहे, पण तिथे कुठेतरी हतबलता ती सुद्धा दिसून येते. एज्युकेशन आहे संघटित ठिकाणी पण आहेत, पण हतबलता आहे. हा ज्याला थोडा आपण असं म्हणूया की एज्युकेटेड वाला हा याच्यामध्ये, पण त्याच जर महिला इकडे जसं दुसऱ्या कंपनीज मध्ये ज्या आहेत ज्यांचं एज्युकेशन इतकं जास्त नाही आहे, पण त्यांच्यासाठी एक टाइम फिक्स झालेला आहे की तुम्ही इतके ते इतके वेळांमध्ये तुम्हाला काम करायचं आहे, आणि त्या पद्धतीनेच त्यांच्या शिफ्ट चालतात. त्यांच्या कामापेक्षा जास्त काम केलं तर त्यांना ओव्हर टाइम पण त्यांना मिळतो. त्याच्यामुळेच असं वाटायला लागते आयटी सेक्टर इज इट ऑर्गनाइज सेक्टर आहे की हे अनऑर्गनाइज सेक्टर मध्ये जात आहे, हा एक प्रश्न पडतो.
1: बरोबर आहे. आणि मला वाटतं संविधानानुसार 8 तासाचा जो वेळ आहे एक कार्य करण्याचा प्रत्येक फॅक्टरीमध्ये असो किंवा नोकरी पेशा पण महिला असोत, तर यांना 8 तासाचा जो वेळ दिलेला आहे, 3 शिफ्टमध्ये काम चालतं जनरली, ज्या 24 तास चालणाऱ्या कंपनी आहे
0: बरोबर,
1: आणि 24 तास फॅक्टरीज ज्या चालतात त्याच्यामध्ये. बरं मॅडम, आता एक आपण थोडासा एक विरंगुळा घेऊया. श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम कामगार सभा, आणि या कार्यक्रमात आज आपण तज्ज्ञ म्हणून ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांना बोलवलेलं आहे, आणि आजचा विषय आहे संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि त्यांच्या समस्या. तर मॅडम, आपण कामगार मंडळींना तुमच्या आवडीचं एखादी गीत ऐकवूया, तुम्ही जर तुमच्या मुखाद्वारे ते थोडस गाऊन दाखवलं तर अतिशय छान वाटेल.
0: निश्चितच. मला एक नेहमीच मराठी भावगीत मधलं आशाताई भोसले यांचं गाणं खूप आवडतं, आणि निश्चितच कामगार ह्या विषयाशी आल्यामुळे कदाचित ते त्याला रिलेट होत असेल, नसेल होत मला म्हणजे तेवढी कल्पना नाही आहे, पण तरी सुद्धा मला ते गाणं खूप आवडतं. गाण्याचे बोल आहेत, जीवायला गा राहिले दूर घर माझे पाऊल पडले, आणि समोर आपण ऐकणार आहोत आशाताईंच्या गोड आवाजात ते गाणं आपण ऐकणार आहोत.
1: तर कामगार बंधू भगिनींनो, ऍडव्होकेट डॉक्टर रेखा मॅडम यांचं गीत आपण ऐकूया.

0: कामगार बंधू भगिनींनो, आताच आपण डॉक्टर रेखा मॅडमचं गीत ऐकलं, आपणास सुद्धा ते नक्कीच आवडलं असणार. तर मॅडम, पुन्हा आपण मुलाखतीच्या पुढे जाऊया. पुढचा प्रश्न असा विचारस वाटतं मॅडम, की आता संघटित महिला कामगार आणि असंघटित महिला कामगार यांना युनियन असणे गरजेचे वाटते काय?
1: निश्चितच युनियन असणे अतिशय गरजेचं आहे, कारण त्या युनियन जर राहिली तर मला माझे प्रश्न कुठेतरी, मला माझे प्रश्न मांडायचे असतील तर मला तो एक प्लॅटफॉर्म मिळतो. मी एकटी तर मी कुठेच, म्हणजे मला माझ्यावर जर काही विपत्ती आली, काही मला प्रॉब्लेम्स आले काम करत असताना, तर मी माझे प्रश्न कुणाकडे सोडवावे. बरेचदा असं होतं की मी जर इंडिव्हिज्युअली जर मी कुठे गेली माझा प्रश्न घेऊन, तर तो माझा कितपत सुटेल किंवा सुटणार नाही ही मला खात्री नसल्यामुळे, मला असं वाटतं की युनियन जर ती राहिली तर निश्चितच त्यातले काम करणारे सगळे जे लोक आहेत ते एका विशिष्ट पद्धतीने ते लोक काम करत असतात आणि ते कामगारांचं भलं व्हावं हा उद्देश पूर्णपणे त्यांच्या डोक्यामध्ये असल्यामुळे ते आपले प्रश्न, म्हणजे त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या त्यांच्या फॅक्टरी ओनर म्हणाव्या किंवा त्यांच्यासमोर ते मांडू शकतात, आणि त्याच्यासाठी हा प्लॅटफॉर्म युनियन असणं अतिशय अतिशय गरजेचं आहे.
0: बरोबर आहे, कारण आजकाल संघटित होऊन युनियनद्वारे लढा देण्यासाठी एकजूट होणे हे गरजेचं आहे. बरं, आता आपण मॅडम असा प्रश्न पुन्हा विचारायचा वाटतो, तो म्हणजे समस्या या सर्वांना आलेल्या असतात, मग ते महिला कामगार संघटित असोत की असंघटित असोत, तर विशेष म्हणजे संघटित महिला कामगारांना अशा कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते?
1: बहुतेकदा तर असं होतं की एक तर त्यांच्या कामांच्या ज्या वेळा असतात, म्हणजे जरी आम्हाला इथे सांगितलेलं असेल की आम्ही शिफ्टमध्ये काम करतोय किंवा आम्हाला ह्या वेळ जी आहे ती आमची 8 तासांची असायला पाहिजे वगैरे, पण एखाद्या वेळेला समजा ऑर्डर जर जास्त आला त्या कंपनीकडे की एखादी तुम्हाला ऑर्डर कम्प्लीट करून द्यायचा आहे, तर त्यावेळेला मात्र मग त्या कामगारांना, ज्या महिला कामगार असू द्यात किंवा पुरुष कामगार असू द्यात, त्यांना त्या याच्यामध्ये ती ऑर्डर कम्प्लीट करण्यासाठी त्यांना 8 तासांपेक्षाही जास्त त्यांना काम करावं लागतं तिथे. आणि त्यावेळेला पर्टिक्युलरली समजा महिला ज्या असतील, कारण त्यांचा ठरलेला एक पिरियड आहे की मी एवढा वेळ काम करणार मग मी घरी जाणार, आणि घरातलं पण तिला बघायचं असतं, घरातले लहान मुलं आहेत, घरातले बाकी वृद्ध मंडळी असतील किंवा काय, त्या याच्यात तिला स्वतःला खूप जास्त सगळ्या प्रश्नांना सामोरे जात असते. तिला जर भरपूर पगार असेल तर तिच्याकडे अजून ती कुणाला कुणाची तरी मदत घेऊन त्या प्रश्नांना ती सोडवू शकते. पण आपण असं बघतो की मेजॉरिटी ज्या आहेत महिला ज्या फॅक्टरीजमध्ये काम करतात त्यांना इतका पगार मिळत नाही की त्या अजून कोणाला तरी आपल्या हाताशी घेऊन काम करून घेतील घरातलं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो एक महिलांच्या संदर्भातला एक मेजर प्रॉब्लेम मला असं वाटतं तो येतो. दुसरं असं आहे की अगदी लहान मुलं जर घरात असतील आणि त्यांना जर ती महिला सोडून आलेली असेल घरी, तर त्या मुलांचा एक मोठा प्रश्न निर्माण होतो. त्या व्यतिरिक्तही इतरही ज्या समस्या आहे, म्हणजे मग त्या ह्याच्यातनं होणारी सगळी धावपळ, चिडचिड, ह्या सगळ्या समस्या तिला भेडसावत असतात. असंघटित मध्ये तर आम्ही, मला असं वाटतं की तिथे तर अनेक प्रश्न आहेत, कारण तिथे प्रोटेक्शनच नाही, लीगल प्रोटेक्शनच नसल्यामुळे, म्हणजे तिला फक्त काम करायचं आहे, कारण तिला पैसे, त्यातनं तिचं घर, कारण असंघटित ह्या महिला ज्या आहेत त्या अशिक्षित आहेत, नंतर त्यांच्या जो तेवढे फायनान्शियल त्यांचे नाही आहे, घरातनं आर्थिक जे आहे ती फार समस्या आहेत, घरात अनेक प्रश्न आहेत, घरात असलेले व्यसनाधीनता, त्याच्यामुळे त्या महिलेला जे घराच्या बाहेर पडावं लागतं ह्या सगळ्याच्यात, त्याच्यामुळे तिला कामाचा, म्हणजे जेवढ्या वेळ ती जास्त काम करेल तेवढ्या वेळ तिला त्यातनं पैसे जास्त मिळतील हा तिच्या डोक्यामध्ये असलेला विषय असतो. कारण मी बऱ्याच जणींना आम्ही रिअली, म्हणजे आय फील सो बॅड याच्यामध्ये, की माझ्या भागातल्या 2-3 महिलांना मी आहे काम करत असताना त्या कुणाला हार्ट अटॅक आला, कोणाला ब्रेन हॅमरेज झाला आणि तिथल्या तिथे त्या गेल्यात, म्हणजे त्यांना त्याच्यामुळे त्यांचं त्या आपल्या स्वतःच्या हेल्थवरही त्यांचं कधीच लक्ष त्या देत नाहीत, कधीच देत नाहीत. काही झालं असेल तर तिथलंच आपलं काहीतरी घरातलं घेऊन त्या आपलं चालवत असतात. त्याच्यामुळे इथल्या समस्या अनेक आहेत, म्हणून ह्यांच्यासाठी मला असं वाटतं की मधल्या ह्याच्यात असं झालेलं होतं की ह्या ज्या महिला अनऑर्गनाईज सेक्टरमधल्या ज्या आहेत, जसं आता मोलकरीन संघटनेच्या माध्यमातून, की त्यांना एक आफ्टर 50 इयर्स नंतर, 55 इयर्स नंतर त्यांना पेन्शन मिळावी हा एक विषय धरला गेला होता, पण त्याच्यानंतर काहीच झालेलं नाही आहे. किंवा त्यांच्या मुलांना काहीतरी फॅसिलिटीज, म्हणजे 10वीपर्यंतच्या त्या मधल्या काळात LIC माध्यमातून एक योजना चालली होती की त्या 9वी 10वीपर्यंतच्या मुलांना एक मिळायची, त्यांना स्कॉलरशिप मिळायची, घरगुती कामगार करत असणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी, त्यांना एक चांगलं हेल्थ चेकअप होणं गरजेचं आहे, किंवा त्यांना जसं की 55 वर्षांच्या झाल्यानंतर त्यांना एक काहीतरी काइंड ऑफ एक पेन्शन त्यांना मिळावी, की सो दॅट त्या त्यात आपले औषध पाणी तरी कमीत कमी करू शकतील, अशा पद्धतीचं होणं मला असं वाटतं जास्त गरजेचं आहे. किंवा त्यांच्या कामगारांच्या घरी समजा डिलिव्हरी झाली त्यावेळेला त्या

0: त्याच्यासाठीचं एक मदत. असं जर झालं तर निश्चितपणे, कारण आता बघा की त्यातही आहे की समजा एखाद्या कामगाराचा मृत्यू झाला तर त्याला पैसे मिळतील, पण ते पैसे मिळवायसाठीचा किती वेळ जातो त्यांचा, किती ऑफिसेसमध्ये जाऊन त्यांना कागदांची पूर्तता करता त्यांना वाटतं नको हे पैसे आम्हाला आता, अशा पद्धतीची जी भावना आहे ते, तर मला वाटतं त्याऐवजी त्याला सोप्या पद्धतीने त्याला करण्यात यावं, तरच खऱ्या अर्थाने कामगारांचं आपण जे म्हणतोय की कल्याण होऊ शकतं.
1: बरोबर आहे, कारण असंघटित कामगार त्यांना आर्थिक परिस्थितीशी झगडावं लागतं आहे, आर्थिक परिस्थितीला तोंड द्यावं लागतं आहे. अशा परिस्थितीत त्यांचं काहीतरी आपल्या समाजाने म्हणा, सरकारने म्हणा, काहीतरी विशेष लक्ष देऊन त्यात काहीतरी कायदे काढणं गरजेचं ठरतं. बरं, पण शेवटी जाता जाता एक असा पुन्हा प्रश्न विचारावा वाटतो की संविधान आपल्याला आहे आणि संविधानाने दिलेले अधिकार सुद्धा आहेत, पण ते पूर्णतः अंमल होत आहेत की नाही यावर आपण काय सांगू शकाल?
0: नाही, दुर्दैवाने आपल्याला असं म्हणता येईल की संविधान आहे, संविधानातल्या तरतुदी पण आहेत, पण त्याच्यावर जी अंमलबजावणी व्हायला पाहिजे ती अंमलबजावणी अजिबात होत नाही. आणि त्याच्यामुळेच मग आपण आता म्हणतोय की जे काही कायदे पण झालेले आहे ना, संविधानाच्या माध्यमातूनच कायदे पण आपल्याला मिळालेले आहेत, पण मग त्या कायद्यांचा उपयोग पाहिजे तसा होत नाहीये. म्हणजे आज आपण असं म्हणूया की एखाद्या लेबरवर एखादा जर काही जर त्याच्यावर त्याच्या कंपनीमध्ये फायनान्शियल याच्यामध्ये जर त्याला वाटलं की मला डावलल्या गेलं किंवा काय झालं, तो जेव्हा लेबर कोर्टमध्ये त्याची केस घेऊन येतो, त्याची केस त्याला करता करता 10-15 वर्ष त्याचे निघून जातात.
1: बरोबर,
0: म्हणजे त्याचा उमेदीचा जो काळ आहे तो त्याचा एक निघून जातो. माझ्याकडे आत्ता एक जण आलेले आहेत, म्हणजे मला फार चांगल्याने लक्षात आहे की त्यांनी 1 लाखाचा दावा टाकलेला होता. 1 लाखाच्या दाव्याला आता जवळपास त्यांच्या केसला 12 वर्ष होऊन गेले. ते म्हणतात की मी आतापर्यंत वकिलांना माझी फी वगैरे जर मी काउंट केली तर मी उगीचच केस टाकली की काय असं मला आता वाटायला लागलेलं आहे. तर मला असं वाटतं की हे सुद्धा कुठेतरी, म्हणजे कामगार जे न्यायालय आहे तिथे सुद्धा त्यांचे कामगारांचे जे निकाल आहे ते लवकरात लवकर जर सोडवण्यात आले तर लोक सुद्धा तिथनं सुद्धा त्यांना त्याचा फायदा होईल, निश्चितच फायदा होईल. आणि त्यांना काय म्हणता येईल त्याला की एक खरंच बा मी कोर्टात गेलो आहे तर मला त्याचा फायदा झाला असं तो बाकी लोकांना सुद्धा सांगू शकतो. नाहीतर एक निराशाजनक चित्र आहे की लवकर केसचा निकाल लागत नाही, त्याच्यामुळे काय करायचं कोर्टामध्ये जाऊन सुद्धा. जे ही जी आहे तर म्हणून मला असं वाटतं की संविधानाने तर आम्हाला सगळं दिलेलं आहे, पण आम्ही जे अंमलबजावणी करणारे जे लोक आहो, इम्प्लिमेंटेशन जी आहे, तर ते लोक पाहिजे तेवढ्या तत्परतेने कोणी करत नाहीये. आणि त्याच्यामुळेच हा जो विसंवाद जो काही किंवा आपल्याला विसंगती जी काही दिसते आहे ती आपल्याला आज समाजामध्ये ती दिसते आहे असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळेच कामगारांनी किंवा अजूनही सगळ्याच, म्हणजे ज्याही कुठलेही प्रश्न जे सोडवायचे असतील तर त्यासाठी संघटित येऊनच तुम्हाला काम करावं लागेल. आणि पर्टिक्युलरली आपण जेव्हा कामगारांच्या संदर्भात बोलतो त्यावेळेला त्यांनी त्यांच्या चांगल्या पद्धतीच्या युनियन त्यांनी तयार करणं ते पण गरजेचं आहे, कारण युनियनमधले सुद्धा लोक कधी कधी काय काय करतात त्याचे सुद्धा आपल्याकडे बरेचसे उदाहरण आहेत. त्याच्यामुळे खरंच इथे प्रामाणिकपणे काम करणारे लोक आणि प्रामाणिकपणे ह्या संघटना युनियन चालविणे हे सुद्धा, ही सुद्धा जबाबदारी आमची आहे. कारण आम्हाला संविधान जेव्हा सांगत आहे की आम्ही सगळे इक्वल आहोत तर मग आम्ही निश्चितच, मला असं वाटतं की आपण त्या दृष्टीनेच आपण सगळ्यांनी काम सुद्धा करायला पाहिजे. कोणाचंही डिस्क्रिमिनेशन होऊ नये, कोणाचंही आम्ही शोषण करू नये, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जर पाळल्या तर मला असं वाटतं की आमचा हा जो कामगार आहे जो खरंच आमचा बॅकबोन आहे यांच्याशी आम्ही कुठेच काही उभे राहू नाही शकत आहे. आज आम्ही पाहतोय एवढ्या मोठ्याल्या बिल्डिंग ज्या उभ्या राहतात आहे त्या कुणाच्या भरोश्यावर उभ्या राहतात आहे, कामगारांच्या. आणि त्यांना जर आम्ही फॅसिलिटीज नाही चांगल्या प्रोव्हाइड केल्या, म्हणजे आज जर तो त्या बिल्डिंगवरनं पडला तर त्याच्यापासून मी कसा सुटून बाहेर पडेल याच्यासाठी लोकांचा प्रयत्न असतो, की ना की त्याला त्याच्या परिवाराचं काय होईल आहे किंवा मी त्याच्या परिवाराला कसं प्रोटेक्ट करू, ही भावना नसल्यामुळे पण खूप सगळे प्रश्न निर्माण होतात.
1: शेवटी जाता जाता मॅडम आपल्या वेळ पण आता संपत आलेला आहे, महिला कामगारांना असा संदेश तुम्ही काय प्रदान करणार?
0: मी महिला कामगारांच्या संदर्भात मला असं वाटतं की तुम्ही काम तर नेहमी करतच असता, दिवस रात्र तुम्ही काम करत असता, पण ह्याच्या सोबत सोबत तुम्ही तुम्हाला जे काही आम्हाला संविधानाने दिलेले अधिकार आहेत आणि संविधान काय म्हणतं आहे याची सुद्धा मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी ती जाणीव किंवा आपण त्याचं वाचन करणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण आम्ही संविधानातल्या काय तरतुदी आहेत ह्या आम्ही कधी वाचतच नाहीत, आम्हाला त्या माहितीच नाही आहेत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की संविधान हे सगळं आहे त्याच्याच बेसवर आम्हाला आमचे अधिकार सगळे मिळणार आहेत. त्याच्यामुळे सर्व महिलांनी, शिक्षित असो वा अशिक्षित असो, त्यांनी कुणाच्या तरी मदतीने त्यांनी संविधानाचं वाचन करून आपला लढा, आपल्यावर होणारे अन्याय अत्याचारच्या व्यतिरिक्त जर कुणावर काही अन्याय अत्याचार होत असेल त्याच्यासाठी सुद्धा सक्षमपणे उभं राहण्यासाठी मला असं वाटतं की महिलांनी, सर्वच महिलांनी संविधानाचं वाचन करणे आणि त्याला आत्मसात करणे हे जास्त महत्वाचं मला वाटतं.
1: अर्थातच, कारण आज कामगार मंडळींच्या समस्या सोडविण्यासाठी आपलं संविधानच हे एक महत्वाचं ठरतं आणि संविधानानेच आपल्याला जे काही अधिकार दिलेले आहेत महिला कामगार असो की पुरुष कामगार असोत. तर कामगार सभा या कार्यक्रमात मॅडम तुम्ही आज खास वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी कामगार मंडळींतर्फे तसेच ऐकणाऱ्या श्रोत्यांतर्फे तुमचे शतशः धन्यवाद व्यक्त करतो. नमस्कार.
0: धन्यवाद. नमस्कार.
2: श्रोते हो, आताच आपण कामगार सभा या कार्यक्रमात संघटित आणि असंघटित महिला कामगारांचे अधिकार आणि समस्या या विषयावर ऍडव्होकेट डॉक्टर रेखा विनय बारहाते यांची आशिष सातपुते यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: श्रोते हा कार्यक्रम आपण ऐकला AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीवरून. श्रोते नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह वाहिनी. रात्रीचे 2:25 झाली आहेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

चतुर नमस्कार. आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रह आहे. तिचे 3 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत वनिता मंडळ.

ह्याला लागत्यात मोहाची फुल, ह्याला लागत्यात मोहाची फुल, अन फुलाला व्हत्यात, अन फुलाला व्हत्यात खंडी भर मुल. मोहाचं जाळ तोडू कशी, अहो मोहाचं जाळ तोडू कशी, अगो बाई बाई बाई बाई बाई अन तिकडल्या

वैराग्याचं हत्यार घेते, अहो वैराग्याचं हत्यार घेते, अनपान मूळ खणून काढते, अनपान मूळ खणून काढते, झाड आडवं तोडून काढते, अन

0: मला विचारायचं ते असं की तुम्ही बाल मेळ्यात अभिनय करत होतात, त्याच्यानंतर तुम्ही नृत्य करत होतात, पण गायिका व्हावं असं तुम्ही का ठरवलं? म्हणजे मग आपण एक डान्सर व्हावं किंवा आपण एक अभिनेत्री व्हावं असं का नाही?
1: माझ्या मोठ्या बहिणीला गाण्याचं वेड होतं, तिला आवाज अजिबात नव्हता. आमच्याकडे ग्रामोफोन होता, ते रेकॉर्ड्स म्हणजे धाकट्या भावांना वेळ होतो रेकॉर्ड्स आणायचं, संत तुकाराम, ज्ञानेश्वर, कारण आमची आई आमचं घराणं बाळभूत, अजून बाळभूत आणि आम्हीसुद्धा बाळभूतच घराणं होतो आमचं. आणि त्यांनी एक रेकॉर्ड वत्सलाबाई कुमठेकरांचं आणलं, धाकट्या भावांनी
0: जुना असा माइक ग्रामोफोन चावी देऊन,
1: आमचा कर्णा एवढा मोठा होता की एक जण आम्ही लपून पण बसायचे, एवढा मोठा फोनोग्राफ होता. आणि ते गाणं तुम्हाला ऐकवत, आणि ते गाणं ना का कोणा स्ट्रोक हिंदीची आवड, पण मला ते आवडायचं आणि ते मी म्हणायची, ते मला म्हणायची, सुले तुला चांगलं गाते, तू गा ना ग, गायचं बघ ना ग, कुठेतरी आपण बघूया, प्रयत्न करूया. ते तुम्हाला ऐकवते, संभाळ ग संभाळ ग संभाळ ग संभाळ ग संभाळ दौलत लाखाची ग, तुझ्या ज्वानीची कस्तुरी पाहून ग, तुझ्या ज्वानीची कस्तुरी पाहून ग, चहुबाजूनी येतील पारधी ग, आणि मोहात गुंतून फसशील ग, तुझी तूच एकली नावाडी ग. आमच्या आई स्वयंपाकघरातनं बाहेर यायची, ही बांगडी आधी बंद कर, असली बांगडी माझ्या घरात नाही लावायची. पूर्वी तुम्हाला माहिती आहे रेकॉर्डला बांगडी म्हणायचे, ही बांगडी बंद कर. पण मला ते, आणि मी वळले हिंदीकडे.
0: हे गाणं वत्सलाबाई कुमठेकर,
1: कुमठेकरांनी त्यांनीच गायलेलं.
0: वा वा वा. 1950 साली साधारणतः मराठी नाटक जे आहे ते उतरणीला लागलं, म्हणजे कलावंत थकले, यंत्रयुग यायला लागलं, लोकांकडे वेळ नाटकाला 5-5, 7-7 द्यायला नव्हता त्या काळामध्ये. त्याच वेळेला मराठी चित्रपटामध्ये सुद्धा एक वेगळी लाट आली, ती तमाशा प्रधान चित्रपटांची, नाही का? म्हणजे एक लाटच आली, सरपंच गावचा पाटील, मग ती बोर्डावर असणारे लावणी गायिका, असं सगळं एक साचा ठरून गेला. आणि हंसा वाडकरांपासून लावणी युग खऱ्या अर्थाने सुरू झालं. घमघमणारा तुमचा जो आवाज आहे लावणीचा, तो 1962 साली प्रथम लोकांच्या कानी गेला, रंगल्या रात्री आशा या चित्रपटापासून. जगदीश खेबुडकर त्याचे गीतकार होते,
1: म्हणजे
0: 3,500 चित्रपट गीत, 2,000 वर लावण्या, तर त्यांचं पहिलं लावणी गीत
1: त्यांनी ते पहिलंच लिहिलं होतं,
0: तेच तुम्ही गायलत. आणि संगीत होतं वसंत पवारांचं, नाव गाव कशाला पुसतं.
1: मी आहे कोल्हापूरची. तुम्हाला हा किस्सा सांगायचा म्हणजे, दुपारी 2:30 वाजून गेले होते, आमची जेवणं वगैरे झाली होती, आणि दरवाजा कोण खटखट करते म्हणून आम्ही दरवाजा उघडला, तर एक गबाळ्यासारखा माणूस, ते कसलं शर्ट आणि ते कसली पॅन्ट नी काय, म्हटलं कोण पाहिजे आपल्याला, म्हणे मी वसंत पवार आहे. एकदम थक्कच झालो ऐकून, म्हटलं वसंत पवार, आणि म्हटलं अशा परिस्थितीत काय कल्पना, म्हटलं या या आत या. ते आतमध्ये आले, चव्हाण म्हणाले काय काम काढलं पवार साहेब? नाही, मला बाईंकडनं लावणी घ्यायची.
0: बर.
1: मला आणि मी लावणी गायलेल्याच नव्हत्या, हार्मोनियम द्या त्यांना, तुम्हाला ऐकवतो. आणि हार्मोनियम दिला त्यांना, त्यांनी खिशातून 5-6 चौकोनी तुकडे काढले, ते हार्मोनियमवर लावले, म्हणाले किती महिने हे गाणं घेऊन मी फिरतोय की हे कुणाला द्यावं. मला एकदम वाटलं की नाही, यांच्याकडूनच आपण गाऊन घ्यायचं.
0: बर, पवार.
1: हा. आणि त्यांनी

0: रिहर्सल दिली आणि मी ते कसं बसं गाऊन दाखवलं. आणि ते झाल्यानंतर ते बसले खुर्चीवर, म्हणे आपल्याला उद्या यायचं रेकॉर्डिंग करायचंय. अरे देवा म्हटलं मी काय करू. चव्हाण मला बोलले, पण चव्हाणांना खूप माहिती होती ह्या क्षेत्राची, म्हणजे अतिशय.
1: मी येणार त्याच्याकडे, पण मला जरा थोडं नाव गाव जरा थोडं म्हणून.
0: तर ती तुम्हाला ओळ ऐकवते, नाव गाव कशाला पुसता, नाव गाव कशाला पुसता, अहो मी आहे कोल्हापूरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची, मला हो म्हणतात लवंगी मिरची.

0: मला एक सांगा की हे शामरावना त्यांच्या प्रश्नात दिलेलं उत्तर होतं का तुमचं आणि त्यांचं ठरलं, ते आस्ते आस्ते कदम ठरलं का एकदम ठरलं?
1: मग मी सांगितलं ना, त्यांनी कलगीतुऱ्यामध्ये
0: केलं तर
1: हा त्यांनी मला गायला बोलवलं आणि मी माईकवर उभी राहिले, त्यांचं गाणं होतं आणि ते काय मला नीट जमे ना, आणि समोर मीनू कात्रिकजींचं हे असं आणि मी गायला आली की ते असे करायचे म्हणायचे माझ्या गाण्याची वाट लावलीस रे मधू कुठल्या रेईला धरून आणलीस, म्हणजे माझं डी पी कोरगावकरांचं म्युझिक होतं आणि ते बाहेर आले लग्नापूर्वीचं बाहेर आले, मला कसं गायचं हे कसं सोडायचं एक एक ओळ, ते त्यांना सूर नव्हता पण ते कल्पना द्यायचे आणि ते मी गाणं केलं आणि त्या पिक्चर चालू असतानाच आमचं लग्न झालं.
0: बर.
1: आणि मग हा किस्सा वसंत पवारांचा. आणि तुम्हाला खरं सांगते त्यांची आठवण की वसंत पवारांनी ते गाणं ऐकून खुर्चीवर बसले आपले, म्हटलं वसंत दादा, मी त्यांना अशीच हाक मारली तुम्ही जेवणार का हो? त्यांनी एकदम खाली बघून त्यांच्या डोळ्यातनं टपटप टपटप पाणी गळायला लागलं. म्हटलं वसंत दादा मी असं विचारलं तुम्ही का असे रडलेत? ते म्हणाले बाई माझ्या आयुष्यातला हा पहिला प्रश्न आहे जो मला विचारला गेलाय. त्यांचे शब्द सांगते स्वर्गात आहेत ते, मला लोकांनी खूप दारू पाजून माझ्याकडून चाली करून घेतल्या पण कोणी असं म्हटलं नाही की वसंता खाणार काय रे जेवणार काय रे नाही तर काय नाश्ता वगैरे मागवू काय रे नाही. त्यांना माहिती आहे वसंताला दारू दिली की वसंता खुश असतोय आणि तुम्ही हे मला पहिल्यांदा विचारलं. आणि मी तुम्हाला खरं सांगते ते जेवायला बसले जेवले आनंदाने, दोन्ही मुलं जवळ घेतली, त्यांना काय पत्त्याची जादू शिकवली. सोमण साहेब परमेश्वराला विसरीन
0: पण वसंत पवारांना
1: त्या माणसाला, तो ती व्यक्ती आमच्या घराण्याला मरेपर्यंतची चटणी भाकर देऊन गेले.
0: खरंच आहे वसंत पवार अतिशय लोकविलक्षण माणूस होता, अतिशय मर्मज्ञ असा संगीतकार होता. पुलं तर असं म्हणायचं की ते म्युझिशियन नाहीत, ते मॅजिशियन आहेत, जादूगार आहेत संगीतातले.

0: ते चव्हाण ह्या बाबतीत सगळ्या लावण्यांचा ढंग त्यांनी मला शिकवलाय. मग नंतर नंतर काय शिकवायला आले की मग भांडण व्हायची, म्हणायची मला काम आहे ते शिकवणं, राहू दे मला येत आहे.
1: आणखीन एक सवाल माझा ऐकाच्या संदर्भामध्ये की त्यातलं एक गाणं अतिशय गाजलं, कसं काय पाटील बरं आहे का,
0: तसल्या ढंगाची पहिलीच लावणी झाली.
1: निश्चितच
0: पहिलीच झाली, म्हणजे तो ढंग कुणीच घेतलेला नव्हता.
1: त्याचा म्हणजे एक छान किस्सा आहे ना की कुठेतरी रंगमंच कार्यक्रम चालू होता तुमचा थिएटरमध्ये
0: एल्फिस्टनला कामगार मैदानात, सगळे एमएलएंचं काय सभा होती काय होती काय होतं, आणि तिथे माझं गाणं होतं. इतर पण आर्टिस्ट होते आणि त्यावेळी माननीय माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील होते, आणि वसंतदादा आणि काही एक दोन आर्टिस्ट झाले. मग मी गायला बसले, मी एक काय एक भजन बिजन काय गवळण वगैरे गायली, आणि ज्यावेळी मी सुरू केलं कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का, कसं काय पाटील बरं हाय का सांगा बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का, हे गात होते आणि वसंतदादांची एंट्री. मग काय कोल्हापूर सातारा या इकडचे सगळे एमएलए म्हणजे काय बघायलाच नको, ते कशाला बघतायत, हे मुख्यमंत्री आहेत काय, सगळे जण जमलेले, इतकी काय त्यांनी हल्ला कळलो केला. बिचारे वसंतदादा गप्प आपले जाऊन त्यांच्या खुर्चीवर बसले,
1: फेटे उडवले असतील कोल्हापूर.
0: काय भयंकर अस. पण एक आहे सोमण साहेब, या व्यक्तीची कधी कुणी स्टेजवर चेष्टा केली नाही, मी गाताना कधी वर पाहिलं नाही, पण सारा महाराष्ट्र माझ्या गाण्यासाठी वेडा होता.

0: पण तुम्ही जेव्हा गाता तेव्हा ते नृत्याच्या अंगाने म्हणजे जे सादर करतो म्हणजे नटी जी सादर करते तिला ते सोपं जातं, त्याचं कारण काय काय त्याच्यामध्ये तुम्ही नेमकेपणाने करता?
1: त्याचं कारण मला लहानपणी डान्सची सवय होती, मी डान्स पण केला आहे लहानपणी, आणि मी ज्यावेळी लावणी गाते मी कुठे पाहत नाही, माझी नजर बरोबर स्टेजच्या कोपऱ्यावर असते आणि मी बाई नाचवते आणि तिच्यावर मी माझे शब्द फेक टाकते. तशी लावणी सहजासहजी गाता येत नाही हे मी अभिमानाने सांगेन. लावणीचे शब्द उच्चार आणली हे पण थोडे तोंडातून आले पाहिजेत.
0: नाही, असं म्हणतात की शास्त्रीय संगीतामध्ये जशी दमखम आवश्यक असते तशी उपशास्त्रीय गाण्यामध्ये म्हणजे ठुमरीमध्ये काय किंवा लोकसंगीताच्या बाबतीत लावणीमध्ये काय, शब्दांची फेक अतिशय महत्त्वाची असते. त्याच्याकडे मी येणार आहे अशासाठी की तुम्ही जेव्हा असं म्हणता की 16 वरीचं धोक्याचं, तर तो धोक्याचा शब्द जो आहे तो तुम्ही अशा पद्धतीनं उच्चारता की आम्हाला लगेच रेड सिग्नल दिसायला लागतो डोळ्यासमोर.
1: आता आहेत खूप गाणाऱ्या निघाल्यात, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, लावणी माझ्या पिक्चरच्या लावण्या बाहेर यायच्या आधी लावणी संपुष्टात संपली होती. कारण आमची लावणी कलाकार सिनेमाची गाणी गात होती, माझ्या लावणीने परत लावणी जिवंत झाली आणि ते तुम्हाला आता ऐकायचं आहे ते ऐकवते, जी आठवण आली ती सांगितली. तरुणपणाच्या रस्त्यावरच आहो, तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाण नाक्याच, अन 16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्याच, 16 वरीस धोक्याच ग, 16 वरीस धोक्या.

मधी गुंतून पळसी तुझे शहाणपण चुले पुढे जनी जनार्दन बसुनी पाहे आतुर

श्रोत्या, मिश्र संगीताचा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच. श्रोत्या नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटे जे 4 वाजले आहेत, कार्यक्रम प्रसारित करीत आहोत.

नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत व्यंकटेश गोडखिंडी यांचं व्हायलिनवादन. त्यांनी व्हायलिनवर वाजवलेला राग नटभैरव. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध आहे. त्यांना तबल्यावर साथ केली आहे खादिम हुसेन यांनी. ऐकूयात व्यंकटेश गोडखिंडी यांचं व्हायलिनवादन राग नटभैरव.

शेतकरी बंधूंनो, माझा आभार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक कार्यक्रमामध्ये दिनांक 26 जून 2026 रोजी संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकाल एल निनो आणि चारा ज्वारी उत्पादनाचे नियोजन याविषयी डॉक्टर प्रीतम भुतडा यांची सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आणि दुसऱ्या भागामध्ये शेततळी कोरडवाहू शेतीसाठी संजीवनी याविषयी डॉक्टर मधुकर मोरे यांनी दिलेली माहिती. तेव्हा जरूर ऐका राज्यस्तरीय कृषी विषयक प्रसारण आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर.

0: श्रुतवनाथ ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतात शशिकांत ओक यांचं गायन. त्यांनी गायलेला राग बहादुरी तोडी आपण ऐकलात. त्यांना तबल्यावर साथ केली होती प्रसन्न चटर्जी यांनी. मध्यलयगत रूपक तालात निबद्ध होता आणि द्रुतगत तीन तालात निबद्ध होता. हा कार्यक्रम आपण ऐकलात AIR मराठी या DTH उपग्रहवाहिनीवरून. यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: शोधो कौटुंबिक हिंसाचार घरातूनच सुरू होतो का?
2: कुटुंबातल्या कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही व्यक्तीला त्रास दिला म्हणजे सुनेने सासूला दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचारच म्हणतो, किंवा भावाने बहिणीला त्रास दिला तरी त्याला कौटुंबिक हिंसाचार आपण म्हणतो.
1: हा हिंसाचार कोणत्याही थरावर जाऊ शकतो.
3: कौटुंबिक हिंसाचार हा कन्वर्ट होतो सेक्शुअल व्हायलन्स मध्ये, की जिथे घरच्या लहान बाळांवर देखील सेक्शुअल व्हायलन्स होतात. मग हे सायकल जे आहे ते तेव्हाच तोडलं जाऊ शकतं जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आवाज उठवता.
1: पण मग अशा वेळी करायचं काय?
4: असा एक फोन नंबर तुमच्याजवळ असला पाहिजे, तर ताबडतोब ती व्यक्ती येईल, तुम्हाला मदत करेल आणि कुठलाही अत्याचार झाला तर आवाज उठवा.
1: प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा. सहभाग शोभाताई कोकितकर, सीमाताई देशपांडे आणि ऍडव्होकेट प्रणाली ठाकूर. अवश्य का सोमवार दिनांक 29 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. प्रतिकार कौटुंबिक हिंसाचाराचा.

श्रोत्रो नमस्कार, आपण ऐकत आहात AIR मराठी ही DTH उपग्रहवाहिनी. पहाटेचे 5 वाजलेत. कार्यक्रम प्रसारित करीत आहोत गीत बहार, हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

आकाशवाणी मुंबईच्या AIR मराठी या DTH उपग्रह वाहिनीबरोबरच आपण ऐकत आहोत न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपचे कार्यक्रम. पहाटेचे 5:30 वाजले आहेत. भावधारा